0: सारे गामा कारवा, यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी।
1: नमस्कार। मोगरा फुलला मोगरा फुलला हा ज्ञानेश्वरांचा अभंग माझा अत्यंत आवडीचा आहे। मी आपल्यासाठी खास दीदीला आग्रह करतो की तिने हे गाणं गावं, पण त्याचा अर्थ पण आपल्याला समजावून सांगा।

नमस्कार। आज आषाढी एकादशी, संतांच्या पालख्या घेऊन भक्तांची मांदी आली पंढरपूर तीर्थक्षेत्री चंद्रभागेच्या तीरी जमली असतील। माऊलीचा मोगरा फुलला हा अभंग त्या संत भक्त मांदी आळीला मी अर्पण करते। मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळी असी आला। आपेगाव नेवासे अलंकापुरी येथे घरोघर भिक्षान देही म्हणत मी माझे सद्गुरु निवृत्तीनाथ सोपानदेव आणि मुक्ताताई भिक्षा मागत हिंडत होतो। ब्रह्मवृंद योगीजन आणि सामान्य जनतेकडे आम्ही अन्नाबरोबर शुद्धीकरणाचीही भिक्षा मागत होतो। तो जनता जनार्दन आणि 18 पगड जातीच्या संत मांदी आळीच्या सहवासातून जीवन अनुभूतीतून भावार्थ दीपिकेच्या प्रकाशात आम्हा भावंडांनी अमृतानुभव घेतला। संत चांदेव यांच्या सहवासातून चांदेव 65 निर्माण झाली। अभंग होत गेले त्या वाङ्मयातून जे स्फुर्लिंग उडाले ती ही फुले। मोगरा फुलला, मोगरा फुलला, जेवढे फुले मी वेचतो तो कळ्यांना बहर येत जातो। ही फुले वेचिताही येत नाहीत आणि वेचताही येत नाही, म्हणजे मोजताही येत नाही। फुले फुलतच असतात, कळ्या बहरतच असतात। सारं विश्व पांडुरंग होईल इतका मोगऱ्याचा पांढरा शुभ्र रंग चहूकडे दाटला आहे, पसरला आहे। इवले सेरोप लावियले दारी, तयाचा वेलू गेला गगना वेरी। जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने आणि संतांच्या कृपेने माझ्या सद्गुरूसमोर जो वाग्यज्ञ केला त्याचे पसायदान म्हणजे हे रोप। माझ्या सद्गुरूंनी हा होईल दान पसाव असे म्हणताच त्याच क्षणी हा वेल वाढू लागला। त्या वेलाच्या मुळांना जे पाणी घातले ते पाणी आमच्या आई वडिलांच्या डोळ्यातले अश्रू होते। त्यामुळे हे इवलेसे रोप गगनावेरी गेले। सद्गुरूच्या आत्मरूपाला हा वेलू वेटाळत वेटाळत गगनापर्यंत पोहोचला। गगनापर्यंतच, गगनावर नाही। गगनावेरी हा शब्द ज्ञानेश्वरांनी अतिशय चातुर्याने योजिला आहे। यात अहंकार कुठेही नाही। ह्या एका शब्दामुळे हा संपूर्ण अभंग नम्रतेचं द्योतक झाला आहे। गगनावरी म्हणजे गगनावर, गगनावेरी म्हणजे गगनापर्यंतच। यात माऊलींचा नम्रभाव दिसतो। मनाची ए गुंती गुंफियला शेला, बाप रखवा देवी वरे विठ्ठले अर्पिला। विषयांचा, अनुभवांचा, दुःखांचा, सुखांचा या धाग्यांचा हा गुंता म्हणजे माझे मन। हा गुंता सोडून एक एक धागा वेगळा करून मी शेला विडला आहे।
संत कबीर म्हणाले आहे, झिनी झिनी झिनी बिनी चदरिया काहे से बुनी बुनी सुख मन तार से बिनी चदरिया। या कडव्यात माऊलीने आपल्या आई वडिलांचा उल्लेख मोठ्या खुबीने केला आहे। बाप रखुमा देवी वरे विठ्ठले अर्पिला, रखुमेचा वर विठ्ठल यांना हा शेला अर्पण केला आहे। ज्ञानेश्वरांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत, आईचे नाव रखुमाबाई। ज्ञानेश्वरांची नाममुद्रा बाप रखुमा देवी वरे आई वडिलांच्या पायी हे कवन अर्पण केले। मोगरा फुलला, मोगरा फुलला,

हाय हॅलो नमस्कार, मी तुमची मैत्रीण आर जे रुपाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM. मंडळी, आजचा एपिसोड खूप स्पेशल आहे, कारण की इथे आपण निमंत्रित केस अष्टपैलू आहे, जी कविता करते, लहान मुलांसाठी खूप सुंदर पुस्तक काढते, कंटेंट डेव्हलपर आहे आणि अनेक पुरस्कारांनी ती सन्मानित आहे. आपण स्वागत करूया अश्वनी अतकर यांना.

सामाजिक कविता लिहित लिहित त्या वेगळ्या धाटणीच्या कविता पण लिहितात, म्हणजे बालकविता पण लिहितात. म्हणजे हे वेगवेगळं टोकं सांभाळताना त्या साहित्य चळवळ करतात, साहित्य सेवा करतात. तर अश्विनी मॅम, मला एक विचारायला आवडेल तुम्हाला.

0: खूप सुंदर आणि मनातला प्रश्न तुम्ही विचारलाय आणि याबद्दल रसिकांशी संवाद साधायला मला खूप छान आवडेल. खरं म्हणजे कविता आपल्याला कशी मिळाली यापेक्षाही एक माझ्या समोर एक आदर्श होता की माझे आजोबा म्हणजे लहान असताना ते बोलायचे काही साधं वाक्य असेल तर त्याला यमक जोडून बोलायचे.
1: अच्छा.
0: आणि आपल्याला लहान असताना यमक असलेलं जसं आता आपण म्हणतो की बाल कविता आहे यमक साधून बोलताना आपल्याला खूप छान वाटतं आनंद वाटतंय. त्याचबरोबर मला सुद्धा असं खूप वाटायचं काही ही शब्द असेल की त्याला जोडून बोलायचं.

0: आणि आजोबांच्या दृष्टीने मी नेहमी बघायचे आणि त्या गोष्टींचा विचार करायचे.
1: अच्छा.
0: तेव्हा असं फारसं वाटलेलं नाही की आपण हे कविता सुद्धा लिहिणार आहोत. आणि पुढे जाऊन असं गमतीचा भाग असं झाला की आता जसं मुलं मोबाईल मध्ये गुंतलेले असतात, आपल्या लहानपणी मोबाईल नव्हताच
1: खरे,
0: तर तेव्हा काय व्हायचंय ना, उन्हाळा असेल आणि सुट्ट्या असेल तर सुट्ट्यांमध्ये कोणता तरी विषय घ्यायचा आणि मैत्रिणींनी बसायचं आणि त्या विषयावर काहीतरी लिहायचं.
1: बरं.
0: तर आम्ही सर्वजणी लिहायचो. आता बाकीच्या मुलींनी आहे मैत्रिणींनी तो छंद म्हणून किंवा त्या दृष्टीकडे बघितला नाही. माझा तो दृष्टिकोन पुढे चालत गेलाय. आणि विशेष म्हणजे की खरं म्हणजे आपल्याला काहीतरी येत आहे ना, त्याला प्रोत्साहन मिळणं सुद्धा खूप
1: अगदीच खरं.
0: आणि त्यासाठी मला माझ्या काकांनी बाबांनी म्हणजे घरच्यांनी सर्वांनी खूप
1: सपोर्ट दिलं.
0: एवढंच नाही तर कॉलेजमध्ये सुद्धा असे मला प्रोफेसर मिळाले की माझी ही कला आहे ती पुढे व्हायला पाहिजे म्हणून काही मार्गदर्शन करायचे, हे पुस्तक आहे ते वाचायला.
1: अच्छा.
0: अशा प्रकारे ते वाढत गेलं आणि कविता माझ्या जवळ आली.
1: याचा अर्थ म्हणजे तुम्ही तुम्हाला अशी व्यक्ती भेटत गेले आयुष्यामध्ये की ज्यांनी तुम्हाला साहित्य प्रवासामध्ये वेळोवेळी तुम्हाला मदत केलेली आहे आणि तुम्ही पण त्यांच्याकडून खूप काही शिकलेला आहे. खरंच घरचा सपोर्ट असल्याशिवाय आणि शिक्षकांची साथ असल्याशिवाय खरंच ही गोष्ट शक्य होऊ शकत नाही असं मला वाटतं. तरी सुद्धा कविता लिहिल्यानंतर एक अश्विनी अतकरे म्हणून तुम्हाला ओळख दिलेली अशी कोणती कविता आहे असं तुम्हाला वाटतं?
0: खरी ओळख मला अतकरे ही लग्नानंतरची ओळख आहे. पण त्याही आधी अश्विनी राऊत म्हणून मी जेव्हा कविता लिहत होते तर माहेरचं नाव माझं राऊत म्हणून, तर अश्विनी राऊत म्हणून कविता लिहायची. पहिली कविता माझी 10वीला दैनिक देशोन्नतीला प्रकाशित झाली आणि त्यानंतर तो एक हुरूप असतो की आपली पहिली कविता आहे प्रकाशित झालेली आहे. त्यानंतर वन बाय वन अशा कविता येत गेल्या. मग दोन दिवस तीन दिवस झाले की मला ती सवय झाली की वृत्तपत्राला येत आपल्याला प्रोत्साहन मिळतंय. आणि आनंदाची गोष्ट अशी ना की त्यासाठी जे वाचक वर्ग आहे, आपण म्हणतो की लिहिणं जेवढं सोपं म्हणावं तेवढे वाचक सुद्धा खूप जागरूक. आणि त्या वाचकांमार्फत माझ्याकडे रोजचे पत्र यायचे की तुमची ही कविता आम्हाला आवडली, ही तुमची सारोरी आवडली आहे. आणि त्यावर सविस्तर पत्र असायचं. आणि सांगायला मला एक गंमत वाटेल, एक मला पत्र आलेलं अक्षरशः 8 पानांचं ते पत्र होतं चारोळीवर. आणि ती चारोळी अशी होती की प्रेम म्हणजे काय, प्रेम म्हणजे काय कोण जाणतो आहे, प्रेम म्हणजे काय कोण जाणतो आहे, आकर्षणालाच प्रत्येक जण प्रेम समजतो आहे.
1: अच्छा.
0: तर म्हणजे वाचक किती जागृत असावा किंवा असतो असं म्हणायला, तर प्रत्येक जण असं तुम्ही का म्हटलेलं आहे, तुम्ही कित्येक जण असं म्हणायला हवंय. तर लिहिताना वाचक सुद्धा किती जागृत आहे याचा सुद्धा विचार करणं खूप गरजेचं.
1: बरोबर. म्हणजे वाचक वाचकाला समोर डोळ्यासमोर ठेवून कधी कधी आपण जी रचना लिहितो तर अर्थात रचना त्यांच्या मनात घर करून जातात आणि त्याही त्यांना आपल्या अशा वाटतात. बरोबर की नाही? तर साहित्याची सुरुवात झाली, तुम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही कविता सादरीकरण करायला लागलात, तर मग एक अशी कविता मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल की ज्याच्यासाठी तुम्हाला खूप छान रिस्पॉन्स आला वाचकांकडून.
0: नक्कीच ती मला तुम्हाला आणि आपल्या प्रेक्षकांना वाचकांना सांगायला आवडेल. आणि जसं की तुम्ही सुरुवातीलाच उल्लेख केलेला आहे तीच कविता मला खूप आवडते. आणि मला बरेच जण म्हणतात की तुम्ही कविता गाऊन म्हणायला हवंय, तर पण मला असं वाटतं की मला आवाज आहे गळा नाही असं काही, पण
1: असं काही नाही,
0: पण मी असं धाडस केलंय. आणि तुम्ही जसं म्हणाला की त्याच कवितेला प्रथम पारितोषिक मिळालेलं होतं, तर तीच कविता आपण
1: अगदीच इर्शाद
0: तर एक आपला आजचा जो तरुण आहे, तरुण वर्ग, त्या तरुण वर्गाला संदेश देणारी ही कविता आहे.

कविता आहे क्रांतीचा वणवा. खूप झाली निद्रा युवका, खूप झाली निद्रा युवका, आता देशासाठी जा. खूप झाली निद्रा युवका, आता देशासाठी जा. मागा

0: असत्याशी करुण संगत,
1: असत्याशी करुण संगत,
0: सांग म्याला का आनंद.
1: खरे
0: असत्या.

देशभक्ता समान माझा तूही देशभक्ता समान माझा तूही इतरांसाठी रे जा मागायाचेच मागणे तर लढण्याची हिम्मत मा।

खूप खूप सुंदर. माय गायसेस मागणे तर लढण्याची हिम्मत माग. खूप सुंदर कविता अश्विनी तुम्ही आज आमच्या समोर सादर केली. श्रोते हो, आपण इथे थोडासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत आणि खूप सारा गप्पा आणि सुंदर सुंदर कविता ऐकणार आहोत अश्विनी मॅमकडून. भेटूया लवकरच.

0: वेलकम बॅक मंडळी. मी तुमची मैत्रीण आर्जे रुपाली पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या पॉडकास्टमध्ये, जिथे आपण एक सुंदर कवयित्री निमंत्रित केलेली आहे आणि जिचं नाव आहे अश्विनी अतकरे. एक सुंदर कविता आपण अश्विनीजींच्या आवाजात ऐकलेली आहे. तर अश्विनी, मला एक तुम्हाला विचारायला आवडेल की आता तर साहित्य लिहायची सुरुवात झाली, साहित्य वाचण्याची सवय झाली, मग कविता लिहिल्यानंतर एक आपण असा एक टप्पा गाठतो की आपल्याला नवीन नवीन काहीतरी शिकण्याची अशी आस असते, हो की नाही? नवीन काहीतरी गोष्टी करण्याची पण एक भूक लागते. मग ते करता करता करता आपल्याला वेगवेगळ्या कवितांचा प्रकार आपल्या डोळ्यासमोर येतो. मग त्या प्रकारांमधला एक कोणता प्रकार तुम्हाला आवडतो आणि का आवडतो?
1: खूप मनातला प्रश्न आहे, मनाला भावणारा प्रश्न आहे. आणि खरोखर साहित्यामध्ये खूप सारे प्रकार आहेत आणि प्रत्येकाच्या आपल्या आपल्या काही जागा असतात त्यानुसार. तर माझा वीक पॉइंट किंवा माझा आवडता जर प्रकार म्हणाल तर तो आहे बालसाहित्य. आणि बालसाहित्य म्हटल्यानंतर काय होतं ना की आपण सुद्धा बाल मनात जातोय आणि बाल पण कसं होतं ते आपण स्वतः जगायला
0: जातोय.
1: असं म्हणतात की आपण कितीही मोठे झालोत ना आपलं मन एक बालक असायला पाहिजे. आणि त्यातून कसं ना आपण स्वतः आनंदी राहतो, आनंद होतो. तर त्यासाठीच मला बालकविता खूप आवडतात. आणि त्या बालकविता वाचताना मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतोय तो बघायला तो खरोखर एक स्वर्गसुख म्हणायला हवं.
0: खरं, अगदी खरं.
1: आणि तुला मला सांगायला आवडेल की बालकविता लिहिल्यानंतर माझे पहिले जे वाचक किंवा श्रोते असतात ते माझी दोन मुलं.
0: क्या बात है.
1: आणि त्या मुलांना मग त्यांना कशी आवडली का, त्यांचे एक्सप्रेशन कसे आहे,
0: अच्छा,
1: त्यावरून मला त्यामध्ये कविता जेव्हा लिहितोय आपण तर त्यावर संस्कार होणं सुद्धा गरजेचं.
0: अगदी अगदी.
1: म्हणजे एकदा लिहिल्यानंतर ती कायमस्वरूपी झाली असं होत नाही. मग मुलांना इथे या ओळीला काय वाटलंय त्यांचा सुद्धा मी थोडा फीडबॅक घेते. तर ते श्रोते म्हणून माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे. आणि नंतर मग त्यांना जर ती माझी अप्रूव्ह झाली त्यांच्याकडनं तर ती माझी कविता पुढे जाते.
0: क्या बात आहे.
1: आणि अशाच कवितांमधून माझ्या पुढे पुढे कविता. आणि हा माझा एक जसा खूप आवडीचा विषय तरी मला अभंग लिहायला आवडतात.
0: क्या बात आहे.
1: साध्या कविता लिहायला आवडतात. एवढंच नाही तर कवितेच्या थोडस बाजूला गेलं तर ललित लेखन आहे, बालकथा आहे, त्या सुद्धा त्यावर संस्कार करणं माझं सुरू आहे. आणि अशा प्रकारे हा प्रवास माझा सुरू आहे.
0: म्हणजे तुम्ही एकाच मोडची नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या कविता करता. अगदी. म्हणूनच मी मुद्दा म्हणून अष्टपैलू म्हणाले, कारण की अश्विनी मॅमच्या खरंच कविता तुम्ही वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की एकाच जाटणीच्या कविता नसतात, ह्या वेगवेगळ्या असतात. म्हणजे वर्सटाईल पोएट म्हणून जर तुम्ही बघाल तर अश्विनी मॅम त्यात फिट बसतात. अश्विनी मॅम, आणखीन एक मला तुम्हाला विचारायचं आहे की लेखक किंवा कवी जेव्हा लिखाणाला सुरुवात करतो किंवा एक टप्पा गाठल्यानंतर त्याला स्वतःवर असं वाटतं की एक जबाबदारीचं तो काम करतोय, कारण की समाज प्रलोभनं आपल्या लेखनांमधून समाजामध्ये अवेअरनेस म्हणजे जनजागृती निर्माण करत असतात. तर एक सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी साहित्याच्या प्रवाहात काम करत असताना तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी करता? म्हणजे मराठी भाषा संवर्धनाबद्दल किंवा साहित्य संवर्धनाबद्दल तुम्ही असे कोणकोणते उपक्रम करता, मला ऐकून घ्यायला आवडेल.
1: जसं आपण म्हणतो की साहित्य हा समाजाचा एक आरसा आहे.
0: खरं
1: म्हणजे आपण जे जे बघतोय ते आपल्या साहित्यात ते उतरतय. आणि जसं आपण सुरुवातीला सुद्धा म्हणालो की जसं आपण साहित्य लिखाण करतोय
0: बरं
1: त्याचबरोबर वाचक वर्ग सुद्धा जागृत असतो.
0: खरं.
1: आणि तुम्ही जे आहे ते जसेच्या तसे लिहायचं आहे, मग तुमच्या तो कोणताही प्रकार असू दे, मग बालकविता असू दे, ललित लेखन असू दे, कादंबरी असू दे, कथा असू दे, कोणत्याही प्रकारामध्ये जसं आहे तसं तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. मग काही लेखन असे असतात की अतिशयोक्तीमध्ये, पण अतिशयोक्ती किंवा काहीही लिहिताना कोणाच्याही भावना आपल्या
0: दुखावल्या नाही केल्या
1: जाता नाही, किंवा कोणी त्यावर ऑब्जेक्शन घ्यायला नकोय, कोणत्या धर्माचा जातीचा त्यामध्ये उल्लेख व्हायला, हे कटाक्षाने बघणं गरजेचं आहे असं वाटतं. दुसरी गोष्ट असं की तुम्ही जेव्हा साहित्य लिखाण करता तर त्या साहित्यातून आपली संस्कृतीची एक छाप पडत असते.
0: खरे खरे, खूप सुंदर विचार मांडला.
1: म्हणजे जर मी मराठी आहे आणि मला मराठी रुजवायची आहे, तर मला माझ्या घरापासून जर सुरुवात करायची आहे, संस्कृती जपून करायची असेल, तर ती संस्कृती जपून करण्यासाठी मला माझ्या घरी मराठीचा वारसा जपणं गरजेचं.
0: अगदी बरोबर, अगदी बरोबर.
1: तर या दृष्टीने मी म्हणजे माझ्या घरापासून ती सुरुवात करते आहे आणि माझ्या लेखणीतून ते समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आहे.
0: क्या बात है, खरंच अश्विनी मॅम कडून खरंच हे शिकण्यासारखं आहे की निदान बोलताना ती सुरुवात करायची असेल तर आपल्या घरापासूनच ती खरं तर सुरुवात केली पाहिजे. खूप सुंदर अश्विनी मॅम. साहित्य संवर्धनासाठी तुम्ही वेगवेगळे उपक्रम करता, तर त्याबद्दल मला ऐकायला आवडेल.
1: आता साहित्य जसं म्हटलं की मी माझ्या घरापासून मराठीचा वारसा जपते, तर जसं मराठी माझा आवडीचा विषय आहे,
0: म्हणजे
1: मराठीमध्ये लेखन वगैरे असतं, त्याचप्रमाणे मी ज्या क्षेत्रामध्ये काम करते तर ते कॉन्टेंट क्रिएट करताना, कॉन्टेंट बनवताना ते मुलांपर्यंत जात आहे, तर मुलांसाठी ते कशा पद्धतीनं सोप्या पद्धतीने बनवत आहे, अशा प्रकारचे ते शैक्षणिक साहित्य निर्मिती मी करते. त्याचबरोबर आपल्याकडे असा एक समाज आहे ना की तिथे मुलींना बऱ्यापैकी पुढे नेल्या जात नाही, म्हणजे त्यांच्याकडे कलागुण असतात पण त्यांना ते स्टेज मिळत नाही.
0: खरं
1: अशा काही मुली आहेत, त्यांना मग स्टेज मिळवून देण्याचं ते महत्वाचं काम आम्ही करतो. आणि आणखी एक आवडेल सांगायला की मराठी जी जपवणूक करतोय, त्यांचं संवर्धन करतोय, तर यासाठी आम्ही एक शाखा निर्माण केलेली आहे ज्याचं नाव आहे सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ. तर या संस्थेमार्फत आम्ही अनेक कार्यक्रम राबवत असतो, मग ते अगदी लहान मुलांपासून तर वयोवृद्ध पर्यंत कोणताही सण असो, प्रत्येक सण आम्ही साजरा करतोय आणि त्यामध्ये सगळेजण इन्व्हॉल्व असतात. आणि माझ्याकडून एक समाजासाठी काहीतरी आपलं ऋण लागतं म्हणून त्याच संस्थेमार्फत आम्ही एक संमेलन घेत असतो. तर ज्या ज्या जिल्ह्यामध्ये असेल तर त्या जिल्ह्यामधली एक होत करू हुशार मुलगी आहे, तर त्या मुलीला वर्षभर पूर्ण शैक्षणिक साहित्य देण्याचं एक छोटासा एक माझा प्रयत्न म्हणून त्या मुलीला मी वर्षभराची एक काय म्हणू आपण त्याला, एक
0: स्नेह भेट
1: देतो किंवा एक माझ्याकडून एक मदत म्हणून
0: आहे.
1: तर म्हणजे आपल्याला जिथून रस्ता मिळते तर ते आपल्याला आपल्यापर्यंत कसं अवगत करायचं, तो एक प्रयत्न सुरू असतो.
0: क्या बात आहे. मी यावेळेला तुम्हाला सांगायला मला नक्की आवडेल. अरुणा ढेरेने एकदा इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की मला आजच्या पिढीकडून किंवा येणाऱ्या पिढीकडून काहीच टेन्शन असं वाटत नाही, कारण की जो प्रवास आम्ही साहित्य भोईचा आम्ही इथपर्यंत गाठलाय आणि त्यांना तितकाच कॉन्फिडन्स होता की येणारी पिढी सुद्धा ही पालखी पुढपर्यंत घेऊन जाणार आहे साहित्याची. आणि अर्थातच त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या अश्विनीताई. खरंच खूप सुंदर विचार आहेत तुमचे. साहित्य सेवेसाठी किंवा मराठी भाषा संवर्धनासाठी मुलांवर खूप चांगले संस्कार रुजवण्यासाठी तुम्ही जो उपक्रम करताना खरंच त्या गोष्टीला सलाम आहे. अश्विनी मॅम, या नोटवर मला एक तुमच्याकडून सुंदर कविता ऐकायला आवडेल.
1: नक्कीच. आपल्या सर्वांचा जीवाभावाचा विषय असतो तो म्हणजे आजी. सर्वांना हवी हवीशी वाटणारी अशी आजी. मग या आजीवर मी जसं म्हटलं की वेगवेगळे आपले साहित्याचे प्रकार आहेत, जसं आता बऱ्याच ठिकाणी वारीचे वारे सुरू आहे तर त्यामध्ये बरेचसे अभंग येतात, तर आजीवर लिहिलेला अभंग
0: क्या बात आहे, म्हणजे अभंग तोही आजीवर लिहिलेला, सुंदर.
1: तर अभंग आहे, किती वर्ण गुण, किती वर्ण गुण प्रकाशाचे दार, मायेचा भांडार माझी आजी. किती वर्ण गुण प्रकाशाचे दार, मायेचा भांडार माझी आजी. शोभे भाडी तिच्या, शोभे भाडी तिच्या कर्तृत्वाचा टिळा, शोभे भाडी तिच्या कर्तृत्वाचा टिळा, लावण्य सोहळा सदोदित. पदरात तिच्या, पदरात तिच्या दिसे मज स्वर्ग, पदरात तिच्या दिसे मज स्वर्ग, आनंदाचा मार्ग तिच्या ठाई. कुटुंब पद्धती, कुटुंब पद्धती बदलली आज, कुटुंब पद्धती बदलली आज, मरतो आवाज मनातच. एग एग आजी, एग एग आजी बोबडे हो बोल, एग एग आजी बोबडे हो बोल, आर्त हा खोल प्रेमासाठी,
0: प्रेमासाठी.
1: तिच्या सावलीत, तिच्या सावलीत कौतुक हो फार, तिच्या सावलीत कौतुक हो फार, जीवनाचा सार
0: सर्वांसाठी.
1: प्रेमाचे अंगण, प्रेमाचे अंगण माझे देवपण, प्रेमाचे अंगण माझे देवपण, घराघरपण जीवे भावे, घराघरपण जीवे भावे. किती वर्ण गुण प्रकाशाचे दार, मायेचा भंडार
0: माझी आजी, माझी आजी. सुंदर सुंदर सुंदर. खरंच आई हा जिव्हाळ्याचा विषय सगळ्यांचा असतोच, पण आईवर आधारित अभंग हा मी पहिल्यांदाच ऐकला आणि खरंच खूप सुंदर आणि मनाचा ठाव गाठणारी आहे ही रचना, खरंच खूप सुंदर. श्रोते हो, इथे आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण अशाच सुंदर गप्पा मारणार आहोत आणि आणखीन छान छान कविता ऐकणार आहोत. भेटूया एक छोट्याशा ब्रेक नंतर.

0: आचार्य 90 FM वर मी तुमची मैत्रीण आरजे रुपाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आपण गप्पा मारतोय कवयित्री अश्विनी अतकरे यांच्याबरोबर. सुंदर प्रश्नांची उत्तरं मिळालेत आपल्याला, मन भारावून गेलंय आणि सुंदर सुंदर कविता आपल्याला ऐकायलाही मिळाल्यात. अश्विनी मॅम, या टप्प्यावर आल्यावर मला एक प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल की नुकतंच तुमचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, त्याबद्दल आम्हाला थोडस सांगा.
1: नुकताच माझा हा आपडी थापडी संग्रह आहे, बालकविता संग्रह आहे, याचं प्रकाशन झालेलं आहे आणि अगदी मुलांवर संस्कार व्हावे अशा या सर्व कविता आहेत. आणि मला सांगायला आवडेल की म्हणजे एवढ्या कमी दिवसांमध्ये खूप चांगला प्रतिसाद या आपडी थापडीनी मला दिलेला आहे.
0: अरे वा.
1: आणि डॉक्टर विजया वाडे यांची पाठराखण या पुस्तकाला दिलेली आहे. बाल साहित्यकार साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त सुरेश सावंत सर आणि सुरेश सावंत सर यांची प्रस्तावना या
0: पुस्तकात
1: अशा पद्धतीचं हे सुंदरसं पुस्तक आहे. आणि काय म्हणतात ना की पहिलं पुस्तक म्हटल्यानंतर आहे आपल्या भाव मनात ज्या भावना येतात ना, की जसं आपलं पहिलं बाळ असतं ते बाळ येताना आपल्या मनामध्ये जसं खूप आनंद असतो, कौतुक असतं, त्याचप्रमाणे एक भीती सुद्धा असते की त्याला आपण त्याची जोपासना करू शकतो. तसं पुस्तक माझ्या हातात येताना जेवढा आनंद होता तेव्हा तो खरोखर वाचकांच्या पसंतीस पडेल का, ही सुद्धा एक मनात
0: घालमेल होती.
1: तर पण अशा पद्धतीने खूप छान असा हा संग्रह प्रकाशित झाला आणि मला आनंद दिला. त्याचप्रमाणे आपल्या जे वाचक आहेत त्यांनी सुद्धा भरभरून प्रेम दिलेला आहे या पुस्तकाला.
0: अगदीच, हे पुस्तक मी सुद्धा वाचलेलं आहे, मी माझ्या मुलीला सुद्धा हे वाचायला दिलंय आणि तिला देखील खूप आवडलाय हा कविता संग्रह. आयुष्याच्या या टप्प्यावर तुम्हाला कविता काय देऊन गेली?
1: हा प्रश्न म्हणजे खूप भावस्पर्शी म्हणायला हवाय, कारण जेव्हा कविता आपल्या आयुष्यात येत आहे तुम्हाला सांगायला आवडेल की असे बरेच जण आहेत की ही कविता लिहिते आहे किंवा काय करते आहे, तर लोकांचा काही लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो.
0: खरे खरे.
1: पण ह्या कवितेने मला सर्वस्व दिलंय. म्हणजे जसं म्हणतात ना की लोक म्हणतात की माझ्या नावाने ही प्रॉपर्टी आहे, तर मी माझ्या ह्या कविता आहेत ना ही माझी स्वतःची प्रॉपर्टी आहे असं समजते आहे, कारण याला माझं नाव आहे, हे माझं स्वतःचं क्रिएशन आहे. तर मला सर्वस्व दिलेलं आहे या कवितांनी. आणि प्रत्येक ठिकाणी जेव्हा मी जाते आहे किंवा घरामध्ये असेल, आपल्या कौटुंबिक कार्यक्रम असेल, तेव्हा एक अश्विनी अतकरे, अश्विनी राऊत म्हणून एक कवयित्री म्हणून म्हणताना जेव्हा आपल्याकडे बघणाऱ्यांचा दृष्टिकोन बदलतो तेव्हा आपली एक जबाबदारी सुद्धा.
0: खरे खरे खरे.
1: आणि जेव्हा आपल्याला जसं तुम्ही सुरुवातीला म्हटलं की बरेचसे पुरस्कार मिळालेले आहेत
0: आम्हाला आवडेल ऐकायला,
1: तर जसे हे पुरस्कार मिळालेले आहेत नुकताच आता सर्वत पुरस्कार सुद्धा मिळालेला

0: अरे वा,
1: तर या कवितांच्या दृष्टीने हे नाव आहे. तर मला असं वाटतं पुरस्कार घेताना आपल्या मनामध्ये जेवढा आनंद असतो तेवढीच एक मोठी जबाबदारी असते की नाही हा मला एक माझं कौतुक झालेलं आहे तर यापुढे मला आणखी छान लिहायचं आहे. आणि नक्कीच लिहिण्यासाठी वाचन करणं खूप महत्वाचं आहे.
0: महत्वाचं
1: आता बऱ्याच जणांचा आरोप असतो की आजची पिढी ही वाचन करत नाही, पण तेवढ्याच पद्धतीने तेवढ्याच फास्ट मध्ये आपल्याला पुस्तक प्रकाशित होताना सुद्धा दिसत आहेत.
0: खरे
1: तर मला असं वाटतं हा दृष्टिकोन काहीतरी बदल घडवणारा आहे.
0: खरंच खूप सुंदर. पुस्तक प्रकाशनाची जर ही गोष्ट तुम्ही सांगितली खरं तर मला त्या संदर्भात आणखीन एक प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल की सर्जनशील प्रकाशक मंडळाशी तुम्ही एकनिष्ठ आहात, तुम्ही कार्यरत आहात तिथे, तर त्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल.
1: जसं आपण म्हणतोय की आताच बोलतोय पण की पिढी ही वाचन करत नाही, पण तेवढ्याच पद्धतीने पुस्तकं सुद्धा प्रकाशित होत आहे. म्हणजे लिहिणारे सुद्धा आहेत आणि लिहिणारे जेव्हा हात असतात ना तेव्हा पुस्तक हातात घेणारे हात सुद्धा नक्कीच पुढे असतात.
0: बरं.
1: आणि याच दृष्टीने सर्जनशील पब्लिकेशन आहे त्यातर्फे आम्ही पुस्तक प्रकाशित करतोय. आतापर्यंत आमचे 11 पुस्तकं, कारण नुकतंच आमचं सुरुवात झालेली आहे
0: 2026.
1: येस. आणि एवढ्याच लवकर आमच्या 11-12 पुस्तकं आम्ही प्रकाशित केली.
0: म्हणजे 7 महिन्यांमध्ये तुम्ही 11 पुस्तकं.
1: तर आनंद वाटतोय की खरोखर आपल्या जे लेखक आहेत, कवी मंडळी आहेत, या पसंतीस यांच्या पसंतीस आपला हा पब्लिकेशन येतो आहे. आणि त्यांचं बांधणी असेल किंवा पेपर असेल, तुम्ही इतर पुस्तकांच्या तुलनेत बघाल तर ते खूप सुंदर आहे. हेच पुस्तक जरी बघितलंय तुम्ही, ते कलर आहे,
0: जे
1: प्रत्येकाला आवडेल असं
0: रंगसंगती
1: आहे. रंगसंगती आहे तर या प्रकारचं जे क्वालिटी जपणं आपण म्हणतोय
0: तर ते सुद्धा सादरीकरण जसं तुम्ही करता कवितांचं पुस्तकाच्या मार्फत ते देखील खरंच महत्वाचं आहे. खरं या संस्थेशी जुळल्यानंतर किंवा या साहित्य प्रवासात आल्यानंतर बऱ्याच ठिकाणी आपल्याला कौतुकाची थाप मिळते, आपल्याला वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येतं, तर त्या पुरस्कारांबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल.
1: आता हे पुरस्कारांची जी शाखा आहे तर अतकरे नंतर सुरू झालंय, पण अश्विनी राऊत म्हणून जेव्हा होत आहे तर तेव्हापासून ही पुरस्कारांची श्रृंखला सुरू झाली आहे. मला सर्वात पहिला पुरस्कार मिळालेला होता जेव्हा मी ग्रॅज्युएशनला होते.
0: बरं.
1: तर सावित्रीबाई फुले पुरस्कार होता, राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले पुरस्कार. आणि हा पुरस्कार घेताना माझे वडील माझ्यासोबत होते आणि आपण नक्कीच अनुभवू शकतो की सर्व काम बाजूला ठेवून की मुलीला एक पुरस्कार मिळतो आहे कवितेच्या दृष्टीने. तर त्या पुरस्कारासाठी मला तो पुरस्कार स्वतः घेताना त्याही पेक्षा तो आनंद माझ्या वडिलांच्या चेहऱ्यावर बघणं तो माझ्यासाठी खूप मोठा अनुभव होता. त्यानंतर अहिल्याबाई फुले भूषण पुरस्कार मिळालेला आहे. साहित्य प्रभा म्हणून साहित्य संपदाचा पुरस्कार मिळाला आहे. आता नुकतंच सर्वद पुरस्कार मिळालेला.
0: अरे वा, अरे वा.
1: अशी श्रृंखला बरीच मोठी आहे आणि त्यातलं हे मानाचे पुरस्कार मला वाटतं ज्यांनी मला नाव दिलेलं आहे. आताच अखिल भारतीय संमेलन झालेलं, त्या संमेलन मध्ये सुद्धा कविता म्हणण्याचा एक सुंदरसा योग
0: जुळून आला आहे.
1: एक आपण म्हणतोय ना की आपल्यामध्ये सकारात्मकता असणं खूप गरजेचं आहे.
0: अगदी अगदी.
1: आणि तुमच्यामध्ये जर सकारात्मकता असेल तर तुम्ही प्रत्येक पाऊल यशस्वी रीतीने पुढे टाकू
0: शकता. अगदीच बरोबर.
1: त्यामुळे आपले विचार सकारात्मक ठेवा असे मी सगळ्यांना नक्की सांगू इच्छिते.
0: क्या बात है. मी मुद्दा म्हणूनच अश्विनी मॅडमना अष्टपैलं व्यक्तिमत्व याच कारणासाठी बोललेली आहे, याचं उदाहरण, जिवंत उदाहरण तुम्ही आता ऐकलेलंच आहे. अश्विनी मॅम, तुमच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आपडी थापडी या काव्य संग्रहातील तुमच्या मुलांना आवडणारी कविता मला ऐकायला फार आवडेल.
1: नक्कीच. आणि खरोखर आपल्या सर्व वाचकांना मला ऐकवायला खूप आवडेल. आणि आपण मुंबईचे आणि लोकलचा प्रवास आपला म्हणजे एक जीवाभावाचा विषय
0: आहे.
1: मग अशा जी या मुंबईच्या प्रवास मुंबईचा प्रवास करताना लोकलचा प्रवास करताना जर प्राणी जर आले तर काय होईल, तर अशी काहीशी गंमत असणारी ही बालकविता आहे.
0: अरे वा,
1: प्राण्यांची सभा. बोरिवली मधून ही प्राण्यांची सभा निघालेली आहे आणि आपली मरीन ड्राईव्ह वगैरे फिरायला जाण्याचा त्यांचा हा बेत आहे.
0: अरे वा.
1: तर कवितेमध्ये ऐकूयात. राजीव गांधी उद्यानात भरली प्राण्यांची सभा. राजीव गांधी उद्यानात भरली प्राण्यांची सभा. बोलण्याची सर्वांनाच मिळाली बरं का मुभा.
0: अरे वा.
1: मुंबईच्या लोकलने जाऊ आज फिरायला. मुंबईच्या लोकलने जाऊ आज फिरायला. करू मज्जा मस्ती छान, खेळू मरीन ड्राईव्हला. लोकलचा मधला डबा बुक केला हत्ती दादाने. लोकलचा मधला डबा बुक केला हत्ती दादाने. दोन दोनच्या रांगेने निघाले आनंदाने अटीने. स्टेशनवर येता येताच तुम्हाला पण माहिती आहे लोकलला कशी गर्दी असते. स्टेशनवर येता येताच घाम फुटला कोल्हो बाला. एवढी मोठी गर्दी पाहून जोर आला होता सिंहाला. म्हणे नका घाबरू कोणी मधल्या डब्यात चढा. सर्वांना मोजता मोजता बोले ते दोनचा पाडा. मग काय झालं पुढे. टून टून करीत गेले लेडीज डब्यात ससोभा. कुठे हरवला म्हणून शोधू लागला वाघोबा. हत्ती दादाला तर आज काही केल्या जाता येईना.
0: बर.
1: गर्दी बघून मोराला रडू काही आवरेना. अस्वल दादाची आता नव्हती होत हिम्मत. लेडीज डब्यातून ससोबा म्हणे इकडे मस्त आहे गम्मत. माकड दादा पटकन वरती जाऊन बसला.
0: बर.
1: आणि लटकलेली माणसं बघून जोर जोरात तो हसला. सर्वांचीच चांगली आता
0: झाली होती पंचायत.
1: लोकल दिली सोडून आणि परतले उद्यानात घाई.
0: खूप सुंदर, खूप गोड कविता आणि लहान मुलांना खरंच आवडणारी. कारण की राणीबाग, वेगवेगळ्या उद्यानात जायला लहान मुलांना फार आवडतं आणि यात छोट्या छोट्या बालदोस्तांसाठी छोट्या छोट्या ह्या प्राण्यांची कविता खरंच त्यांना खूप आवडणारी आहे. आणि मला सुद्धा खूप आवडली बरं का अश्विनी मॅम. अश्विनी मॅम, वेळात वेळ काढून आणि आमच्या रिक्वेस्टला मान देऊन तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि खूप सुंदर गप्पा मारला. तुम्ही जनजागृतीसाठी जो काही उपक्रम राबवत आहात ते तुमच्याकडून ऐकून आम्हाला खरंच खूप शिकण्यास आम्हाला मिळालं आणि आमचा दृष्टिकोनही बदलला. यासोबत तुमच्या खूप सुंदर कविता ऐकल्या आणि तुम्ही जो उपक्रम राबवत असता साहित्य संवर्धनासाठी आणि मराठी भाषा संवर्धनासाठी, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. असंच लिहित रहा आणि आम्हाला पण तुमच्या कवितेतून आनंद देत रहा. थँक्यू सो मच.
1: खर तर तुमचे मला आभार मानायचे आहेत आचार्य 90 FM ने, खरोखर मला त्या योग्य समजलेत आणि तेवढा विश्वास दाखवला, त्यासाठी मी आपले आभारी नाही तर खरोखर ऋणी आहे. आणि मला सुद्धा आपल्या FM सोबत आणि आपल्याशी गप्पा मारताना खूप मजा आली. थँक्यू सो मच. त्याचबरोबर वाचक मंडळी आणि माझ्या परिवाराचा तेवढाच मला हातभार आहे. सगळ्यांची मी आपल्या 90 FM च्या वतीने सगळ्यांचे आभार मानते.
0: धन्यवाद. श्रोते हो, आज आपण सुंदर गप्पा मारल्या आहेत कवयित्री अष्टपैलू व्यक्तिमत्व अश्विनी अतकरे यांच्यासोबत. तुम्हाला एपिसोड हा कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. भेटूया पुढच्या सुंदर सेगमेंटमध्ये. तोपर्यंत मी तुमची मैत्रीण आर्ज रुपाली तुमची आता रजा घेते. धन्यवाद. हसत रहा, वाचत रहा.

नमस्कार, आपण ऐकताय आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. मंडळी, आजच्या विविधा या स्पेशल सेगमेंटमध्ये आपण बोलणार आहोत अशा एका व्यक्तिमत्वाविषयी ज्यांचं नाव ऐकता क्षणी त्यांचं उत्तुंग कार्य अगदी क्षणार्धात आपल्या डोळ्यासमोर येतं. बाबा आमटे. कुष्ठरोग किंवा महारोग, ज्याचं नाव ऐकलं तरी अंगावर काटा येतो. अशा या असाध्य वाटणाऱ्या आजारावर मात करण्यासाठी बाबांनी शक्य ते सगळे प्रयत्न केले. रुग्णांना आयुष्यात सकारात्मक वाटावं यासाठी त्यांना धीर दिला. आणि स्वतः पेशाने वकील असून सुद्धा त्या काळाची गरज म्हणून स्वतः डॉक्टरकी शिकून ते डॉक्टर झाले. हे वाटतं तितकं सोपं नक्कीच नव्हतं. बाबा आमटे यांचं कार्यक्षेत्र पाहायला मिळतं ते आनंदवन. म्हणूनच आजच्या सदरात आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर विकास आमटे यांच्या आनंदवन प्रयोगवन या पुस्तकातल्या काही प्रेमाने ओतप्रोत घटना, डोळ्यात पाणी आणणाऱ्या घटना. विकास आमटे आणि सहकाऱ्यांच्या हातून घडलेल्या जादूमय प्रकल्पांविषयी, किती अडचणींचा संकटांचा सामना करून हे नंदनवन त्यांनी फुलवलं याची ही प्रेरणादायी कथा आपण आज ऐकणार आहोत. खरं तर पुस्तकाचं नावच असं आहे की त्यावरून आपल्या लक्षात येईल, आनंदवन घडवताना वेगवेगळे प्रयोग तिथल्या प्रत्येकाला करून पाहावे लागले. आनंदवन म्हणजे बाबा आमटे यांच्या भव्य स्वप्नांचं मूर्त स्वरूप. आनंदवन म्हणजे कुष्ठरोग्यांसाठीचं कार्य एवढीच ओळख जनमानसात रुजली. पण प्रत्यक्षात आनंदवन हे कुष्ठरोग्यांपुरती मर्यादित नसून इथे अंध, अपंग, कर्णबधीर, शेतकरी, आदिवासी अशा समाजातल्या वेगवेगळ्या घटकांचा इथे एकत्रित विकास साधला गेला आणि साधला जातोय. समाजातल्या उपेक्षित घटकांना न्यायपूर्ण तसंच निरोगी आणि स्वावलंबी आयुष्य जगण्याची संधी देणारं मॉडेल आनंदवनाने घडवलंय. शेती, पाणी, पर्यावरण, उद्योग, शिक्षण, आरोग्य, रोजगार, घर बांधणी आणि अशा अनेक क्षेत्रात नानाविध प्रयोग करून अफाट आणि पायाभूत काम या आनंदवनात उभं राहिलंय. विशेष म्हणजे समाजानं नाकारलेल्या साध्या सुध्या माणसांच्या कष्टातून हा चमत्कार घडलाय. बाबांनी म्हणजेच बाबा आमटेंनी 1949 मध्ये महारोगी सेवा समिती वरोराची स्थापना केली आणि त्यानंतर वर्षभरातच त्यांना सरकारकडून चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा गावाजवळची 50 एकर जमीन मिळाली. त्या जागेवर आनंदवनाची सुरुवात झाली. 1949 मध्ये बाबांनी त्यांच्या काही मित्रांच्या मदतीने महारोगी सेवा समिती वरोरा ही संस्था सुरू केली आणि तिची कायदेशीर नोंदणी केली. कुष्ठरुग्णांसाठी काम करायचं तर केवळ आधी केलेलं कार्य पुरेसं नव्हतं, तर या रोगाविषयी शास्त्रशुद्ध माहिती आणि प्रशिक्षण असणं अत्यंत गरजेचं होतं. त्यासाठी बाबांनी कलकत्ता इथल्या स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन या संस्थेचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण करण्याचं ठरवलं. मंडळी, याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोतच, पण त्याआधी एक छानसं गाणं ऐकणार आहोत आणि त्यानंतर पुढच्या गोष्टीकडे वळणार आहोत. तेव्हा ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

मंडळी, आपण ऐकताय आचार्य 90 FM आणि आज आपण बोलतोय बाबा आमटे यांच्या कार्यक्षेत्राविषयी. आणि अर्थातच बाबा आमटे म्हटल्यावरती आनंदवनाचा उल्लेख केला नाही तर वावग ठरेल. कलकत्त्याला त्यांची प्रशिक्षण घेण्याची इच्छा होती, पण बाबांची पदवी ही वैद्यकीय क्षेत्रातली नव्हती. पण बाबांनी विनोबांच्या मदतीने आणि पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या मध्यस्थीने या संस्थेत प्रवेश मिळवला. या संस्थेतला एक किस्सा इथे सांगावासा वाटतो. या संस्थेत शिकत असताना संस्थेचे अधिष्ठाता डॉक्टर धर्मेंद्र म्हणाले की माणसाव्यतिरिक्त कोणत्याही प्राण्याच्या शरीरात कुष्ठरोगाचे जंतू वाढत नाहीत, त्यामुळे प्रयोगासाठी माणूस हा एकच संभाव्य प्राणी उरतो. म्हणूनच आजवर कुष्ठरोगाची लस तयार करण्यात यश मिळालेलं नाहीये. डॉक्टर धर्मेंद्र यांचं बोलणं बाबांनी मनावर घेतलं आणि प्रयोगाखातर स्वतःच्या शरीरात कुष्ठरोगाचे जंतू टोचून घेण्याची तयारी त्यांनी दाखवली. इतकंच नाही तर आग्रह धरला. अशा प्रकारे 2 चाचण्या झाल्या, एकदा मृत जंतू तर एकदा जिवंत. आणि सुदैवानं दोन्ही प्रयोगांचा बाबांवर काहीच परिणाम झाला नाही. कलकत्त्याला घेतलेल्या प्रशिक्षणाहून परतल्यावर 1951 संस्थेला तत्कालीन मध्य प्रांत आणि वराड सरकारकडून वरोऱ्यापासून साधारण 5 किलोमीटर अंतरावर 50 एकर जंगल जमीन मिळाली. दत्तपूरच्या कुष्ठधाममधले 6 कुष्ठरुग्ण, ती 50 एकर काटेरी झुडपांनी भरलेली जमीन, 14 रुपये रोख आणि विनोबांनी आवर्जून पैसे देऊन घ्यायला लावलेली 1 गाय, एवढ्या पुंजीवर ताई अर्थात साधना आमटे आणि बाबांनी कामाला सुरुवात केली. तेव्हा सगळेजण वरोऱ्याला होते. आनंदवनात राहायला यायचं तर राहण्याजोगी जागा करणं भाग होतं. ते काम डोंगरा एवढं होतं. जंगल साफ करण्यापासून ते विहीर खोदण्यापर्यंत सगळंच नव्यानं साधायचं होतं. आशेच्या जोरावर ओसाड जागेचा कायापालट होऊ लागला होता. सगळेजण अक्षरशः झपाटल्यासारखे काम करत होते. अखेरीस 2 झोपड्या बांधून झाल्या होत्या. संस्थेचं नाव महारोगी सेवा समिती असं असलं तरी बाबांनी या जागेचं नाव ठेवलं आनंदवन फॉरेस्ट ऑफ ब्लिस. 1954 कुष्ठरुग्णांची संख्या 6 वरून 60 वर गेली. बाहेरून सुद्धा कुष्ठरुग्ण आनंदवनात येऊ लागले. या रुग्णांनी आनंदवनात स्वतःच्या जोरावर 6 विहिरी खणल्या, शेती सुरू झाली. समाज आणि कुष्ठरुग्ण यांच्यातली दरी हळूहळू कमी होऊ लागली. सगळ्यांची मेहनत आणि प्रबळ इच्छाशक्ती यामुळे आनंदवनात बऱ्याच सुधारणा होत गेल्या. 1964 बाबांनी आनंद निकेतन आर्ट्स, सायन्स, कॉमर्स आणि ॲग्रिकल्चर कॉलेज सुरू केलं. बाबांनी बाहेरच्या उदासीन जगाला आनंदवनाजवळ आणण्यासाठी वर्षातून एकदा मित्र मेळावा घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे महाराष्ट्रातली अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आनंदवनात येऊ लागली. आनंदवनात काही दिवसातच दवाखान्यासाठी एक झोपडी उभी करण्यात आली. हाच तो आनंदवनातला पहिला वहिला दवाखाना. सोयी सुविधा फारशा नसल्या तरी बाबांचं औषधोपचार करणं मात्र अगदी काटेकोर आणि शास्त्रीय होतं. बाबा स्वतः कुष्ठरुग्णांच्या जखमा साफ करत, त्यावर ड्रेसिंग करत आणि जखमांमधल्या अळ्या काढण्यासाठी ते मागे पुढे बघत नसत. रोग कितीही वाईट अवस्थेतला असला तरी बाबांच्या मनाची कधीच चलबिचल झाली नाही. आणि अशा रीतीने त्यांचं स्वप्न हळूहळू पूर्ण होत होतं. बाबा आमटे आणि आनंदवन याविषयी आपण बोलतो आहोत. आणि आनंदवन प्रयोगवन हे पुस्तक आहे, या पुस्तकातली ही माहिती आहे. खरंच बाबा आमटेंनी जे स्वप्न पाहिलं होतं त्या दिशेने एक एक पायरी ते चढत होते. आणि पुढची पायरी नक्की कोणती आहे त्याविषयी सुद्धा बोलूया. ऐकत रहा आचार्य 90 FM. आपल्यासोबत आहे मी RJ सुवर्णा.

मंडळी आचार्य 90 FM आपण ऐकत आहात. आपल्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा आणि आज आपण विविधा या सेगमेंटमध्ये बोलतो आहोत डॉक्टर बाबा आमटे यांच्या कार्यक्षेत्राविषयी. कुष्ठरुग्णांसाठी वरदान ठरलेले बाबा आमटे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत, पण त्यांच्यासाठी हा जो प्रवास होता हा काही सोपा नव्हता. त्या प्रवासातलं पुढचं पाऊल नक्की कोणतं होतं त्याविषयी बोलूया. बाबांप्रमाणेच विकासलाही नवनवीन प्रयोग करण्याची आवड. विकास आमटे अर्थात बाबा आमटे यांचे पुत्र, खरं तर गरज असंच म्हणावं लागेल, आणि याचमुळे प्रचंड अडचणींचा सामना करत वेगवेगळ्या शकला लढवून अखेर आनंदवनात शेती आणि डेअरीची सुरुवात झाली. याचबरोबरीनं मत्स्योत्पादन सुद्धा सुरू झालं. आणि महत्वाची गोष्ट अशी की हे सगळे व्यवसाय एकमेकांशी निगडीत होते. डेअरीमुळे मेगा किचनसाठी बायोगॅस प्लांटमधून रोज जवळजवळ 5.5 ते 6 टन शेण जातं. ड्रेनेजच्या पाण्याचा दुभत्या जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्यासाठी खत म्हणून उपयोग होतो. आनंदवनात रोज काहीतरी नवनवीन आकारास येत आहे. आनंदवनात आता उद्योगांची सुद्धा रेलचेल सुरू झाली आहे. कुष्ठरुग्णांच्या पुनर्वसनासाठी हा निर्णय घेतला होता. 1960 साली आनंदवनात खऱ्या अर्थानं उद्योगधंद्याला सुरुवात झाली. प्रिंटिंग प्रेस, हँडलूम, पॉवरलूम, टीन कॅन, मेटल फॅब्रिकेशन, सायकल निर्मिती, लेदर उत्पादन, शिलाई विभाग, बेकरी, पॉपकॉर्न निर्मिती, याशिवाय ग्रीटिंग कार्ड निर्मिती, काष्ठकला, लाकडी अवयव निर्मिती, कचऱ्यातून देखील कला निर्मिती, अशा प्रकारे अगदी लहानात लहान ते मोठ्यात मोठा व्यवसायसुद्धा या आनंदवनात यशस्वी होऊ लागला. घर बांधणीत देखील आनंदवनात नेहमीच सर्जनशीलता असायची. न्यूबियन वॉल्ड पद्धतीचं लो ऑन कॉस्ट हाय ऑन क्वालिटी अशा घरांची इथे सुरुवात झाली. प्लास्टिकचा पुनर्वापर, यात प्लास्टिकचा वापर करून केलेल्या विटा तसंच प्लास्टिक टायर कॉन्क्रीट वापरून बांधलेला स्पिल ओव्हर डॅम, याशिवाय आनंदवन लगतच्या दगडांच्या खाणींचं पुनर्वसन करून उभारलेलं हाय डेन्सिटी जंगल. तर अशा प्रकारे या आनंदवनात किती प्रयोग सुरू असतील आणि सुरू आहेत आणि सुरू राहतील याची आपण कल्पना करू शकतो. बाबांनी एक स्वप्न पाहिलं होतं आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्या दिशेने पावलं उचलायला सुरुवात केली. एक एक पाऊल ते टाकत गेले आणि अशा रीतीनं ही पावलं इतकी वाढत गेली आणि त्यांचे सहकारी आणि अर्थात इथे राहणारे कुष्ठरुग्ण ज्यांना जगण्याचीही उमेद नव्हती असे कुष्ठरुग्ण इथे बरे झाले आणि त्यांचंसुद्धा इथे पुनर्वसन झालं. खरंच एक आशेचा किरण त्यांनी इथे निर्माण केला आणि कुष्ठरुग्णांसाठी हे खरंच वरदान ठरलंय. स्वरानंदन हाही एक वेगळाच प्रयोग. आनंदवनातले व्यंग असलेले पण मनाने अतिशय जिद्दी महत्वाकांक्षी असे कलाकार यात आपले छंद आणि कला इथे सादर करतात. स्वरानंदन हा याचा प्रयोग म्हणजे अदम्य उत्साह आणि आत्मविश्वास. यातल्या कलावंतांपैकी कुणाला डोळे नाही आहेत, कुणाचे दोन्ही पाय गेले आहेत, कुणाच्या हातापायांची बोटं कुष्ठरोगामुळे झडून गेलेली आहेत, तर शारीरिक वाढ खुंटल्यामुळे खुरटलेलं पण आलेलं आहे. पण इथे या हक्काच्या व्यासपीठावर त्यांच्या कमतरतेपेक्षा त्यांच्यातल्या कलागुणांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पाहणाऱ्या प्रत्येकाला दिला जातो. श्रोते हो, आनंदवनाच्या निर्मितीत कुणा एकाचं नाव खरं तर घेता येणारच नाही. करण्यात अनेकांचा खारीचा वाटा आहे तर काहींचा सिंहाचा वाटा आहे. डॉक्टर विकास आमटे यांनी पुस्तकात सांगितल्यानुसार एका पुस्तकात एवढं मोठं कार्य सामावणं शक्यच नाही आहे, पण तरीसुद्धा त्यांच्या सहकार्यांनी मिळून आणि आपल्या सुंदर लेखणीतून साकारलेल्या या लेखनामुळे हे शक्य झाले. मी सगळ्यांना तुम्हाला विनंती करेन की आनंदवन एक प्रयोगवन हे पुस्तक डॉक्टर विकास आमटे यांचं तुम्हाला वाचायला मिळालं तर नक्की वाचा. तसंच बाबा आमटे यांच्या पत्नी साधना आमटे यांचं समिधा हे पुस्तकसुद्धा वाचण्याजोगं आहे, कारण साधना आमटे यांच्या माहेरचं जे वातावरण होतं ते अतिशय छान वातावरण होतं. त्यांच्याकडे विपुल पैसा होता, घरात कसलीच कमतरता नव्हती, पण जेव्हा बाबांशी लग्न केलं त्यांनी आणि बाबांनी हा निर्णय घेतला की मला आता माझं पूर्ण आयुष्य उर्वरित कुष्ठरुग्णांसाठीच घालवायचं आहे, तर हा खूप मोठा निर्णय होता त्यांच्या आयुष्यातला. आणि जर पत्नीचं सहकार्य त्यांना लाभलं नसतं तर कदाचित हे स्वप्न पूर्ण झालंच नसतं. त्यामुळे साधना आमटे
यांनी आपल्या आयुष्यात जे का त्यांना सोबत दिली आणि सहकार्य केलं त्याच्यामुळे हे सगळं शक्य झालं. त्यामुळे ही दोन पुस्तकं आपण आवर्जून वाचली पाहिजेत. तेव्हा नक्की तुम्ही ही दोन्ही पुस्तकं वाचाल अशी मी अपेक्षा करते. आणि कार्यक्रमात आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटणार आहोत एका वेगळ्या विषयासह विविध या सेगमेंटमध्ये. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ माझ्यासोबत अर्थात RJ सुवर्णासोबत.

0: प्रेक्षक हो सिनेमा आणि बरच काही या विशेष कार्यक्रमात मी अजय तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. सिनेमा आणि बरच काही हा विशेष पॉडकास्ट आम्ही घेऊन आलेलो आहोत डॉक्टर राहुल भांडारकर सर यांच्यासोबत. राहुल सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: तुमचं आचार्य 90 FM मध्ये मनपूर्वक स्वागत. हा सिनेमा आणि बरच काही हा सगळा कन्सेप्ट डॉक्टर राहुल भांडारकर सर यांचा आहे. आम्ही जुन्या आणि नवीन चित्रपटांविषयी या सेगमेंटमध्ये बोलणारच आहोत. पण मला वाटतं सुरुवातीलाच एक छानशी बातमी काही दिवसातच आपल्या हाती आलेली आहे आणि आता सध्या चित्रपट सर्कलमध्ये ते फार त्या नावाचा किंवा त्या चित्रपटांचा खूप उल्लेख होतो आहे, वारंवार उल्लेख होतो आहे. सगळ्या माध्यमांनी फार कौतुक केलेलं आहे. राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे जो राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये जो दादासाहेब फाळके पुरस्कार हा अतिशय महत्त्वाचा पुरस्कार म्हटला जातो, गणला जातो, तो यावर्षी अनंत नाग सरांना, पद्मश्री अनंत नाग यांना जाहीर झालेला आहे. आणि त्याविषयी आपण अधिक माहिती घेणार आहोत की अनंत नाग यांचं व्यक्तिमत्व कसं आहे किंवा त्यांनी 300 अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केलेला आहे, त्यांची सगळी चित्रपटसृष्टीची कारकीर्द राहुल सर आपल्याला सांगणार आहेत. आणि दादासाहेब फाळके पुरस्कार यावर्षी त्यांना का मिळाला त्याविषयी देखील सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. कारण फिल्मफेअर पुरस्कार, कर्नाटक राज्य चित्रपट पुरस्कार, कर्नाटक राज्याचा जीवनगौरव पुरस्कार असा पद्मश्री अनंत नाग यांना मिळालेला आहे. आणि यावर्षी तर या सगळ्या पुरस्कारांवर मुहूर्तमय रोवली आहे ती आपल्या दादासाहेब फाळके या पुरस्काराने. तर सर मी तुम्हाला विनंती करते की यावर्षी ही छान बातमी आपल्या सगळ्यांना मिळालेली आहे, तर त्या अनंत नाग सरांविषयी थोडीशी तुम्ही माहिती द्यावी.
1: सर्वप्रथम आचार्य 90 FM तसंच अजय तेजस्विनी आणि सर्व सहकारी यांनी हा कार्यक्रम सुरुवात केला आणि हा पहिलाच भाग आपण पद्मश्री अनंत नागांवर करतो आहोत याचा खरोखर मला आनंद होतो आहे. याच्या मागची भावना मूळ आपण थोडंसं समजून घेऊया, पार्श्वभूमी समजून घेऊया. अनंत नाग जरी कन्नड चित्रपट दक्षिणात्य चित्रपटात मुख्यत्व काम करत असले तरी ते काही काळ मुंबईत होते. मुंबईत अनेक मराठी नाट्य समूहाबरोबर ते जोडलेले होते आणि त्यासाठी मला वाटतं आणि अनाहत सरका अमोल पालेकर यांनी दिग्दर्शित केलेला मराठी सिनेमा यात त्यांनी मुख्य भूमिका केलेली आहे. मला वाटतं या अनुषंगाने त्यांचं एक मुंबईशी असलेलं नातं, मराठी नाटकसृष्टी असो किंवा चित्रपटसृष्टी असो ह्याच्याबरोबर असलेलं नातं, याच्याविषयी आजच्या तरुण पिढीला, सिनेमाच्या विद्यार्थ्यांना, चित्रपटाचं कुतूहल असलेल्या लोकांना, सर्वांना जाणून घेणं फार आवश्यक आहे. कारण ज्या दिवशी त्यांना केंद्र शासनातर्फे राष्ट्रपतींच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला तेव्हापासून अनेक उलटसुलट चर्चा होत्या की म्हणजे ह्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे, काय आहे. कारण हिंदी माध्यमांना त्यांची ओळख म्हणजे थोड्याफार प्रमाणात मालगुडी डेजमध्ये त्यांनी केलेली जी भूमिका आहे त्याच्यामुळे एक थोडंफार प्रमाणात आज काही साल तरुणांना त्यांची ओळख असेल हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये. अर्थातच कन्नड चित्रपटसृष्टीसाठी तर ही फार मोठी बाब आहे. कारण 35 वर्षाच्या एका कालखंडानंतर म्हणजे डॉक्टर राजकुमार हे एक आयकॉनिक व्यक्तिमत्व होतं कर्नाटक कानडी चित्रपटातलं. त्यांच्या नंतर म्हणजे 35 वर्षाच्या कालावधीनंतर एका कलाकाराला, कन्नड चित्रपटातील कलाकाराला दादासाहेब फाळके हा पुरस्कार देण्यात येतोय. आपल्याला आनंद वाटला पाहिजे की चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके आणि त्यांचं ओव्हरऑल असलेलं कॉन्ट्रीब्युशन आणि या अशा व्यक्तीला दिलं गेलं आहे की ज्याचं मराठी चित्रपटाशी सुद्धा एक नातं आहे, तेच मला या कार्यक्रमातनं आजच्या विद्यार्थ्यांना सांगायचं. तर जसं मी म्हटलं की त्यांनी मराठी, त्यानंतर कानडी, हिंदी, चित्रपट मालिका, नाटक या सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी कार्यरत आहे. त्याचबरोबर त्यांचं एक सामाजिक आणि राजकीय व्यक्तिमत्वही आहे, त्याच्यावर आपण नंतर येऊया. पण सर्वप्रथम त्यांचं असलेलं एक नातं मराठी नाटकांशी किंवा मराठी रंगभूमी आणि कालांतराने त्यांचं जे पदार्पण आहे नट म्हणून हिंदी चित्रपटात आणि नंतर कानडी चित्रपटात असा त्यांचा एक जवळपास प्रवास आहे. मुळात ते कर्नाटकात शिरशी या गावात जन्माला आले. त्यांचं संपूर्ण नाव आनंद नागरकट्टे. अनंत नाग हे नाव का दिलं गेलं, नाग हे शॉर्टफॉर्म का त्यांनी वापरलं, तर त्याची सुद्धा एक गमती गमतीदार एक गमतीदार किस्सा आहे. श्याम बेनेगल जेव्हा अंकुर या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन करत होते तेव्हा सूर्या हे जे मुख्य पात्र आहे त्या अंकुर सिनेमातलं शबाना आझमी, साधू मेहर आणि अनंत नाग असं तीन जणांचं ते तीन जणांना केंद्रस्थानी ठेवून हा चित्रपट आहे. प्रिया तेंडुलकर सारख्या अभिनेत्रीने त्याच्यात एक फार छोटी भूमिका केली. अनंत नाग यांच्या धर्मपत्नीची भूमिका त्या चित्रपटामध्ये प्रिया तेंडुलकर यांचं पदार्पण हिंदी सिनेमामध्ये त्या सिनेमातून झालेलं आहे. आणि श्याम बेनेगल सारखा एक उत्कृष्ट दिग्दर्शक त्या सिनेमानी आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीला दिला असा हा एक लँडमार्क सिनेमा आहे. हा त्यांचा पहिला सिनेमा अंकुश. अंकुश म्हणजे एक सीडलिंग आणि ज्याला आपण म्हणू की कर्नाटकामध्ये दोन भाग आहेत. एक उत्तर कर्नाटक आहे जो महाराष्ट्राच्या काही भागांशी जोडलेला आहे आणि एक दक्षिण कर्नाटक आहे. तर शिर्सी हे मूळ गाव त्यांचं दक्षिण कर्नाटकात येतं आणि ते तिथे एका आश्रमात म्हणजे ते चित्रापूर सारस्वत ब्राह्मण समाजात जन्माला आले आणि त्यांचे वडील जे होते ते त्या चित्रापूर सारस्वत ब्राह्मण समाजाच्या आश्रमामध्ये जे मुख्य गुरुपीठ शिष्य परंपरा गुरुपीठ शिष्य परंपरा तिथे चालते अजूनही आनंद आश्रम स्वामीजी त्यावेळी होते. त्यांचे ते स्वकीय सचिव म्हणून ते तिथे कार्य पाहत होते आणि त्या आश्रमातच त्यांचं जे बालपण आहे त्या आश्रमात गेलं आणि नंतर थोड्या वेळाने थोड्या कालांतराने ते मुंबईत आले पुढच्या शिक्षणासाठी वगैरे. चौथी पास झाल्यानंतर बहुधा ते मुंबईत आले. त्यांचा धाकटा भाऊ म्हणजे शंकरनाग, म्हणजे आयकॉनिक शंकरनाग म्हणता येतो ज्याला कराटे किंग शंकरनाग ही म्हटलं जातं, तो त्यांचा धाकटा भाऊ. तर नाग या सरनेमाचं मागचं हे काय नगरकट्टे हे त्यांचं मूळ नाव. तर श्याम बेनेगल ह्यांनी जेव्हा चित्रपट बनवायला सुरुवात केला तेव्हा ते नगरकट्टे हे नाव एका फ्रेममध्ये तेव्हा हस्तलिखित कॅलिग्राफी होऊन टायटल यायची आणि तो पॅरल सिनेमा असल्यामुळे तेवढंसं फारसं बजेट त्यावेळी नव्हतं की म्हणजे एका फ्रेममध्ये येणारा नाव मग त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही नाग हे नाव वापरा. नगरकट्टे हे कॅलिग्राफी आर्टिस्टला त्यावेळी येण्यासाठी थोडंसं जास्त मोठं होत होतं आणि ते फिट होत नव्हतं स्क्रीनवर, त्यामुळे तुम्ही नाग आणि त्यावेळी त्यांनी ते नाग हे सरनेम वापरलं आणि ते तसंच ते पुढे चालत राहिलं. इव्हन त्यांचं जसं मी सांगितलं धाकटा भाऊ कराटे किंग शंकरनाग त्यांनीही देखील नागच हे नाव वापरलं आणि दोघंही भाऊ मुंबईत नंतर गिरीश कर्नाड यांच्या रंगकर्मींचा जो समूह होता त्याच्याबरोबर ते जुडलेले होते. थोडेफार मला वाटतं एकदम थोडा काळ ते आविष्कारच्या काही अंशी नाटकांशी जुडलेले होते. गिरीश कर्नाड यांच्याबरोबर ते मुख्यत्वे जुडलेले होते पृथ्वी थिएटर आणि या समूहाशी आणि ते नंतर पुढे परत बँगलोरला जेव्हा गेले तेव्हा त्यांची एक वेगळी कार्यकर्त सुरुवात झाली. पहिले 35 सिनेमे जे अनंतनाग यांनी केलेले आहेत ज्याला आपण म्हणू पॅरलल सिनेमा ज्याला आपण म्हणतो किंवा आर्ट हाऊस सिनेमा ज्याला म्हणतो हे त्या पद्धतीचे सिनेमे आहेत आणि त्या पद्धतीचा सिनेमा त्यांनी केला. अंकुरपासून त्याची सुरुवात झाली. नंतर पुढे जाता जाता कोडुरा हा चित्रपट म्हणजे फार आजच्या काळात जर तुम्हाला श्रद्धा अंधश्रद्धा ह्याच्यातला भेद पाहायचा असेल आणि वैज्ञानिक दृष्टिकोन तुम्हाला जर आपल्या आयुष्यात आणायचा असेल तर कोणत्या गठा दंतकथा कसा त्याचा फरक करावा हा कोंडुरासारख्या सिनेमातून आपल्याला शिकायला मिळतो. स्मिता पाटील अनंतनाग यांच्यावरती चित्रित झालेला हा फार सुंदर सिनेमा आहे. अमरीश पुरी सारख्या एका दिग्गज कलाकारांचं त्याच्यामध्ये फार महत्त्वाची भूमिका आहे. गहराही सारखा एक सिनेमा पद्मिनी कोल्हापुरे डॉक्टर श्रीराम लागू यांच्याबरोबर अनंतनाग यांनी केलेला गहराही सिनेमा याचंही एक हे सांगतो की बघा त्यांचं मराठी कुटुंब किंवा मराठी जे आपली चित्रपटसृष्टी याच्यावर एक फार जवळचं नातं आहे त्यामुळे हे सांगणं गरजेचं आहे. अरुणा राजे हे सगळ्यांनाच माहिती आहे ज्येष्ठ दिग्दर्शिका अरुणा राजे आणि त्यांचे पती विकास देसाई अरुणा विकास या नावाने ते चित्रपट दिग्दर्शन करत असत त्यावेळी आणि अरुणा राजे आणि विकास देसाईंनी दिग्दर्शित केलेला गहराई हा चित्रपट एन बी कामत त्याचे निर्माते होते. एन बी कामत हे मराठी चित्रपट सुद्धा निर्माते होते. एन बी कामत यांनी तो चित्रपट बनवला कारण तो एवढा पाथ ब्रेकिंग होता की त्यामध्ये भूत प्रेत पिशाच याला ज्या पद्धतीने दाखवलेलं आहे आणि ते ज्या पद्धतीने स्क्रीनवर ऑन स्क्रीन येतं आणि समोरच्याला जसं मंत्रमुग्ध करतं आणि त्याच्या मागची खरी कथा की निसर्गाचा कोप काय असतो आणि तो कोणत्या प्रकारे येऊ शकतो एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात, याचं मला वाटतं आज हा सिनेमा कोणीही पाहिला हवा. तर गहराईसारख्या सिनेमामध्ये अनंतनाग यांची महत्त्वाची भूमिका होती. पद्मिनी कोल्हापुरे यांचे भाऊ ते दाखवलेले आणि जे मुख्य नट म्हणून आहेत सुधीर दळवी यांची एक महत्त्वाची भूमिका त्या चित्रपटात आहे. डॉक्टर श्रीराम लागूसारख्या दिग्गज नट त्या चित्रपटात आहेत. सुहास भालेकर यांनी त्या चित्रपटामध्ये फारच महत्त्वाची भूमिका निभावलेली. आजच्या चित्रपट रसिकांसाठी किंवा आजच्या चित्रपट दिग्दर्शन लेखन या विद्यार्थ्यांसाठी जर हा सिनेमा तुम्ही पाहिला हवा गहराईसारखा, की निसर्गाच्या कोपावरनं आधारित अंधश्रद्धा श्रद्धा भूत प्रेत पिशाच्य ह्याला घेऊन कसा हा सिनेमा पुढे जातो आणि आपल्याला काय त्या सिनेमातनं एक बोध देतो निसर्गाच्या संदर्भात, फारच सुंदर रीतीने त्याचं चित्रीकरण केलेलं आहे. अमरीश पुरीचंही त्याच्यात एक फार महत्त्वाची तांत्रिकाची भूमिका होती आणि एवढा सुंदर सिनेमा आत्तापर्यंत तरी मला वाटत नाही की एवढा बोल्ड सिनेमा या विषयाला घेऊन कोणी केला असेल. त्यामुळे आत्ता जे त्यांना दादासाहेब फाळके पारितोषिक मिळालेलं आहे, मी तर म्हणतो हे फार मिळालेलं आहे, आधी मिळायला पाहिजे होतं. 35 सिनेमे त्यांनी पॅरल ह्याच्यात केलेले आहेत. जसं म्हणतो घेरायचं एक उदाहरण दिलं, एक उदाहरण अंकुर या सिनेमाचा दिलं जो त्यांचा पहिला सिनेमा होता. त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये त्यांनी गोविंद निहलांबरोबर ही सिनेमे केलेले आहेत. एक सिनेमा मला सांगावासारखा आवर्जून वाटतो की जो या संपूर्ण एका सृष्टी पार्टी नावाचा सिनेमा आहे, की जो महाभारताचं आधुनिकीकरण त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. की शशी कपूरच्या फिल्मला कंपनीने तो चित्रपट निर्मिती केलेली. हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतले सगळे दिग्गज त्या चित्रपटात आहेत. आणि जसं मी म्हटलं आज मधुर भंडारकरांचं चांदीवर चित्रपटाला 25 वर्ष पूर्ण होत आहे, तर त्याच मधुर भंडारकरांनी पेज 3 या गाजलेल्या चित्रपटाचं इन्स्पिरेशन ज्या चित्रपटातनं घेतलं तो म्हणजे पार्टी असेल. पार्टी आणि कलियुग. कलियुग सारखा सिनेमा जो शशी कपूर यांनी निर्मिती केली, तर पेज 3 आणि कॉर्पोरेट हे दोन सिनेमे मधुर भंडारकर यांनी सांगितलं की त्याचं इन्स्पिरेशन आहे कलियुग आणि पार्टी. पेज 3 पार्टी आणि कलियुग या सिनेमाचं हे कॉर्पोरेट सिनेमामध्ये. कलियुग मध्ये अनंतनाग यांनी एक बिझनेसमॅनची भूमिका केली. त्यावेळी असं म्हणजे पत्रकारांमध्ये सिनेमाचे जे पत्रकार वगैरे आहेत त्यांनी असं म्हटलं की मफतलाल ग्रुपवरती तो चित्रपट आधारित आहे, पण महाभारताचं आधुनिकरण त्याच्यामध्ये दाखवलेलं होतं. रेखा यांची भूमिका त्या चित्रपटात आहे, शशी कपूर आहेत, अनंतनाग आहेतच, राज बब्बर यांची आहे. म्हणजे तो पॅरलल सिनेमा असून देखील एक मल्टी स्टारकास्ट सिनेमा होता आणि एवढ्या सुंदर रीतीने जे उद्योग घराण्यामध्ये आज आपण जे वाचतो किंवा आज आपण जे अनुभवतो हे त्या काळामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे की उद्योग घरातामध्ये काय काय चाललेलं असतं उद्योग विश्वामध्ये आणि कशा प्रकारे म्हणजे ते घडामोडी घडत असतात. आणि त्याच्यामध्ये कर्ण म्हणजे करण असं नाव दाखवलेलं आहे शशी कपूर यांचं, की जी कर्णावरनं इन्स्पिरेशन घेऊन ती भूमिका होती, की दोन्ही कुटुंबांच्या वादामध्ये तो कसा घुसमटला जातो आणि त्याचा अंत कसा होतो. आणि जेव्हा अनंतनाग यांचं जे कॅरेक्टर आहे ते अर्जुनावरती आधारित थोडंफार आहे आणि त्याला मग नंतर लक्षात येतं की बाबा हा आपलाच भाऊ आहे आणि त्याच्याच ह्याच्यासाठी मृत्यूसाठी आपण कारणीभूत आहोत आणि त्याच्यावर जो परिणाम होतो नंतर, म्हणजे एवढा सुंदर सिनेमा तो आज तरी प्रत्येक अँगलनी पाहिला पाहिजे. की मोशन टेक कसं त्याच्यामध्ये यूज केलेलं आहे, कारखान्यामध्ये काही गोष्टी घडलेल्या आहेत, तर विदाऊट एक फिजिकल

0: सेटअप लावून सुद्धा फक्त त्या पर्टिक्युलर टेम्पोमध्ये तो सिनेमा शूट करून त्या एका बाजमध्ये कसं आपण कारखान्याचं वास्तव्य तिथे दाखवू शकतो हे उत्तम उदाहरण. एक उत्तम निर्माते शशी कपूर, उत्तम दिग्दर्शक मेनेगल यांच्या सर्वांच्या अनुषंगाने हा सिनेमा आहे. तर एवढ्या सुंदर सिनेमामध्ये त्यांनी काम केलेलं आहे हिंदीमध्ये, त्यामुळे मला असं वाटतं की दादासाहेब फाळके पुरस्कार जेव्हा त्यांना जाहीर झाला आणि जेव्हा मी तो स्वीकारला तर मला वाटतं त्याच्या मागची पार्श्वभूमी सगळ्यांना समजणं गरजेचं आहे. एवढा मोठा काळखंड त्यांचा गेलेला आहे आणि विविध एवढ्या चित्रपट सृष्टींमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आत्ता आत्तापर्यंत हिंदीमध्ये सगळ्यात मोठा जो पाथ ब्रेकिंग कन्नड टू हिंदी ट्रान्झिशन असलेला सिनेमा म्हणजे KGF, त्या सिनेमामध्ये त्यांची महत्वाची भूमिका होती. म्हणजे आजच्या जनरेशनला आठवेल तर तो इन्स्पेक्टर जो KGF मध्ये होता, पण KGFच्या इन्स्पेक्टरच्या आधी सुद्धा त्यांनी फार महत्वाच्या लँडमार्क भूमिका केलेल्या. तर हे एक आहे. पुढच्या भागामध्ये आपण नक्की त्यांचं जे स्क्रिप्ट रायटिंग आणि निर्मात कौशल्य आहे त्यांच्या धाकट्या भावावर त्याच्यावरती आपण नक्की बोलूया.
1: तर प्रेक्षक हो, सिनेमा आणि बरंच काही या आपल्या सेगमेंटमध्ये एक छोटीशी विश्रांती घेतोय. आपण डॉक्टर राहुल भांडारकर सर यांच्याकडून अनंत नाग यांच्याविषयी जाणून घेतोय. त्यांना नुकताच जाहीर झालेला दादासाहेब फाळके पुरस्काराविषयी आपण जाणून घेतलं. ब्रेकनंतर आपण जाणून घेणार आहोत त्यांचं समाजकार्य आणि एक निर्मिती क्षेत्रात आणि एक लेखक म्हणून ते कसे कार्यरत होते त्यांच्याविषयी. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ.
2: मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची.

0: श्रद्धेंद्र, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ, आणि आज आपण सिनेमा आणि बरंच काही या सेगमेंटमध्ये डॉक्टर राहुल भांडारकर सर यांच्याकडून जाणून घेतोय आहोत पद्मश्री अनंत नाग यांची सिनेमासृष्टीतील कारकीर्द. ब्रेकपूर्वी अर्थातच आपण त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला याबद्दल जाणून घेतलं, त्यांचे 300 अधिक चित्रपटांमधील त्यांचं योगदान त्याविषयी आपण जाणून घेतलं. मोजक्या चित्रपटांबद्दल राहुल सर बोललेले आहेत, जसं की गहराई, अंकुर, पार्टी या चित्रपटांविषयी त्यांनी जे काम केलेलं आहे, आणि गिरीश कर्नाड सरांचा हात धरून ते मुंबईत त्यांनी पाय रोवले आणि सगळी कारकीर्द पुढे घडवली, आणि कर्नाटक म्हणजे त्या म्हणजे दक्षिणात्य चित्रपटांमध्येही त्यांचं भरपूर असं योगदान आहे. आता सर आपल्याला सांगणार आहेत त्यांचं लेखक म्हणून जडणघडण कशी झाली, निर्मिती क्षेत्राकडे ते स्वतः कसे वळले याविषयी. कारण एक सामान्य मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबातला जन्मलेला मुलगा आणि ह्या हे सगळं शिवधनुष्य सिनेमा घडवण्याचं स्वप्न पाहतो आणि ते प्रत्यक्षात आणतो, आणि आज दैदीप्यमान यश त्यांच्या वाटेला आलेलं आहे, तर त्याविषयी जाणून घेऊया डॉक्टर राहुल भांडारकर सर यांच्याकडून.
1: एवढं म्हणजे इन्कम जनरेशन त्यावेळी होत नव्हतं. आता पॅरलल सिनेमामध्ये आजच्या काळात तर म्हणजे असं सिनेमाचं काही असं शो कंपार्टमेंटलायझेशन नाही आहे की हा पॅरलल आहे, आज सिनेमा सिनेमा वेब सिरीज करा किंवा ओ टी टी करा किंवा तुम्ही मेन स्ट्रीम सिनेमा वगैरे काही करा, पण तुमचा एक छाप पडतो आणि तुम्हाला त्याच्यातनं एक बऱ्यापैकी आज एक सोर्स तयार होतो असं आहे. त्या काळात 70-80 दशकात जर तुम्ही पॅरलल सिनेमा करायचे तर तेवढासा स्कोप तुम्हाला नव्हता इन्कमचा कमर्शियली असं आपण म्हणूया वायबल याच्यामध्ये. म्हणून ते नंतर पुन्हा बँगलोरला गेले आणि बँगलोरला गेल्यावर त्यांनी काही काळ कन्नड सिनेमा वगैरे केला. शंकर नाग त्यांचा जो मोठा भाऊ आहे त्यांना एक वेगळी हे एक स्थान त्यांना तिथे प्राप्त झालं कराटे किंग. त्यांचा जो पहिलाच सिनेमा आहे तो मार्शल आर्ट्स पद्धतीवरती बेस्ड होता आणि तो गिरीश कर्नाड यांनी दिग्दर्शित केलेला आणि त्याला त्यावेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर बरीच पारितोषिकं प्राप्त झाली आणि त्यामुळे त्यांची एक वेगळी कारकीर्द सुरुवात झाली. मग त्यांनी आणि अनंत नाग यांनी एक चित्रपट निर्मिती करायचं ठरवलं त्यावेळी की आपण एका वेगळ्या धाटणीचा सिनेमा हा कन्नड चित्रपटसृष्टीमध्ये आणूया. कारण प्रभाव नक्कीच मराठी रंगभूमीचा होता, इकडच्या ज्याला आपण म्हणतो की मराठी सिनेमा मराठी नाटकं जी आहेत ती आशय प्रधान जास्त आहे आजही. म्हणजे जर आशय प्रधान सिनेमा पाहायचा असेल तर नजरुद्दीन शाहचं वाक्य आहे की तो मराठी सिनेमा नक्कीच पाहावा. तर कुठच्या पातळीवरती सिनेमा आहे ते आपल्याला लक्षात येईल, सिनेमा चित्रपटसृष्टी कुठच्या पातळीवर चालली आहे. त्यामुळे त्यांचा तो प्रभाव होता. गिरीश कर्नाडांसारखे नाटकात त्यांचे गुरु होते, चित्रपटातही त्यांचे अनेक. त्यांनी चित्रपट निर्मिती करायचं ठरवलं आणि त्याच चित्रपटामध्ये त्यांनी सहलेखक म्हणून त्यांचं कामही केलं. ऍक्सिडेंट नावाचा सिनेमा त्यांनी त्यावेळी केला आणि ऍक्सिडेंट हा जो सिनेमा आहे याची मूळ कथा जी आहे ती एका मराठी लेखकाने त्यांना सुचवलेली कथा होती. त्यांचं नाव त्यांनी क्रेडिट्समध्ये दिलेलं आहे. त्या सिनेमाचा मूळ आधार असा की एका पॉलिटिकल माणसाच्या मुलाकडनं एक ॲक्सिडेंट होतो आणि त्याचा मागोवा, त्याचा शोध आणि नंतर उलगडत जाणारं रहस्य आणि शेवट असा आहे की ते सगळं कव्हरअप होऊन परत जाताना त्या पॉलिटिकल माणसाच्या मुलाचाच ॲक्सिडेंट एंडला होतो. म्हणजे कर्मा रिटर्न्स असं आपण त्याला म्हणतो. त्याचं एकदम उत्तम उदाहरण या सिनेमामध्ये त्यांनी दाखवलं ॲक्सिडेंट या सिनेमामध्ये आणि त्या सिनेमाचं सहलेखन त्यांनी केलं आणि ते निर्माते म्हणून त्या सिनेमात होते. त्या चित्रपटालाही बरीच पारितोषिकं मिळाली आणि नंतर त्यांची कारकीर्द निर्माता म्हणून पण त्यांनी सुरुवात केली अशा पद्धतीच्या सिनेमात. म्हणजे त्या तो सिनेमा आजही तुम्ही पाहिला तर त्याच्यात जे ॲक्सिडेंटचे जे व्हिज्युअल्स आहे ते रिअलिस्टिक वाटावे म्हणून त्यांनी त्यावेळी ज्याला आपण म्हणतो की पशुखाद्य आणि जे हे असतात पशु आहार असतात त्यांचे मिश्रित करून त्यांनी एक व्हिज्युअल तयार केलेलं की जेणेकरून ते खरं वाटावं की ॲक्सिडेंट झाल्यावरती एखाद्या शरीराचं जर हृदयांचे जर तुकडे होत असतील तर ते कसे दिसतील विज्युअली, हे कठीण प्रसंग त्यांनी एकदम विज्युअली त्या सिनेमामध्ये आणला. म्हणजे एक निर्माता म्हणून पण, एक लेखक म्हणून पण, आणि एक दिग्दर्शक आपला धाकटा भाऊ जोडीला असताना हा एक अप्रतिम उदाहरण आहे की एखाद्या मोठ्या भावाचं एका छोट्या भावावर असणारा प्रेमातून हा तयार केलेला सिनेमा. मुद्दाहून काय सांगतो तर आपल्याकडे एकत्र कुटुंब पद्धती कुठेतरी आता
0: नामशेष
1: होत आहे, आणि अशा वेळी अशी दोन भावंड की ज्यांचं कोणीही या कला क्षेत्रात नाही, ज्यांचं कोणीही चित्रपट क्षेत्रात नाही, दूरदूरपर्यंत नाही, ते एका अनोळखी गावी येतात, अनोळखी गावातनं सगळं काही ज्ञान घेतात, शिकतात, परत आपल्या गावी जातात, परत गावी जाऊन स्वतःला कुठेतरी एक पाय रोवण्याचा प्रयत्न करतात अशा इंडस्ट्रीमध्ये की जिथे त्यांचं कोणीच ओळखीचं नाही. थोड्याफार नावारूपाला आल्यावरती स्वतः असं धाडस करतात की आपण एकत्र येऊन असं काहीतरी करावं, कमर्शियली सक्सेस असं नाही पण असं काहीतरी वेगळं करावं की ज्याने आपल्या चित्रपट सृष्टीला सुद्धा जगभर पोहोचवत आहे.
0: आणि तेव्हा पोषक असं वातावरण पण नव्हतं
1: त्यांनी ते. आणि आवर्जून मला वाटतं की ज्या ज्या वेळी त्यांना मराठी इंडस्ट्री बरोबर कोलॅबोरेशनची गरज होती त्या त्यावेळी त्यांनी केलेली आहे. जसं मी म्हटलं, ऍक्सिडेंट हा सिनेमा देखील त्यांनी एका मराठी वृत्तपत्र वाहिनीत असलेल्या त्यांच्या एका माध्यम प्रतिनिधी मित्राच्या कथेवरनं ती कथा केली आणि त्यांना त्यांनी त्याचं ड्यू क्रेडिट दिलं. तसंच चाफेकर बंधूंवरती आधारित जयू पटवर्धन यांनी एक चित्रपट केलेला, जयू पटवर्धन आणि त्यांचे मिस्टर हे आर्किटेक्ट होते, त्यांनी एक चित्रपट केलेला चाफेकर बंधूंवरती. आणि त्या चित्रपटाची जी पटकथा आहे ती शंकर नागे यांनी दिली, आणि तो चित्रपट रवींद्र मंकणी यांचा, रवींद्र मंकणी मुख्य अभिनेते होते, अतिशय उत्तम चित्रपट जो चाफेकर बंधूंवरती आलेला आहे तो चित्रपट आहे. सगळ्यात पहिला जो चित्रपट चाफेकर बंधूंवरती आला तो चित्रपट, आणि त्याच्या वर्णमन लोकांना कळायला लागलं की म्हणजे गोंदिया आला रे हा कसं काय विषय होता त्याच्या मागे, तो इतिहास कळायला लागला. म्हणजे हे एक कोरिलेशन आहे त्यांच्या चित्रपटांमधलं. पुढे जाऊन त्यांनी अनेक अजून चित्रपट निर्मिती केले. हिंदीमध्ये पण एक चित्रपट त्यांनी केला त्यावेळी विनोद मेहरा बरोबर, पण तो फारसा चालला नाही. त्यांनी निर्मितीचा प्रयोग हिंदीमध्येही केला आपल्या भावाला घेऊन, जो एक त्यांचा कन्नड चित्रपट होता त्यालाच हिंदीमध्ये रिमेक केलं, तेवढा फारसा चालला नाही. एक हॉरर सिनेमा त्यांचा जो कन्नडमध्ये हॉरर या शृंखलेमधला लँडमार्क मानला जातो, त्या चित्रपटाचं नाव होतं नानिन्न बिडलारू, म्हणजे मी तुम्हाला सोडणार नाही असं त्या चित्रपटाचं मुख्य नाव त्याच्यात होतं कन्नडमध्ये की नानिन्न बिडलारू. आणि त्याचं हिंदीमध्ये त्यांनी डब करून तो चित्रपट रिलीज केला. अत्यंत म्हणजे व्हिज्युअली अपीलिंग सिनेमा, हॉरर या जॉनरला हॉरर स्टेटस मिळवून देणारा कन्नड चित्रपटातला तो सिनेमा. त्या सिनेमात मुख्य भूमिका अनंत नाग यांची होती. शंकर नाग फार अल्प काळ जगले, 35 वर्षाचं फक्त त्यांचं आयुष्य होतं, ते एका ॲक्सिडेंटमध्ये वारले. पण 35 वर्षामध्ये 90 चित्रपट स्वतः त्यांनी म्हणजे अभिनय केला. कराटे किंग सारखं त्यांना पदवी मिळाली. 35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 90 चित्रपटापैकी 11 चित्रपट आपल्या भावाबरोबर त्यांनी सहनिर्माता म्हणून केले आणि दिग्दर्शक शंकर नाग यांचं होतं. अनंत नाग हे फार पुढच्या काळात देखील शंकर नाग यांच्या मृत्यूनंतर त्यांनी कुठची फारशी निर्मिती केली नाही त्याच्यानंतर, किंवा म्हणजे तसा योग आला नाही असं आपण म्हणूया. कारण एखादा लहान भाऊ गेल्यानंतरचं जे दुःख असतं ते मोठ्या भावालाच म्हणजे ठाऊक असतं की पद्धतीने, म्हणजे त्यांच्यावर तो प्रसंग गेला असेल कारण अचानक ते वारले, 90 ते अचानक वारले. आणि असा भाऊ की ज्यांनी जाण्या अगोदर आज सर्व लहान प्रेक्षकात, लहान आज जे माझ्या वयात आहेत किंवा माझ्या आदल्या जनरेशनचे देखील आहेत किंवा आत्ताची ही जनरेशन आहे जी OTT वगैरेवरती मालगुडी डेज नावाचा जी दूरदर्शनची मालिका होती ती अजरामर मालिका, त्याची निर्मिती देखील अनंत नाग यांनी केली आणि त्याचं दिग्दर्शन अख्खं शंकर नाग यांनी केलं. आणि ती फार गाजली. स्वामी मालगुडी डेज या मालिका गाजल्या. आर.के. नारायण यांच्या कथेवर आधारित ती मालिका होती. लहानशा एका दक्षिण, आपण जसं मी मगाशी म्हटलं, उत्तर कर्नाटक आणि दक्षिण कर्नाटक असे दोन भाग आहेत, नॉर्थ केंद्रा साऊथ केंद्रा. तिथे उत्तर कर्नाटकचा जो भाग आहे तो कारवार बेळगाव, आपला जो महाराष्ट्राला लागून भाग आहे असा आहे, आणि दक्षिणातला जो भाग आहे उडपी मंगळूर असा. तिथे अगुंबे नावाचं एक घाट आहे, त्या घाटामध्ये वसलेल्या गावात त्यांनी तो संपूर्णपणे नॅचरली शूट करून ती मालिका लोकांपुढे आणली आणि ते कल्चर दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी त्या मालिकेतनं केला अतिशय सुंदर पद्धतीने, ज्याला आपण म्हणतो की बाल मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून केलेली एक मोठी मालिका ही मालगुडी डेज एक लँडमार्क ठरली. आणि मालगुडी डेज ही दूरदर्शननी जरी नवंशाली प्रदर्शित केलेली असली तरी आजही त्याचे एपिसोड अनेक लोक युट्यूबवर सामाजिक माध्यमांवर आवर्जून बघतात आणि आजही ते रिलिव्हेंट वाटते. दिग्गज अभिनेते जसं मी म्हटलं की गिरीश कर्नाडांसारखा दिग्गज अभिनेता त्याच्यामध्ये होता, मास्टर मंजुनाथ ज्याची एक फार मोठी कारकीर्द पुढे गाजली, अमिताभ बच्चन सारख्या नटाबरोबर मास्टर मंजुनाथ यांनी अग्निपथमध्ये काम केलेलं आहे, छोट्या अमिताभची भूमिका अग्निपथमध्ये मास्टर मंजुनाथ यांनी केली, तर अशा मोठ्या नटांसोबत घेऊन केलेली दूरदर्शनची मालिका. आणि ते अगेन जसं मी म्हणेन की एका लिमिटेड बजेटमध्ये राहून किती आपण एखाद्या आपल्या दृष्टीने कसं त्याला सुंदर बनवू शकतो उदाहरण म्हणजे हे, कारण जेव्हा पण मला निर्माते भेटतात किंवा कथा लेखक भेटतात की आमच्याकडे चांगल्या कथा, आमच्याकडे बजेट नाही आहे, आमच्याकडे चांगल्या कथा, आमच्याकडे माध्यम नाही आहे, तेव्हा मला खरंतर चित्रपट सृष्टीतला विद्यार्थी किंवा चित्रपटाशी संलग्न असलेला म्हणून मला असं वाटतं की या लोकांकडे पाहावं, या लोकांकडे नक्की
0: प्रेरणा घ्यावी,
1: त्यांच्याकडे असणारी दृष्टी काय होती. असा एक चित्रपट होता की जो ज्याचं अंडर वॉटर सिक्वेन्स शूटिंग होत आणि अंडर वॉटर सिक्वेन्स त्यावेळी करणं
0: चॅलेंजिंग,
1: म्हणजे मी जवळपास 31 वर्ष आधीची गोष्ट सांगतो, 35 वर्ष आधीची, की आता तर अंडर वॉटर कॅमेराज आहेत सगळ्या, आपल्याकडे इक्विपमेंट आहे सगळ्या, पण अंडर वॉटर सिक्वेन्स शूट करणं तेही अशा नटाला घेऊन ज्यांचा आपण उल्लेख केला डॉक्टर राजकुमार हे लँडमार्क अभिनेते, म्हणजे जसं हिंदीमध्ये अमिताभ बच्चन तसे डॉक्टर राजकुमार किंवा त्याही पेक्षा मोठे मी असं म्हणेन, डॉक्टर राजकुमार हे त्यावेळी 60 होते आणि त्यांना ती महत्वाची भूमिका देऊन एका कोळी माणसाची भूमिका त्यांना देण्यात दिली आणि आपल्या महाराष्ट्रातील एका कोळी कुटुंबावर घडलेला प्रसंगावर आधारित हा कन्नड सिनेमा होता. म्हणजे किती चांगलं समीकरण आहे बघा, ती घटना घडलेली आपल्या इकडच्या एका कोळी समाजात आणि त्या समाजाची कथा त्यांनी बरोबर तिकडे कन्नड चित्रपटामध्ये मांडली, की कसं एखाद्या मोतीच्या शोधामध्ये एक माणूस जातो आणि त्याच्या त्यांना येणारे प्रसंग आठवतात आणि त्याच्यावरनं तो अंडर वॉटर सिक्वेन्स होता आणि तो अंडर वॉटर सिक्वेन्स भारताच्या बाहेर शूट केलेला, एका जपानीज फोटोग्राफरला घेऊन केला, हेही एक फार महत्वाचं आहे, पण त्याच बजेटमध्ये. म्हणजे अनंतनाग यांचं निर्मिती कौशल्य सुद्धा फार मोठं आहे, निर्माता नुसतं चेक साईन करत नाही, तर निर्माता त्याची एक दृष्टी असते, त्याचं एक व्हिज्युअलायझेशन असतं आणि ते व्हिज्युअलायझेशन तो दिग्दर्शकाला देतो, दिग्दर्शक त्याच्या कथेचं व्हिज्युअलायझेशन नटाला देतो, नट तंत्रज्ञ निर्माता ह्यांचं जर एक चांगलं टीमवर्क असेल तरच एखादा चांगला सिनेमा आपल्या पुढे येतो. ह्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण हे आहे की बजेट हे म्हणजे नाही पण एक टीमवर्क असून केलेलं उदाहरण. सिनेमे आजच्या विद्यार्थ्यांनी पाहावे, आजच्या छायाचित्रकारांना ही अनेक वेळा सांगतो की छायांकन करताना किंवा छायाचित्रकारांनी करताना आपण आज आपण म्हणतो की आपल्याकडे अनेक फिल्टर्स अवेलेबल आहेत, अनेक
0: इक्विपमेंट्स
1: आहेत, आपल्याकडे लाईटच्या वेगवेगळ्या टोनिंग्स अवेलेबल आहेत, पण जेव्हा हे काही इक्विपमेंट अवेलेबल नव्हतं तेव्हा मॅन्युअल पद्धतीने आज VFXनी सगळ्या ठिकाणी उच्चात मांडलेलं आहे असं मी म्हणेन. VFX वरतीच होते पण एक नॅचरल दृष्टी घेऊन कशा प्रकारे सिनेमा आपण मांडू शकतो याचं उत्तम उदाहरण हे सगळे सिनेमा आहेत. मंथन सारख्या सिनेमामध्येही त्यांनी काम केलं, ब्रँडच्या विद्यार्थ्यांना तर हा सिनेमा पाहिलाच पाहिजे, अमूलच्या संपूर्ण मुवमेंटवर म्हणजे आनंद मिल्क युनियन लिमिटेड या मुवमेंटवरती आधारित डॉक्टर वर्गीस कुरियन यांची भूमिका डॉक्टर गिरीश कर्नाड यांनी केलेली, अनंतनाग यांनी नजरुद्दीनच्या स्मिता पटेल ह्यांच्या जोडीस सोडीला त्यात एक भूमिका केलेली आणि क्राऊड फंडिंगनी म्हणजे प्रत्येक घरातनं 1 रुपया महिलेने देऊन उभा केलेला भारतातला तरी हा पहिला सिनेमा असं मला वाटतं मंथन. आणि त्या त्यामध्येही अनंतनाग यांची महत्त्वाची

0: असं नाही आहे की त्यांनी फक्त कन्नड सिनेमा केले आहेत किंवा पॅरल सिनेमा केले आहेत, एकूण 300 सिनेमांमध्ये त्यांनी प्रत्येक प्रकारचे सिनेमा केले आहेत. ऑलमोस्ट 4 ते 5 वेगवेगळ्या भाषांमध्ये,
1: हिंदी, तेलुगू, तमिळ, मराठी, मल्याळम, इंग्रजी,
0: मराठी, तेलुगू, कन्नड, हे 4 मुख्य मुख्य भाषा त्यांनी केले सिनेमे आहेत.
1: आता थोडक्यात एक शेवटच्या 5 मिनिटात आपण त्यांच्या समाज कार्याविषयी जाणून घ्यायचंय, तर थोडक्यात तुम्ही माहिती द्या
0: त्यांच्या समाज कार्याबद्दल. म्हणजे जसं मी म्हटलं ना की रामाची कथा सांगताना लक्ष्मणाचा उल्लेख आल्याशिवाय राहत नाही. मुळात असं आहे की जेव्हा जेव्हा मी अनंत नाग यांच्याबद्दल बोलतो तेव्हा तेव्हा शंकर नाग यांच्याबद्दल मला बोलावंच लागतं, कारण अभिवाच्य भाग आहेत असं ते दोन दोघे होते, दोघं भाऊ होते. दुर्दैव आहे की त्यातला एक ऍक्सिडेंटनी फार लवकर गेले, नाहीतर त्यांची कारकीर्द अजून मोठी झाली असती. मुळात जी आवड होती शंकर नाग यांना प्रचंड होती समाजाविषयी चळवळ वगैरे, आणि ते समाजवादी विचारांशी फार जोडले गेलेले. भावामुळे ते समाजकार्याकडे आले. आणि ते म्हणायचे की जेव्हा मी कर्नाटकात होतो तेव्हा आपल्याला आपल्यालाही आठवत असेल गोव्यातली तीच परंपरा आहे, आपण घरातून पहिला बाहेर पडताना पहिला पाय आपला उजवा पाय टाकतो. पण ते म्हणाले की मी जेव्हा मुंबईत आलो आणि जी काही थिएटरची चळवळ होती ती डाव्यांची किंवा जी काही आपण म्हणत असेल, तर आम्हाला पहिले राईट लेग आऊट असं होतं, तर इथे लेफ्ट राईट लेफ्ट असं म्हणजे हे होतं, तर तसं काहीचं म्हणजे समीकरण होतं त्यावेळी. आणि त्यामुळे ते म्हणाले की आमचा जो कल आहे तो अशा चळवळींकडे होता की ज्याच्यात समाजावरती कुठेतरी अन्याय होत आहे, तर आपल्या नाटक माध्यमातून आपण तो अन्याय लोकांपर्यंत पोचवावा. आणि असं करत करत ते जवळ आले रामकृष्ण हेगडे, त्यावेळी जनता दल पक्षाचे मुख्य मुख्यमंत्री होते, ते त्यांच्यासाठी प्रचार वगैरे अनेक वेळा त्यांनी केला. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हिंगडेंनी त्यांच्या आत्मचरित्रात असं म्हटलेलं की हे दोन्ही बंधू त्यांना मी जेव्हा पण प्रचाराला बोलवलं किंवा त्यांना कुठचीही एखादी म्हणजे आर्थिक आपण म्हणूया की आर्थिक व्यवहार त्यांच्याशी जेव्हा ठेवला तेव्हा पहिले असे आहेत की ज्यांनी संपूर्ण अमाऊंट आम्हाला रिटर्न दिली की हे आमचं समाजाप्रती असलेलं समर्पण आहे कलाकार म्हणून, आम्हाला देवाने भरपूर दिलेलं आहे, आम्हाला पैशाची गरज नाही, किंवा आम्ही जे करतो ते समाजासाठी करतो. त्याचंच उदाहरण आहे की म्हणजे या दोन्ही बंधूंनी अनेक तिथे समाजोपयोगी काम केले. जसं मी म्हटलं की शंकर नाग यांच्या नावाने आजही तिथे ऑटो राजा म्हणून त्यांची फार गाजलेली भूमिका आहे, जी ऑटो ड्रायव्हर्सवरती होती. आणि त्यांनी नंतर त्या ऑटो ड्रायव्हर्सच्या ज्या मुली आणि मुलं आहेत त्यांच्या शिक्षणाची तरतूद त्यावेळी केली त्या चित्रपटाच्या नफ्यातनं किंवा त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक फंडमधनं. ज्यावेळी मेट्रो नव्हती, म्हणजे मुंबईतही नव्हती, बेंगलुरूमध्येही नव्हती, फक्त कलकत्त्यात होती, कलकत्त्याच्या पार्श्वभूमीवर बँगलोरमध्ये मेट्रो झाली पाहिजे याच्यासाठी स्वखर्चाने त्यांनी इंजिनियर्सला बोलून एक प्लॅन आराखडा तयार करून सरकारला त्यावेळी दिलेला. म्हणजे त्यांचा सामाजिक दृष्टिकोन किती वेगळा आहे. किंवा अनेक अशा ठिकाणी आहेत, हाई हिल स्टेशनवरती जाऊन त्यांनी रोपवे इन्स्टॉल केलेला, स्वतःच्या स्वखर्चाने त्यांनी जाऊन रोपवे इन्स्टॉल केला की इथे हे निसर्ग बघण्यासाठी लोकांना कुठेतरी यावं, सरकार करू शकत नाही तर आम्ही
1: आपण.
0: असं उदाहरण फार आजच्या काळात फार कमी लोक असतात
1: की समाजाचा विचार
0: करतात. आणि बघा, एखादी व्यक्ती करू शकते पण दोन्ही भाऊ त्या दृष्टीने विचार करतात. आणि त्यांचं पार्श्वभूमी अशी नाहीये की राजकारण आहे किंवा त्यांच्याकडे काय फार मोठी दौलत आहे. एका मठामध्ये जन्माला आलेले दोघेही भाऊ, एक छोट्याशा मठामध्ये, मी अजूनही सांगतोय तो मठ तुम्ही जाऊन नक्की पाहिला पाहिजे, आनंदाश्रम महाराजांचा आशीर्वाद म्हणा किंवा काही म्हणा त्याच्यासाठी, की त्या मठामध्ये आलेल्या जन्माला आलेली दोन जण, त्यांची एक बहीण पण होती, तीन जण त्यांच्या महाराजांचा स्वकीय सेवक याच्या याची ती मुलं आणि ते त्यांचं कसं अपब्रिंगिंग असं हे आपल्याला म्हणजे मुळात असलेल्या लोकांचं असं असून सुद्धा त्यांचं एक कॉन्ट्रास्ट करिअरमध्ये जाणं आणि तरी पण समाजाप्रती असलेली त्यांची भावना, त्यामुळे मला वाटतं की आज जो दादासाहेब फाळके पुरस्कार नंतनाग यांना दिला गेलेला हा योग्यच आहे. म्हणजे त्यांच्यावर कितीही टीका टिप्पणी काही असो पण त्यांची जी संपूर्ण कार्यकिर्द जर तुम्ही पाहिली तर ती योग्यच आहे. त्यांनी जे समाजासाठी पण जे कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे ते अतिशय सुंदर आहे. अनाथबद्दल एकच मी वाक्य सांगतो, अमोल पालेकर सारख्या दिग्गज अभिनेत्यांनी जेव्हा राजाच्या भूमिकेसाठी निवड केली अनंतनाग यांची केली. आणि अनंतनाग हे हसून सांगतात की मी त्यांना सांगितलं की मी बराच काळ मराठी केलेलं नाही आहे, तर कदाचित माझे उच्चार कानडी येऊ शकतात, कदाचित असं होऊ शकतं. आणि सोनाली बेंद्रे सारख्या एका प्रतित यश हिंदी सिनेमातल्या नटी समोर नितीन चंद्रकांत देसाई त्याचे कला दिग्दर्शक होते त्या चित्रपटाचे, एवढा सुंदर तो चित्रपट अनाहत, तो राजशाही थाटातला चित्रपट अमोल पालेकर सारखे दिग्दर्शक, त्यामध्ये त्यांनी ती मुख्य भूमिका स्वीकारली आणि ती भूमिका करून म्हणजे देवदासच्या काळात रिलीज झाला त्या काळातला हा सिनेमा आहे. आणि त्या काळात हा सिनेमा आणून त्यांनी एक नवीन मापदंड दिला की तुमचं कलेवर श्रद्धा असेल, तुमची जर निष्ठा असेल, बजेट किंवा हे कोणतंही कन्स्ट्रेंट न होता सिनेमा तुमचा चांगला असला पाहिजे, तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकता. अनाहत सारखा सिनेमा हा त्यांनी केला आणि अनाहत म्हणजे राजाची भूमिका त्यांनी केली. ही एक फार चांगली गोष्ट आहे की आपल्याकडे असणाऱ्या लोकांना आपणच त्यांच्या कारकिर्दीबद्दल ओळखत नाही. त्यासाठी मी अंजारी एफ एम चे मगाशी धन्यवाद मानले, सगळ्या टीमचे धन्यवाद मानले की या निमित्ताने तरी आपण अशा कलाकारांना पुढे आणतो.
1: यावर्षी आम्ही जसं नवीन सेगमेंट सुरू केलेला आहे सिनेमा आणि बरंच काही, आणि त्याचा पहिला भाग खूप छान उत्तमरित्या सादर झालेला आहे आणि आमचा हा भाग तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आम्हाला आशा आहे. आणि आज आपण पद्मश्री अनंत नाग यांच्याविषयी डॉक्टर राहुल भांडारकर सर यांच्याकडून खूप बहुमोल असं मार्गदर्शन किंवा माहिती मिळवली. मला वाटतं त्यांनी जे जे चित्रपटांचा उल्लेख केलेला आहे तो आजच्या पिढीने जरूर जाऊन यूट्यूबच्या माध्यमातून हे चित्रपट तुम्ही पाहू शकता. आणि आमचा हा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करते. आणि मी आरजे तेजस्वी आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया सिनेमा आणि बरंच काहीच्या पुढच्या भागात डॉक्टर राहुल भांडारकर सर यांच्यासोबत. तुम्ही पाहत राहा आचार्य 90.

हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची आवडती आरजे ज्योती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते अच्छर 90 FM युअर ओन रेडिओवरती. भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आपण आज मुंबईतली प्रेक्षणीय स्थळं आणि त्यातील गेटवे ऑफ इंडिया याविषयी माहिती घेणार आहोत. डोळे क्षणभर मिटा, तुमच्या चेहऱ्यावर समुद्राच्या खाऱ्या वाऱ्याची झुळूक येत आहे. दूरवर बोटी संतपणे डोलत आहेत. कबुतरांचे थवे आकाशात फेर धरत आहेत. कॅमेऱ्यांचे क्लिक क्लिक असे आवाज ऐकू येत आहेत. देश विदेशातून आलेले पर्यटक आनंदाने फोटो काढत आहेत आणि त्या सगळ्याच्या मध्यभागी अभिमानाने उभी आहे एक भव्य कमान. ती म्हणजे गेटवे ऑफ इंडिया. मुंबईला अनेक नावांनी ओळखले जाते. स्वप्नांची नगरी, मायानगरी, आर्थिक राजधानी. पण या शहराची खरी ओळख जर एका वस्तूमध्ये असेल आणि ती शोधायची असेल तर ती म्हणजे गेटवे ऑफ इंडिया. जगभरातून लाखो पर्यटक मुंबईत येतात, पण त्यापैकी जवळजवळ प्रत्येकाच्या यादीत एक ठिकाण हमखास असतं, गेटवे ऑफ इंडिया. तुम्ही कधी गेटवे ऑफ इंडियाला भेट दिली आहे का? जर दिली असेल तर पहिल्यांदा ती कमान पाहिल्यावर तुमच्या मनात काय आलं होतं? आणि जर अजून गेला नसाल तर आज माझ्या शब्दामधूनच आपण तिथे फिरून येऊ. गेटवे ऑफ इंडिया म्हणजे नेमके काय? गेटवे म्हणजे प्रवेशद्वार. पण हा फक्त दगडांचा दरवाजा नाही, हे भारताच्या इतिहासाचे प्रवेशद्वार आहे, मुंबईच्या संस्कृतीचे प्रवेशद्वार आहे आणि स्वातंत्र्याच्या आठवणी जपणारे एक अमूल्य असे स्मारक आहे. समुद्रमार्ग जेव्हा पूर्वी लोक मुंबईत येत असत तेव्हा त्यांना सर्वप्रथम दिसायची ही भव्य कमान. 100 वर्षापूर्वी एक मोठे जहाज समुद्रातून मुंबईकडे येत आहे. प्रवासी डेकवर उभे आहेत. हळूहळू त्यांना दूरवर ही कमान दिसते आणि त्यांच्या मनात पहिला विचार आला, वा किती सुंदर शहर आहे. आज विमानाने मुंबईत येतो, पण त्याकाळी समुद्रमार्ग येणाऱ्यांसाठी गेटवे ऑफ इंडिया म्हणजे भारताचे स्वागतद्वार होते. आजची मुंबई पूर्वी 7 बेटांचा समूह होती. हळूहळू ही बेटं जोडली गेली, व्यापार वाढला, बंदर विकसित झाले आणि मुंबई जगातील महत्त्वाच्या शहरांपैकी एक बनली. मुंबईने अनेक चढउतार पाहिले, ब्रिटिश राजवट पाहिली, स्वातंत्र्य पाहिले, औद्योगिक क्रांती पाहिली आणि आजही ही नगरी लाखो स्वप्नांना आधार देते. या सगळ्यांचे साक्षीदार म्हणून गेटवे ऑफ इंडिया आजही तितक्याच दिमाखात उभे आहे. दक्षिण मुंबईतील अपोलो बंदर या ठिकाणी अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर ही भव्य वास्तू उभी आहे. एका बाजूला अथांग समुद्र, दुसऱ्या बाजूला जगप्रसिद्ध ताजमहाल पॅलेस हॉटेल, समोर गेटवे ऑफ इंडिया. हा नजारा पाहताना वेळ कसा जातो ते कळतच नाही. सकाळच्या कोवळ्या उन्हात गेटवेचं सौंदर्य वेगळंच असतं आणि रात्री रोषणाईमध्ये तर जणू एखाद्या चित्रात उभं असल्याचा भास होतो. गेटवे ऑफ इंडिया फक्त पाहायचं ठिकाण नाही तर ते एक अनुभवायचं ठिकाण सुद्धा आहे. तिथे उभं राहिल्यानंतर समुद्रांच्या लाटा सांगतात इतिहास अजून जिवंत आहे. तिथली प्रत्येक वीट, प्रत्येक दगड, प्रत्येक झुळूक एक कथा सांगते इतिहासाची, स्वातंत्र्याची आणि मुंबईच्या प्रवासाची. काही वास्तू या फक्त दगडांनी बनलेल्या नसतात, त्या आठवणींनी बनलेल्या असतात. गेटवे ऑफ इंडिया ही त्यापैकीच एक. आज लाखो लोक तिथे सेल्फी काढतात, पण त्या दगडांनी 100 वर्षाचा इतिहास आपल्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. आणि म्हणूनच गेटवे ऑफ इंडिया म्हणजे केवळ पर्यटन स्थळ नाही, तो भारताच्या अभिमानाचा एक जिवंत साक्षीदार आहे. गेटवे ऑफ इंडिया का बांधण्यात आला? राजा जॉर्ज 5वे आणि राणी मेरी यांची मुंबई भेट, अपोलो बंदरचा इतिहास आणि गेटवेच्या उभारणीमागची रंजक कथा, हे सगळं आपण आता पुढच्या भागात बघतोय. मागच्या भागात आपण गेटवे ऑफ इंडियाचे सौंदर्य आणि त्याचे महत्त्व जाणून घेतले. पण आता मनात एक प्रश्न येतो की इतकी भव्य कमान नेमकी का बांधण्यात आली? चला आजपासून जवळजवळ 115 वर्ष आपण मागे जाऊया. सन 1911 इतिहासातील एक महत्त्वाचे वर्ष. तो काळ ब्रिटिश राजवटीचा होता.
भारतावर इंग्रजांचे राज्य होते. त्यावेळी इंग्लंडचे राजा जॉर्ज पाचवे आणि राणी मेरी भारताच्या दौऱ्यावर आले. आजच्या काळात जसं एखादा राष्ट्रप्रमुख भारतात आला तर त्याचं मोठं थाटामाटात स्वागत केले जाते, तसेच त्या काळातही या शाही पाहुण्यांचं स्वागत करण्याची तयारी सुरू झाली. मुंबई हे भारताचे महत्त्वाचे बंदर होते आणि म्हणूनच त्याचं स्वागतही इथेच करण्यात आलं. राजा जॉर्ज पाचवे आणि राणी मेरी मुंबईत आले, पण ज्या गेटवे ऑफ इंडियाच्या स्वागतासाठी ते स्मारक बांधले गेले तेव्हा गेटवे ऑफ इंडिया अस्तित्वातच नव्हते. हो, हे खरे आहे. त्यांच्या भेटीनंतर ठरले की या ऐतिहासिक प्रसंगाच्या स्मरणार्थ एक भव्य स्मारक उभारायचे. म्हणजे आधी स्वागत झाले आणि नंतर स्वागताची आठवण म्हणून गेटवे बांधले गेले. इतिहासात अशा अनेक रंजक गोष्टी दडलेल्या आहेत. सन 1911 गेटवे ऑफ इंडियाची पायाभरणी करण्यात आली, पण एवढी मोठी वास्तू उभारणं काही सोपं काम नव्हतं. त्या काळात आजसारखी आधुनिक यंत्रसामग्री नव्हती. मोठमोठे दगड, हजारो कामगार, अभियंते, शिल्पकार या सगळ्यांच्या अथक मेहनतीतून हळूहळू ही कमान आकाराला येऊ लागली. आजकाल एखादी इमारत 2 ते 3 वर्षांमध्ये तयार होते, पण गेटवे ऑफ इंडिया पूर्ण व्हायला 13 वर्ष लागले. 1911 सुरुवात आणि 1924 बांधकाम पूर्ण झाले. तेव्हा त्याचं भव्य उद्घाटन करण्यात आले. कल्पना करा, 13 वर्ष एकच स्वप्न, एकच उद्दिष्ट आणि अखेर समुद्रकिनारी उभे राहिलेले हे अप्रतिम असे स्मारक. आता ज्या ठिकाणी गेटवे ऑफ उभ्या आहे त्या जागेला पूर्वी अपोलो बंदर असे म्हणत. ही मुंबईतील सर्वात गजबजलेली बंदरांपैकी एक होती. मोठी जहाजे इथे यायची, व्यापारी उतरायचे, परदेशी अधिकारी इथे येत असत, म्हणून ह्या जागेला आधीपासूनच ऐतिहासिक असे महत्त्व होते आणि म्हणूनच गेटवेसाठी हाच परिसर निवडण्यात आला. श्रणबा डोळे मिटा. समुद्रातून एक मोठे जहाज मुंबईच्या दिशेने येते. जहाजावरचे प्रवासी भारतात पहिल्यांदाच येत आहेत आणि त्यांना सर्वात आधी दिसते समुद्राच्या किनारी उभी असलेली ही भव्य कमान. तो क्षण त्यांच्या आयुष्यात कायमचा कोरला गेला असेल, म्हणूनच या स्मारकाला नाव दिले गेले गेटवे ऑफ इंडिया, म्हणजेच भारताचे प्रवेशद्वार. त्या काळी भारतात समुद्र मार्गे येणाऱ्या अनेकांसाठी मुंबई म्हणजे भारत आणि गेटवे म्हणजे त्या भारतात प्रवेश करण्याचे स्वागतद्वार. आज आपण विमानाने येतो, रेल्वेने येतो, रस्त्याने येतो, पण त्या काळात समुद्र हा सर्वात मोठा एकच मार्ग होता. कधी कधी एखादी वास्तू का बांधली गेली यापेक्षा तिने नंतर काय पाहिले हे जास्त महत्त्वाचे असते. गेटवे ऑफ इंडियाने ब्रिटिश राजवट पाहिली, स्वातंत्र्याचा आनंद पाहिला आणि आजचा आधुनिक भारतही पाहिला. म्हणूनच ही कमांड फक्त इतिहास नाही तर काळाचा साक्षीदार देखील आहे. आपण जाणून घेतलं की गेटवे ऑफ इंडिया का बांधले, त्यामागची खरी कथा काय होती आणि अपोलो बंदराचे महत्त्व काय होते. आता आपण पाहणार आहोत की गेटवे ऑफ इंडियाची वास्तुकला, कोणते दगड वापरले गेले आणि वास्तुविशारद कोण होते. कल्पना करा, तुम्ही अपोलो बंदरावर उभ्या आहात, समोर समुद्र, समुद्राच्या वाऱ्याची हलकी झुळूक आणि तुमच्या समोर 26 मीटर उंचीची भव्य कमान. तुम्ही जितके जवळ जाल तितके तिचं सौंदर्य वाढत जातं. प्रत्येक दगड, प्रत्येक नक्षीकाम, प्रत्येक कमान जणू काही एक इतिहास बोलून जातो. आपण ह्या सगळ्यांची माहिती घेणार आहोत, त्याच्या आधी घेऊया एक छोटीशी विश्रांती.

छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आपण गेटवे ऑफ इंडिया याच्याविषयी माहिती घेत होतो. गेटवे ऑफ इंडियाची उंची सुमारे 26 मीटर म्हणजेच जवळपास 85 फूट आहे. आजूबाजूच्या इमारती असूनही ही कमान लगेच नजरेत भरते. दूर समुद्रातून येणाऱ्या जहाजांनाही ती सहज दिसायची. म्हणूनच ती केवळ स्मारक नव्हती तर दिशादर्शकही होती. आज आपण काँक्रीट, स्टील आणि काचांच्या इमारती पाहतो, पण गेटवे ऑफ इंडिया बांधण्यात आलेला पिवळसर बेसॉल्ट दगड आणि मजबूत काँक्रीटचा वापर करून हे दगड इतके टिकाऊ आहेत की 100 वर्षांहूनही अधिक काळ समुद्राच्या खाऱ्या वाऱ्याचा, पावसाचा आणि उन्हाचा सामना करूनही गेटवे आजही दिमाकात उभा आहे. या भव्य स्मारकाची रचना प्रसिद्ध ब्रिटिश वास्तुविशारद जॉर्ज विटेट यांनी केली. त्यांनी मुंबईतील अनेक प्रसिद्ध इमारतींची रचना केली, पण गेटवे ऑफ इंडिया हे त्यांचं सर्वात प्रसिद्ध काम मानले गेले. इंडो म्हणजे भारतीय, सार सैनिक म्हणजे इस्लामी आणि पाश्चात्य शैलीचा प्रभाव, म्हणजेच या एका स्मारकात भारतीय, मुस्लिम आणि युरोपीय वास्तुकलेचा सुंदर संगम दिसतो. म्हणूनच गेटवे ऑफ इंडिया फक्त सुंदर नाही तर तो भारताच्या विविधतेचेही प्रतीक आहे. तुम्ही नीट पाहिलं तर लक्षात येईल की कमानीच्या कडांवर सुंदर नक्षीकाम आहे, वर छोट्या घुमटांची रचना आहे. दगडावरची कलाकुसर इतकी सुंदर आहे की आजही अनेक वास्तुविशारद विद्यार्थ्यांना हे स्मारक अभ्यासासाठी दाखवले जाते. तुम्ही कधी विचार केलाय का की गेटवे ऑफ इंडिया शहराकडे न पाहता समुद्राकडे का उभा आहे? कारण त्या काळात भारतात येणारा मुख्य मार्ग समुद्र होता. जेव्हा एखादं जहाज मुंबईच्या दिशेने यायचं तेव्हा सर्वप्रथम ही कमांड दिसायची. जणू ती म्हणायची की भारतात तुमचे स्वागत आहे. गेटवे ऑफ इंडिया दिवसाच्या प्रत्येक वेळी वेगळाच दिसतो. सकाळच्या वेळी शांत, प्रसन्न आणि धुक्याच्या हलक्या पडद्यात लपलेला असतो. दुपारच्या वेळी सूर्यप्रकाशात त्याचे दगड सोनेरी झळाळी देतात आणि रात्री रोषणाईमध्ये तो जणू एखाद्या राजवाड्यासारखा भासतो. म्हणूनच अनेक छायाचित्रकार तिथे वेगवेगळ्या वेळेला जाऊन फोटो काढतात. जर तुम्हाला गेटवेचा संपूर्ण फोटो घ्यायचा असेल तर थोडे मागे जाऊन उभे राहा. एका फ्रेममध्ये गेटवे, ताजमहल पॅलेस आणि समुद्र हा फोटो आयुष्यभराची आठवण देतो. दगड जिवंत नसतात, पण काही दगड इतिहास जपतात. गेटवे ऑफ इंडियाचा प्रत्येक दगड एखाद्या सैनिकाची पावले, एखाद्या पर्यटकांचे हसू, एखाद्या मुलाचा आनंद आणि एखाद्या छायाचित्रकाराचे स्वप्न जपून ठेवतो. आज आपण गेटवे ऑफ इंडियाची रचना, त्याची उंची, वापरलेले दगड, वास्तुशैली आणि त्याचं अप्रतिम असे सौंदर्य जाणून घेतले. आता आपण एक अत्यंत भावनिक आणि अभिमानास्पद इतिहास हे पाहणार आहोत. भारताच्या स्वातंत्र्याशी गेटवे ऑफ इंडियाचा काय संबंध आहे? शेवटचे ब्रिटिश सैनिक याच गेटवेमधून भारतातून कसे निघून गेले हे आता आपण पुढे पाहणार आहोत. आज आपण मुख्य म्हणजे मुक्त भारतात श्वास घेतो, पण एक काळ असा होता की जेव्हा भारत स्वतंत्र नव्हता. सुमारे 200 वर्ष भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते. या काळात अनेक भारतीयांनी अन्याय सहन केला. शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला सगळ्यांनी संघर्ष केला, पण त्यांनी हार मानली नाही. आपण जे स्वातंत्र्य आज अनुभवतो ते सहज मिळालेले नाही, तर हजारो क्रांतिकारकांनी ते बलिदान दिले आहे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असंख्य ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांना भारतात स्वातंत्र्य मिळवून दिले. आज आपण त्यांना मनापासून वंदन करूया. 15 ऑगस्ट 1947 तो दिवस ज्याची संपूर्ण भारत आतुरतेने वाट पाहत होता. 15 ऑगस्ट 1947
भारत स्वतंत्र झाला. देशभर आनंद उत्सव साजरा झाला. तिरंगा अभिमानाने फडकला. लोकांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. पण अजून एक ऐतिहासिक क्षण बाकी होता. 28 फेब्रुवारी 1948 इतिहासाचा दिवस. भारत स्वतंत्र झाल्यानंतर काही महिन्यांनीच 28 फेब्रुवारी 1948 रोजी ब्रिटिश सैन्याची शेवटची तुकडी गेटवे ऑफ इंडियामधून जहाजावर चढली आणि भारत सोडून निघून गेली. क्षणभर कल्पना करा. शेकडो भारतीय किनाऱ्यावर उभे आहेत. समुद्र शांत आहे. ब्रिटिश सैनिक जहाजात चढत आहेत आणि हळूहळू ते जहाज समुद्राच्या दिशेने निघत आहे. त्या क्षणी जणू संपूर्ण भारत म्हणत होता, हा देश आता आमचाच आहे. किती मोठा योगायोग आहे ना. ज्या स्मारकाची उभारणी ब्रिटिश राजाच्या स्वागताच्या स्मरणार्थ झाली, त्या स्मारकाने ब्रिटिशांच्या भारतातून कायमचीच निर्गमनाचीही साक्षीदार होण्याचा मान मिळवला. म्हणूनच गेटवे ऑफ इंडिया हा केवळ दगडांची कमान नाही, तर तो इतिहासाचे जिवंत पान आहे. जर ही कमान बोलू शकली असती तर कदाचित ती म्हणाली असती, मी साम्राज्याचा उदय पाहिला, मी साम्राज्याचा अस्त पाहिला, मी लाखो लोकांचे स्वागत केले आणि एका स्वतंत्र भारताचा जन्मही पाहिला. आता आपण गेटवे ऑफ इंडियाविषयी थोडी माहिती अजून घेऊया. त्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती.

विश्रांतीनंतर तुमचे सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. आपण गेटवे ऑफ इंडिया याविषयी माहिती घेत होतो. कधी तुम्ही गेटवे ऑफ इंडियासमोर उभं राहून विचार केलाय का की या दगडांनी किती इतिहास पाहिला असेल, किती सैनिक, किती प्रवासी, किती अश्रू, किती आनंद, किती स्वप्न आणि किती आठवणी. आज आपण गेटवे ऑफ इंडियाला भेट देतो, फोटो काढतो, फिरतो, पण तिथे गेल्यानंतर एक मिनिट शांत उभं राहा, डोळे मिटा आणि त्या स्वातंत्र्यवीरांना आठवा ज्यांच्या बलिदानामुळे आज आपण मुक्त भारतात जगतो आहे. वारसा पाहणं महत्त्वाचं आहे, पण त्यामागचा इतिहास समजून घेणं त्याहूनही महत्त्वाचे आहे. आज आपण गेटवे ऑफ इंडियाचा सर्वात अभिमानास्पद अध्याय ऐकला, पण अजून आपला प्रवास संपलेला नाहीये. आपण पुढच्या भागामध्ये म्हणजे आत्ता जो भाग चालला आहे त्याच्यामध्ये गेटवे ऑफ इंडियाच्या आजूबाजूचा परिसर, ताजमहाल पॅलेस, हॉटेल, एलिफंटा लेणीचा बोटीचा प्रवास आणि पर्यटकांचे अनुभव याविषयीही माहिती घेऊया आपण. पहाटे 6-6:30 सुमारास गेटवे ऑफ इंडियावर गेलात तर तिथे एक वेगळीच मुंबई दिसते तुम्हाला. समुद्र अगदी शांत असतो, थंडगार वारा चेहऱ्यावर येतो, आकाशात सूर्याची पहिली किरणं चमकू लागतात, काही लोक योगा करत असतात, काही चालायला आलेले असतात, काही फक्त समुद्राकडे पाहत शांत बसलेले असतात. त्या श्रेणी गेटवे ऑफ इंडिया आपल्याला जणू सांगतो, गर्दी सुरू होण्याआधीचा हा माझा शांत श्वास आहे. गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात तुम्ही शेकडो कबूतर पाहू शकता. लहान मुलं त्यांच्या मागे धावतात, कबूतर एकदम आकाशात उडतात आणि तो श्रण कॅमेऱ्यात टिपण्यासाठी पर्यटकांची लगबग सुरू असते. कितीतरी हिंदी चित्रपटांमध्ये हे दृश्य आपण पाहिले आहे. आता एक नजर गेटवेच्या समोर टाकूया. तिथे दिमागात उभा आहे ताजमहाल पॅलेस हॉटेल. हे हॉटेल केवळ आलिशान नाही तर ते भारताच्या आदरातिथ्याचं प्रतीक आहे. एका बाजूला 100 वर्षाहूनही जुनी ऐतिहासिक कमांड आणि दुसऱ्या बाजूला राजेशाही थाटाचं हॉटेल. दोघेही जणू एकमेकांना सलाम करत उभे आहेत. रात्री रोषणाई झाल्यावर हा नजारा पाहताना वाटतं, हीच का ती स्वप्नांची मुंबई. गेटवे ऑफ इंडियाच्या पायथ्याशी अनेक बोटी उभ्या असतात. त्यांच्या इंजिनाचा हलका आवाज, लाटांवर होणारी त्यांची डुलकी आणि प्रवाशांच्या चेहऱ्यावरचा उत्साह, हा अनुभव वेगळाच असतो. इथून अनेक प्रश्न समुद्रात छोटी सफर करतात. याच गेटवे ऑफ इंडियावरून बोट पकडून आपण एलिफंटा लेणी पाहायला जाऊ शकतो. बोटीचा प्रवास साधारण 1 तासाचा असतो. प्रवासादरम्यान समुद्राचा अथांग विस्तार, वर उडणारे समुद्री पक्षी आणि मागे हळूहळू दूर जात असलेले गेटवे ऑफ इंडिया, हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहतो. गेटवे ऑफ इंडिया म्हणजे भारताचा छोटासा नकाशाच. कुणी पंजाबमधून आले, कुणी गुजरातमधून, कुणी केरळमधून, कुणी आसाममधून, तर कुणी परदेशातून. भाषा वेगळ्या, वेशभूषा वेगळी, पण गेटवे समोर सगळे एकच गोष्ट म्हणतात, वा किती सुंदर आहे. हीच तर भारताची विविधतेतील एकता आहे. जर तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल तर गेटवे ऑफ इंडिया म्हणजे जणू खुला स्टुडिओ आहे. सकाळचा सूर्य, संध्याकाळचा सूर्यास्त, समुद्र, बोटी, कबूतर आणि मध्ये उभे असलेले गेटवे, प्रत्येक क्षण वेगळा, प्रत्येक फोटो वेगळा. सूर्य हळूहळू मावळू लागतो, आकाश केशरी होते, समुद्रावर सोनेरी किरण चमकू लागतात, रोषणाई सुरू होते, लोकांची गर्दी वाढते, हास्यांचे आवाज, मुलांचा आनंद आणि त्या सगळ्यांच्या मध्यभागी शांतपणे उभा असतो तो आपला गेटवे ऑफ इंडिया. मुंबईत पहिल्यांदा आलेला माणूस गेटवे ऑफ इंडिया पाहतो आणि मुंबई सोडताना पुन्हा एकदा तिथे जातो, कारण पहिल्या भेटीत तो या शहराच्या प्रेमात पडतो आणि शेवटच्या भेटीत त्या आठवणी मनामध्ये साठवून नेतो. गेटवे ऑफ इंडिया फक्त पर्यटकांचं ठिकाण नाही, ते आठवणींचं ठिकाण आहे. इथे कितीतरी

कुटुंबांनी पहिल्यांदा समुद्र पाहिला, कितीतरी कुटुंबांनी पहिला एकत्र फोटो काढला, कितीतरी मुलांनी पहिल्यांदा बोटीत बसण्याचा आनंद घेतला आणि कितीतरी लोकांनी मुंबईवर मनापासून प्रेम केले. असे माझे गेटवे ऑफ इंडिया. धन्यवाद.

0: नमस्कार प्रेक्षक हो, सेलिब्रिटी शो मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, समर स्पेशल आपण खरं तर एपिसोड करतोय, कारण आता बच्चे कंपनीला सुट्टी आहे आणि नवीन नवीन काही गोष्टी शिकण्याचं किंवा काही एक्सप्लोर करण्याचे बच्चे कंपनी प्रयत्नात असतात. आणि मला वाटतं बच्चे कंपनी बरोबर त्यांच्या पॅरेंट्सनाही खूप उत्सुकता असते नवीन काही शिकायचं, नवीन काही पाहायचं. आणि टी व्ही स्क्रीन आणि मोबाईल स्क्रीनचा टायमिंग थोडासा कमी करून आपण लाईव्ह शोजमध्ये जास्ती मुलांना एंटरटेन करण्याचं, मनोरंजन करण्याचा आपला प्रयत्न आहे. तर यासाठी आम्ही खास हास्य सम्राट जॉनी रावत सर यांना आपल्या आजच्या सेलिब्रिटी शो मध्ये आमंत्रित केलं आहे. जॉनी दादा नमस्कार.
1: नमस्कार नमस्कार नमस्कार,
0: मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद, तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल तुमचे आभार. आचार्य 90 FM या कार्यक्रमाबद्दल तुम्ही मला आज या ठिकाणी बोलवलंय त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे, तुमच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानतो.
0: खरं तर जॉनी दादा म्हणजे खूप बिझी कलाकार आहेत, म्हणजे झी म्हणू नका, कलर्स म्हणू नका, सोनी म्हणू नका, कुठलाही प्लॅटफॉर्म राहिलेला नाहीये जिथे जॉनी दादा पोहोचले नाहीत, आपली कला त्यांनी सादर केलेली नाहीये. आणि आज वेळात वेळ काढून आणि आपल्या 5-6 महिन्याच्या बॅकअप म्हणजे फॉलोअप नंतर आज त्यांनी आम्हाला वेळ दिलेला आहे, तर त्याबद्दल तुमचे आधी सुरुवातीला आभार मानते. महाराष्ट्रातील एक लोकप्रिय मराठी स्टँडअप कॉमेडियन आणि विनोदवीर जॉनी दादा म्हणून ओळखले जातात, ते आपल्या खास एकपात्री प्रयोगांसाठी मिमिक्री आणि विनोद शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. पोट धरून हसा यासारख्या ऑडिओ व्हिडिओ अल्बम मध्ये त्यांचे बरेचसे ट्रॅक अवेलेबल आहेत, जे तुम्ही आमच्या या मुलाखतीनंतर पाहू शकता. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये आपल्या कलेचा वापर करून घेतलेला आहे, जसं मुंबईचे शहाणे, 4 इडियट्स, क्लब 54, आगरी शोले, भूताची शाळा, रसिकांच्या मनात किंवा लग्नात असं आहे, प्रेम लागी जीवा, नवस माझ्या आईचा, हे झाले चित्रपट. टीव्ही शोज जसं मी मगाशी सांगितलं, कलर्स कॉमेडी एक्सप्रेस, झी मराठी मध्ये हास्य सम्राट, चला हवा येऊ द्या, आणि सोनी मराठी वरील जय जय महा

0: महाराष्ट्र माझा यासारख्या सगळ्याच ऑलमोस्ट चॅनल्सवर म्हणजे जेव्हा ईटीव्ही होता तेव्हा पण त्यांनी शोज केलेल्या आहेत. आणि या सगळ्या कारकिर्दीचा या सगळ्या प्रवासाचा आज आपण थोडासा धांडोळा घेणार आहोत. खरं तर आम्ही ऑफ द कॅमेरा म्हणजे स्टेज शो मध्ये आपण भेटत असतो सगळे कलाकार, पण आज आज मुलाखतीच्या निमित्तानं आज आपण जॉनी दादांना जाणून घेणार आहोत. जॉनी दादा हास्य सम्राट म्हणजे ही पदवी मिळवणं हे सोपं नव्हतं आणि एका रात्रीत घडणारी ही गोष्ट नाही, त्यामागे तुमचा इतक्या वर्षांची मेहनत परिश्रम आणि पराकाष्ठा आहे. कारण लोकांना हसवणं हे आपण म्हणतो वाटत तितकं सोपं नाही, म्हणजे लोक एकदम हसून जातात पण त्याच्यामध्ये किती कष्ट आहे, त्याच्यामध्ये किती गांभीर्य आहे हे तुमच्याकडून आज जाणून घ्यायचंय. आज सुरुवात कुठून झाली, इथून आपण सुरुवात करू आपल्या मुलाखतीला की आपण हे काहीतरी वेगळं करू शकतो हे तुम्हाला कधी जाणवलं?
1: मी आधी मुंबईत राहायचो, वरळी कोळीवाडा हे माझं गाव आणि कोळीवाडा म्हटलं की संपूर्ण कोळ्यांचं गाव येते. आणि माझे वडील होते बॉम्बे पोर्ट ट्रस्ट मध्ये कामाला आणि मी राहायचो कॉलनी मध्ये बिपडी कॉलनी मध्ये. पण माझं सगळं लक्ष कोळीवाड्यात असायचं, कारण आमच्या कोळीवाड्यामध्ये खूप मोठे कलाकार बालकराम वरळीकर यांचा ऑर्केस्ट्रा असायचा, कार्यक्रम असायचा. त्या कार्यक्रमाला मी नेहमी बघायचो, त्यांच्या कार्यक्रमामध्ये त्यांचे विनोद, त्यांची कॉमेडी, त्यांची गाणी सतत मी ऐकायचो, एन्जॉय करायचो. त्यानंतर काही वर्षानंतर माझे वडील बॉम्बे पोर्टर्समध्ये असतानाच ऑफ झाले आणि मग आम्ही मुंबई सोडून डोंबिवलीत गेलो. डोंबिवली ही आग्र्यांची नगरी, म्हणजे सगळा आग्री समाज डोंबिवलीमध्ये आहे. तर डोंबिवली ज्यावेळी मी राहायला गेलो त्यावेळी डोंबिवली फार छोटी होती आणि संपूर्ण जंगल, फक्त स्टेशन, दोन चार दुकानं आणि सात आठ गाव, एवढंच तिकडे वास्तव्य होतं लोकांचं. आणि त्या काळी 1987 साली मी डोंबिवलीच्या स्टेशनला एक बॅनर वाचला, त्या बॅनरवर लिहिलं होतं नवोदित कलाकारांना सुवर्ण संधी. तर मी म्हणालो की चला आपण पण काहीतरी आजमावून बघू. त्यावेळी मी छोट्या मोठ्या कलाकारांचे आवाज काढायचो. माझे मोठे भाऊ बालकराम वरळीकर यांच्याकडे मिमिक्री करायचे, नकला करून कलाकारांचे, सिनेमातल्या नाट्य कलाकारांचे वगैरे व्हॉइस काढायचे, आवाज काढायचे. तर त्यामुळे थोडीफार ती कला माझ्या अंगात होती, म्हणून मी सुद्धा त्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा म्हणून त्या ऑडिशनसाठी गेलो. आणि ऑडिशन दिल्यानंतर ते त्यांना एवढं आवडलं, ते म्हणाले तू परफॉर्म कर आमच्या कार्यक्रमात. पण परफॉर्म काय करायचं मला माहीत नव्हतं, कसं करायचं, आणि ऍक्च्युली मला मिमिक्री म्हणजे काय हेच माहीत नव्हतं. फक्त मला एवढं माहित होतं की मला दोन चार आवाज काढता येतात. कलारंग निर्मित ही संस्था डोंबिवलीतली, त्या काळी ती संस्था होती राजेंद्र देशमुख म्हणून त्या संस्थाचे संस्थापक होते. तर त्यांनी मला पहिला चान्स दिला. ज्ञानेश्वर मंगल कार्यालय डोंबिवलीचं पहिलं कार्यालय म्हणजे उद्घाटनच झालं होतं त्या कार्यक्रमाने. त्या कार्यक्रमात मी आमच्या गावातल्या सगळ्या आगळी समाजातले माझे मित्र होते त्या सगळ्यांना सांगितलं तुम्ही या माझा कार्यक्रम बघायला या. आणि एवढी उत्सुकता होती त्या कार्यक्रमात काहीतरी प्रेझेंट करण्याची, काय करायचं सुचत नव्हतं. तुम्ही पहिल्यांदा आगळी भाषेत सगळे कलाकार कसे बोलतील असा हा एक छोटासा प्रयोग करून पाहिला, एक्सपेरिमेंट केला आणि तो एवढा प्रचंड लोकांना आवडला आणि पहिल्यांदा आगळी बोली भाषा रंगमंचावर आणली आणि लोकांना आवडली. मग त्यानंतर मला एवढा कॉन्फिडन्स झाला असं मला वाटलं की मला हे करायला हवं होतं. आणि मग मी हळूहळू चार पाच मुलं गोळा केली आमच्या गावातली आणि मग नकलांचा कार्यक्रम सुरू केला. आणि मग छोटे छोटे कार्यक्रम बारशाला, लग्नाला, हळदीला, गणेशोत्सवाला, साईबाबा उत्सव असेल तर असं करत करत करत करत मी मोठा ताफा तयार केला आणि ती सुरुवात माझी कार्यक्रमाची.
0: जॉनी दादा तुम्ही अगदी सहजपणे सांगताय की हळूहळू मी सुरुवात केली आणि इथपर्यंत झेप घेतलेली आहे. तरी पण कुठलाही कार्यक्रम म्हणा म्हणजे तो छोटेखानी असू दे, आपल्याच कुठल्या आपल्या वाडीमध्ये केलेला कार्यक्रम असू दे, पण आता तुम्ही म्हणता सगळ्या अभिनेत्यांचे अभ्यास करावाच लागला असेल तुम्हाला. कारण नाना पाटेकर कसे बोलतात किंवा जे तुम्ही सगळे मिमिक्री करता ते आर्टिस्ट स्वतः कसे बोलतात, तर त्यांचा एक विशिष्ट मिमिक्री आर्टिस्ट कला आहे आणि कुठल्याही कलेचा अभ्यास आणि रियाज हे
1: महत्वाचं.
0: तर तुम्ही स्क्रिप्टिंग त्यात येतं की असे असे त्याने डायलॉग म्हटलेले आहेत किंवा एखादी थीम घेतली गणेशोत्सव असेल तर त्याची थीमवर तो सादर करणं किंवा एखाद्या कलाकाराचा आवाज त्या ह्याला जाईल का, आपण लिहिलेल्या लिखाणाला तो आवाज जाईल का हे सुद्धा पाहणं असतं. तर हा सगळा अभ्यास तुम्ही कसा काय केला?
1: मला आधी स्क्रिप्ट काय असते हे माहितच नव्हतं की ह्याला स्क्रिप्ट लागते किंवा स्क्रिप्ट वाईज हा कार्यक्रम ठरवला जातो, बनवला जातो हे मला अजिबात माहित नव्हतं. पण मला लिखाणाचा छंद होता. मी लिखाण खूप करायचो आणि स्वतःच्या डोक्याने काय काय जी कल्पना येईल त्या कल्पनेत मी काही ना काही लिहायचो. पण मला एवढं माहित होतं की आपल्याला मिमिक्री करायची, स्टेजवर पुढे जायचंय, तर कसं करायचं काय करायचं काही माहित नव्हतं. त्या काळी जॉनी लिव्हरची कॅसेट आली, हसी के हंगामे, जॉनी भाईची कॅसेट आली, ती प्रचंड आवडली. एवढी आवडली मग मी विचार केला की हे जे केलंय सादरीकरण हे कट्टूकट केलंय आणि याला किती मोठ किती सॉलिड स्क्रिप्ट लिहिली आहे, हे आपल्याला का नाही जमत, आपल्याला हे करावं लागेल. तर मग मी वाचन सुरू केलं, पुस्तकं वाचली, पुलंना पुलंचा अभ्यास केला, नंतर मी वप्पू काळेंना ऐकलं, आचार्य अत्रेंचं सगळं काय ऐकलं, नंतर मी रामनगरकर यांना ऐकलं, त्यानंतर मला ते कळायला लागलं हळूहळू की बाबा रे ह्याला करण्यासाठी आपल्याला लिखाण करावं लागेल, वाचन करावं लागेल, त्याशिवाय आपल्याला जमणार नाही. मग मी स्वतःचे विनोद तयार करायला सुरुवात केली, स्वतःहून आयटम काय असतात ते आयटम तयार करायला सुरुवात केली, लिखाण करायला सुरुवात केली. आणि मग माझ्या लिखाणातून मी हळूहळू हळूहळू शिकत गेलो की कसं लिखाण. आवाज तर येत होते, आवाज आपल्याला माहित आहे, एखादा चित्रपट पाहिला, राजकुमारचा चित्रपट पाहिला, राजकुमार कसा बोलतो, जानी हम उस बाप के बेटे हैं हम जानते हैं चलिए आओ नीली कमल, हे सगळं माहित होतं. पण हे ते सिनेमातलं होतं, त्यांचं होतं, त्याला आपल्यात कसं आणायचं हे लिखाण करायची मी सुरुवात केली. मग त्यानंतर मी लिहायला सुरुवात केली हळूहळू हळू, आणि मग मी आयटम तयार केले, एक एक एक एक एक आयटम तयार केले. आणि मग मला कळायला लागलं की बाबा रे की स्क्रिप्ट स्वतःची असायला हवी, स्वतःकडे तेवढा खजिना असायला हवा. जोपर्यंत आपल्याकडे स्वतःचा साठ नसेल तर आपण स्वतःला प्रेझेंट करू शकत नाही. दुसऱ्यात जर आपण कोणाचं तरी उचलून केलं तर लोक म्हणतात हे चोरले रे, त्याचं रे, तो करतो रे, त्याचं यांनी उचललंय, असं असं लोक म्हणतील. म्हणून मग मी स्वतःचं लिखाण सुरू केलं आणि मी लिहिता लिहिता लिहिता लिहिता नंतर मग मी स्टेजवर परफॉर्म करायची सुरुवात केली हळूहळू. कसं परफॉर्म करायचं मग लोकांना आवडायला लागलं. मग लोक म्हणायचे पण अरे तू ना भटकतोस बोलताना, ना थोडस तुझा विषय भटकतो कुठेतरी, तू स्क्रिप्ट नाही जात तुझी व्यवस्थित. मग मला ते हळूहळू कळायला लागलं की अनुभव यायला लागला की बाबा रे स्क्रिप्ट हवी आपल्याला. आपण जे काय सुरुवात माहिती आपल्याला कशी करायची, शेवट माहिती, पण मधला पॅच आहे तो कसा भरायचा तो कळत नव्हता आपल्याला. मग ते हळूहळू कळायला लागलं आणि त्यानंतर मी जेव्हा लोकांमध्ये प्रेझेंट व्हायला लागलो तर मला कोणीतरी सांगितलं बाबा प्रोफेशनल हो, प्रोफेशनल व्हायला. मला माहित नव्हतं प्रोफेशनल म्हणजे काय असतं. तर आमच्या डोंबिवलीमध्ये शिरीष कीर्तने म्हणून आहेत, त्यांचा स्वतःचा ऑर्केस्ट्रा होता गोल्डन मेलोडीज. तर ते 1987-88 साली खूप चालायचा तो डोंबिवलीमध्ये. तर जॉनी भाई पण त्या कार्यक्रमात असायचे त्या काळी. तर त्यांच्या कार्यक्रमात मला एकदा संधी मिळाली. तर त्या कार्यक्रमात संधी मिळाल्यानंतर मग मला ते एकदा म्हणाले की बाबा रे तू ना चपला घालून येत जाऊ नकोस, स्टेजवर कसा प्रोफेशनल आला पाहिजे, तर तुला ब्लेझर पाहिजे, कोट पाहिजे, शूज पाहिजे, चांगला दिसायला पाहिजे. तर मी म्हणाल अरे पेमेंट तर काहीच मिळत नाही, 1 रुपया मिळत नाही, त्यात आपण शूज कुठून आणायचे, कोट कुठून आणायचे. मग हळबडायचो मी की माझं कसं साधं राहणं होतं, फक्त शर्ट घातली, पॅन्ट घातला, आपलं स्टेजवर चढलो, आपलं परफॉर्म केलं, झालं, संपलं. मग मला कमलाकर वैशंपायन एकदा म्हणाले, कमलाकर वैशंपायन हे आमचे ज्येष्ठ नटकार, ते मला म्हणाले की बघ तू ना तुला जर पुढे जायचं असेल तर प्रोफेशनल राहा, व्यवस्थित राहा. तर मी म्हणालो दादा मला ना हे लोक म्हणतात कोट घालू नये, शूज घालू नये, कुठे मिळणार आहे मला, पेमेंट पण नाहीये, मी पैसे पण आईकडे मागतो, 2 रुपये तिकीट होती त्यावेळी ट्रेनची, मुंबईला जायचं ट्रेनने प्रवास करायचं तर आईकडे पैसे मागायला लागतात. तर मला कमलाकर वैशंपायन म्हणाले तू चोर बाजारात जा, चोर बाजारात तुला कोट स्वस्त मिळतील. तर कसं वसं करून मी 40-50 रुपये गोळा केले, चोर बाजारात गेलो, एक डबा सेकंड हँड कोट घेतला, नंतर तो घालून परफॉर्म करायला लागलो. तो मित्र म्हणायचे वेड्या हे मेलेल्या माणसांचे कोट असतात वगैरे, पण मी मेलेल्या माणसांचं कोट घालून जिवंत कलाकार उभा केला, लोकांपर्यंत आणला आणि त्यानंतर लोकांनी हळूहळू माझ्यावर प्रेम करायला सुरुवात केलं. लोक मला ओळखू लागले की जॉनी रावत नावाचा कोणीतरी कलाकार डोंबिवलीत आहे, चूक अप्रतिम नकला करतो, अप्रतिम कॉमेडी करतो, स्टँडअप चांगली करतो, ह्याला बोलवलं पाहिजे. मग हळूहळू मला मग जे काही प्रोफेशनल ऑर्केस्ट्रा होते, ऑर्केस्ट्रा कलाकारमध्ये सुधीर सिन्हा या टाईपचे जे लोक होते, म्हणजे झपाटा ऑर्केस्ट्रा, मिर्च मसाला, 7 कलर, रश्मी गाडगीळ, नंतर उषा मंगेशकर, अशी लोक मला बोलवायला लागले हळूहळू. मग मला थोडं थोडं जमायला लागलं आणि माझं नाव व्हायला लागलं.
0: नक्कीच. शून्यापासून केलेला प्रवास आता किती शून्य तुम्ही जोडता इथपर्यंत येऊन थांबलेला आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि जाणून घेऊया हास्य सम्राट जॉनी रावत यांच्या जर्नी विषयी. तुम्ही ऐकत राहा आचार्य 98.5 ओन रेडिओ सेलिब्रिटी शो मध्ये हास्य सम्राट जॉनी रावत.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये हास्य सम्राट जॉनी रावत सरांना आमंत्रित केले आहे. जॉनी दादा, आपण सुरुवात तुमची जाणून घेतली, अगदी शून्यातून तुम्ही सुरुवात केली आणि नंतर छोट्या छोट्या ऑर्केस्ट्रा मधून छोट्या छोट्या वाडीतल्या कार्यक्रमानंतर तुम्हाला उषा मंगेशकर किंवा बऱ्याचशा नामांकित ऑर्केस्ट्रा मधून आमंत्रण यायला लागली. तर लाईव्ह स्टेज शोचा परफॉर्मन्स तो जेव्हा तुम्ही पहिला केलात आणि आतापर्यंत करत आहात, मोठ्या आर्टिस्ट बरोबर जे तुम्ही ऑर्केस्ट्रा केले त्यांच्याविषयी, म्हणजे तुम्ही उषाताईंचं नाव घेतलं, त्यांच्या बरोबर काम करतानाचा अनुभव कसा होता?
1: अनुभव खूप चांगला आहे, कारण सुरुवातीला जेव्हा मी कार्यक्रम करायचो त्यावेळी लोक ओळखायचे नाही. त्यावेळी मिमिक्री करायचे, स्टेजवर आपण आलो परफॉर्म करायला तर लोक म्हणायचे ए टाइमपास चाललंय, त्याला बाहेर जाऊ. लोक गाणी ऐकायची, मला नाही ऐकायची. त्यावेळी फक्त जॉनी रावत म्हणजे एक टाइमपास. स्टेजवर आला परफॉर्म कर, आता तो परफॉर्म करणार आहे, अरे फालतू टाइमपास आहे, आपण जाऊ फिरायला. मग सगळे लोक बाहेर जायचे आणि मग गाणी चालू झाली की आत यायची. तर त्यावेळी एवढी व्हॅल्यू नव्हती, पण एका पोझिशनला आल्यानंतर, एका जागेवर आपण स्थिर झाल्यानंतर लोकांपर्यंत आपलं नाव पोहोचलं की जॉनी रावत, जॉनी रावत म्हटल्यानंतर लोक मला स्पेशली ऐकायला बसायचे. स्पेशली ऐकायला बसायचे. तर त्यावेळी मला बरेच मोठमोठे कलाकार स्वतःच्या ग्रुपमध्ये घेऊन जायचे. पूर्वी आपलं नाव नव्हतं, आणि ज्यावेळी आपलं नाव व्हायला लागलं, आपलं नाव झालं, तर ऑर्केस्ट्रा बरोबर विथ जॉनी रावत हा स्टॅम्प बॅनरवर दिसायला लागला. आणि लोक अरे जॉनी रावत आहे कार्यक्रम बघायला चाल, मग जॉनी रावतला ऐकायला लोक यायला लागली. तर त्यामध्ये मी कुमार शानू, उदित नारायण आणि तुमचे देवाशिष दासगुप्ता आणि कुमार शानू, मिलन सिंग, असे मोठमोठे दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. आणि यांच्याबरोबर माझं नाव विथ जॉनी रावत, तर मला फार भारावून जायचं, बरं वाटायचं की एक काळ होता की लोक माझं नाव काय तो टाइमपास करणार आहे, एवढं म्हणून निघून जायचे. आणि त्यानंतर लोक माझ्यासाठी मी काय करणार आहे आज, नवीन काय करणार आहे हे ऐकण्यासाठी लोक यायचे. आणि लोकांना उत्सुकता असायची की हा आज काहीतरी नवीन करेल. आणि मग मला पण तेवढं तयारी करून जायला लागायचं की बाबा हे आता नवीनच करायचंय आपल्याला, काहीतरी काल जे केलं आज ते नाही करायचंय, 4 दिवसापूर्वी जे केलं ते आता नाही करायचं, आता काहीतरी नवीन करायचं. मग विषय पण तसे मिळत गेले, विषय मिळत गेले. मला युक्तमुखी ज्यावेळी आली त्यावेळी युक्तमुखीवर, नंतर गुरप्पण, गुरप्पणाल गुरप्पण, प्लेन हायजॅक झालं तर प्लेन हायजॅकवर, असं सगळे विषय सगळे शोधून शोधून जे जे करंट सापडायचं ते करायचो. आणि मग मला लोकांना ते द्यावं लागलं जे लोकांना हवं, जे लोकांना, आणि मला कळायला लागलं. पूर्वी कळायचं नाही, आपण गायचं फक्त परफॉर्म करायचं, जे आपण बसवलं डोक्यात आणि जी स्क्रिप्ट आपल्या डोक्यात आहे तेवढंच करायचं. पण आता काय झालं की आता आपल्याला लोक कळायला लागली, लोकांच्या मनातलं कळायला लागलं लोकांना. आता मी पुण्यात कार्यक्रम करतो, तुम्हाला पुण्यातले प्रेक्षक माहित आहे, पुण्यातल्या प्रेक्षकांना तुम्ही काही काही देऊन चालत नाही, त्यांना तेच हवं जे त्यांच्या स्टँडर्ड मध्ये लागतं आणि तेच करावं लागतं. तिथे तुम्ही एक नेहमी गाताना एक विनोद नेहमी सांगतो की माझे विनोद काही लोकांना कळतात काहींना नाही कळत, पण पुण्यातले प्रेक्षक एवढे सूज नाहीत, एवढे हुशार आहेत, त्यांना विनोद कळाला नाही तर मागे विचारतात काय बोलला परत बोल असं विचारतात. तर मी नेहमी एक विनोद मांडतो माझ्या कार्यक्रमांमध्ये, माझे काही विनोद असे असतात लोकांना फटकन कळत नाहीत, विचार करायला लागतो. तर मी नेहमी आता एक नवीन विनोद तयार केला होता की एका काही मित्र आपल्या आयुष्यात असे असतात जे आपल्याबद्दल आपल्यापेक्षा जास्त त्यांना माहित असतं की आपण

0: करतो, कुठे जातो, काय घेतो, त्यांना आपल्यापेक्षा जास्त माहिती असते. आणि काही मित्र असे असतात की जे आपल्याला चार दिवस दिसले नाहीत तर आपल्याला काळजी वाटते की बापरे तो गेला कुठे, तो दिसत नाही चार दिवस झाले. तर असाच एक माझा मित्र चार दिवस दिसला नाही मला, तर माझ्या एका मित्राला मी विचारलो अरे तो मने दिसत नाहीये चार दिवस झाले, मने कुठे? तर म्हणा अरे बाबा मन्या ना, मन्या बाबा फार मोठा माणूस. म्हणलो मोठा माणूस? अरे बाबा त्याची शोक फार महागडे. म्हणलो महागडे म्हणजे? अरे बाबा त्याला एक आयफोन पाहिजे आयफोन. मग त्याच्याकडे पैसे कुठे? त्याला एक आयफोन हवा होता, त्याच्याकडे पैसे कुठे? मग तो त्याच्या आजीकडे गेला, आजीला म्हणाला आजी मला एक आयफोन घ्यायचा आहे, चल मला पैसे दे. आजी म्हणाली मेल्या माझ्याकडे पैसे नाही, तुला एक आयफोन पाहिजे ना, तुझी एक किडनी विक आणि आयफोन घे. मग त्याने तसंच केलं, त्याने तसंच केलं जसं आजीने सांगितलं. आता त्याच्याकडे एक नाही दोन आयफोन आहेत, पण आजी नाही. हा गुण फटकन लोकांना कळत
1: नाही,
0: पण त्याच्यामध्ये डबल कॉमेडी आहे. तर हे असले विनोद पुण्यात चालतात, पुण्यामध्ये लोक फार सूटने फार हुशार आहेत, त्यांना विनोदाची व्याख्या बरोबर कळते. तुम्ही बरोबर विनोद टाकला तर ते बरोबर झेलतात, तुम्ही काही टाकलं तर नाही ते पकडत.
1: आता फार सुरुवातीपासून मला उत्सुकता आहे तुम्हाला वेगवेगळे आवाज तुमच्याकडून ऐकून घ्यायची. तर आपण आता तुम्ही जे कलाकार सादर करतात त्यांचे थोडी थोडी आम्हाला झलक दाखवा, म्हणजे उदाहरणार्थ निवड फुले असू द्यात, नाना पाटेकर सर असू द्यात
0: यांच्याबद्दल. आता कसं मी असं आयटम वगैरे बसवत नाही, कारण आता लोक माझ्याकडे मिमिक्री फार कमी ऐकतात आणि किस्से जास्त ऐकतात. तर आता एखादा कुठलाही डायलॉग घेतला आपण, समजा नीळ फुलेंचा कुठलाही डायलॉग घ्या तुम्ही, तर नीळ फुलेंचा आवाज काढायचा असेल तर नीळ फुलेंचा आवाज काढताना आपल्याला पूर्ण नीळ फुले साहेबांना किंवा नीळ भाऊंना डोळ्यासमोर आणावं लागतं, म्हणून बसवायला लागतं. आणि मग त्यांचं बोलण्याची ढळ आणि त्यांचं स्टाईल कशी, अरे काय तुम्हाला किती वेळ सांगितलं, अरे बाबा दिवस फार वाईट आहे, दिवस फार वाईट आहे, सगळ्यांना चांगल्या प्रकारे राहावं लागतं. तुम्हाला एक काय सांगता, तुम्हाला माहितीच आहे हल्ली दिवस फार वाईट चाललेले आहेत, हा गॅस किती महाग झाले तुम्हाला माहिती आहे का, महागाई वाढत चालली आहे, हा महागाई बद्दल काहीतरी बोललं पाहिजे, आपल्याला काहीतरी बोललं पाहिजे, आपल्याला काहीतरी जेवलं पाहिजे, मॅलोडी खाल्ली पाहिजे, हा तुम्हाला माहिती आहे ना, हा मॅलोडी खाव खूप जान जाव, आओ मॅलोडी खाव खूप जान जाओ, महंगाई बढती जा रही है, आओ महंगाई मेरे पेट की तरफ बढते जा रही है, महंगाई के लिए कुछ करो ना, आओ हम जान जाएंगी महंगाई बढ़ रही है और महंगाई पर हमें कुछ करना पड़ेगा, हमें कुछ ना कुछ करना पड़ेगा जानी, महंगाई की वजह से हमारे घर का चूल्हा जलना बंद हो रहा है, लोग रेशन पर खड़े हैं, यहां तक लोग जो है ना जानी. मैं कहता हूं भाई कितनी हालत खराब होती जा रही है इंसान की, गाड़ियों में पेट्रोल नहीं मिल रहा, डीजल नहीं मिल रहा, अरे गाड़ी चलाएं तो कैसे चलाएं भाई, ए भाई गाड़ी रोको भाई.
1: वाव
0: काय वर्ष आता हे काय मी बोला नाही, काय जे सुचलं ते बोलत
1: सादर केलं. कमाल
0: कमाल म्हणजे इतकं वेळ निळू झाले, राजकुमार
1: बरेच आवाज तुम्ही सादर केले, खूप खूप आभारी. आता अर्थातच हे सगळं म्हणजे प्रत्येकाचा अभ्यास आला की प्रत्येक कलाकाराचा अभ्यास तुम्ही केलेला आहे, तर प्रत्येक आवाजाची तुम्ही काळजी, म्हणजे प्रत्येकासाठी वेगवेगळा आवाज तुम्ही लावता किंवा वापरला जातो, पण आवाजाची काळजी मी वेगळी आर्टिस्ट आहे किंवा स्टँड अप कॉमेडी मी कशी घ्यावी?
0: काही नाही याच्यात काही काळजी वेळची घ्यायची नाही, फक्त ऑब्झर्वेशन आहे. तुम्ही एखाद्याला ऑब्झर्व करा, त्याच्या व्हॉइसला ऑब्झर्व करा, त्याच्या हेलकावे, त्याच्या आवाजाचे हेलकावे, त्याच्या बारीक बारीक श्वास घेण्याची जागा आणि आवाज सोडण्याची जागा, श्वास पकडण्याची जागा आणि त्याच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन. तुम्ही त्याच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन पकडले ना, त्याचा आवाज ऑटोमॅटिक तुमच्या घशात बसतो. मी पहिल्यांदा जॉनी आलारे मध्ये जॉनी लीवर सरांबरोबर काम केलं होतं जी हिंदीवर चॅनलवर, तर मला त्या डायरेक्टरने एकदा एका फिल्मच्या डबिंगसाठी बोलवलं होतं आणि लक्ष्मीकांत बेर्डेंचा आवाज काढायला लावला होता, आणि त्याने जाऊन जॉनी आलारेचा डायरेक्टर तोच होता, तो जाऊन जॉनी भाईंना म्हणाला की हा जॉनी रावत लक्षात आवाज खूप चांगला काढतो. मला जॉनी बहिणी फरमाईश केली की मला लक्ष्मीकांत बेर्डेचा आवाज ऐकायचा आहे, तू लक्ष्मीकांत बेर्डेचा आवाज काढ.
1: आणि
0: तो व्हिडिओ पण युट्यूबवर आहे जॉनी अलारे मध्ये. जॉनी बहिणी म्हणाले की लक्ष्मीकांत बेर्डे की आवाज निघालो. म्हणून जॉनी भाई एक बार क्या हुआ की लक्ष्मीकांत बेर्डे एक बार आपके दोस्त लक्ष्मीकांत बेर्डे एक लड़की को छेड़ रहे थे तो मुलीला चढ़ होता तर तो मुलीला बघून म्हणला आई आई जॉनी भाई जॉनी भाई आज मी ती आत्या पोरीच्या गल्लीत गेलो होतो. आई ती शिला माहिती ना शिला आई तिच्या गल्लीत गेलो होतो. आई चार वर्षापासून मागे लागलो होतो. आई ती कधी भाव द्यायची नाही. आई आज ती माझ्यावर पहिल्यांदा बोलली. काय बोलली? वापस गल्ली मध्ये शिवा तू तंगडी तोडतोंडी. आई हे जॉनी भाईने एवढा आवडलं होतं ते म्हणले की अरे सॉलिड आहे हो जबरदस्त.
1: तुम्हाला सगळ्यात आवडता कलाकार म्हणजे तुम्हाला आवडतो म्हणजे आणि तुम्हाला सादर करायला खूप मजा येते असा कोणता?
0: नाही असं काही नाही, मला प्रत्येक जण आवडतो. कारण माझा प्रत्येक विनोद प्रत्येक आयटम प्रत्येक जोक मला माझा आवडतो. कारण आपल्याला नाही आवडलं तर लोकांना कसं आवडेल?
1: तरी पण मनाच्या हृदय कोण आहे?
0: नाही माझा बाला आहे ना तो फार गाजलेला आहे. आगरी बोली भाषेत माझा बाला जो आहे तो फार माझ्या आवडीचा विषय आणि मला त्याने मोठं केलं. तो एक छोटासा बाळ माझ्या मनात माझ्या काळजात असा लपलाय त्याला मी मोठं केलं आणि त्याला सातच समुद्र पार नेलं. कॅनडा बँकॉक मलेशिया साऊथ आफ्रिका हल्ली दुबईला मध्ये एकदा गेलो. दुबईला सगळीकडे ज्या ज्या देशात मी गेलो त्या त्या देशामध्ये लोकांनी सगळ्यात आधी बाला पाहिजे आम्हाला बाला पाहिजे बाळाबद्दल काहीतरी कर अशी तो लोकांनी मला फरमाईश केली. तर त्यामुळे काय झालं की ती आगरी बोली भाषा सातच समुद्र पार गेली. पहिल्यांदा आगरी बोली भाषा जी आहे रंगमंचावर मी आणली ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून आणि त्यानंतर मी नाटकात पण बाला सादर केला. त्यामुळे माझं नाटक पण त्यावेळी बाला झाला करोडपती आलं ते पण खूप गाजलं. आणि त्यानंतर मग मी सिनेमामध्ये पहिला सिनेमा मी स्वतः काढला आगरी शोले. शोले हा शोले चित्रपट खूपच गाजला. तो एवढा गाजला की लोकांच्या घराघरात जॉनी रावत आणि आगरी शोले पोचला. तर मी मला आगरी बोलीभाषेवर मी भरपूर माझा अभ्यास आहे. तर मी ज्यावेळी कार्यक्रम करायचो ना तर रात्री अपरात्री घरी जायचो 2 वाजता 2:30 3 वाजता. आमच्या घरातले सगळे झोपलेले असायचे. आम्ही सात भाऊ आमच्या घरामध्ये कसं की रात्री शांतता पाहिजे सगळे झोपले की कोणी आवाज करायचा नाही. आणि माझं काम कसं होतं रात्री कार्यक्रम संपला की 2:30 2 वाजता शेवटची ट्रेन पकडून घरी या आणि स्वतःच जेवण स्वतः काढा आणि हळूच जाऊन स्वतः जेवा. तर मी काय करायचो की कार्यक्रमावरून आलो की टीव्ही बघणं माझं काम पहिलं. मी टीव्ही लावायचो आणि आवाज म्यूट करायचो. आवाज म्यूट केल्यानंतर जेवायला बसायचो तर कोणी उठलं नाही पाहिजे. एकदा मी असंच टीव्ही लावला कार्यक्रमावरून आलो रात्री 2:30 2:30 टीव्ही लावला तर टीव्हीवर चालू होता शोले. आवाज म्यूट केला आणि जेवायला बसलो आणि गब्बर सिंगची एंट्री चालू होती. तर ती एंट्री बघितल्यानंतर माझ्या डोक्यात पटकन क्लिक झालं की हा गब्बर जो आगरी बोलायला लागला तो कसा बोलेल. मग मी ते सुरुवात केली की ओरिजिनल गब्बर सिंग कसा बोलतो. केतने आदमी थे वो दो और तुम तीन फिर भी खाली हाथ क्या समझ के आए थे सरदार खुश होगा शाबाशी देगा अरे असंभव कितना इनाम रखे है रे सरकार हम पर. मी विचार केला माझा गब्बर सिंग असेल तर तो कसा बोलेल. तो आगरीत बोलेल. तो आगरी कसा बोलेल? कती माणसं होती रे हा अरे ती दोन ना तुम्ही तीन तरी आलात हा काय वाटले रे तुम्हाला हा तुम्ही केल्यावर गब्बर खुश होईल खावाला तांब्याची भाग गेली पिवाला तांब्याची दारू गेली. गब्बरच्या नावाची वाट लावली रे तुम्ही सांबा जे आला खपला कळ सांबा पोलिसांनी मना पकडण्यासाठी किती बिरक्या लावल्या सा या टाइप मी ते केलं. आणि मग माझ्या डोक्यात ती कल्पना आली की जर मी ह्याचा सिनेमा केला तर कसं होईल. तुम्ही कंपनीत गेलो ज्या कंपनीने माझी पोट धरून हसा कॅसेट व्हिडिओ काढली होती सीडी सुमित कॅसेट कंपनी परदेशी म्हणून पुण्याचे ते मला म्हणाले मी त्यांच्याकडे गेलो स्क्रिप्ट घेऊन म्हणाले सर माझ्या डोक्यात ना आता आपण स्टँडअप कॉमेडीची भरपूर केलं माझ्या डोक्यात एक सिनेमा आलाय शोले. ते म्हणाले शोले म्हणजे काय तर मी त्यांना सांगितलं आगरी शोले. ते म्हणाले तुम्हाला ऐको असेच बसलो होते टेबलवर बसलो तसं ऐको. मी त्यांना चार पाच सीन ऐकवले तो माणूस अक्षरशः खुर्चीवरनं खाली बोलून वळला. तो मला म्हणाला लवकरात लवकर कर. मी बोलो मला 10 दिवस द्या मला स्क्रिप्ट लिहायला लागेल लोकेशन बघायला लागेल. मग मी स्वतःच लोकेशन शोधलं. माप्याला एक खदान आहे तिथे दगड कोरण्याचं काम चालू होतं. त्या कंपनीच्या मालकाला मी भेटलो, त्या खड्यानात जाऊन क्वारी म्हणतात त्याला, त्या क्वारीमध्ये त्याला भेटलो. त्याला म्हणलो असंच पाहिजे, त्यांनी मला बघताच ओळखलं. अरे जॉईन होत का, घ्या घ्या घ्या घ्या, करा काय करायचं ते करा. म्हणलो ठीक आहे. मग मी एस एल स्टुडिओ मध्ये गेलो, स्टुडिओ बुक केला. तर तो ठाकूरची हवेली किंवा रेल्वेचं स्टेशन, एक छोटस गाव आणि संपूर्ण लोकेशन तयार केल्यानंतर मग त्यांना फोन केला की मी सगळं तयार केलंय, तुम्ही तुमचं अख्खं युनिट घेऊन या. आणि मी 2 महिने नाटकासारखी रिहर्सल केली सगळ्या कलाकारांनी घेऊन. मी म्हणलो आपण प्रॉपर नाटक करतोय, हा सिनेमा आहे, पण प्रॉपर नाटकासारखी रिहर्सल करायची. कोण एंट्री करणार, कोण एक्झिट करणार, कोण कुठे उभा राहणार, कोणाचं वेळेस घेणार, कोणाचं काय घेणार, कोण टू शॉट घेणार, सगळं टेक्निकली सगळं विचार करून ते नाटकासारखं मी प्रॉपर बसवलं. आणि त्या नाटकाला बऱ्याच लोकांनी डायरेक्शन केलं. शशी तुपे म्हणून होते सिनेमातले डायरेक्टर, त्यांनी केलं. आणि श्रीकांत तगारे म्हणून माझा फार जवळचा मित्र, तो आता ऑफ झाला, त्यांनी पूर्ण मेहनत घेतली, त्यांनी डायरेक्शन केलं, त्यांनी माझे कपडे शिवले जाऊन. त्यांनी गब्बर सिंगला कसा ड्रेस लागेल, अमिताभ बच्चनला कसा ड्रेस लागेल, त्याला दाढी कशी असेल वगैरे वगैरे वगैरे सगळं केल्यानंतर मग ते तयार झालं. आणि ते स्वप्न होतं माझं की, आणि असं म्हणतात ना की कुठलं तरी स्वप्न तुम्हाला छळत असेल तर ते पूर्ण केलं तर त्याला फार वेगळी मजा असते. तर ते स्वप्न होतं मला गब्बर सिंग दिसायचं असा डोंगरावर फिरताना, उड्या मारताना असं पट्टा बिट्टा घेऊन. तर मी ते त्यांना पण सांगितलं की असं असं आहे, ते म्हणाल तू कर. कारण माझी पहिली कॅसेट त्यांची अमाप चालली होती, खूप म्हणजे एवढी चालली ना की त्यामुळे मला एक थोडीशी जागा मिळाली की एक नाव मिळालं. आणि त्यानंतर तो जो सिनेमा आला मार्केटमध्ये आणि घराघरात पोहोचला, मग मला तुमचं कुठलंही गाव म्हणा, हगरी पट्ट्यातलं जेवढी गाव आहेत, विरार, वसई, नाला सुपारा, नंतर तुमचं उरण, पनवेल, पेण, अलिबाग, सगळीकडे मला बोलायला लागले. आणि तो स्टेजवर परफॉर्म करायच्या आधी लोक एकच म्हणायचे आगरी शोलेकर, आगरी शोलेकर, मग ते करावं लागायचं. आणि मग माझ्या कार्यक्रमाची सुरुवातच तिथून असायची आगरी शोलेपासून. आणि त्या सिनेमाने मला भरपूर दिलं. आणि महत्वाचं म्हणजे आगरी बोलीभाषा आणि आगरी सिनेमा, पहिला आगरी सिनेमा म्हणजे प्रॉपर आगरी सिनेमा आपण म्हणतो ना, आगरी भाषेतला पहिला सिनेमा तो सातसमुद्रापार पोहोचला. आणि त्यामुळे मला माजी विलासराव देशमुख आपले त्यावेळी मुख्यमंत्री होते कैलासवासी, त्यांनी मला पहिला पुरस्कार मला मिळाला महाराष्ट्र कलाभूषणचा त्यांच्या हस्ते. त्यानंतर अण्णा हजारे यांनी मला आग्रे आयडॉलचा पुरस्कार दिला. आणि मग मला जे हवं होतं ते मिळत गेलं, हो नाव मिळालं. आणि त्यात सगळ्यात मोठं म्हणजे मला हास्य सम्राट मिळालं झी मराठीवर.
1: त्याविषयी अधिक जाणून घेऊया आपण एक तत्पूर्वी छोटीशी विश्रांती घेऊया. प्रेक्षक, आज सेलिब्रिटी शो मध्ये हास्य सम्राट जॉनी रावत सर यांना आमंत्रित केलेलं आहे, त्यांच्याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ऑन.

0: मराठीची होणारी गळचेपी, मराठीवरती होणारा अन्याय आणि एकंदर सर्व स्तरावरती मराठी शाळा असो किंवा मराठी भाषा असो, ती बोलण्यावरून ती शिकवण्यावरून चाललेला हा पूर्ण वाद आणि एका कवीला या मराठीविषयी काय वाटतं। म्हणून हाच फक्त कवी हा समग्र समजून घ्यायचा असेल तर त्याचा कविता संग्रह वाचून एका कवितेतून कळत नाही, परंतु एक कविता लिहिण्यामागची भावना आणि एक कविता का लिहावी वाटली त्यामुळे आजचा हा विशेष भाग आहे। माझ्यासोबत आहेत नवी मुंबईतील कवी अनिल भोईर, एक उत्तम गळ्याचा गायक, एक उत्तम कवी, आज त्यांना मी आपल्या स्टुडिओमध्ये पाचारण केलंय, आणि एक कविता आणि कविता का लिहावी वाटली त्यामागची भावना काय याविषयी आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत आहेत अनिल भोईर सर, कवी अनिल भोईर सर। सर, तुमचं स्वागत आहे आमच्या आचार्य 90 FM मध्ये, आमच्या सर्व आचार्य कुटुंबियांकडून। तर प्रेक्षकांना तुमच्या एखाद्या कवितेच्या ओळी सुरुवातीला, तुमच्या आवडत्या ओळी किंवा तुम्हाला ज्या कवितेने ओळख दिली त्या कवितेच्या सुरुवातीला चार ओळी प्रेक्षकांसाठी।
1: धन्यवाद वैभवजी। शब्द झाले कविता, शब्द असतात, शब्दांच्या कविता होतात, आणि मग जसं तुम्ही म्हणालात की काहीतरी आपल्याला ओळख देऊन जाते, तसं मी म्हणेन की रोज रोज मित्रांनो आनंदच मिळेल असं नाही, कधी कधी दुःखही सोसावे लागते। रोज रोज आनंदच मिळेल असं नाही, कधी कधी दुःखही सोसावे लागते, आणि तुम्ही कितीही अहंकारी असलात तरी बायको पुढे मात्र झुकावेच लागते।
0: क्या बात है।
1: अशा ह्या दोन चार ओळी।
0: मूळ मुद्द्याकडे येऊया सर, जास्त वेळ घेत नाही, आडेवेडे घेण्याला अर्थ नाही। तुमची ती कविता माय मराठी जगली पाहिजे, जी कविता एका कवितेच्या स्पर्धेमध्ये तुम्ही ऐकवली होती आणि मी तिथे उपस्थित होतो, माय मराठी जगली पाहिजे, तुम्हाला हे का वाटलं की ही कविता लिहिणं किंवा ती कविता सुचण्यामागची ती वेदना जी असते, जी प्रसव वेदना असते, ते का तुमच्या हातून लिहिलं गेलं? म्हणजे त्या कविते मध्ये ती कार्यक्रमामध्ये जेव्हा तुम्ही सादर करत होते तिथे उपस्थित पाहुण्यांपैकी कवी प्रथमेश पाठक होते आणि त्यांनी तुमची कविता ऐकल्यानंतर एक त्यांचं मत व्यक्त केलं होतं की हे आपलं दुर्दैव आहे की अशी कविता मराठी म्हणून आणि आपण स्वतः मराठी म्हणून जगताना वावरताना की कोणाला लिहिण्याची वेळ येऊ नये, त्यांनी ती खंत व्यक्त केली होती। ती तुमची कविता आज प्रेक्षकांसाठी एकदा आणि त्याच कवितेवरती आज आपण पूर्ण हा एपिसोड बोलणार आहोत।
1: मुळात मला असं वाटतं की प्रत्येकाला आपल्या भाषेचा अभिमान असला पाहिजे। आपण ज्या कुटुंबात किंवा आपण ज्या धर्मात राहतो, जन्माला येतो, तो आपला धर्म किंवा तो आपण कुटुंब असं मानतो असं मला वाटतं, आणि मग आपल्या आजूबाजूचा परिसर, आपल्या आजूबाजूचं वातावरण यावरून चाललेलं जे काही आपल्या मनामध्ये असतं तो कवी समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न करतो। मला असं वाटतं प्रत्येक कवीने समाजाला काहीतरी दिलं पाहिजे आणि त्या कवितेतून समाजाने काहीतरी घेतलं पाहिजे किंवा समाज घडला पाहिजे असं मला वाटतं। मराठी जगली का पाहिजे ह्याचं ज्वलंत उदाहरण ही माझी कविताच असू शकते, दुसऱ्यांना वाटणं हे या मराठी माझ्या कवितेचं सार्थक। आणि मग ती का जगली पाहिजे, कारण त्या भाषेला होणारी गळचेपी, त्या भाषेला मिळणारा दर्जा आणि या स्पर्धेच्या युगामध्ये ती खूप पाठीमागे राहिलेली आहे असं मला वाटतं। हा विचार करणं स्वाभाविक सगळ्यांनीच, म्हणजे असं मला वाटतं की तो स्वाभाविकच आहे, कारण या स्पर्धेच्या युगामध्ये कुठली तरी भाषा योग्य आहे आणि त्या भाषेला जर नाही आली तर तुम्ही त्या स्पर्धेमध्ये टिकू शकत नाही।
0: बरोबर।
1: अशी भावना किंवा असा एक माहोल किंवा असं एक वातावरण निर्मिती आपल्या या पूर्ण मी पूर्ण या जगामध्ये म्हणतो

0: जगामध्ये तसं एक वातावरण निर्मिती झाली. मी बऱ्याच कंट्रीजमध्ये फिरतो कारण मी कमर्शियल असल्यामुळे, ऑफिस म्हणजे जॉब माझं तसा असल्यामुळे खूप कंट्रीजमध्ये फिरतो. आणि मग आपल्याला असं वाटतं की इंग्लिश भाषा आली पाहिजे, तरच आपण या स्पर्धेमध्ये टिकू शकतो. किंवा मी कोचीनमध्ये राहिलेलो आहे, चेन्नईमध्ये राहिलेलो आहे, तर तिथे ते लोक त्यांच्या भाषेचा खूप अभिमान आहे. ते लोक बोलतच नाही हिंदीमध्ये, नाही एकतर त्यांची भाषा मग ती कोणतीही असेल. सो ही कविता लिहिण्यामागे माझा एक उद्देश आहे की आपली भाषा जगली पाहिजे आणि आपली भाषा जर आपण महाराष्ट्रामध्ये राहतो तर आपली भाषा जगली पाहिजे, हा एक त्यामागचा माझा उद्देश आहे.
1: परंतु ही कविता तुम्ही लिहित असताना तुमच्या मनामध्ये विचार जेव्हा आले, तुम्ही कोचीन चेन्नई जसं म्हणालात ते सगळ्यांना माहिती आहे त्यांचं भाषेवरती किती प्रेम आहे, किती प्रभुत्व आहे, आणि ती त्यांची भाषा ते सोडत नाहीत. जरी आपण त्या शहरामध्ये त्या राज्यामध्ये गेलो, आपण नौखे असतो, आपण जरी त्यांना एखाद्या, आता मी चेन्नईला माझ्या कामानिमित्त जेव्हा एकदा गेलो, मी ऑटो रिक्षावाल्याला सांगतोय की मला म्हणजे ये जगे पे जाना है, तो त्याच्याच भाषेत बोलत होता. तो काय बोलत होता मला ते कळत नव्हतं. नंतर मग फक्त इशारे खाना खुना करून त्याला मोबाईलमध्ये तो ॲड्रेस दाखवला, तो मॅप दाखवला, त्याच्यावरती तो मला तिथे घेऊन गेला. परंतु तो शेवटपर्यंत त्याने त्याची मातृभाषा सोडली नाही, मला ते जाणवलं कुठेतरी. असं आपल्या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये होताना दिसत नाही, त्यालाही आपण कुठेतरी जबाबदार आहोत असं मला वाटतं. मग ही गळचेपी जी होते किंवा यावरती सगळेजण बोलतात, काही प्रत्यक्षरित्या बोलतात, काही अप्रत्यक्षरित्या बोलतात, परंतु यावरती कोणी उपाय किंवा तोडगा एक कायमस्वरूपी काढत नाहीत. किंवा काही राजकीय पक्ष करतही आहेत, परंतु आपण एक वैयक्तिक, आपण मराठी म्हणून जन्माला आलो आहोत, मराठीच्या पोटी आपण जगत आहोत, तर प्रत्येकाचं एक काहीतरी स्वतःच विश्व असतं, स्वतंत्र विचार असतात. तर प्रत्येकाने करावं काय करावं त्या माध्यमातून तुम्ही काय सांगू इच्छिता प्रेक्षकांना, श्रोत्यांना, की आपण मराठी आहोत तर मराठी जगवण्यासाठी आपण आपल्यामध्ये काय बदल घडवू शकतो. कारण की आपण बोलताना ते आपल्या अंगवळणी पडलं आहे. बोलताना आपण समोरच्याशी मराठीत जरी असेल तरी आपण हिंदीच बोलतो. तर तुमच्या मते आपण तिथे काय एक छोटासा मायनर 0.5 म्हणूया काय बदल करू शकतो आपल्या विचारांमध्ये, आपल्या वागण्यामध्ये.
0: अगदी सुंदर प्रश्न विचारतो वैभवजी. कसं आहे की प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही आपण स्वतःहूनच केली पाहिजे. मग आपण जर स्वतःहून केलं, उदाहरणार्थ एक सिम्पल तुम्हाला सांगतो उदाहरण. मी माझी दोन मुलं आहेत, मी योगा मास्टर आहे, मी योगा करायचो म्हणून आज माझी मुलगी खूप चांगल्या प्रकारे योगा करते. ती आता 7th आहे पण ती खूप चांगल्या प्रकारे, माझ्यापेक्षा चांगल्या प्रकारे योगा करते. मी पेटी वाजवतो, हार्मोनियम वाजवतो, माझ्याकडे बरेचसे इन्स्ट्रुमेंट आहेत, मी वाजवायला लागलो म्हणून ती वाजवायला लागली. एखाद्या गोष्टीचं ज्ञान हे तुमच्या पिढीला तुम्ही कसं देऊ शकता, तर तुम्ही पहिले आत्मसात करा, ऑटोमॅटिकली ते तुमच्या दुसऱ्या पिढीला जाईल. तुम्ही असं म्हणाल की मी खूप वेल एज्युकेटेड आहे, मला इंग्लिश येतं, हिंदी येतं, मराठी येतं, याचा अर्थ तुम्ही तुमचा आक्षेपार्ह दाखवण्यासाठी किंवा तुमची आयडी दाखवण्यासाठी तुम्ही उगाच त्या स्पर्धेच्या युगामध्ये वावरताना आपलं जे मूळ आहे त्याला तुम्ही विसरला. एक झाड आहे आणि त्याचं जर मूळच पक्क नसेल तर तो झाड हळूहळू मेबी डासेल.
1: बरोबर.
0: सो आपण जन्माला आलोय, मला असं वाटतं आपली जी मूळ भाषा आहे ती टिकवलीच पाहिजे, कारण कालांतराने हे बदलत जाणार आहे आणि मग आपल्या भाषेचा पुन्हा ऱ्हास होत जाईल. स्पर्धेच्या युगामध्ये इंग्लिश, हिंदी, बाकीच्या काही भाषा असतील त्या ऑब्व्हियसली आपल्याला आल्या पाहिजे.
1: बरोबर.
0: पण आपल्या मातेचं काय, आपल्या भाषेचं काय, ती कुठेतरी जगलीच पाहिजे आणि ती बोलताना आपल्याला का लाज वाटावी. मला तर फार दुःख होत होतं जेव्हा मी कविता लिहित होतो की मराठा म्हणा किंवा मराठी म्हणा ही जगली आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा अनेक युद्ध केले, अनेक लढाया केल्या, त्यामागे सुद्धा ह्या भाषेचं कारण येत. तर मला असं वाटतंय एक सिंपल आणि सोप्या भाषेमध्ये पहिली आपण आत्मसात करूया, मग तुमची पिढी, तुमची मुलं असतील, तुमचे मित्र असतील, ते ऑटोमॅटिकली ते कन्वर्ट होत जाईल त्याच्यामध्ये असं मला वाटतं.
1: एकंदरीत दादा जसं तुम्ही तुमच्या मुलीचा विषय काढला, आपण जर बाहेरच्या युगात बाहेरच्या जगात पाहायला गेलं, एखादं नवजात शिशू आहे नाही, यांना आपण इंग्रजी माध्यमात शिकायला टाकूया, कॉन्व्हेंटमध्ये टाकूया, हे कुठेतरी सर्रासपणे चालताना दिसतंय की इंग्रजीमध्ये शिकला म्हणजे शिक्षण चांगलं होतं, मग त्याचं पुढे फ्युचर चांगलं होईल, मराठीत त्याला फ्युचर म्हणतात कदाचित, मे बी जे भविष्य असतं त्याला आता मराठीमध्ये फ्युचर म्हटलं जातं. तर याविषयी तुमचं मत काय की इंग्रजी, इंग्लिश माध्यम, कॉन्व्हेंट स्कूल आणि मराठी शाळा, आणि मराठी शाळांचा आता जो काही उच्छाद चालू आहे एकंदर सगळं काही पाहता, जे मूळ नष्ट करायचं काम चालू आहे, त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? म्हणजे आता त्या कवितेमध्ये तुम्ही सगळंच लिहिलेलं आहे, ती आर्तता लिहिलेली आहे, हा सगळा विचार त्यामध्ये तो येतोय, ते दिसतंय. आता ते प्रेक्षकांना ती कविता ऐकायला मिळेलच, परंतु आधी त्यामागची भावना, ती कविता का जन्मास आली, ती कविता का लिहावी वाटली. प्रत्येक कवीला, एक आई जसं मुलाला जन्म देते तशी कविता लिहित असताना ती वेदना होत असते, ती सल असते कुठेतरी मनामध्ये, कधीतरी काहीतरी घडलेलं असतं किंवा घडत असतं आणि ते पाहत असतो, समाजाभिमुख होऊन समाजासारखं पाहत असताना, समाजामध्ये जगत असताना जेव्हा काळजाला एखादी ठेच लागते तेव्हा असे शब्द हे साहित्यिक निर्माण करत असतात, कवींच्या हातून कविता लिहिल्या जात असतात. तर या कवितेच्या बाबतीत लिहिताना तुम्हाला मराठी शाळा किंवा इंग्रजी शाळा यातलं फरक, यातला तफावत, त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल?
0: माझ्या एकदम हृदयामधलं तुम्ही एकदम, मला माहिती नाही की तुम्ही माझ्या मनातलं पण ओळखता की काय, असंच मला वाटायला लागलंय. माझ्या मनात नेहमी सहल असते वैभवजी की मी मराठी शाळेचा विद्यार्थी आहे, मीही बऱ्याच कंट्री फिरलो, आज मी चांगल्या हुद्द्यावर आहे. याचं कारण हे नाहीये की मला इंग्लिश येते, मी मराठीतूनच शिकलो ना, माझी रयत म्हणजे शाळा मराठी शाळा, त्याच्यानंतर रयत शिक्षण संस्थेमध्ये मी शिकलो, ग्रॅज्युएट पण मी रयत शिक्षण संस्थेमध्ये झालो आणि चांगल्या हुद्द्यावर आहे, बऱ्याच कंट्रीज फिरतो, मलाही इंग्लिश येते. सो मग आपण हा सगळा काय म्हणू शकतो घाट, इंग्लिश माध्यमातच माझा मुलगा शिकली पाहिजे किंवा इंग्लिश मीडियममध्ये माझी मुलगी शिकली पाहिजे, हे पूर्णपणे चुकीचं आहे. मला क्लिअरली सांगतो, मला पूर्णपणे चुकीचं वाटतं. मराठी माध्यमामधून शिकून पण तुम्ही इंग्लिश तुम्हाला स्पर्धेच्या ओघामध्ये टिकायचं आहे, म्हणून इंग्लिश तुम्हाला यायला पाहिजे, हे तुम्ही करू शकता. आणि आपल्या सरकारने पण तो मुद्दा उचलला पाहिजे, कारण मराठी शाळा बंद उचलले हे खरोखर आपलं दुर्दैव आहे. अक्षरशः दुर्दैव. आणि जेव्हा मी लिहित होतो मराठी कविता, तेव्हा एक काही लिहिताना पण माझे हात थरथरत होते, कारण की जिथून आपला जन्म झाला आहे आणि त्या गोष्टी सगळ्या अशा ऱ्हास पावत झाल्यात हळूहळू हळूहळू. सो हे खूप दुर्दैव आहे, आणि ते मला नाही वाटत की इंग्लिशमध्ये शिकलेलाच मुलगा खूप टॉप जातो. वैभवजी मी हे सांगू इच्छितो ह्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना, इंग्लिशमध्ये किंवा इंग्लिश माध्यमांमधून बरेच टॉपर्स आहेत ज्यांना आता जॉब्स नाही आहेत किंवा ज्यांना आता माहीत नाही की तुमच्या आयुष्यामध्ये काय करायचं, आणि ते आता पश्चाताप होतो की मी आयुष्यामध्ये सगळं काही केलं, अशी पण माणसं आहेत. आणि त्यांना अरे मला हे तर राहिलंच माझं करायचं. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की बरीचशी मुलं बाहेर जातात इंग्लिश शिकल्यावर, म्हणजे बाहेर जातात वगैरे, आणि इकडे आल्यावर त्यांना वाटतं की यार हे चांगलं आहे, आपल्याकडे भारतामध्ये आल्यावर वाटतं की हे खूप चांगलं आहे. सो इंग्लिश शिकणारी माणसं खूप पुढे जातात आणि खूप त्यांनी सफल होतात असं काही नाही. मराठी माध्यमांची मुलं पण खूप चांगल्या पदावर आहेत, खूप चांगलं अचीव करू शकतात. मुळात काय सांगू का तुम्हाला, सफलता म्हणजे यशस्वी होणं आणि माझ्याकडे सगळं आहे याची व्याख्याच मला वाटेल लोकांना कळत नाही. म्हणजे असं वाटतं की मी खूप सफल आहे, मी खूप यशस्वी आहे, माझ्याकडे मी पूर्ण यशस्वी झालेलो आहे, त्याची व्याख्या कुठेतरी बदलली पाहिजे असं मला वाटतं. आणि या माध्यमातून मी हे सांगू शकतो, मराठी शाळा ज्या आता बंद होत आहेत त्या बंद नाही व्हायला पाहिजे. इंग्लिश माध्यम हे एक माध्यम आहे स्पर्धे जगामध्ये टिकण्यासाठी, ते तुम्ही शिकलं पाहिजे, आत्मसात केलं पाहिजे, पण मराठी जोपासली पाहिजे, जपली पाहिजे, बोलली पाहिजे, तुम्ही रोज रोज बोलली पाहिजे आणि ती आपल्या मुलांना पण शिकवली पाहिजे. उदाहरणार्थ आणखी याच्या पुढे जातो, मी आगरी आहे, माझा जर एखादा मित्र आगरी भेटला तर मी त्याच्याशी आगरीमध्ये बोलायलाच पाहिजे, कारण ती आगरी भाषा कुठेतरी ऱ्हास होत जाणार.
1: बरोबर.
0: एखादा वराडी आहे, तो वराडी भाषेत बोलला पाहिजे, ती वराडी भाषा ऱ्हास होत जाईल. तर आपली मायबोली भाषा मित्रांनो आपण जगवली पाहिजे आणि टिकवली पाहिजे.
1: याच वाटेवर याच वळणावर घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठे जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ आरजे वैभव.
2: सुसंगत

0: तर पुन्हा श्रोते हो, आज आपल्यासोबत आहेत कवी अनिल भोईर सर आणि आपण ऐकत आहात मराठीविषयी, मराठीसाठी होणारी गळचेपी. आणि एका कवीला मराठीविषयी काय वाटतं आणि ती वेदना कवितेतून मांडली, ती एका काळजातून दुसऱ्या काळजापर्यंत भिडली, यामुळे आज हा गप्पा करण्याचा घाट घातलाय. सारं काही तुमच्या आमच्यातलंच आहे, पण थोडं मनातलंय ते आज अनिल सरांच्या. अनिल सर, मगाशी विश्रांतीपूर्वी तुम्ही मराठी भाषेचं जे काही तुमच्या मनाला झालेल्या वेदना किंवा मराठी शाळा आणि इंग्रजी शाळा याविषयी मत मांडलं. आपण शिक्षण घेतलं, इंग्रजीमधून शिकलो, परंतु असं कुठेतरी एक न्यूनगंडता असते, एक अहंभाव असतो किंवा अपराधीपणाही असतो की मला इंग्रजी येत नाही, मी फक्त मराठीतच बोलतो किंवा मराठी ही मला व्यवस्थित बोलता येत नाही. असं प्रत्येकाच्या मनात कधीतरी कुठेतरी असतं. म्हणजे इंग्रजी बोलता आली म्हणजे तो खूप शिकलेला आहे, तो खूप मोठा आहे, आणि मराठीच फक्त येते म्हणजे तो अनपढ आहे. कुठेतरी कधीतरी कमीपणा येतो, याचा अभिमान बाळगण्याऐवजी कुठेतरी खाजीलपणा वाटतो, तो माणूस कुठेतरी कमकुवत होतो. याविषयी तुम्ही रसिक श्रोत्यांना काय सांगाल, किंवा आजची पिढी आहे ज्यांना इंग्रजी तुटकं मुटकं येतं किंवा मराठी बोलतात परंतु इंग्रजी दुसरे बोलतात तसं आपल्याला बोलता येत नाही असं वाटतं, अशा वेळी अशा परिस्थितीमध्ये ते वेगळा विचार करतात किंवा तिथून नर्वसपणे निघून जातात, उत्तर देत नाहीत, किंवा शाळेमध्ये मुलं कोणाला चांगली इंग्रजी येते तो इंग्रजीमध्ये चांगली उत्तरं देतो, कोणाला येत नाही. तर प्रेक्षकांना काय सांगाल तुमच्या दृष्टिकोनातून, त्यावेळी आपण कसं त्या परिस्थितीला सामोरं गेलो पाहिजे?
1: म्हणजे प्रॉब्लेम कुठे माहिती आहे, आपण वावरताना नाही ना, लोक करतात म्हणून आपण करतो.
0: राईट.
1: बरं, म्हणजे त्यांनी केलं म्हणून मी पण करायला पाहिजे. हा हा एक याला म्हणू शकतो की आपण फॅशन झालेली आहे असं मला वाटतं. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की तुम्ही बघा, 10वीला मुलं पास होतात, 12वीला होतात, मग नंतर काय करतात, फ्युचर काय करायचं. आणि मग तू म्हणतो बघ, म्हणजे मी तर इथे पाल्यांना पण म्हणतो की पाल्य मग विचारतात की बाबा बघ, अरे तू मामाचा मुलगा डॉक्टर झाला, त्या डॉक्टरला ॲडमिशन घेतलं, तू पण डॉक्टरला घेतलं पाहिजे. तर तू म्हणतो अरे त्यांनी इंजिनियरला घेतलं, बघ तिने इंजिनियरला घेतलं, मग तू पण इंजिनियरच कर. हे आपल्याकडे काय झालं, तिने केलं म्हणून तू पण कर, त्यांनी केलं म्हणून तू, हे एक लादलं गेलेलं आहे. म्हणजे तो इंग्लिशमध्ये बोलतोय किंवा तो हिंदीमध्ये बोलतोय किंवा तो त्या भाषेमध्ये बोलतोय म्हणून मी पण करेल. ते काय करतोय आपण, की आपण एक काय म्हणू शकतो त्याला, ओव्हरलॅपिंग करतोय आपल्या ह्याला. आपण जसे आहोत ना तसे आपण लोकांना दाखवत नाही.
0: दाखवत नाही
1: म्हणजे जसं आपण सकाळी मेकअप वगैरे करतो, आपला चेहरा वेगळा आहे, आपण त्याला मेकअप करून काहीतरी वेगळा दाखवतो.
0: बरोबर.
1: हे काय झाले, कोणीतरी करतं आणि मी करतो, आणि मग ती भावना किंवा तेच असं रुटीन चालू झालंय, आणि त्यामुळे समाजाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे असं मला वाटतं. काय होतं माहितीये का, त्या पावलावर पाऊल टाकणं खूप चांगलं असतं, पण त्या पाऊल ज्यांनी टाकलाय तो पाऊल चांगला आहे की खराब आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून मगाशी म्हणालो की आपण आहे ना, दुसऱ्यांनी केलं म्हणून मी पण करेन, ही भावना कुठेतरी हे झाली पाहिजे, ती निघाली पाहिजे आपल्या मनामधून, की समोरच्यानी हिंदीमध्ये बोललं म्हणून मी मराठीमध्ये बोलणारच नाही, किंवा त्यांनी हिंदीमध्ये बोललं म्हणून मी हिंदीमध्येच बोलायला पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही तुमच्या भाषेतनं समाजाला जनजागृती करू शकता. मी एका ग्रंथामध्ये वाचलं होतं, इफ यू टेक इवन वन स्टेप टुवर्ड्स अ गुरु, गुरु वॉक 100 स्टेप टुवर्ड्स टू यू. आता तुम्ही म्हणाल की मराठी भाषा आणि मग तू इंग्लिश कसा बोलतो, तर इंग्लिश आपल्याला पण येते म्हणून हा एक मी बोलून गेलो की बाबा बघा, मी मराठी शाळेचाच विद्यार्थी आहे पण फ्लुएंटली बोलतो. बरोबर. त्याचा अर्थ असा होता की आपण जर गुरुकडे एक पाऊल टाकला तर 100 पाऊले गुरु आपल्याकडे चालत
0: चालत.
1: आता कुठल्या गुरुला पकडायचं आणि कुठल्या गुरुला नाही पकडायचं ते आपल्या हातात. त्यामुळे मराठीला जर तुम्ही पकडलं तर मराठी सुद्धा 100 पावले तुमच्याकडे चालत येईल ना.
0: बरोबर.
1: तुम्ही मराठीला सोडलं तर ऑब्विसली ती गुरु आहे, ती एक माता आहे. माझ्या कवितेमध्ये मी तिला वर्णन केलं, ती माता आहे, आपण तिची बालकं आहोत. तर तिला तुम्ही जपाल ना तेवढं तुम्हाला आनंद देईल. सो मला हेच म्हणायचं की कोणीतरी करतोय म्हणून मी करेन ही भावना पहिली आपण आपल्या मनामधून काढली पाहिजे.
0: अगदी बरोबर. जर आता थोडं वेगळ्या मार्गावरती येतो, कवितेचा प्रवास कधी आणि कुठे आणि कसा सुरू झाला?
1: कवितेचा प्रवास मुळात यांना लहानपणापासूनच मला माझ्या आईकडून काहीतरी कला, म्हणजे मी गायचो लहानपणापासून. म्हणजे मला असं वाटतं की मी फर्स्ट सेकंडला असल्यापासूनच मी गाण्यामध्ये भाग घ्यायचो, आवाज चांगला होता. आणि माझी आई चांगली गाते, ती अंगणवाडीवर शिक्षिका होती. मग ती मला तिच्या आणि तिचे वडील, म्हणजे माझ्या आईचे वडील हे वडीलकर बुवा यांच्याकडे शिकायला किंवा गायला जायचे
0: भजनावर.

0: गायची म्हणून मी गायचो. हळूहळू जसं मोठा होत गेलो, मला आठवते की 2000 साधारण 17-18 पासून मी लिहायला लागलो. लिहायला लागलो ते पण असं की मी जॉबला जायचो आणि मी एमपीएससी यूपीएससीचा अभ्यास करायचो. मला डेप्युटी कलेक्टर व्हायचं होतं, सो मी अभ्यास करायचो. माझं एज लिमिट पण होतं, ओबीसीसाठी एज लिमिट होतं, त्यामुळे मी अभ्यास करायचो. अभ्यास करता करता मला असं लक्षात आलं की मी लिहायला लागलो. आणि तेव्हा मी फेवरेट होतो म्हणजे सलील कुलकर्णी किंवा म्हणजे ह्यांच्या कविता ऐकायचो.
1: आयुष्यावर बोलू,
0: आयुष्यावर काही बोलू काही, ह्यांच्या कविता ऐकायचो. आणि त्याच्यामधून मला म्हटलं अरे भारी आहे, खूप छान हे आहे. मग त्याची मी सीडी आणली, ती सीडी भेटत नव्हती, मग ती सीडी भेटवली मी. त्यांच्या त्यावेळेच्या कार्यक्रमाला गेलो, लाईव्ह कार्यक्रम, आणि खूप तेव्हा त्यांचे फेमस चालायचे. आणि तिथून मग तो प्रवास माझा चालू झाला, म्हणजे 2017-18 पासून तो प्रवास मी लिहायला सुरुवात केली. कविता मी पहिले फार पूर्वीपासून लिहायचो असं नाही आहे, पण मी गायचो म्हणून मला कळायचं की अरे असं शब्द ते गुंप.
1: आई आणि आजोबांचे एक ते नकळत आणि उमजत असत,
0: येस,
1: ते संस्कार होत गेले. मग पहिल्यांदा कविता का लिहावी वाटली?
0: मला पहिल्यांदा कविता लिहावी ह्याच्यासाठी वाटली की मी जसं सलील कुलकर्णी यांचे 2-3 शब्द आयुष्यावर बोलू काहीचे शब्द आहेत की जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही, चला दोस्तो आयुष्यावर बोलू काही. तर ते एकदम सिम्पल आहे, बघायला गेलं तर खूप सिम्पल आहे. पण त्यांनी जे मांडलंय ना, ते म्हटलं अरे आपण असं करू शकतो का, म्हणजे असं आपण करू शकतो का, लिहू शकतो का, डोक्यामध्ये होत. काय माहिती मी जसं म्हणालो ना की इफ यू टेक ए वन वर्ल्ड स्टेप गुरु गुरु असं. एक दिवस काय झालं की सलील कुलकर्णींची एक पोस्ट आली की त्यांनी एक हे दिलं होतं, थीम दिली होती की ते चाल देणार आणि त्याच्यावर तुम्ही शब्द
1: लिहायचे.
0: म्हणजे 2 प्रकारच्या कविता असतात, एक चालीवर पण कविता करतात आणि कविता लिहिल्यानंतर त्याला चाल
1: दिली जाते. बरोबर.
0: सो तेव्हा ती माझी सुरुवात झाली आणि तेव्हा त्यांनी चाल दिली होती आणि त्याच्यामध्ये पण मी आलो होतो. सलीलजीने त्याची दखल घेतली होती आणि त्यांनी चाल अशी दिली होती, ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला माझी तिथे माझी सुरुवात झाली आणि तेव्हा मी तिथे पहिली कविता लिहिली. त्याच्या अगोदर पण मी काहीतरी अशा तुटक्या मुटक्या अशा लिहिल्या होत्या, म्हणजे पण त्या कम्प्लीट नव्हत्या केल्या. पण तो जो हे होता ना, एक कवितेचं म्हणजे काय म्हणू शकतो ती सुरुवात होती ना, ती तिथून माझी झाली. आणि मग तेव्हा मी लिहिली होती त्या चालीवर माझी पहिली कविता, डोंगराच्या पल्याड बाई गाव कुणाचे, डोंगराच्या पल्याड बाई गाव कुणाचे, गुणते गुण गुणते गीत कुणाचे, डोंगराच्या पल्याड बाई गाव कुणाचे. त्याच्या पुढे मग 3 मुकडे लिहिले आणि खूप छान ती कविता झाली. मी अजून कुठे सादर नाही केली, मला वाटते पहिल्यांदा स्टुडिओ मध्ये मी सादर करतो, अजून कुठे सादर नाही केली.
1: हा कवितांचा प्रवास सुरू झाला आणि माय मराठी जगली पाहिजे ही कविता कधी, म्हणजे मी ऐकली ती 6-7 महिने झाले एका कार्यक्रमामध्ये, मी नवी मुंबईमध्ये ती तुमच्या तोंडून ऐकली. ही कविता कधी लिहिली आणि ती कविता लिहिताना की का वाटलं की नाही आता ही कविता लिहायला हवीच? एक मनामध्ये द्वंद्व चालू असतं, आपण त्या भ्रमामध्ये जगत असतो कविता लिहित असताना. कुठेतरी ती सल पोहोचलेली असते काळजापर्यंत, लागलेली असते. आणि असं आपल्या हातून ते शब्द ती अक्षर उमटून जातात. तर ही कविता केव्हा आणि का लिहिली तुम्ही, का लिहावी वाटली ते आता ऐकतोय पूर्णपणे. पण हे कधी जाणवलं मग प्रकर्षण, नाही हे असं काहीतरी आहे आणि ते कधी जन्मास आली?
0: मुळात हे मला लिहायचं होतं, ही कविता मला लिहायची होती 3 वर्ष अगोदर. पण मला म्हणतात ना त्याचं मूळ मिळत नव्हतं. कुठल्या गोष्टीला सुरुवात केलेला आपल्याला योग लागतो,
1: योग लागतो,
0: तो योग येत नव्हता. आणि ही कविता लिहून फक्त एकच वर्ष झालंय आणि माझं मला असं खंत आहे की ही कविता खूप अगोदर लिहायला हवी होती मी असं मला वाटतं. पण कारण मराठी भाषेसाठी झटणारे खूप सारे लीडर्स आहेत, खूप सारे पॉलिटिशियन्स आहेत. मला इथे कुठल्या पॉलिटिशियनचं नाव नाही घ्यायचं, पण मला असं वाटतं बरेचसे पॉलिटिशियन किंवा बरेचसे लीडर्स हे मराठी भाषेवरती खूप प्रेम करतात आणि ती जगली पाहिजे म्हणून खूप काय म्हणतो त्याला की त्यांच्या जीवाची हातातूट होते की नाही जगली पाहिजे जगली पाहिजे. सो असंच एकदा एक वर्षापूर्वी मनसेने महाराष्ट्र निर्माण सेनेने एक आवाहन केलं की माय मराठी आणि मराठी का जगली पाहिजे त्या भाषेवर कविता आल्या पाहिजे म्हणून त्यांनी आवाहन केलं होतं एक वर्ष. आणि त्याचं कार्यक्रम होता ठाण्याला, ठाण्याच्या नाट्यगृहामध्ये होता. आणि मी म्हटलं ही संधी आहे आपल्या की आपण आपल्या माणसांपर्यंत तरी पोचू शकतो आणि मग मी ती तेव्हा कविता लिहिली. आणि एक वर्षापूर्वी ही कविता मी मला का लिहावी लागली याचं कारण आहे कारण मराठी भाषेवर होणारे अत्याचार दोन वर्ष अगोदर खूप सारे आणि अजूनही होत आहेत. म्हणजे बऱ्याचशा डिपार्टमेंट्समध्ये नोकरीसाठी असो किंवा तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक व्यावसायिकसाठी असो प्रत्येक ठिकाणी मराठीची गळचेपी होतेच आणि त्यासाठी झटणारे लोक खूप कमी आहेत, मुडभर आहेत,
1: मुडभर.
0: तर त्यामुळे मला खूप अगोदर लिहायची होती पण त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी ती लिहिली. एक वर्ष अगोदर मी मराठी जगली पाहिजे ही मी कविता लिहिली.
1: आणि सर तुमची एक सिग्नल नावाची कविता आहे, म्हणजे पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती आता ती संपुष्टात आली. तर त्या सिग्नल वरती आधारित तुम्ही काहीतरी ते एक लिहिलेलं आहे की मोठा लाल काय नेमकं ती.
0: बापरे तुम्ही खरंच खूप सिग्नल ही कविता मला वाटते जास्त कोणाला ऐकवली नाही, दोन तीन वेळेस ऐकवले. सिग्नल कविता काय वैभवजी मुळात की एकत्र कुटुंब पद्धती होती पहिली, म्हणजे पहिले जे आपले सगळे पूर्वज होते आई वडील मग त्यांना खूप मुलं असायची, पाच मुलं दोन मुले किंवा असं प्रचंड मोठं कुटुंब होता, मोठं घर होतं, प्रशस्त मध्ये अंगण होतं आणि सगळे एकत्र बसायचे. आपण काळ बदलत गेलं ना तशा बऱ्याच गोष्टी बदलत गेल्या, खूप साऱ्या गोष्टी. मी तुम्हाला एक सिम्पल उदाहरण सांगतो, थोडं फनी वाटेल पण बघा. पहिली नावं होती पाच अक्षर, पुरुषोत्तम, परशुराम. ही जर तुम्ही बघायला गेलात तर मला असं वाटतं की 1980s वगैरे त्यामध्ये होते. 20 वर्षानंतर काळ बदलला, चार अक्षरी
1: नाव आली
0: बरोबर, म्हणजे नारायण, तुकाराम बरोबर, असे चार अक्षर नाव आले. काळ आणखी बदलला, 2000 मध्ये आपण आलो काळ आणखी बदलत तीन अक्षर बरोबर, वैभव, अनिल, सुनील, मनाली वगैरे वगैरे. बघा ना काळ बदलतोय, नावं कमी कमी
1: होत चालली.
0: आता बघा ना आता दोन अक्षरी नाव आहे, ओम, सोम, हर्ष, वेद. नावं खूप चांगली आहेत, बदल बघा काय होत गेलं. हर्ष, वेद, सोम, ओम. आता मला वाटतं आणखी काळ बदलेल, एक अक्षरी नाव येईल.
1: हे खरं तर एका साहित्यिकाचं, एका लिहिणाऱ्या हाताचं दुःख आहे किंवा ते पुढे काय घडणार आहे त्याची चाहूल आहे ती प्रत्येकाला कळत नाही. ती फक्त जे सरस्वतीचं देणं आहे जे काहींनाच उपजत दिलेलं असतं त्यातलं हे एक वाक्य आहे असं मला वाटतं.
0: पण फनी बघा ना वैभवजी की पुढे एक अक्षर नाव आलं तर काय नाव असेल. काळ बदललाय म्हणून आपणही बदलायला पाहिजे असं काय नाही. काही काही नावं अशी असतात की त्याला अर्थ नसतो. आपण मराठीत नावं ठेवतो त्या नावाला अर्थ असला पाहिजे हा आपला आत्ताचा मुद्दा नाही आहे, पण मराठी जगली पाहिजे हा मुद्द्यावर आपण बोलतोच आहे. पण
1: हा उपप्रश्न आलाच त्यामध्ये
0: अगदी
1: त्यामुळे आपण कविता तर ऐकणार आहोतच, तत्पूर्वी बरंच काही जाणून घ्यायचंय, बोलायचं आहे. सारं काही तुमच्या आमच्यातलंच आहे पण थोडं मनातलंय. येऊ एक छोटीशी विश्रांती, कुठेही जाऊ नका, ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ऑन रेडिओ, RJ वैभव.

0: विश्रांतीनंतर पुन्हा आपला विषय चालला होता एकत्र कुटुंब पद्धती आणि सरांची एक सिग्नल नावाची कविता आहे. तर सिग्नल या कवितेच्या एक दोन ओळी ऐकूया आणि आपण ती कविता ऐकूया. माय मराठी जगली पाहिजे सिग्नल कविता. मगाशी विश्रांतीपूर्वी चार अक्षरी, पाच अक्षरी नावं, तीन अक्षरी, आता एक अक्षरही येतील हे नक्की आणि तीळ मात्र शंका नाही यामध्ये. त्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये म्हणजे सिग्नल हा एक गाभा घेऊन एकत्र कुटुंब पद्धतीचा आज जो काही ऱ्हास झालेला आहे त्यावरती भाष्य करणारी ही कविता, त्याच्या दोन ओळी सर.
1: सिग्नल कविता सुचली मला सिग्नलवरच. प्रत्येक कुटुंबामध्ये एक मूळ पुरुष असतो आणि मग तो कुटुंब चालवत असतो, मग त्याची मुलं असतात. पण आज एकत्र कुटुंब पाहायला मिळत असतीलही 1% or 0.01%. पण बघा ना, सगळ्यांनी विचार करा की आई वडील आणि दोन मुलं किंवा एक मुलगी असेल किंवा एकत्र किती फ्लॅटमध्ये राहतात किंवा एकत्र घरामध्ये किती राहतात. उत्तर नाहीच असेल तुमच्याकडे, म्हणून मला असं वाटते. पण ह्या ह्या आत्ताच्या विश्वामध्ये आणि ह्या स्पर्धेच्या युगामध्ये आत्ताच्या काळामध्ये मला एक कुटुंब भेटलं जे एकत्र आहे आणि एकमेकांना विचारून निर्णय घेतात. आपण आपल्या कुटुंबामध्ये तुम्ही विचार करा, कोणाकोणाला तुम्ही विचारताय, आई वडिलांना विचारतोय का किंवा भावाला विचारतोय का. पहिली ती पद्धत होती, आता ती ह्रास होत गेली. आणि सिग्नल कविता तीच आहे, त्याच्या एक दोन तीन ओळी मी तुम्हाला ऐकवतो. आणि त्यांना मी ते सिग्नलवर बघा ना, लाल, पिवळा आणि हिरवा,
0: हिरवा
1: बरोबर, आणि चौथा पण असतो जिथे नो एंट्री असते. तर ते जे लाल, पिवळा आणि हिरवा, मला असं वाटते की भावंड आहेत, आई वडील आहेत, काही तुम्ही त्याला म्हणू शकता. आणि ते एकत्र आहेत, एकामागे एक सगळ्यांना व्यवस्थित विचारतात आणि निर्णय घेतात. म्हणून हे सगळं आपण जे गाडी चालवतो किंवा काय हे व्यवस्थित चालतं. मग आपल्या कुटुंबाचं पण गाडी कधी चालते, जेव्हा आपण एकमेकांमध्ये निर्णय घेतो, मतभेद असतात, पण ते जेव्हा आपण बसून चर्चा करतो तेव्हा ते सगळं सुटतं. म्हणून ही सिग्नल कविता आहे. त्याच्या ओळी अशा आहे, खांबावरती तीन माकडे, खांबावरती तीन माकडे, एका घरात राहून आमचे नाही वाकडे, खांबावरती तीन माकडे, खांबावरती तीन माकडे, वाहनाची माणसांची गमत पाहती, आमच्या विना ह्यांचे रस्त्यावर न चालती, वाहनांची माणसांची गमत पाहती, आमच्या विना ह्यांचे रस्त्यावर न चालती, लाल पिवळा हिवा होऊन देतो सकडे, खांबावरती तीन माकडे,
0: खांबावरती
1: तीन माकडे. सो हे सगळी माकडे आहेत, आपण पण माकडेच होतो. सो मी त्याला उपमा दिले आणि त्याच्यातनं मला असं वाटलं की बघा ना, वाहनांची माणसं आहे सगळं
0: हा गर्भितार्थ आहे खरा तर. आणि आता मूळ हुद्द्यावरती येतो, माय मराठी जगली पाहिजे ती कविता. म्हणजे ती कितीही वेळा ऐकली तरी मनाचा ठाव घेऊन जाते, मनात रुंजी घालत राहते. आणि मी जेव्हापासून ऐकली तेव्हापासून मनात आपण दिवसाला 90,000 विचार करतो, हे वैज्ञानिक प्रूफ केलेलं आहे. तर ह्या कवितेतल्या काही ओळी मी कधीतरी कुठेतरी आठवत असतो, मनामध्ये येत असतात आणि मी गुणगुणतही असतो. माये मराठी जगली पाहिजे, मी असो वा तू नसो, माये मराठी जगली पाहिजे. आणि सर विनंती करतो प्रेक्षकांसाठी आज पुन्हा, आणि ज्या कवितेमुळे आज या

0: खुर्चीवरती येऊन आपल्याला हितगुज करता आलं, गप्पा मारता आल्या, बोलता आल्या. कारण की या कवितेनंतर मी काही बोलेल म्हणून मला असं वाटत नाही, म्हणून आधीच जे काही आहे ते बोलून घेतोय. जेव्हा मी ती कविता ऐकली मी स्तब्ध झालो, आणि पुन्हा ती कविता ऐकण्यासाठी मी सरांना रात्रीचा कॉल केला की सर ती कविता पुन्हा मला ऐकवा. त्यामुळे मी कवितेनंतर काहीच बोलणार नाही. आजच्या या भागामध्ये आपण इथेच थांबूया आणि भेटूया पुढील भागामध्ये. तत्पूर्वी कवी अनिल सर यांना मी विनंती करतो की माय मराठी जगली पाहिजे ही कविता.
1: नक्की. कवितेचं शीर्षक आहे मराठी जगली पाहिजे.

नमस्कार मंडळी, आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्णा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. विविधा या सेगमेंटमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आजच्या विविधा या सेगमेंटमध्ये आपण नक्की कशाविषयी बोलणार आहोत तर मंडळी, आज आपण बोलणार आहोत चिकाटी असलेल्या दोन कीटकांविषयी. तुम्हाला लक्षात आलं असेलच मी नक्की कोणाविषयी बोलणार आहे. आपण आज जाणून घेणार आहोत मुंगी आणि मधमाशीविषयी. मुंग्या या माशांप्रमाणे सगळ्यांनाच परिचित असून जगातल्या सगळ्या देशांमध्ये ते आपल्याला पाहायला मिळतात. अगदी पुरातन काळापासून मानवाच्या सन्निध्य राहिलेल्या या कीटकाबद्दलचे उल्लेख अगदी वेदात सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. मुंग्या या बहुतेक करून जमिनीतल्या वारुळात राहत असल्याने त्यांचा रोजचा जीवनक्रम समजण्यास खूप कठीण आहे. तसंच त्या बहुत करून जमावाने राहतात, त्यामुळे शेकडो या मुंग्यांमध्ये आपल्याला जर अभ्यास करायचा असेल एका मुंगीवर नजर ठेवून तर ते सुद्धा खूप कठीण काम आहे. आणि या दोन प्रमुख अडचणींमुळे यांच्या निरनिराळ्या सवयींचा तपशीलवार अभ्यास करणं किंवा त्यांच्याविषयी माहिती काढणं हे अजूनही याच्यावर संशोधन सुरू आहे. काही प्रमाणात यश आलं आहे, पण तरी सुद्धा मी जसं म्हटलं की याच अडचणींमुळे तितकं संशोधन करणं हे सोपं नाहीये. मुंग्यांच्या या अभ्यासाच्या शास्त्राला पिपिलिका विज्ञान, मर्मिकॉलॉजी असं म्हटलं जातं. मुंगी हा कीटक हायमेनोप्टेरा या गणाच्या फॉर्मॅसिडिया कुलातला आहे. या गणामध्ये मधमाशा, गांधील माशा आणि भुंगे यांचा समावेश होतो. मुंग्या इतरांपेक्षा जास्त उद्योगी, कष्टाळू, शिस्तप्रिय आणि कार्यतत्पर आणि अतिशय हुशार समजल्या जातात. फॉर्मॅसिडिया कुलातल्या मुंग्या फॉर्मॅसिनी, डोरिलिनी, पोनेलिनी, मर्मिसिनी या 7 उपकुलांमध्ये वर्गीकृत केलेले आहे. त्यांचं क्लासिफिकेशन या 7 गटांमध्ये केलेलं आहे. जगातल्या मुंग्यांच्या सुमारे 10,000 जातींची नोंद झालेली असून भारतामध्येच जवळजवळ यापैकी 1,000 जातींच्या मुंग्या आहेत. प्रत्येक जातीच्या मुंग्यांच्या सवयी आणि वर्तनक्रम यात बराच फरक दिसून आलेला आहे. मुंगळा म्हणजे एक प्रकारची मोठ्या आकारमानाची मुंगीच असून त्याचं शास्त्रीय नाव कॅम्पोनोटिस कॉम्प्रेसिस असं आहे. नेहमी घरात आढळणाऱ्या मुंगळ्यांची रांग ही कामकारी प्रकारची असते. जे मुंगळे आपल्याला घरात दिसतात जे रांगेत जात असतात ते असतात कामकारी प्रकारचे. 3 कोटी वर्षांपूर्वी मुंग्या वसाहती करून राहायच्या आणि त्यांच्या वसाहतीमध्ये सामाजिक जीवन सुद्धा अस्तित्वात आहे असं आढळून आलेलं आहे. त्यावेळी मानवाचा पृथ्वीवर उदय सुद्धा झाला नव्हता. मुंग्याच्या सामाजिक जीवनात वेगवेगळ्या जाती अस्तित्वात आहेत. प्रत्येक जात एक विशिष्ट काम करते. त्यांच्या सामाजिक जीवनात व्यक्ती स्थान नाहीये. त्यांच्या समाजात एक प्रकारची शेती करणाऱ्या, प्राणी संवर्धन करणाऱ्या, लढणाऱ्या, गुलामगिरी करणाऱ्या, चोरी करणाऱ्या आणि भीक मागणाऱ्या अशा सगळ्या प्रकारच्या मुंग्या असतात. मुंग्यांच्या वर्तनाचा खूप अभ्यास झाला असला तरी अजूनही पुष्कळ संशोधनाची गरज आहे. मुंग्या जमिनीत वारुळ करून वसाहती स्थापन करतात. एका वसाहतीत जास्तीत जास्त 5 लाख मुंग्याच राहू शकतात. त्यांच्यामध्ये सुद्धा श्रमविभाजन दिसून आलेलं आहे. तसंच एका वसाहतीत 4 प्रकारच्या मुंग्या आढळतात. पहिली कामकारी मुंगी, दुसरी शिपाई मुंगी, तिसरी मादी किंवा राणी मुंगी आणि चौथी नर मुंगी. तर पहिल्या आहेत कामकारी मुंग्या. या आकारमानाने अगदी लहान आणि बिनपंखाच्या असतात. यांचे डोळे अगदी बारीक असतात. या सगळ्या माद्या असल्या तरी सुद्धा अंडी घालू शकत नाहीत. यांचं काम काय आहे तर वारुळ स्वच्छ ठेवणं, वसाहतीमधलं बांधकाम करणं, अन्न गोळा करणं आणि नर्स म्हणजेच परिचारिकांप्रमाणे पिल्लांचं संगोपन करणं. एका वारुळात वेगवेगळ्या आकारमानांच्या कामकारी मुंग्या सुद्धा असू शकतात. दुसरा प्रकार आहे शिपाई मुंग्या. या कामकारी मुंग्यांचाच एक प्रकार आहे, पण या आकारमानाने थोड्याशा मोठ्या असतात आणि यांचं डोकं हे खूप मोठं असतं. जबडे मजबूत असतात आणि तीक्ष्ण असतात. यांचं काम काय तर वसाहतीतल्या इतर मुंग्यांचं शत्रूंपासून रक्षण करणं. तिसरा प्रकार आहे मादी किंवा राणी मुंग्या. या आकारमानाने बऱ्याच मोठ्या असतात आणि पंखयुक्त असून यांचं काम काय तर फक्त अंडी घालणं आणि नवीन वसाहती स्थापन करणं. आणि शेवटचा प्रकार आहे नर मुंग्या. या मादी मुंग्यांपेक्षा आकारमानाने लहान आणि नाजूक असतात. यांना सुद्धा पंख असतात. मुंग्यांच्या वसाहतीत पिल्लांची काळजी घेणं हे नराचं किंवा राणीचं काम नसून कामकरी मुंगी ते करते.
आता यांची बाह्य रचना कशी असते तर मुंगीचा रंग तांबडा, तपकिरी, काळा आणि विटकरी असतो. शरीराची लांबी साधारणतः 1 मिमी ते 40 मिमी असते. शरीर गुळगुळीत असून याचा प्रकार जर डोकं, वक्ष म्हणजे छाती आणि उदर असे 3 भाग असतात. डोकं गोल किंवा लांब असतं. डोक्याच्या दोन्ही बाजूंना मिशा किंवा संस्पर्शक हे असतात आणि यांचा आकार मनुष्याच्या हाताप्रमाणे असतो. तर थोडक्यात काय, तर मुंग्यांना प्रत्येक मुंगीला जे काम दिलेलं आहे तेच काम तिने करणं अपेक्षित आहे. म्हणजे कामकारी मुंग्या आहेत, शिपाई मुंग्या आहेत, मादी मुंग्या आहेत आणि शेवटचा प्रकार आहे नर मुंग्या. तर या 4 भागांमध्ये मुंग्यांचं वर्गीकरण

केलेला आहे आणि त्यांना जे निवडून दिलेलं काम आहे तेच त्यांनी करणं अपेक्षित आहे. यावरून मला एक गोष्ट सांगायला आवडेल की साधारण 2 ते 3 वर्षांपूर्वी लालबागमध्ये विवेकानंद व्याख्यानमालेमध्ये मुंग्यांचा अभ्यास करणारी एक व्यक्ती आली होती. तर तिने सुद्धा मुंग्यांविषयी अभ्यास कसा केला जातो याबद्दल खूप माहिती सांगितली. तिने सांगितलं की एका वारुळात आम्हाला जावं लागतं आणि वारुळाला धक्का लावणं हे फार कठीण, म्हणजे फारच कठीण काम असतं. कारण की एक जरी मुंगी वारुळातनं बाहेर आली किंवा वारुळाला धक्का लागला तर सगळ्या मुंग्या झरझर येऊन अंगावर चढतात आणि ज्या प्रकारे त्या चावतात अतिशय वाईट प्रकारे. तर अशा वेळीस मुंग्यांचा अभ्यास करायचा कसा हा खूप मोठा प्रश्न, गहन प्रश्न होता. तर त्यांनी सांगितलं की त्यांनी त्या मुंग्यांना वेगवेगळे वर्गीकरण कसं करायचं, तर प्रत्येक मुंगीला एक कलर त्यांनी लावला, अप्लाय केला, रंग लावला ब्रशनी, ब्रशच्या सहाय्याने. आणि मग ती मुंगी कुठे जाते, किती वेळ बाहेर जाते, ती बाहेरून काय आणते, कुठल्या वारुळात जाते, अशा प्रकारे त्यांनी या मुंगीचा अभ्यास केला. आणि प्राणी संवर्धन म्हटलं मगाशी मी, तर प्राणी संवर्धन सुद्धा ते करतात, काही प्राणी पाळतात ते अगदी, ते कशा प्रकारे ते सुद्धा आपण बघूया. पण त्याआधी उद्योगी मुंग्या ही एक छानशी कविता आहे, ती कविता आपण बघूया. इवल्या इवल्या मुंग्या नेसतात लाल मुंग्या, इवल्या इवल्या मुंग्या नेसतात लाल लुंग्या, उद्योग एकजुटीच्या वाजवत जाती पुंग्या, उद्योग एकजुटीच्या वाजवत जाती पुंग्या. इवल्या इवल्या मुंग्या नेसतात लाल लुंग्या, उद्योग एकजुटीच्या वाजवत जाती पुंग्या. मिळून जाती अवघ्या धान्य गोळा करायला, मिळून जाती अवघ्या धान्य गोळा करायला, धडपड त्यांची बघता होत पहा लाजायला, धडपड त्यांची बघता होत पहा लाजायला. कणकण धान्यातून साठवण भविष्याची, कणकण धान्यातून साठवण भविष्याची, त्यामुळे चिंता नसते ओल्या सुक्या दुष्काळाची. एका रांगेत जायच्या शिस्त पहा कशी, एका रांगेत जायच्या शिस्त पहा कशी, कसलेल्या सैनिकांची फौज चालते जशी, कसलेल्या सैनिकांची फौज चालते जशी. दुजाभाव हेवा दावा नसे काही कटकट, दुजाभाव हेवा दावा नसे काही कटकट, एकजुटीनं झटती कोठार भरे झटपट. आळसाचे नाव त्यांच्या ध्यानीमनी नसते, आळसाचे नाव त्यांच्या ध्यानीमनी नसते, सर्व मिळून राबणे पक्के मनात असते, सर्व मिळून राबणे पक्के मनात असते. जयश्री चुरी यांनी ही कविता लिहिलेली आहे. अतिशय छान असं वर्णन केलेलं आहे मुंग्यांचं की त्या कधीच कंटाळत नाही, थकत नाहीत. अगदी एखाद्या भिंतीवरून चालल्या असतील आणि त्यांना आपण पाडण्याचा प्रयत्न केला, कितीही वेळा आपण त्यांना खाली पाडलं तरी पुन्हा त्या वर चढतात आणि त्यांचा जो मार्ग आहे तो त्या निश्चित करून त्या दिशेनेच त्या चालत राहतात. तर त्यांच्याकडनं चिकाटी ही आपण नक्कीच हा गुणधर्म शिकण्यासारखा आहे. आणि संदीप खरेंची पण एक कविता आहे, पण ही खूप मोठी आहे त्यामुळे त्यातल्या काही ओळीच आपण ऐकूया. मुंगी बाय मुंगी बाय पिट पिट पिट पिट पिट, जाता कुठे असता कुठे आणि खरे तर नसता कुठे, जाता कुठे असता कुठे आणि खरे तर नसता कुठे. इकडून तिकडे नेता काय खाता काय पिता काय, इकडून तिकडे नेता काय खाता काय पिता काय. दारे खिडक्यांच्या खिंडी, दारे खिडक्यांच्या खिंडी, बुरुजा सम तांब्या भांडी, त्यांच्या मागून या सरकत रांग उतरते बघ घसरत. कसे समजते मुंगी बाय, कसे समजते मुंगी बाय, कोणी ठेवले कोठे काय, कोठे साखर कुठे रवा, कुठे साखर कुठे रवा, कुठे मिठाई कुठे खवा, कुठे कणिक अन भात कुठे, कुठे जाम अन केक कुठे. चॉकलेट ही पापलेट ही जे जे सांडे संपून जाय, मुंगी बाय मुंगी बाय. खर तर मुंग्यांची गंमत वाटते, कारण अगदी साखरेचा दाणा जरी ओट्यावर आपल्या पडला तर काही क्षणांमध्ये त्या मुंग्या बरोबर तिथे येतात आणि एक मुंगी आली की त्यांची रांग लागते आणि मग तो दाणा त्या ज्या प्रकारे उचलतात, ज्या चिकाटीने उचलतात आणि त्यांच्या वारुळापर्यंत नेतात, हे सगळं पाहण्यासारखं असतं. त्यांना कधी कधी तो झेलत पण नसतो, त्यांना सहनच होत नसतो, इतका तो दाणा जड असतो, तरी सुद्धा अगदी त्यांचा घोळका येतो आणि मग तो दाणा ते उचलतात आणि त्यांच्या वारुळापर्यंत नेतात. कमाल वाटते खरंच. तर ही जी मुंगीबाई कविता होती ही लिहिली होती संदीप खरे यांनी आणि अग्गोबाई ढग्गोबाई या अल्बम मधली ही कविता होती. मंडळी मुंगीनंतर आपण बोलणार आहोत मधमाशी विषयी.
एक लहानशी विश्रांती घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण बोलणार आहोत मधमाशी विषयी. तेव्हा कुठे जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. कार्यक्रम सुरू आहे विविधा आणि विविधामध्ये आपल्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा.

ब्रेक नंतर पुन्हा एकदा मी आपलं स्वागत करते. मुंगी नंतर आता आपण बोलणार आहोत मधमाशी या कीटकाकडे. मधमाशी, मधमाशीविषयी आपण सगळेच जाणून आहोत की असं म्हटलं जातं, शास्त्रज्ञ सुद्धा असं म्हणतात की जर मधमाशी निसर्गातनं संपून गेली किंवा ती नाहीशी झाली तर अवघ्या 4 दिवसांमध्ये हे विश्व सुद्धा संपून जाईल. इतकं महत्व या मधमाशीचं आहे. आपल्याला हे तर माहितीच आहे की पॉलिनेशनसाठी म्हणजे परागीभवनासाठी मधमाशा ह्या किती महत्वाच्या आहेत. फुलांमधनं मध गोळा करणं हा तर उपयोग आहेच, पण मध गोळा करत असताना त्यांच्या पायांना ते परागकण लागतात आणि तिथून या फुलावरून त्या फुलावर, त्या फुलावरून या फुलावर असं करत करत हे परागीभवन जे होत आहे आणि त्याच्यामुळेच आपण आहोत, अस्तित्व आहे आपलं, अस्तित्व यांच्यामुळेच आहे. तर हे किती महत्वाचा घटक आहे निसर्गातला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हल्ली सगळीकडे ना मधमाशांचं पोळं दिसलं की पटकन आपण जाळ पेटवतो आणि लगेच त्यांच्या जवळ नेतो आणि ते पोळं जाळून टाकलं जातं. तर कुठेतरी ना आपण हे न करता दुसरा मार्ग अवलंबता येईल का याचाही विचार करण्याची गरज आहे. कारण एक तर झाडच कमी होत चालली आहेत मुळात, त्यांना पोळं करण्यासाठी जी जागा आवश्यक असते ती जागाच नसते. म्हणून मग बऱ्याच वेळा आपल्याला छतावरती वगैरे बघायला मिळतं गच्चीत एखादं मोठं पोळं असतं, किंवा मग गॅलरीमध्ये पण कधी कधी पोळं पाहायला मिळतं आणि आपण पटकन ते जाळून टाकतो. तर असं करायला नको. आपण सुद्धा एक जबाबदार नागरिक म्हणून, एक निसर्गाचा घटक म्हणून यांचाही आपण विचार करायला हवा, कारण त्यांच्यामुळे आपलं अस्तित्व आहे. तर कुठेतरी आपलंही हे कर्तव्य आहे की त्यांचं जतन संवर्धन करणं. असो, तर आपण मधमाशांविषयी बोलूया आता. मधमाशा या 4 पंख असलेले फुलांवर जगणारे कीटक आहेत. त्यांचे मागचे पाय मोठे असतात, शरीरावर फांद्यांसारखे किंवा पिसासारखे केस असतात आणि सामान्यतः त्यांना एक डंख असतो. मधमाशा आणि भुंगे हे सर्वात सामान्य प्रकार. भुंगे हे मधमाशांपेक्षा मोठे आणि अधिक शक्तिशाली असतात. मधमाशा उपयुक्त कीटक आहेत कारण त्या मध तयार करतात आणि पिकांचं परागीभवन करतात. मधमाशा अॅनिमलिया किंगडम, आर्थ्रोपोडा फायलम, इन्सेक्टा क्लास, हायमेनोप्टेरा ऑर्डर आणि अॅपोइडिया फॅमिलीमध्ये येतात. त्यांचं जे वर्गीकरण असतं म्हणजे बॉटनी किंवा झुओलॉजी जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा प्रत्येक वनस्पती असेल किंवा कीटक असेल तर ते कोणकोणत्या प्रकारे डिवाइड केलं जातं, कोणकोणत्या त्याचं वर्गीकरण कसं होतं ते आपण पाहिलं. मधमाशी पालकांना कधी कधी एपियारिस्ट असं म्हटलं जातं. मधमाशा आणि भुंगे या सामाजिक मधमाशा असून या वसाहतींमध्ये राहतात. एकट्या राहणाऱ्या मधमाशा स्वतःची लहान कौटुंबिक घरटी बनवतात. मधमाशांच्या साधारणतः 10,000 ते 20,000 प्रजाती आहेत, ज्यात गांधील माशी आणि माशीसारख्या अनेक मधमाशांचा समावेश आहे. बहुतेक मधमाशा या 2 मिमी ते 4 सेंटीमीटर इतक्या लांबीच्या लहान असतात. मधमाशा आणि गांधील माशी यांचं एक जवळचं नातं आहे. मुख्य फरक हा की मधमाशा आपल्या पिलांना परागकण आणि मध देतात तर गांधील माशी प्राणीजन्य अन्न, कीटक किंवा कोळी खातात. या व्यतिरिक्त गांधील माशीच्या अंगावर फांद्या नसलेले केस असतात. मधमाशा पोळ्यांमध्ये किंवा वसाहतीत राहतात. एका पोळ्यात सुमारे 20,000 मधमाशा असतात तर काही मोठ्या पोळ्यांमध्ये अगदी 1,00,000 जास्त मधमाशा सुद्धा असू शकतात. पोळ्यामध्ये एक राणी माशी असते, शेकडो नर मधमाशा असतात आणि हजारो कामकारी माशा असतात. कामकारी मधमाशा या मादी असतात पण त्या प्रजनन करत नाहीत. जसं आपण मुंग्यांचं पाहिलं होतं मगाशी तसंच सेम अगदी राणी मधमाशी मादी असते आणि ती पोळ्यातल्या सगळ्या पिल्लांना जन्म देते. नर मधमाशा नर असतात आणि त्यांना डंख नसतो. अतिशय महत्वाची ही गोष्ट आहे. मधमाशा अन्नाच्या स्रोतांविषयी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी नृत्याचा वापर करतात. हे आपल्याला नक्कीच वैशिष्ट्यपूर्ण वाटलं असेल की मधमाशा या अन्नाच्या स्रोतांविषयी, कुठे काय आपल्याला घ्यायचं आहे किंवा मध कुठून गोळा करायचं आहे याचं कम्युनिकेशन करण्यासाठी त्या डान्स करतात, नृत्य करतात. मधमाशांच्या हालचालींमधून निघणारे आवाज त्यांच्या डोक्यावरील बारीक केसांद्वारे टिपले जातात. मधमाशा दिशादर्शनासाठी सूर्याचा वापर करतात. दिशा ठरवण्यासाठी मधमाशा या सूर्याचा वापर करतात. ही आणखीन एक नोंद करण्यासारखी गोष्ट आहे की एवढासा कीटक आहे पण तो सुद्धा जेव्हा अन्न गोळा करतो किंवा दिशा ठरवतो तर निसर्गातल्या या मोठ्या मोठ्या घटकांचा अगदी विचार करतो आणि मगच ती गोष्ट करतो. मधमाशीच्या पोळ्यामध्ये मेणाचे कप्पे असतात.
इथेच राणी माशी आपली अंडी घालते. ती एका दिवसात 1500 अंडी घालू शकते. अंडी फुटल्यावर त्यातनं अळ्या बाहेर येतात आणि कामकारी माशा त्यांना खाऊ घालतात. कामकारी माशा या फुलांमधनं पराकण आणि मकरंद म्हणजेच मध गोळा करतात. पराकणांचा उपयोग प्रथिनांचा स्रोत म्हणून होतो आणि मधाचा उपयोग ऊर्जेचा स्रोत म्हणून होतो. काही पराकण फुलांच्या स्त्रीकेसरावर पडतात आणि त्यामुळे परपरागण होतं. हे काही पिकांसाठी आणि फुलांसाठी महत्वाचं असतं. वनस्पती आणि कीटक यांच्यातल्या या संबंधाला सहजीवन म्हणतात. हे आपल्याला विज्ञानामध्ये सुद्धा अभ्यासाला होतं. मधमाशा फुलातल्या मकरंदाचं मधात रूपांतर करतात. केवळ एक चमचाभर मध तयार करण्यासाठी कामगार मधमाशांना 4000 अधिक फुलांना भेट द्यावी लागते. आपण एक चमचा मध अगदी सहज घेतो पण ते एक चमचाभर मध त्यांना तयार करण्यासाठी मधमाशांना जवळपास 4000 अधिक फुलांवर जावं लागतं आणि प्रत्येक फुलातनं तो मकरंद गोळा करून त्याचं मधात रूपांतर करावं लागतं. पोळ्यामधनं मध काढताना मधमाशी पालकांना खूप काळजी घ्यावी लागते. मधमाशांना इजा होणार नाही याची ते काळजी घेतात. मधमाशा जो मध घेतात त्याच्या बदल्यात मधमाशी पालक त्यांना साखरेचा पाक देतात. त्यांच्यामध्ये सुद्धा देवाणघेवाण आहे. बघा किती गमतीची गोष्ट आहे. राणी ही पोळ्याची माता असते. पोळ्यामध्ये एकच राणीमाशी असते आणि तिला दररोज सुमारे 1000 अंडी घालावी लागतात ज्यातून नवीन मधमाशा तयार होतात. तिचे तीव्र फेरामोन्स म्हणजे शरीराचा गंध जो असतो पोळ्याला एकत्र काम करण्यास मदत करतात आणि कामकारी मधमाशांना अंडी घालण्यापासून रोखतात. म्हणजे कामकारी माशांना शक्य असून सुद्धा त्यांनी अंडी घालणं अपेक्षित नाहीये म्हणून ते अंडी घालत नाही. फक्त जी राणीमाशी आहे तीच हे काम करते. यांच्याकडनं हे पण खूप शिकण्यासारखं आहे की तुम्हाला जे काम दिलंय तेच तुम्ही करायचंय. त्या व्यतिरिक्त कुठलंही काम करणं तुमच्याकडून अपेक्षित नाहीये. करून बघूया काय होतंय. असं इथे चालत नाही. नर माशांचं एकमेव काम आहे की राणीमाशीसोबत मिलन करणं. त्यापैकी फक्त सर्वात सक्षम असलेल्या काही नरमाशाच आपली जनुकीय वैशिष्ट्य पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करतात. ही भूमिका इतकी महत्वाची असते की पोळ्यातल्या कामगार माशा त्यांना खाद्य पुरवतात. दिवसा त्या जमिनीपासून 5 ते 35 मीटर उंचीवर एकत्र जमतात आणि तरुण राणी माशीची वाट बघत बसतात. मग राणी माशी दूरवरच्या एकत्र जमण्याच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी कित्येक मैल उडून जाते. तिथे जिथे ती अनेक नरमाशांसोबत मिलन करते. पण प्रत्येक नरमाशी मिलन झाल्यावर मरते. हाच काजव्यांबाबतीत सुद्धा सारखाच नियम आहे की मिलन झाल्यावरती प्रत्येक नरमाशी मरते. जेव्हा हवामान थंड होतं तेव्हा उरलेल्या नरमाशांची गरज उरत नाही आणि कामगार माशा अशा वेळी त्यांना हकलून देतात. गरज सरो वैद्य मरो ही म्हणी त्या अगदी साजेशी आहे की जेव्हा हवामान थंड होतं तेव्हा उरलेल्या नरमाशांची गरज भासत नाही आणि म्हणून त्यांना हकलून दिलं जातं. हजारो कामकरी मधमाशाच पोळ्याला टिकवून ठेवतात. जन्माच्या दिवसापासून त्या न कुरकुरता राबतात. पोळ्याची स्वच्छता करणं, त्याचं रक्षण करणं, वाढणाऱ्या पिल्लांना खाऊ घालणं, मधमाशाचं पोळं बांधणं ही त्यांची कामं. याशिवाय फुले असलेल्या लांब हिवाळ्यासाठी मधाचा साठा करण्याकरता मकरंद गोळा करून ठेवणं हे सुद्धा त्यांचं काम. कामकरी मधमाशा उन्हाळ्यात पोळं थंड आणि हिवाळ्यात उबदार ठेवतात आणि त्या खूप प्रभावीपणे संवाद सुद्धा साधतात. सर्वोत्तम फुलं कुठे मिळतील, तिथे मकरंदाचं प्रमाण आणि त्याची क्वालिटी म्हणजे गुणवत्ता कशी असेल हे ते आपल्या भगिनींना सांगू शकतात. राणी सुरक्षित आहे की नाही आणि पोळ्यात घुसण्याचा प्रयत्न करणारी ती नवीन मधमाशी दुसऱ्या पोळ्यातून त्यांचा मौल्यवान मध चोरण्यासाठी आलेली अनोळखी मधमाशी आहे की नाही हे सुद्धा त्या ओळखू शकतात. म्हणजे त्यांना एवढी बुद्धिमत्ता आहे हे ओळखण्याची. आपल्याला तर सगळ्या मधमाशा सारख्याच वाटतात पातक्षणी. म्हणजे आपल्याला फरक सांगा असं म्हटलं तर कठीण आहे, शक्यच नाहीये मुळात. आता याच्यानंतर आपण बघूया की त्यांचं जीवनचक्र कसं असतं. मधमाशी प्रौढ होण्यापूर्वी विकासाच्या अनेक टप्प्यांमधून जाते. ती राणी, कामकरी माशी किंवा नरमाशी बनो, सगळ्या मधमाशांना कायापालटाच्या 4 टप्प्यांमधून जावंच लागतं. ते कुठले टप्पे आहेत तर अंडी, अळी, कोश आणि प्रौढ. राणीमाशी मध पोकळीतील कप्प्यांमध्ये आपली अंडी घालते. फलित अंड्यांमधून काम

कामकरी माशा बनतात तर अफलित अंड्यांमधून नर माशा बनतात. कामकरी माशा वेगाने वाढणाऱ्या अळ्यांना खाऊ घालण्यासाठी प्रचंड मेहनत करतात. शेवटी मध पोकळीचे कप्पे बंद केले जातात जेणेकरून अळ्या एकांतात आपले कोश विणून कोशावस्थेत जाऊ शकतील. या अवस्थेतून रूपांतर पूर्ण झाल्यावरती मधमाशीचा पिल्लू मधमाशांच्या समाजात आपलं स्थान घेण्यासाठी त्या कोशातनं हळूच बाहेर येतं. अंड्यापासून प्रौढ मधमाशी बनण्याच्या या प्रक्रियेला राणीमाशीसाठी कमीत कमी 16 दिवस किंवा नरमाशीसाठी जास्तीत जास्त 24 दिवस लागू शकतात. एकदा कामगार मधमाशी बाहेर आली की तिचं आयुष्यमान ऋतू उपलब्ध अन्न आणि तिला कराव्या लागणाऱ्या कामावर अवलंबून काही आठवड्यांपासून ते जवळजवळ 1 वर्षापर्यंत असू शकतं. नवीन कामगार मधमाशी मऊ पिसाळलेली आणि बऱ्यापैकी अविकसित असते. पुढील काही आठवड्यांमध्ये तिच्या विविध विशेष ग्रंथी परिपक्व होतात ज्यावरून वसाहतींमध्ये ती कोणते काम करणार हे त्यावरून ठरतं. मग या कामांमध्ये स्वच्छता करणं असेल, लहान पिल्लांना खाऊ घालणं असेल, कोशांमध्ये मकरंद आणि पराकण भरणं किंवा मेळाचं पोळ बांधणं, वसाहतीचं रक्षण करणं अशी वेगवेगळी कामं ठरलेली असतात. आणि मग शेवटी ती मकरंद, पराकण, प्रोपेलिस आणि पाणी गोळा करण्याचं काम करते. आता आपण शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत, मध. जो मध आपण खाण्यासाठी वापरतो. आता तुम्ही म्हणाल की माशी जेव्हा फुलातनं मकरंद गोळा करते तोच मध, पण तसं नाहीये. काहीतरी त्याच्यावरती प्रक्रिया होते आणि मग त्याचं रूपांतर मधात होतं. आणि म्हणूनच आपल्याला जेव्हा मध हवा असतो तेव्हा मधमाशीच्या पोळ्यातनंच आपण तो काढतो. आपण फुलातनं मध नाही काढू शकत. ही जी किमया आहे ती फक्त निसर्गाने त्यांनाच दिलेली आहे. मध हा एक घट्ट द्रव पदार्थ आहे जो विशिष्ट प्रकारच्या मधमाशा फुलांच्या मकरंदापासूनच तयार करतात. अनेक कीटक प्रजाती मकरंद खातात तर मधमाशा मध बनवण्यासाठी मकरंदावरती विशिष्ट प्रक्रिया करून तो घट्ट करतात. खरं तर त्या भरपूर मध बनवतात जेणेकरून हिवाळ्यासारख्या जेव्हा फुलांचा मकरंद उपलब्ध नसतो तेव्हा त्यांच्याकडे पुरेसा उपलब्ध अन्न असेल यासाठी आधीच त्यांनी पुरेसा मकरंद काढून घेतलेला असतो. बहुतेक कीटकांच्या विपरीत मधमाशा हिवाळ्यातही सक्रिय राहतात आणि थंडीने गोठून मरण्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी त्या मधाचं सेवन करतात आणि चयापचयाची क्रिया पूर्ण करतात. सुरुवातीच्या मानवांनी कदाचित अस्वल आणि इतर सस्तन प्राण्यांना मधासाठी मधमाशांच्या पोळ्यावर हल्ला करताना पाहिलं असेल आणि अर्थातच आपण सुद्धा मधासाठी पूर्णपणे मधमाशांवरच अवलंबून आहोत. मधमाशा फुलांच्या वनस्पतींमधून मकरंद गोळा करतात आणि तो त्यांच्या पोटातील मधाच्या पिशवीत साठवतात जिथे इन्व्हर्टेज नावाच्या एन्झाईमच्या क्रियेमुळे त्याचे अंशत मधात रूपांतर होते. अतिशय महत्वाची ही प्रक्रिया आहे. पोळ्यात परत आल्यावरती त्या हा मकरंद घरातल्या मधमाशांना देतात ज्या हे परिवर्तन पुढे चालू ठेवतात आणि त्यानंतर त्याचं रूपांतर हे मधात होतं. तर अशा रीतीने ही एक मोठी प्रक्रिया आहे आणि मधमाशी इतक्या फुलांवरती जाते, त्या फुलातनं तो मकरंद गोळा करते तेव्हा कुठे आपल्याला एक चमचा मध मिळतं. तर नेक्स्ट टाइम जेव्हा आपण मधाचं सेवन करू तेव्हा आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे की हा मध गोळा करण्यासाठी त्या मधमाशांनी किती कष्ट केले आहेत. जाता जाता एक मधमाशीवर कविता आहे. नाचे गुणगुणे या मधमाशा, नाचे गुणगुणे या मधमाशा, कळेना आम्हा त्यांची गूढ भाषा. मारून भराऱ्या चहू दिशेला, मारून भराऱ्या चहू दिशेला, झप्पी देई ती फुला फुलाला. भरून घेई पराकणांची झोळी, भरून घेई पराकणांची झोळी, वाटा उचलते बांधण्यात पोळी. थेंबा थेंबाने करते संचय मधाचा, थेंबा थेंबाने करते संचय मधाचा, शिकावा तिचकडून मंत्र बचतीचा. परागणाचे करते अचाट काम, परागणाचे करते अचाट काम, नकळत देई ती करोडोचा दाम, नकळत देई ती करोडोचा दाम. हस्ती फुले मधमाशीच्या झप्पीने, हस्ती फुले मधमाशीच्या झप्पीने, मळे फळबागा डुलती आनंदाने. मधमाशांचे प्रमाण का घटले, मधमाशांचे प्रमाण का घटले, कोडे शास्त्रज्ञांना नाही सुटले, कोडे शास्त्रज्ञांना नाही सुटले. मंडळी, आपण सुरुवातीलाच कार्यक्रमाच्या म्हटलं होतं की मधमाशांचं संवर्धन आणि जतन करणं हे अतिशय महत्वाचं आहे. एक पुण्याचा एक मुलगा आहे अमित गोडसे म्हणून,
तर तो यासाठी खूप चांगलं काम करते की मधमाशांचं पोळं जाळू नका तुम्ही, त्यांच्या टीमला संपर्क करा, कॉन्टॅक्ट करा, ते लोक जिथे शक्य आहे तिकडे जातील आणि त्यांच्याकडे जी काही वेगळी यंत्रणा आहे जेणेकरून पोळं न जाळता तुम्हाला ते पोळं काढता येईल आणि तो मध तुम्हाला गोळा करता येईल. आणि जर तुम्हाला असं मधुमक्षिका पालन करायचं असेल तर तुम्ही सुद्धा हे करू शकता, कारण मधमाशांचं जे प्रमाण आहे ते कमी होताना दिसतंय आणि आपल्याकडूनही नकळतपणे मधमाशा मारल्या जात आहेत. तर असं होऊ नये यासाठी आपणही करू शकतो, मधमाशांची पेटी आपण आणू शकतो. आणि मुळात सगळ्या मधमाशा डंख लावतात का, डंख मारतात का, तर नाही. बऱ्याचशा माशा अशा असतात की ज्या डंख मारत नाहीत, फक्त त्या जेव्हा आपल्या अंगाला स्पर्श करतात तेव्हा थोड्याशा गुदगुल्या होतात, एवढाच काय तो आपल्याला त्रास होईल. आणि जर तुम्ही ही अशी मधमाशांची पेटी तुमच्याकडे आणली तर तुमच्या आसपास जेवढी काही झाडं आहेत, फुलझाडं आहेत, फळझाडं आहेत, ती सगळी बहरून जातील काही दिवसांमध्ये आणि तुम्हाला हा मध सुद्धा मिळेल. तर नक्की विचार करा या मधुमक्षिका पालनाविषयी. शक्य असेल, जागा असेल, तर हा एक चांगला पर्याय आहे. आणि आपल्याकडनं निसर्गाला आपण देणं लागतोच, तर यानिमित्ताने आपण ही अशी एक मदत सुद्धा आपण निसर्गाला नक्कीच करू शकतो. आपण जाणून घेतलं मधमाशी आणि मुंगी यांच्याविषयी. त्यांच्याकडनं आपण बरेच काही गुणधर्म आहेत जे आपण अंमलात आणू शकतो, त्यांच्याकडनं आपण शिकू शकतो, ते आणूया आणि जीवनाचा आपला भाग करून घेऊया. याच टप्प्यावरती मी आरजे सुवर्ण आपला निरोप घेते. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM योन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, पाऊस सुरू झालेला आहे, सगळे मस्तपैकी चहा आणि भजीचा आस्वाद घेत असाल, तसंच त्यासोबत आमचा आचार्य 90 FM रेडिओ स्टेशन सुद्धा ऐकत असाल. मला नक्की खात्री आहे, आपण ट्रॅफिक मध्ये अडकलेलो असतो तेव्हा आपण आपला सतत आपला रेडिओ सुरू असतो. घरात आई काहीतरी किचन मध्ये करत असेल तेव्हा सुद्धा आपला रेडिओ सुरू असतो, आणि आपण कामावर किंवा शाळेत जाता येता सुद्धा आपण रेडिओ स्टेशनवर छान छान गाणी ऐकत असतो. आणि खास पाऊस आहे त्यामुळे पावसाचं छान छान वातावरण आहे. या सगळ्या बच्चे कंपनी बरोबर मिळून आपण पावसाचा दुसरा भाग सादर करतोय, पाऊस गाणी आणि कविता. तर आज माझ्यासोबत आहेत लोकमान्य टिळक हायस्कूल इंग्रजी माध्यमचे विद्यार्थी शार्दूल केळंबेकर. हाय शार्दूल, घाबरलेस का तू? नाही ना, व्हेरी गुड. त्यानंतर आहेत यष्टिका गुप्ता, हॅलो, आणि ऋत्विक राजगुरु. हाय ऋत्विक. तर छान छान यांच्या कविता, वेगवेगळ्या कवींच्या आपण ऐकणार आहोत त्यांच्याकडून. किती मला छान वाटतंय, तुम्ही छोटी छोटी मुलं पुस्तकं वाचताय, म्हणजे मोबाईलचा स्क्रीन टाईम कमी करून तुम्ही पुस्तकं वाचताय, हो ना? आणि त्यांनी छान छान कवींच्या कविता निवडलेल्या आहेत आणि त्या आता आपल्यासमोर सादर होत आहेत. तर चला तर सुरुवात करूया. सुरुवात कोण बरं करतंय आजच्या कार्यक्रमाला? शार्दूल. अरे वा, माझ्या आजोबांचीच कविता तू सादर करतोय, किती छान. तर सुरू कर. हा, वरती ठेव.
1: मी शार्दूल केळंबेकर आज विद्या करंदीकरांची पाऊस आला पाऊस आला हे पोएम सादर करत आहे. पाऊस आला पाऊस आला, ऐन दुपारी विजा चमकल्या, कडाड कडकड भनान वारा, जिकडे तिकडे गारा गारा. पाऊस आला पाऊस आला, दिवाळी
0: किती छान. मला अगदी शाळेत गेल्यासारखं आणि शाळेचा आनंद घेतल्यासारखं वाटलं. यानंतर मला वाटतं यष्टिका सादर करते.
2: यष्टिका गुप्ता इथल्या 9वीमध्ये शिकते. मी माझी स्वरचित कविता पावसाची सहज सादर करीत आहे.
0: वा वा, खरंच होत आलेली आहे.
2: हो
0: बर, ऐकूया. चला.
2: रिमझिम रिमझिम गाणं गात वाजत गाजत आली.
0: वा.
2: रिमझिम रिमझिम गाणं गात वाजत गाजत आली, आनंदाची लहर उठली पावसाची सर आली.
0: क्या बात है.
2: आनंदाची लहर उठली पावसाची सर आली.
0: वा.
2: हिरवीगार झाली शेत दरवळ फुलांचा हवेत. हिरवीगार झाली शेत दरवळ फुलांचा हवेत, मोर नाचतो गाणे गात, मोर नाचतो गाणे गात, निसर्ग मोहक दिसते छान, निसर्ग मोहक दिसते छान. मुले हसत खेळू लागली, कागदी होडी सोडू लागली. मुले हसत खेळू लागली, कागदी होडी सोडू लागली, आनंदाची लहर उठली पावसाची सर आली. आनंदाची लहर उठली पावसाची सर आली, निसर्ग सुंदर आहे ही जाणीव मनास झाली. निसर्ग सुंदर आहे ही जाणीव मनास झाली, नवीन झाडे लावताना, नवीन झाडे लावताना पावसाची सर आली.

0: पावस आती सर आली।
1: क्या बात है,
0: आली आली आली पावस आती सर आली।
1: वाह
0: सुंदर। आली आली आली पावस आती सर आली।
1: वाह वाह, तू कविता नुसती लिहिलीस नाही आहेस, ती उत्तम सादर देखील केलेस। खरंच तुझं कौतुक आहे, कारण एका गाण्याला एका कवितेला चाल लावणं हे सुद्धा खूप छान असतं, आणि त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा। आता आपण बोलूया ऋत्विककडे। येस ऋत्विक।
2: नमस्कार, मी ऋत्विक राजगुरू, आज शैलेश खांडेळकर यांची कविता वेगळा पाऊस तुमच्या समोर सादर करणार आहे।
1: वा वा।
2: मातीत तांबडे

गळक्या छपरातून उपरा अवचित ओघळला होता, गळक्या छपरातून उपरा अवचित ओघळला होता। गालावरती तेव्हा मी पाऊस झेलला होता। गडगडाट घनमालांचा, गडगडाट तीक्ष्ण विजांचा, गडगडाट घनमालांचा, कडकडाट तीक्ष्ण विजांचा, मी गारठल्या कानांनी, मी गारठल्या कानांनी पाऊस ऐकला होता। पानांतून पाझरणारा, ओढ्यातून झुळझुळणारा, पानांतून पाझरणारा,

आजही आला होता, धो धो कोसळला होता, तो आजही आला होता, धो धो कोसळला होता।

0: छान खूप छान. तुम्ही तिघांनी खरं तर तू पण नुसती कविता सादरच केली नाहीस, ती गाऊन देखील तू सादर केलेली आहे, त्यामुळे तुझं विशेष कौतुक आहे. आणि मला फार छान वाटतं की तुम्ही इंग्रजी माध्यमातली मुलं असून सुद्धा मराठी तुमचं चांगलं आहे आणि मराठी उच्चारही तुमचे चांगले आहेत. तर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज आमच्या आचार्य 90FM स्टुडिओमध्ये आलात, पावसाची गाणी आणि कविता सादर केली, त्याबद्दल तुमचे आभार, धन्यवाद.
1: थँक्यू मॅम.
0: तर श्रोते हो, आपण एक छोटीशी विश्रांती घेतो आहोत आणि पाऊस, गाणी आणि कविता यामध्ये पुन्हा भेटूया तोवर आरजे तेजस्वी सोबत. तोवर तुम्ही पाहत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90FM.

0: चालतंय. आता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ, आणि आज आपण पावसाई गाणी आणि कविता या विशेष कार्यक्रमात लोकमान्य टिळक हायस्कूलच्या इंग्रजी माध्यमातल्या विद्यार्थ्यांना भेटतो आहोत. आता माझ्यासोबत आहेत अर्ष शेख आणि हर्ष गुप्ता, हे दोघंही आपल्या समोर आपल्या कविता सादर करणार आहेत. तर तुमचं दोघांचंही स्वागत आहे. मोठ्या आणि खणखणीत आवाजात छान कविता वाचा. तू कोणाची वाचतोय? वा वा, कुसुमाग्रजांचं पूर्ण नाव माहितीये का?
1: नमस्कार, मी हर्ष गुप्ता आणि आज मी तुमच्या समोर कवी नाधो महानोर यांची पक्ष्यांचे लक्ष ठेवे ही कविता सादर करणार आहे. कुठे पावसाळी झड झड पाऊस गारवा, पारोशा दुपारी थोडा हवेत ताजवा. बगल्यांचा थवा माळ माळ उडून पंखांची, तळ्या तळ्या मेघोटांचे थेंब थेंब वेची. पाण्यातल्या झाडांवर झाडांवर तरंग थेंबांचे, सावल्याचे पंख ओल्या हळदी उन्हाचे. पारोशा दुपारी तळे एकांताच्या पारी, घुट मळे पाय वाट गर्दीत झांबरी. बगल्यांचा थवा गेला गेला उडून रानात, तळ्या काठी थेंबा थेंबी झाडांच्या पानात. तळ्या काठी थेंबा थेंबी झाडांच्या पानात.
0: खूप छान, मला अगदी आवडते. दोन्ही कवी आहेत नाथो महानोर आणि कुसुमाग्रज. मला वाटतं आपल्या प्रेक्षकांना सुद्धा त्यांच्या कविता नक्कीच आवडत असतील. तर तुम्ही दोघांनी खूप छान सादर केल्या आणि आज तुम्ही दोघंही या कार्यक्रमात सहभागी झाला, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. प्रेक्षक हो, पाऊस गाणी आणि कविता या कार्यक्रमात आपण पुन्हा एक छोटीशी विश्रांती घेतोय आणि पुन्हा भेटतोय आपल्या लाडक्या आचार्य.

0: गांधी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM योर ओन रेडिओ, आणि आज आपण पाऊस गाणे आणि कविता या कार्यक्रमात लोकमान्य टिळक हायस्कूलच्या इंग्रजी माध्यमातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आमंत्रित केलेलं आहे. ग्रंथपाल शरयू देसाई यांनी या विद्यार्थ्यांना घडवलेला आहे आणि यांचा एक कार्यक्रम बसवलेला आहे, तो आम्ही तुमच्यासमोर सादर करतोय. तर अर्थातच पुढच्या कवींच्या कवितांचा आपण आस्वाद घेणार आहोत. आज आपल्या सोबत आहेत रुद्र चव्हाण आणि काव्य पगारे. रुद्र हॅलो, आणि काव्या तुझंही मनपूर्वक स्वागत. काव्या, तू कोणाची कविता सादर करणार आहे? शरयू देसाई. वा वा, मोठ्या आवाजात कर, तुझा आवाज थोडासा लहान आहे. हा,
1: गप राव जरा. यो पाऊस रणरणात कित्याक पडता?
0: अच्छा,
1: यो पाऊस रणरणात कित्याक पडता? अरे आमची नय बुडून वावता. पिऊक पाणी नाय धुन दुख मिळाना. पिऊक पाणी नाय धुन दुख मिळाना. घालू कपडे पण नाही रे पोरांका, नुसतो बरसता. असो काय यो ऐकना सुद्धा नाय कोणाक. असो काय यो ऐकना सुद्धा नाय कोणाक. सणासुदीच्या दिवसात परत उतीर एका जोरात. अरे देवाक तरी घाबर, अरे देवाक तरी घाबर. गप राह ना जरा. गवर गणपती येतात ऐकलास काय? गवर गणपती येतात, त्यांका मोदक करून घालू देत माका. काय म्हंटलास तुका पण हवेत? तर शांत बस जरा, माका जिन्नस तर आणूक दे. मग घालते मोदक करून सगळ्यांका, मग घालते मोदक करून सगळ्यांका. धन्यवाद.
0: खूप छान आपल्या लाडक्या शरयू मॅडमने ही कविता लिहिलेली आहे आणि मालवणीत लिहिलेली आहे, आणि फार खूप अशी सगळ्याच पावसाचं त्यात वर्णन आलेलं आहे. आणि गणेशोत्सव अगदी पावसातच येतो आणि श्रावणातले सगळे सणवार त्यात उल्लेख केलेला आहे त्याचा. आणि किती छान, म्हणजे पाऊस सगळे सण घेऊन येतो असं म्हणायला हरकत नाही. आणि एक नव चैतन्याचा, नवसृजनाचा, नव उन्मेषाचा असा हा पाऊस असतो. आणि सगळे सण आले की आपण किती आनंदित होतो, कारण आपल्याकडे सगळे पाहुणे येतात, हो की नाही? सगळ्या बच्चे कंपनीची धमाल असते. तर आता रुद्रकडनं आपण शेवटची कविता ऐकणार आहोत या कार्यक्रमातली. वाचली नव्हती आणि अगदी खूपच छान कविता आणि मला फारच आवडली, आणि रुद्राने ती फार सुंदर सादर केली. आणि असा आपला पावसाळी विशेष कार्यक्रम खूप छान संपन्न झालेला आहे आणि मला सगळ्या मुलांचे आभार मानावेसे वाटतात, आणि विशेषतः आपल्या शरयू देसाई मॅडमचे आभार मानावे वाटतात. कारण ग्रंथपाल म्हणजे फक्त पुस्तकांशी निगडीत कामं न करता मुलांना सुद्धा त्यांनी कविता वाचण्यास किंवा पुस्तक वाचण्यास भर दिलेला आहे, आणि त्यांच्याकडून तयारी करून घेऊन ती आपल्यासमोर त्यांनी सादर केलेली आहे. खरंच आपण जेव्हा एक चाकोरीबद्ध काम न करता मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी प्रयत्न करतो तेव्हा तो कार्यक्रम अतिशय यशस्वी होतो. तर शरयू देसाई मॅडम तुमचेही आभार, आणि रुद्र आणि काव्या तुमचेही आभार. सगळ्या विद्यार्थ्यांचे, लोकमान्य टिळक हायस्कूलच्या सगळ्या प्राध्यापक टीचर वर्गाचे देखील मी आभार व्यक्त करते. एक सुंदरसा कार्यक्रम पावसाळी कविता आणि गाणी यांचा त्यांनी दिलेला आहे, त्याबद्दल आभार मानते. पुन्हा एका नवीन संकल्पनेसह, नवीन कार्यक्रमासह आपण भेटणार आहोत पुढल्या कार्यक्रमात. तोवर मी आरजे तेजस्वी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.
2: मुसळधार पाऊस खिडकीत थांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी, इवलस तळ पिऊन टाक. बघ माझी आठवण, वाऱ्यानं उडणारे पावसाचे थेंब चेहऱ्यावर घे, डोळे मिटून घे, तल्लीन हो. नाहीच जाणवलं काही तर बाहेर पड, समुद्रावर गे, तो उधानलेला असेलच. पाण्यात पाय बुडवून उभी राहा, वाळू सरकेल पायाखाली. बघ माझी आठवण येते का? मग चालू लाग, पावसाच्या अगणीत सोया टोचून घे, चालत राहा पाऊस थांबेपर्यंत. तो थांबणार नाहीच. शेवटी घरी ये, साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस, पुन्हा त्याच खिडकीत ये. आता नवऱ्याची वाट बघ, बघ माझी आठवण येते का? दारावर बेल वाजे, दारू घट नवरा असेल, त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढे. तो विचारेल तुला तुझ्या भेजण्याचं कारण, तू म्हण घर गळतय. मग चहा कर, तूही घे. तो उठून पंकट उदास लावील, तू तो बंद कर. किशोरीच सहेला रे नाव, बघ मजा आठवण येते का? मग रात्र होईल, तो तुला कुशीत घेईल, म्हणेल तू मला आवडते. विजांचा कडकडाट होईल, ढगांचा गडगडाट होईल, तो त्या कुशीवर वळेल. त्याच्या पाठमोऱ्या शरीराकडे बघ, बघ माझी आठवण येते. यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पायला विसरू नकोस. यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर. यानंतर उशीखाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर.

your voice. I am singing song. Soup song. Flop song.

0: अँटी एफ एम वर मी आर जे सुवर्णा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आपण विविधा या कार्यक्रमाला सुरुवातीला वसंत ऋतूविषयी बोलणार आहोत आणि त्यानंतर उन्हाळ्या ज्या रेसिपीज आपण करतो त्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत. चला तर मग या वसंत ऋतूविषयी जाणून घेऊया. वसंत ऋतू हा मराठी महिन्यानुसार चैत्र आणि वैशाख महिन्यात येणारा, निसर्गाला नवसंजीवनी देणारा, आनंद देणारा असा ऋतू, आणि म्हणूनच याला ऋतुराज असंही म्हणतात. शिशिर ऋतूच्या पानगळतीनंतर झाडांना नवीन पालवी फुटते. याशिवाय कोकिळाचं कूजन, बहरलेला मोहर आणि सुखद असं हवामान यामुळे सृष्टी फुलांनी बहरून जाते. याच दरम्यान गुढीपाडवा, वसंत पंचमी असे सण सुद्धा साजरे केले जातात. वसंत पंचमीला सरस्वतीची आणि रतीमदनाची पूजा करून सुरू होणारा वसंतोत्सव फाल्गुन पौर्णिमेला संपतो. मंडळी, भारतासारख्या अतिविशाल देशात नैसर्गिक वैविध्यामुळे निरनिराळ्या दिनदर्शिकांनुसार वसंत ऋतूच्या कालमानात थोडा फरक दिसतो. काही ठिकाणी माघ फाल्गुन, तर काही ठिकाणी फाल्गुन चैत्र, तर काही ठिकाणी चैत्र वैशाख या महिन्यांमध्ये वसंत मानला जातो. असं असलं तरी सर्वसाधारणपणे उत्तरायण सुरू झाल्यावर थोड्याच दिवसानंतर माघ महिन्यापासूनच वसंताची चाहूल लागायला लागते. यातील बहुतेक सर्व उत्सवांची अधिष्ठात्री देवता म्हणजे मदन कामदेव. अर्थात या उत्सवांमध्ये कृष्ण, सर्व कलांची विद्यांची देवी सरस्वती या देवतांचं महत्त्व आहे. ज्याप्रमाणे वसंत पंचमीला मदन कामदेवाचा जन्म झाला अशी मान्यता आहे, त्याचप्रमाणे देवी सरस्वती सुद्धा याच दिवशी उत्पन्न झाली असं मानलं जातं. याच दिवसाला श्री वसंत पंचमी असं म्हटलं जातं कारण श्री लक्ष्मी सुद्धा याच दिवशी प्रकट झाली. वसंत उत्सवाची सुरुवात करणारा हा दिवस त्यामुळेच अत्यंत शुभ असा मानला जातो. प्राचीन काळी या दिवशी सुवसंतक नावाचा उत्सव साजरा होत असे. या उत्सवाचा संदर्भ अगदी कामशास्त्र ग्रंथात सुद्धा आढळतो. काही ठिकाणी वसंत पंचमीला नवान्नेष्टी करतात, म्हणजेच नवीन आलेल्या धान्याच्या लोंब्या आणून घरी त्या देवतांना वाहतात, देवतांना अर्पण करून नवीन धान्य, फळं हे सगळं खाणं सुरू करतात. अर्थात नवान्नेष्टीचा हा कार्यक्रम देशाच्या निरनिराळ्या भागात तयार होणाऱ्या पिकांप्रमाणे आणि त्यांच्या उपलब्धीच्या वेळेनुसार बदलतो. वसंत म्हणजेच निसर्गाचा उत्सवी आनंद सोहळा. मुळातच उत्सवप्रिय असलेले आपण सण उत्सव साजरे करण्यासाठी निमित्त शोधत असतो. या काळात येणाऱ्या उत्सवी दिवसांची प्रेरणा मिळते या निसर्गातूनच. निसर्गात किमया घडवून आणणारा ऋतू म्हणजे वसंत. वसंत म्हणजे शिशिरातल्या पानगळतीनंतर मोहोर, नव पालवी देणारा, त्या अर्थाने चैतन्य, नवजीवन आणणारा असा हा ऋतू. मी म्हटलं तसंच वसंत पंचमीला सरस्वतीची आणि रतीमदनाची पूजा करून सुरू होणारा हा वसंत उत्सव फाल्गुन पौर्णिमेला संपतो. श्रोते हो, या वसंत ऋतूविषयी आपण अजून बरंच बोलणार आहोत, पण त्याआधी एक विश्रांती घेऊया, एक छानसं गाणं ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा भेटूया आचार्य 90 FM वर. तेव्हा ऐकत रहा आचार्य 90 FM माझ्यासोबत, अर्थात आरजे सुवर्णासोबत.
1: मंगल मंगल दिस आला या, मंगल मंगल मन झालं या, मंगल

विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या ऋतूविषयी, अर्थातच वसंताविषयी. अगदी प्राचीन काळापासून कवी मनाच्या सर्वांनाच प्रिय वाटणाऱ्या या वसंताची मोहक वर्णनं अगदी वाल्मिकी रामायणापासून, कालिदासाच्या निरनिराळ्या रचनांपासून अगदी आजच्या साहित्यात सुद्धा पाहायला मिळते. त्यापूर्वीच्या शतपथ, तैत्तिरीय अशा ब्राह्मण ग्रंथात या ऋतूमध्ये औषधी निर्माण होतात, वनस्पतींना फुलं फळं येतात असे उल्लेख सुद्धा आहेत. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात, सर्व ऋतूंमध्ये मी वसंत आहे, आणि त्याचं महत्त्व ते अधोरेखित करतात. नंतरच्या काळात महाकवी कालिदासाचे वसंत ऋतूवरील प्रेम सगळ्यांना माहिती आहे. कालिदासाच्या जवळजवळ सगळ्याच रचनांमध्ये वसंतातली निसर्गाची उधळण आणि वसंत आणि कामदेव या जोडगोळणी प्रेमीजनांवर पाडलेला प्रभाव या सगळ्या गोष्टीची वर्णनं मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. विशेषतः रघुवंशमध्ये आणि कुमार संभवात वसंतामुळे बदललेले निसर्गाचे रूप, सगळीकडे आलेले नवचैतन्य यांचे रसभरित वर्णन आपल्याला पाहायला मिळते. याखेरीज याच काळाच्या थोडा आधी नंतर होणारे उत्सव म्हणजे होली उत्सव किंवा होळी, फाल्गुन उत्सव, कुसुमायुध, चैत्रोत्सव अशा अनेक नावांनी ओळखले जाणारे हे उत्सव. वसंत उत्सवाचा जो भाग फाल्गुन महिन्यात येतो त्याला फाग म्हणतात. उत्तरेकडील फाल्गुन तो हाच. प्रांत आणि कालगणनेनुसार निरनिराळी नावे आणि दिवस असले तरी या सगळ्या उत्सवांचे मूळ सूत्र मात्र एकच. या उत्सवांच्या संदर्भात वेगवेगळे रंग, पाणी, अगदी चिखल सुद्धा एकमेकांवर उडवणं, पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करणं, मोठमोठ्या आवाजात बोलणं, एकमेकांना चिडवणं, गाणी म्हणणं, मिरवणुका काढणं अशा अनेक क्रीडांची वर्णनं साहित्यातून केलेली दिसतात. हे अगदी हल्लीच्या होळीची आठवण करून देणारे आहे. रंग, होळीचे खेळ यांचे आणि श्रीकृष्ण आणि गोपी यांचे नाते अगदी जवळचे. या काळातील कृष्ण आणि गोपिकांच्या रासलीलांची वर्णनं सगळ्यांच्याच परिचयाची. कृष्णावरील प्रेमात आकंठ बुडालेल्या सर्व गोपी याच दिवसांमध्ये महाराज आयोजित करीत असत. प्रत्येक शब्दाला ज्याप्रमाणे रंग, रूप, गंध आणि नाद असतो त्याचप्रमाणे प्रत्येक ऋतूलाही रंग, रूप, गंध आणि नाद असतो. आल्या वसंत गौरी सांगे फुलासवारा, आल्या वसंत गौरी सांगे फुलासवारा, वाऱ्यास गंध येतो म्हणती ढगास तारा, वाऱ्यास गंध येतो म्हणती ढगास तारा. गदिमांच्या या ओळीत वसंत ऋतूत सृष्टीत सुरू असलेल्या संवादाचं वर्णन आहे. वसंत ऋतू म्हटलं की मनात अनेक गोष्टी रुंजी घालू लागतात. वसंत ऋतू म्हणजे नववर्षाची सुरुवात, उभारलेल्या गुढ्या, रामनवमी, गीत रामायणाचे सूर, हनुमान जयंती, अक्षय तृतीया, वसंत व्याख्यानमाला, पांढरा चाफा, मोगऱ्याचा घमघमाट, लाल चुटूक गुलमोहर, पिवळा जर्द बहावा, चैत्र गौरीची पूजा, रांगोळी, आंब्याची डाळ, कैरीचं पन्ह, ओल्या हरभऱ्याची ओटी, आंबा आणि फणसाचे विविध पदार्थ, वाळवणं, आईस्क्रीम, सरबत, ऊसाचा रस, गुलकंद, परीक्षा, सुट्ट्या, सहली, लग्न सराई इत्यादी इत्यादी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोकिळेचं कूजन. एकूणच मनाला आनंद देणारा असा हा ऋतू. श्रोते हो, वसंत ऋतूविषयी अजून बोलणार आहोतच. मी म्हटलं तसं आत्ता आपण वर्णन केलं गरिबांच्या ओळीप्रमाणे की वसंत हा ऋतू असा आहे की त्याचं वर्णन करावं तितकं थोडं आहे. तर पुन्हा एकदा एक छानसं गाणं ऐकणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा भेटणार आहोतच. ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

यांनी तर कोकीळ पक्षाला डार्लिंग ऑफ द स्प्रिंग असं म्हटलं आहे. वसंत ऋतूच्या आगमनाची जणू काही बातमीच देणारा हा कोकीळ पक्षी. केवळ कोकीळ नाही तर अनेक पक्ष्यांचं कूजन या काळात ऐकू येतं. सध्या सकाळी सकाळी आणि दिवसभर पक्ष्यांच्या किलबिलाटाचा कानोसा घेतला तर त्याचं प्रमाण वाढवल्याचं जाणवतं. तसंच मध्य रेल्वेने प्रवास करत असाल तर मुंबईकडे जाताना विक्रोळी स्थानक गेल्यावर बहावा हळूहळू फुलत असल्याचं तुरळक ठिकाणी दिसत आहे. होळी रंगपंचमी झाल्यावर वसंताची चाहूल लागतेच. विविध रंगांनी नटलेल्या वसंत ऋतूचं स्वागत करण्यासाठी जणू काही आपण रंगपंचमी साजरी करतोय असंच वाटतं. वसंत ऋतू विविध रंगाच्या गंधांच्या आणि आकाराच्या फुलांची उदाहरण असते. शिरीष पै यांनी म्हटल्याप्रमाणे हिंडताना रस्त्यावर फुले भेटली अनंत, हिंडताना रस्त्यावर फुले भेटली अनंत, आणि देतो आलिंगन स्पर्शा वाचून वसंत, आणि देतो आलिंगन स्पर्शा वाचून वसंत. वसंत ऋतूच्या स्वागतासाठी अनेक फुलझाडं सज्ज असतात. नाना गुंफिली का मोकळी उणीन होती परिमळी, वसंतागमीची वाटोळी मोगरी जैसी. अर्थात मोगरीची फुलं मोकळी असो किंवा हारात गजऱ्यात गुंफलेली असो, वसंत ऋतूच्या आगमनाबरोबर उमललेल्या या वाटोळ्या फुलांचा सुगंध काही कमी होत नसतो. अशा शब्दात ज्ञानियांच्या राजानं या मोगऱ्याचं कौतुक केलं आहे. बऱ्याच घरात माठात किंवा तांब्यात मोगरीची फुलं ठेवतात आणि सुगंधी गार पाण्याचा आनंद घेतात. घोळक्यात, रेल्वेत, बसमध्ये एखाद्या स्त्रीने जर मोगऱ्याचा गजरा घातला असेल तरी सुद्धा तिथलं वातावरण अगदी प्रसन्न आणि सुगंधित होऊन जातं. मोगऱ्याबरोबरच उग्र वासाची पण विविध रंगी हसतमुख घाणेरी अखंड पिवळाई दर्शवणारा नम्र नेत्र सुकत असा बहावा ज्याला आपण अमलताश असंही म्हणतो. संपूर्ण अंगावर काटे असलेली काटे असावर, देवळाबाहेर बऱ्याचदा दिसणारा देव चाफा, नावाप्रमाणेच मोहक, नाजूक, नम्र शेलाट्या बांध्याची आणि मंद सुगंधाची मधुमालती, तळपत्या सूर्याचं तेज पिऊन फुललेला लाल रंगाचा पळस, बहरलेला गुलमोहर, अशा अनेक फुलांनी वसंत ऋतू सजलेला अक्षरशः नटलेला असतो. ऋतुराज वसंत आणि फळांचा राजा आंबा हे समीकरण सुद्धा आपल्या मनात अगदी पक्क आहे. विशेष म्हणजे हा वृक्षराज आम्र वृक्ष महाराष्ट्राचा राज्य वृक्ष आहे. या वसंत ऋतूमध्ये फणस, जांभूळ, करवंद अशी फळंही येत असली तरी खऱ्या अर्थानं लक्ष वेधून घेतो तो आम्र वृक्षच. आपल्या अगदी घराच्या अवतीभोवती जरी आंब्याचं एखादं झाड असलं तरी सुद्धा आपलं लक्ष लगेच वेधलं जातं. सृष्टीचा प्रारंभ काळ म्हणजे वसंत ऋतू, कामदेवाचा पुत्र म्हणजे वसंत ऋतू असं म्हटलं जातं. ऋतूमध्ये मी वसंत ऋतू आहे असं श्रीकृष्णाने म्हटलं आहे. वसंत ऋतू संदर्भात दुर्गा भागवत ऋतुचक्र पुस्तकात लिहितात, चैत्र हा खरा वसंतात्मा आहे, मधुमास आहे, ऋतुराज वसंताचे स्पंदन पावणारे हृदय आहे यात शंका नाही. चैत्र हा कुसुमाकर आहे, पुष्पधुळी माझी डोळे वसंत असं मुक्तेश्वर यांनी म्हटलंच आहे. पाना फुलांची शोभा उत्कटतेने प्रकट होते ती या वसंतातच. पक्ष्यांचे कंठ स्वच्छंद गाणी गातात ती सुद्धा या वसंतातच. वसंत ऋतू अनेक कवी गीतकारांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. गदिमा लिहितात, वसंत वाटे अति गोडसाचा, शृंगार केला विविध फुलांचा, वेणीत कंठीत करी कटीला गळ्यात दुर्णित उणेन त्याला. तर कवी दत्ता हलसगीकर लिहितात, मला अजून पहाटेची स्वप्न पडत आहेत, मला अजून पहाटेची स्वप्न पडत आहेत, थोड्याशा अंधाराने मी निराश नाही, अजून मला वसंताची चाहूल लागत आहे, थोड्याशा पानझडीने मी हताश नाही, तसंच आला वसंत देही मजं ठाऊकेच नाही, आला वसंत ऋतू आला गगना गंध आला मधुमास धुंद झाला, ऋतुराज आजवनी आला हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे. जीवनात ही घडी अशीच राहू दे, प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे, साऱ्या ऋतूत जपला हृदयातला वसंत, वसंत की बहार आई अशा अनेक गीतांमधून कवितांमधून वसंत ऋतू फुलला आहे, बहरला आहे. काक कृष्ण पीक कृष्ण को भेद पीक काकयो, वसंत समय प्राप्ते काक काक पीक पीक. हे संस्कृत सुभाषित आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणाऱ्या एका आत्म्याने सांगितलंय की ज्ञानेश्वरीमध्ये 18 व्या ओव्यात वसंत ऋतूचा उल्लेख आहे. ज्ञानेश्वर माऊली वसंत ऋतूचा

तर माऊली एका ओळीत म्हणतात, वसंत जेथे वने वन तेथे सुमने, सुमनी पालिंगने सारंगाची. अर्थात वसंत तेथे वने, वने तेथे सुमने आणि सुमने तेथे भ्रमरांचे समूह, म्हणजेच जेथे श्रीकृष्ण तेथे लक्ष्मी, जेथे लक्ष्मी तेथे सिद्धी आणि भक्तांचे समुदाय. मतितार्थ, जेथे कृष्ण आणि अर्जुन तेथे विजय आणि भरभराट. हाच गीतेचा मतितार्थ. हा निसर्ग, हे ऋतुचक्र आपल्याला खूप काही शिकवत असतात. शिशिरातल्या पानगळतीतही तग धरून राहण्याचं बळ देणारा हा वसंत ऋतू, नवनिर्मितीची स्वप्न दाखवणारा हा वसंत ऋतू. आणि म्हणूनच प्रत्येक ऋतूत आपल्या मनात हा वसंत ऋतू आपण जपूया. या वसंत वैभवाचं स्वागत करत गीतकार शांताराम आठवले यांच्या शब्दात म्हणूया, आला वसंत ऋतू आला वसुंधरेला हसवायला, आला वसंत ऋतू आला वसुंधरेला हसवायला, सजवीत नटवीत लावण्याला, आला आला वसंत ऋतू आला. जसं भावगीत भक्तिगीत आहेत, तशाच अनेक बंदिश सुद्धा या वसंत ऋतूवर आधारित आहे. यातलीच मालकंस रागातली एक बंदिश आहे जी या वसंताचं अगदी हुबेहूब वर्णन करते. शब्द आहेत, कोयलिया बोले अंबुवा डार पर, कोयलिया बोले अंबुवा डार पर, ऋतु वसंत की देत संदेशवा, ऋतु वसंत की देत संदेशवा, नयो कलियन पर गुंजत भवरा, उनके संग करत रंगरलिया, यही वसंत की देत संदेशवा, कोयलिया बोले अंबुवा डार पर, ऋतु वसंत की देत संदेशवा. मगाशी म्हटलं तसं कोकिळ पक्षाचं पूजन ऐकलं की आपल्याला लगेच जाणवतं की वसंत ऋतू सुरू झालेला आहे, त्याचं आगमन झालेलं आहे. आणि हेच वर्णन दिलंय की हा संदेश जणू काही हा कोकिळ पक्षी आपल्याला देतोय, कुहू कुहू करतोय आणि सांगतोय की वसंताचं आगमन झालेलं आहे, तयारीला लागा चैत्र गौरीच्या. आणि अशा प्रकारे निसर्ग जसा आपल्याला संदेश देत असतो, तसे निसर्गातले हे घटक आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत, हे सुद्धा आपल्याला सांगत असतात की हा वसंत ऋतू आलेला आहे, त्याच्या स्वागताला तयार राहा. एकूणच आपल्या सगळ्या कला प्रकारांमध्ये या वसंताला खूप महत्त्व आहे, मग ती एखादी कविता असो, एखादी बंदिश असो किंवा एखादं गाणं असो. वसंताचं गाणं नाही असं होऊ शकत नाही. एकूणच काय तर हा वसंत ऋतू आपल्या सगळ्यांचा अगदी लाडका ऋतू आहे. आजच्या विविधामध्ये आपण वसंत ऋतूविषयी जाणून घेतलं. आजचा विविध कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा करते आणि इथेच थांबते. पुन्हा भेटूया विविधाच्या पुढच्या एपिसोडमध्ये. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM.

0: नमस्कार प्रेक्षक हो, सेलिब्रिटी शो मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आज विशेष सेलिब्रिटी आपण आमंत्रित केलेल्या आहेत, कारण एका ठिकाणी त्या ग्रंथपाल म्हणून काम पाहतात आणि पुस्तकांचं आणि आमचं नातं फार जुनं आहे आणि आमच्या दोघींची आवड निवड सेम आहे, तर अशा माझ्या मैत्रीण असं मी म्हणेन. तपस्या नेवे आज आपल्या सोबत आहेत.
1: नमस्कार
0: तपस्या मॅम, तुमचं मनपूर्वक स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये. आणि आज ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखक, संपादक अशा विविध भूमिका निभावणाऱ्या तपस्या नेवे यांना आपण सेलिब्रिटी शो मध्ये आमंत्रित केलं आहे. ग्रंथपाल पदावरील त्यांचा कामाचा अनुभव जो आहे तो 9 वर्षांहून अधिक आहे. सध्या अंबरनाथ नगर परिषद संचालित शिवप्रेरणा ग्रंथालय अभ्यासिका आणि साहित्य संशोधन केंद्र इथे त्या ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. वझे केळकर महाविद्यालयात मुलुंड येथे त्यांनी मराठी विषयाच्या अभ्यास मंडळावर नियुक्त सदस्य म्हणूनही काम पाहिलेलं आहे आणि ठाणे जिल्ह्यात ग्रंथालय समिती सदस्य यामध्ये सुद्धा त्या काम पाहतात. वाचन संस्कृती विषयक त्यांनी बरेच उपक्रम राबवलेले आहेत. तसंच रंगभूमी आणि अभिनय क्षेत्रात व्हॉइस ओव्हर डबिंग या क्षेत्रात देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्यांची काही गाजलेली नाटकं लोचा झाला रे, लग्न करता विघ्नहर्ता, माधुरी आणि मुळ्याची भाजी, वासूची सासू आणि काही मालिकांमध्येही त्यांनी काम केलेलं आहे. थोडं तुझं थोडं माझं हे स्टार प्रवाह वाहिनीवरील त्यांनी मालिकेत अभिनय केलेला आहे. तसंच सोशल मीडियामधील व्हिडिओ, ऑडिओ बुक, एमवेचे व्हिडिओ त्यांनी व्हॉइस ओव्हर दिलेला आहे. पोलीस क्राईम ब्रांचसाठी सायबर क्राईम अवेअरनेस बाबत शॉर्ट फिल्ममध्ये त्या सहभागी झालेल्या आहेत. वाचन संस्कृतीचं संवर्धन व्हावं म्हणून विविध उपक्रम आणि सादरीकरण त्या करत असतात. मराठी 8 दिवस या चळवळीमध्ये त्यांनी विविध कार्यक्रमातून सादरीकरणातून प्रत्यक्ष सहभाग देखील नोंदवलेला आहे. अनेक व्याख्यानं आणि मार्गदर्शन करण्यासाठी त्या विविध शाळांमध्ये, महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जात असतात. बालनाट्य स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा, एकपात्री अभिनय स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून देखील त्या आमंत्रित केल्या जातात. मराठी भाषा गौरव दिन, वाचन प्रेरणा दिनानिमित्त शाळांमध्ये, शासकीय कार्यालयात व्याख्यानासाठी त्यांना पाचारण केलं जातं. बायोडेटा मोठा आहे, त्यालाच एक अर्धा तास लागेल असं वाटतंय. तर आपण त्यांचा सगळा हा साहित्यिक प्रवास आपण जाणून घेऊया. अभिनय आणि निवेदक म्हणून त्यांचं जाव आणि ग्रंथपाल म्हणून त्यांचं जे कार्य आहे तेही जाणून घेऊया. विशेष म्हणजे दिवाळी अंकांचं संपादन त्या करतात, विविध पुस्तकांचं देखील त्यांनी संपादन केलेलं आहे. तर एकंदरीतच त्यांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न करूया. आणि माझा आवडता विषय जसं मी म्हटलं, तर जी माणसं पुस्तकांशी जोडलेली आहेत ती मला फार आवडतात. तर अशा तपस्या मॅम आपल्याकडे आहेत. तर अर्थातच लहानपणापासून आपल्या हातात पुस्तक येतं, पहिली ओळख आपण पुस्तकापासून होते. तुमचा प्रवास कसा सुरू झाला?
1: माझा प्रवास येईल तसा बघितला तर लहानपणापासूनच सुरू झाला. कारण लहान असताना घरी तेव्हा कसं आपल्याकडे टीव्ही किंवा मोबाईल हे सगळं नव्हतं, त्यामुळे मनोरंजनाचं माध्यम होतं की अशी पुस्तकं. आणि त्या काळात खूप सुंदर बालसाहित्यिक मासिकं यायची, म्हणजे ठकठक असेल, चांदोबा असेल, गंमत जम्मत असेल, चंपक असेल, तर ही सगळी पुस्तकं नियमित आमच्याकडे पेपरवाला आमचा देऊन जायचा. त्याशिवाय 2 वर्तमानपत्र असायची किंवा आईबाबांनाही वाचनाची आवड असल्यामुळे मासिकं घरी यायची, त्याची लायब्ररी लावलेली होती. म्हणजे मला आठवतंय की सायकलवरनं एक काका आमच्याकडे मासिकं घेऊन यायचे, ते एक मासिक द्यायचं, वाचून झालं की 15 दिवसांनी ते पुन्हा येणार आणि दुसरं मासिक देऊन जाणार, असा तो पूर्वी एक सोहळा असायचा. आणि त्यामुळे कळत न कळत ते वाचनाचे संस्कार लहानपणापासून होत गेले, ती आवड होत गेली, निर्माण झाली. आणि पुढे ज्यावेळेस बालनाट्यातनं ज्यावेळेस मी काम करायला लागले आणि त्यानंतर आपसुकच तेव्हा तुम्हाला वाचनाची गोडी ही लागतेच, कारण कुठेतरी तुम्हाला नाटकात कुठली भूमिका करायची आहे किंवा काय करायचंय, तर त्याच्यासाठी तुम्हाला वाचन करणं हे आवश्यक असतं, तरच ती भूमिका तुम्ही समजून घेऊ शकतात. हे संस्कार त्या काळात झाले. त्यामुळे कॉलेजमध्ये असतानाही कॉलेजच्या लायब्ररीमधनं पुस्तकं घेऊन आवडीने वाचणं हे त्या काळात आम्ही करायचो. मग पु ल देशपांडे असतील, वपू काळे असतील, हे सगळी लेखकांची पुस्तकं त्या काळात वाचली गेली. आणि मग आपसूक मराठी साहित्य हा विषय आर्ट्सला असल्यामुळे निवडला गेला आणि एक ठरलेलं होतं की या क्षेत्रातच आपल्याला जायचं. त्याच्यामुळे मग मराठी साहित्य विषयात मी BA केलं. मग त्यामुळे आणखीन पुस्तकं वाचायला मिळाली. कारण मी वझे केळकर कॉलेजला होते,
0: सुंदर कॉलेज,
1: एकदम छान कॉलेज. आणि त्यावेळेस आमचे शिक्षकही खूप अप्रतिम होते, म्हणजे आपले भाषा अभ्यासक डॉक्टर प्रकाश परब ते आम्हाला शिकवायला होते, पंडितराव बाई होत्या. तर ह्या सगळ्यांच्या मुशीतनं आम्ही घडलो. आणि त्यावेळेस आमचे लायब्ररियन होते करमरकर सर, आणि अत्यंत शांत मित स्वभावाचे. पण पुस्तकं त्यांना बरोबर कळायचं की कोणाला पुस्तकं वाचायला आवडतात आणि कोणाला योग्य पुस्तक दिलं पाहिजे हे त्यांना खूप छान कळायचं, किंवा इतरही जो स्टाफ होता. त्यामुळे मला नेहमी चांगली पुस्तकं हातात मिळाली माझ्या वाचायला. मला आठवतं मी टीवायला असताना आम्हाला एक स्कॉलर कार्ड दिलं जायचं, म्हणजे सेकंड इयरला जे लोक टॉप 5 असतील त्या सब्जेक्टमध्ये तर त्यांना एक स्कॉलर कार्ड वेगळं दिलं जायचं. लायब्ररी कार्ड सगळ्यांनाच मिळतं ज्याच्यातनं तुम्ही पुस्तकं घेऊ शकता, पण आम्हाला अजून एक ऍडिशनल कार्ड दिलं होतं जेणेकरून आम्हाला 2 पुस्तकं लायब्ररीतनं घेता येतील. सो तो एक काय म्हणतात ना की आम्हाला जॅकपॉट लागल्यासारखं होतं की अरे बाई, एक अभ्यासाचं पुस्तक घ्यायचं आणि एक वेगळं पुस्तक घ्यायचं, म्हणजे आपल्याला जास्त वाचायला मिळेल. हा एक आनंद होता त्या काळामध्ये, आणि तो सगळा अनुभव त्या काळात मिळाला. आणि म्हणून मग ही पुस्तक वाचनाची आवड तेव्हापासनं निर्माण झाली. पण अर्थात मी कधीतरी लिहीन हे मात्र तेव्हा कधी वाटलं
0: नव्हतं.
1: लिखाणाची फारच नंतर झालेली आहे, म्हणजे लिखाणाची सुरुवात. थोडंफार लिखाण इकडे तिकडे करणं हे ओके, त्या काळात जे असतं ते होतं. पण आपण कधीतरी लेखक म्हणून आपलं पुस्तक येईल किंवा आपण कुठेतरी मासिकात लिहू हे कधी तेव्हा स्वप्नातही आलं नव्हतं, कारण तेव्हा पूर्णपणे वेगळा विचार होता.
0: तुमचे आवडते लेखक किंवा कवी म्हणजे कोणाच्या वाचनाने प्रभावित झालात? कथा
1: कादंबऱ्या वाचून तसे तर नाही, कसं आहे माहितीये, तसं तर भरपूर आहेत लेखक. आणि तसं बघायला गेलं तर म्हणजे तुम्ही असं हा चांगला हा नाही असं नाही आपण म्हणू शकत. अर्थात त्या काळात पु ल देशपांडे आणि व पु काळे कॉलेजच्या काळामध्ये जास्त वाचले गेले, कारण ते खूप एक आवड निर्माण झाली त्यांच्या वाचनामुळे. खरं तर पुस्तकांमुळे खरं तर वाचनाची जास्त आणखीन आवड लागली की आणखीन आपण वाचूयात. पण जसं जसं आपलं वय वाढत जातं, आपल्यामध्ये प्रगल्भता येत जाते, त्यावेळेस हळूहळू त्या त्या टप्प्यावर आपण त्या त्या प्रकारचं वाचायला लागतो. म्हणजे असं आपण कोणी सांगू नाही शकत की मी फक्त कथाच वाचते, मी फक्त कादंबऱ्याच वाचते, असं नाही होत. म्हणजे माझं तरी तसं नाही झालं. म्हणजे मी कथाही वाचले, मी कादंबरी वाचली, मी चरित्रही वाचली, मी आत्मचरित्रही वाचली आहे, किंवा काही वैचारिक असेल तर तेही वाचलंय, किंवा ललित लेखही वाचले. म्हणजे प्रवीण दवणेंच्या ललित लेखाच्या पुस्तकाने मी इतकी प्रभावित झाले होते की मी ते पुस्तक जाऊन विकत घेतलं होतं दुकानात आणि ते ठेवलेलं होतं. आणि जेव्हा कालांतराने आता काही काळापूर्वी जेव्हा त्यांच्या संपर्कात मी ग्रंथपाल झाल्यानंतर आले त्या वेगळ्या ह्याच्याने, आणि ज्यावेळेस त्यांना मी हे सांगितलं की मला तुमचं हे पुस्तक आवडलं, तर वय वादळ विजांचं असं ते खूप गाजलेलं पुस्तक आहे, म्हणजे कॉलेजच्या मुलांना अगदी योग्य आहे ते वाचण्यासाठी, आणि मी त्या वयात वाचलं होतं. त्याच्यामुळे तो एक प्रभाव होता. किंवा अशोक बागवे असतील, त्यांचंही खूप वैविध्यपूर्ण लिखाण आहे. आणि हळूहळू ह्या सगळ्या साहित्यिकांशी पण काही ना काही कारणाने संपर्क येत गेला, त्यांचं साहित्य वाचनात येत गेलं. अरे वा, मग हे पण चांगलंय, मग हे पण चांगलंय, असं करत करत वेगळं वेगळं वेगळं वेगळं वाचलं. त्याच्यामुळे असा ठराविक एक कोण लेखक असं आपल्याला सांगता नाही येत, कारण तसे बरेच साहित्यिक आणि प्रत्येकाची शैली वेगळी आहे. त्याच्यामुळे एकातलं हे आवडतं, एकातलं हे आवडतं असा भाग असतो.
0: तरी पण जास्ती मनाच्या जवळ किंवा असे जास्ती तुम्ही त्याला फॉलो करता, किंवा कधी कंटाळा आला रोजच्या रुटीन मधनं की एक पुस्तक आपल्या सोबत असावं, तेव्हा काय वाचता?
1: खरं सांगू तर माझ्याकडे म्हणजे घरी पण असेल किंवा ग्रंथालयात पण असेल माझ्या केबिन मध्ये भरपूर पुस्तकं लावली, त्यातलं कुठलंही पुस्तक मी उचलते आणि वाचायला सुरुवात करते रॅन्डम. कारण असं ठराविक असं नाहीये, कारण वाचन मुळात पुस्तकातले विचार असतात किंवा ते जे साहित्य असतं ना ते कुठलंही असू देत, ते तुम्हाला काहीतरी देऊन जाते. त्याच्यामुळे असं काही हे नाहीये की एखाद्या लेखकाचं घ्या आणि ते वाचायला लागलं तर मला खूप बरं वाटतं. पण अर्थात मग सध्याच्या काळात म्हणाल तर मग मला मी सध्या अशोक बागवेंचं प्रस्तावनीय जे आहे ते पुस्तक वाचतीये. आणि त्याच्यामध्ये त्यांनी ज्या ज्या पुस्तकांना प्रस्तावना दिल्या त्यातल्या काही निवडक प्रस्तावना एकत्र केलेल्या आहेत, पण त्यात सुद्धा इतक्या वाचनीय म्हणजे अभ्यासपूर्ण आहेत मी म्हणेन की खूप सुंदर त्यांनी आणि त्यांच्या त्या शैलीमध्ये लिहिलेलं असल्यामुळे म्हणजे ज्ञानेश्वरीच्या संदर्भात कुठलं पुस्तक असेल तर त्याला लिहिलेली प्रस्तावना आणि एखाद्या कविता संग्रहाला लिहिलेली प्रस्तावना ही तितकीच वेगळ्या त्या छान शैलीमध्ये लिहिलेली आणि खूप छान वाटतं ते. म्हणजे बाळा शब्दांची शेती कर असं त्यांचा एक ललित लेख आहे एका पुस्तकातला जो त्याच्यात त्यांनी समाविष्ट केलेला आहे. इतका सुंदर लिहिलेला आहे की आत्ताचा जो काळ आहे आत्ताच्या काळातली जी मुलं आहेत ते काय फेस करतायत आणि ती आजी आजोबांची पिढी काय फेस करते हे त्यांनी इतक्या सुद्धा गमतीशीर पद्धतीने त्याच्यात मांडलेलं आहे. तर अशी काही पुस्तकं वाचायला मला आवडतं की थोडंसं आपण पण कंटाळा असतो आपला तो फ्रेश होऊन जातो आपण आणि आपल्याला वेगळे विचार मिळतात वेगळी दृष्टी मिळते विचार करायला.
0: ग्रंथपाल झाल्यानंतर ठरवलंच होतं का ग्रंथपाल व्हायचं किंवा?
1: अजिबात नाही.
0: शिक्षक व्हायचं
1: नाही?
0: प्राध्यापक नाही.
1: मी लहानपणापासून नाटकात काम करत होते आणि त्याच्यामुळे मला नाट्यशास्त्रात एम ए करून ग्रॅज्युएशन माझं पूर्ण पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करायचं होतं. मला जायचं होतं पुण्याच्या ललित नाट्य कला केंद्रात पण काही घरगुती अडचणीमुळे मला ते करता नाही आलं. मग माझं बी ए झालं ते करताना मी म्हणजे लास्ट इयरला असतानाच मी व्यावसायिक नाटकांमध्ये काम करायला लागले होते. म्हणजे मच्छिंद्र कांबळेंबरोबर लग्न करता विघ्न हरता मला शेवटच्या इयरला मी शेवटचा पेपर दिला आणि मला फोन आला की असं असं ऑडिशन आहे तिकडे जायचं आपल्याला बघूया आणि मग मला ते मिळालं नाटक. मग त्यानंतर मग लोचा झाला ते मिळालं. संजय नार्वेकरांबरोबर काम करायला मला मिळालं. खूप गाजलेलं नाटक होतं ते. तर त्याच्यामुळे असे काही नाटकांचे प्रयोग माझे सुरू होते. तर मग एम ए ला ऍडमिशन घेतलं की मराठी साहित्यामध्ये आपण एम ए करूयात आणि मग त्याच्यानंतर माझं लग्न झालं आणि मग मध्ये माझा 8-9 वर्षाचा खूप मोठा गॅप होता की ज्या काळात मी काहीही करत नव्हते पूर्णपणे मी घरी होते आणि मग पुन्हा 15 पासून मग मी परत एम ए ला ऍडमिशन घेतलं. परत माझं शिक्षण पूर्ण केलं आणि मग त्यावेळेस सगळी परिस्थिती बदललेली होती सगळ्या जबाबदाऱ्या बदललेल्या होत्या आणि मग त्यामुळे आता आपल्याला काहीतरी नोकरी करण्याची आवश्यकता आहे मग आपण काय करू शकतो हा विचार करत असताना काही काही छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या पण मला माहिती होतं की हे काही माझं ध्येय नाहीये मला यापेक्षा वेगळं काहीतरी करायचं. मग एम ए करताना एम ए करता मी एका पेपरमध्ये छोटीशी जाहिरात वाचली की ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा वर्ग सुरू होणार आहेत. म्हटलं हे काय आहे जरा बघूयात. मग वाचल्यानंतर मला असं लक्षात आलं की ग्रंथालयामध्ये काम करण्यासाठी जी तुम्हाला डिप्लोमा लागतो त्याचा हा कोर्स आहे आणि 3 महिन्याचा का 6 महिन्याचा काहीतरी तो होता. म्हटलं ठीक आहे हरकत नाही आपण हा करूया की आपल्याला शक्य होईल आणि आपण ग्रंथालयात काम करायला नक्कीच आवडेल मला कारण पुस्तकांची आवड आहे मुळात म्हणून. मग मी तो कोर्स केला आणि तो कोर्स करताना माझे शिक्षक जे मला मिळाले ते सगळे एकदम खूप छान होते. त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं त्याच्यामुळे मी पुढे आणखीन काय करू शकते याची दिशा त्यांनी मला दिली की यात मी काय करावं पुढे. आणि एम ए माझं 1 वर्ष झालं होतं ते करताना पूर्ण. एम एचं 2रं वर्षही पूर्ण केलं. एकीकडे हा डिप्लोमा कोर्सही माझा झाला आणि त्याच्यामध्ये आमच्या सेंटरला मी 3री आले होते त्याच्यामुळे शिक्षकांना पण खूप आनंद झाला आणि मग त्यांनी मला सांगितलं की तू आता इथे थांबू नको तू पुढे आणखीन यातलं आणि मग मी ते बिली बेमली म्हणजे मास्टर्स त्याच्यामध्ये करण्याचं ठरवलं. आणि हे करताना मला संधी आली मराठी विज्ञान परिषदेमध्ये काम करण्याची. त्यावेळेस मोठं विज्ञान संमेलन होणार होतं आणि तिथे मी जॉईन झाले विज्ञान परिषदेमध्ये ऍडमिनिस्ट्रेशनच्या ऑफिससाठी आणि मग हळूहळू त्या सगळ्या संमेलनाची पूर्ण जबाबदारी त्याचं संपूर्ण कोऑर्डिनेशन

0: लग्नाचं स्वप्न नव्हतं, हे नंतर मग आलं की नाही आपण हे करूया,
1: करू शकतो. बरोबर, मराठीच्या प्राध्यापिकाही होऊ शकणार असतात किंवा मग असं जे प्रकाशन संस्था असतात तिथे पण जाऊ शकणार असतात. हे पण क्षेत्र नवीन आहे, पण आता या महाविद्यालयात आल्यानंतर आपण ग्रंथपाल हा वेगळा विषय,
0: वेगळा विषय आणि हा माहिती नाहीये सहसा, किंवा कुठल्याही तुम्हाला करिअर गायडन्स मध्ये कुठेही हे सांगितलं जात नाही की तुम्हाला ग्रंथपाल होण्यासाठी काय करावं लागतं. कारण एक पूर्ण मी बघितलेलं आहे की लोकांचा एक समज, गैरसमज काय म्हणता येईल ते, की ग्रंथपालाला काही काम नसतं, त्याला नुसती पुस्तकं द्यायची आणि घ्यायची असतात आणि हे खूप सोपं असतं असं बाहेरून बघताना वाटतं. पण जेव्हा तुम्ही आतमध्ये येतात त्यावेळेस तुम्हाला कळतं की त्या एका पुस्तकावरती ग्रंथालयात काम करणाऱ्या लोकांना किती काम करावं लागतं.
1: इथे मला पण आल्यावरच कळलं की एवढा स्टाफ आहे आणि एवढं त्याची गरज पण

0: बरोबर बरोबर.
1: नक्कीच एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि तपस्या नेवे यांच्याशी आपला संवाद असा सुरू ठेवूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ सेलिब्रिटी शो मध्ये तपस्या नेवे.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही एकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखक आणि संपादक तपस्या नेवे यांना आमंत्रित केलेलं आहे. मॅम, आता थोडं तुम्ही वाचन संस्कृती विषयी जे उपक्रम राबवता किंवा आपला मराठी भाषा दिवस असतो किंवा तुम्ही जो म्हणालात मराठी आठव दिवस असतो, तर या अनुषंगाने तुम्ही उपक्रमशील आहात, तर काय काय उपक्रम राबवता त्याविषयी थोडस
1: मी सार्वजनिक ग्रंथालयात काम करते आणि आमचा जो वर्ग आहे सार्वजनिक ग्रंथालयात येणारा तो अगदी लहान मुलापासून वयोवृद्धांपर्यंत असा असतो. पण मुळात आजच्या काळामध्ये वाचन संस्कृती जर तुम्हाला टिकवायची असेल आणि ती वाढवायची असेल तर लहान मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणं खूप आवश्यक आहे विद्यार्थ्यांमध्ये. याचं कारण आत्ताच्या पिढीला लहानपणापासूनच हातात मोबाईल आलेले आहेत जन्मताच, त्याच्यामुळे त्यांना अख्खं जग त्यांना त्याच्यात मिळतो. त्याच्यामुळे त्यांना पुस्तक वाचनाची आवश्यकता काय हे कळत नाही. मुळात आधी त्यांना पुस्तकं अशी काही असतात हेच माहिती नसतं. त्याच्यामुळे ग्रंथपाल म्हणून माझीही जबाबदारी आहे की माझ्या त्या विभागामध्ये जी कोणी विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांमध्ये मी वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. आणि म्हणून मग असे वेगवेगळे उपक्रम राबवायचे ही संकल्पना डोक्यामध्ये होती. अनेक सार्वजनिक ग्रंथालय असे त्यांच्या त्यांच्या स्तरावर वेगवेगळे उपक्रम करत असतात. मग आमच्या ग्रंथालयामध्ये आमचं 1,00,000 पुस्तकांचं ग्रंथालय आहे, म्हणजे मुळातच ते जेव्हा सुरू झालं तेव्हा त्यांच्याकडे 1,00,000 पुस्तकं होती. 3 वर्षापूर्वीच ते सुरू झालेलं आहे. आता ही एवढी पुस्तकं आहेत ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजेत की इथे असं असं ग्रंथालय आहे आणि ते तुम्हाला उपलब्ध आहे वाचनासाठी आणि ते पण विनामूल्य मुलांसाठी आपण मोफत ठेवलेलं आहे. मग आपण काय करतो की तिथल्या विभागातल्या ज्या शाळा आहेत त्या शाळांना संपर्क करून तिथल्या काही विद्यार्थ्यांना 8वी 9वी 10वी असेल किंवा अगदी 4थी 5वी 6वी असेल की ते शिक्षक त्यांचे वर्गातली मुलं घेऊन येतात. 40-50 मुलांचे जी काही त्यांची बॅच असते त्यांना ते घेऊन येतात. आपण त्यांना ग्रंथालय पूर्णपणे दाखवतो, पुस्तकांची माहिती देतो. मग यात आपण दरवेळेस वेगवेगळं, कारण प्रत्येक वेळेस त्यांना आपण नुसतं फक्त पुस्तकं दाखवली

0: तर असं नाही चालणार, त्यांना वेगळं वेगळं काहीतरी द्यायला पाहिजे. मग आपण आपल्याकडे जे कोश वाङ्मय आहे, मग आठवी नववीच्या मुलांना कोश वाङ्मय अभ्यासक्रमामध्ये आहे, मग आपण त्यांना ते तिकडे दाखवतो, त्यांना ते हाताळायला देतो, ते बघायचे कसे हे शिकवतो. किंवा बरीच मुलं वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेत असतात, किंवा इतरही त्यांचे शाळेतले सांस्कृतिक कार्यक्रम असतील, उपक्रम असतील, त्याच्यामध्येही त्यांना बोलावं लागतं, सूत्रसंचालन करावं लागतं. मग त्याची तयारी तुम्ही कशी कराल? मग त्याच्यासाठी पुस्तकांचा आधार कसा घ्याल? आणि मग तुमच्याकडे 4-5 पुस्तकं तुम्हाला दिली एखाद्या विषयाची, तर त्यातनं तुम्हाला हवंय ते तुम्ही कसं निवडाल हे पण आपण त्यांना प्रॅक्टिकली शिकवतो. म्हणजे आपण तसे उपक्रम घेतले की एका एक दिवस त्यांना हे पुस्तकं दिली, हातलं तुम्ही निवडा तुम्हाला कुठलं पुस्तक हवंय तुमच्या विषयाशी संबंधित, आणि त्या विषयावरती तुम्हाला होणाऱ्या कार्यक्रमाचं निवेदन करायचं, याचं प्रात्यक्षिक तुम्ही इथे करा. त्यांना 8 दिवस आपण मध्ये दिले आणि मुलांनी आनंदाने केलं, ते त्यांना ते आवडलं करायला की वेगळं काहीतरी. सो मुलांना तुम्ही फक्त नुसतं हे वाच असं म्हणून त्यांना नाही चालणार, त्यांना तुम्ही वेगवेगळ्या मार्गाने थोडस ते इंटरॅक्टिव्ह करून त्यांना ती आवड निर्माण करून करावं लागतं. आता मध्यंतरी आम्ही एक महावाचन उत्सव घेतला, शासनाचा आपला एक हे असतो की 1 ते 15 जानेवारी आपण महावाचन पंधरवडा म्हणून साजरा करतो. तेव्हा आम्ही काय केलं की 4 शाळांमधली आपण 180 मुलं जवळपास आपल्याकडे आली, टप्प्याटप्प्याने आली वेगवेगळ्या वेळेला, पण त्यांना आपण एक एक पुस्तक त्यांच्या आवडीचं त्यांनी निवडावं आणि त्यांनी इथे येऊन मोठ्याने वाचावं. त्यांना आपण माईकवरती मोठ्याने ते वाचायला लावलं, एक पान वाचा तुम्ही, एक पॅरेग्राफ वाचा, पण तो तुम्ही इथे येऊन मोठ्याने वाचा. मुलांमध्ये कॉन्फिडन्स वाढतो, कारण आजकाल त्यांना मोठ्याने वाचनाची सवय राहिलेली नाहीये, पुस्तक घेऊन ते मोठ्याने वाचत नाहीत. याचं कारण त्यांना सगळं व्हिडिओमध्ये अवेलेबल आहे, त्यांना ऑडिओमध्ये अवेलेबल आहे, त्यांना गरजच वाटत नाही की आपण हे वाचलं पाहिजे. आणि ते जेव्हा त्यांनी वाचलं, त्यावेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांच्या असं लक्षात आलं की आपल्याला उच्चार जमत नाहीत काही, त्याच्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स जो आहे तो का नसतो, कारण त्यांना कधी तशी वेळ आलेली नसते करण्याची, ते वाचण्याची. आणि ते वाचल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपले उच्चार चुकतात, म्हणजे आपल्याला त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे, म्हणून आपल्याला वाचणं गरजेचं आहे.
1: भाषा शुद्ध होते,
0: भाषा शुद्ध होते, आपले उच्चार सुधारतात, वेगळे विचार, आपली कल्पनाशक्ती वाढते, क्रिएटिव्हिटी मुलांची वाढते. तर असे काही वेगवेगळे उपक्रम आपण खास विद्यार्थ्यांसाठी घेत असतो की त्यांनी कुठेतरी या पुस्तकांकडे वळलं पाहिजे, आणि त्याचा परिणाम हळूहळू का होईना, 1 वर्ष सातत्याने केल्यानंतर हळूहळू शाळेतली मुलं आम्हाला ह्या विषयावरची माहिती पाहिजे, आम्हाला सुनीता विल्यम वरती बोलायला सांगितलंय, भाषण करायला सांगितलेलं आहे, मग त्यांच्यावरती आम्हाला काही मिळेल का असं विचारायला मुलं येत. आणि मग आम्ही त्यांना तो जेव्हा रेफरन्स देतो तेव्हा आम्हाला आनंद होतो की नाही, आपले मुलं काहीतरी विचार करतायत, कुठेतरी ती या सोर्सचा वापर करतायत, फक्त गुगल आणि हे न करता, आणि गुगलवरती पूर्णपणे डिपेंड का राहू नये ह्याचं सुद्धा उदाहरण मी त्यांना सांगितलं की तुम्हाला एकाच वेळी जेव्हा तुम्ही सर्च करता तेव्हा तुम्हाला 3 साईटला वेगवेगळी माहिती दिसते, मग त्यातली खरी माहिती नेमकी कुठली हे तुम्ही कशी तपासणार? याच्यासाठी तुम्हाला कुठल्या तरी ग्रंथालयात जाऊन त्या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे किंवा त्याचा रेफरन्स ऑथेंटिक सोर्स कुठे आहे हे तुम्हाला शोधणं आवश्यक आहे. तो कदाचित ईबुक मध्ये सुद्धा सापडेल, पण तो शोधायचा कसा हे त्यांना माहिती नसतं, हे ग्रंथपालाचं काम आहे, हे ग्रंथालय त्यांना पुरवू शकतं. हे त्यांना समजवून देणं, तो एक अवेअरनेस निर्माण करणं की ग्रंथालय फक्त तुम्हाला पुस्तक द्यायचं आणि घ्यायचं नाहीये, इट इज अ रेफरन्स सर्व्हिस, संदर्भ सेवा आम्ही देतो. तर तुम्हाला जर उद्या एखादी गोष्ट हवी आहे, एक उदाहरण सांगते की आता आपले विश्वास पाटील पानिपतकर, ते आता साहित्य संमेलनाचे आपले अध्यक्ष होते, तर त्याच्या काही काळ आधी त्यांना 1-2 रेफरन्सेस हवे होते. त्यांनी मला फोन केला की मला 19व्या संमेलनामध्ये, मला वाटतं सावरकर त्यावेळेस 38व्या संमेलनामध्ये सावरकर अध्यक्ष होते, त्या संमेलनात जे ठराव मंजूर झाले ते ठराव मला हवे. आता हे कुठे मिळतील? तर हे महाराष्ट्र साहित्य पत्रिका जी निघते मसापची, त्याच्यात ते मिळतील. पण तो 38-39 हा तो डेटा तो त्यांना मिळवून देणं
1: हे
0: मोबाईलवरती नाही मिळू शकत. आमच्याकडे काही दुर्मिळ अंक आहेत पण नेमका त्या वर्षीचा नव्हता. मग मी आता हे कुठे शोधायचं? तर सध्याच मराठी भाषा विभागाच्या साईटवरती मसापचे हे जे सगळे अंक आहेत हे हे त्यांनी डिजिटली टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये हा डेटा उपलब्ध आहे. हे ग्रंथपाल म्हणून मला माहिती असलं पाहिजे ही माझी जबाबदारी आहे. किंवा ते माहिती नसलं तरी ते माहिती करून घेणं ही जबाबदारी आहे. आणि ते शोधायचे पण काही एक टेक्निक्स असतात. सो हे आपण शोधून त्यांना ते वेळेत देणं हेही तेवढंच आवश्यक आहे. मग हेही काम ग्रंथपालाचं असतं हे त्या विद्यार्थ्यांना जेव्हा सांगतो तेव्हा त्यांना त्याचं महत्व कळतं. म्हणून असे उपक्रम मुलांसाठी होणं आणि त्यांच्यामध्ये तो अवेअरनेस निर्माण करणं आणि जेणेकरून उद्या जाऊन जर त्यांना कोणाला इच्छा झाली की मला या फील्डमध्ये यायचं आहे तर त्यांना त्याची मदत होईल. जे आपलं झालं की अरे आपण शिक्षण घेतलं आपण हे ग्रॅज्युएशन झालं तरी तोपर्यंत आपल्याला माहिती नाही की हाही एक सोर्स आहे आपल्याला पुढे काही करण्याचा.
1: आता तुम्ही जो उल्लेख केला की सगळं नेटवर अवेलेबल नसतं तर त्याचा धागा पकडून मी म्हणते की आता किती आपण जर आता एआयच्या युगात आहोत तरी ही वाचन संस्कृती टिकेल हाच मला विश्वास आहे.
0: नक्कीच टिकणार. याचं कारण ना पूर्णपणे तुम्ही गुगलवरती किंवा पूर्णपणे तुम्ही एआय वरती ह्या सगळ्या गोष्टींवरती डिपेंड राहू शकत नाही. आपला जो पूर्णपणे आपण पुस्तकांचं जे आपण म्हणतो ना की आता हळूहळू बदलतंय. आधी आता आपल्याकडे ग्रंथ होते मग त्याची पुस्तकं झाली मग त्याच्यानंतर मासिका आली मग काही दिवाळी अंक आले त्याच्यानंतर आता ई बुक्स आले ऑडिओ बुक्स आले. पण तरी सुद्धा आजही ती पुस्तक हातात घेऊन वाचणं हे त्या मनाने कमी झालेलं नाहीये. आणि शेवटी तुम्हाला काही गोष्टींसाठी पुस्तक हातात लागतं. तुम्ही सगळं काही त्या डिजिटल फॉर्म मध्ये नाही करू शकत. त्याच्यामुळे पुस्तकं किंवा प्रिंट मीडिया हा कधी बंद नाही होणार.
1: हा आता मध्ये आपण कोरोनाच्या काळात नाही का पाहिलं वर्तमानपत्र घरात आलं नाही की आपण असं चेरमिचर
0: अस्वस्थ होत होतो खूप लोकांना.
1: आणि त्या दरम्यान बऱ्याचशा लोकांनी दिवसभर तर टीव्ही पाहू शकणार
0: नाही
1: आकाशवाणी सर किती ऐकणार त्यापेक्षा मध्ये पुस्तकं सुद्धा लोकांनी बरीच वाचली.
0: एक्झॅक्टली. आणि तेव्हा ग्रंथालयाचं महत्व लोकांना खूप कळलं कारण त्या काळात ग्रंथालय बंद होती त्याच्यामुळे पुस्तकं मिळत नव्हती म्हणून नाही लोक अस्वस्थ होती की आम्हाला पुस्तकं मिळाली पाहिजे.
1: नक्कीच. एक परत छोटीशी विश्रांती घेऊया.
0: नक्की.
1: ग्रंथ संपदा ही जी आहे त्याविषयी जाणून घेऊया. आज सेलिब्रिटी शो मध्ये तपस्या नेवे यांना आपण आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्याविषयी अधिक जाणून घेऊया. पण एका छोट्याशा विषयात तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM.

0: श्रोत्यांचं तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ऑन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये तपस्या नेवे यांना आमंत्रित केलेलं आहे. मॅडम, आता ही जी पुस्तकं मला खुणावत आहेत मगासपासून, फार आकर्षक त्यांची मांडणी ही झालेली आहे आणि त्याविषयी म्हणजे तुमचं सगळं लेखन आहे आणि तुम्ही पुस्तकांचं संपादन केलेलं आहे, दिवाळी अंकांचं संपादन केलेलं आहे, त्याविषयी सांगा. आणि अर्थातच आपण नंतर मग मासिकांमधनं किंवा वर्तमानपत्रांना जे तुम्ही सदर चालवता, तर विविध माध्यमातनं जे आपण लेखन करतो त्याविषयी तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय, ते कशा प्रकारे करावं लागतं.
1: जरूर. माझं सगळ्यात पहिलं पुस्तक आलं ते हे पत्रावळ नावाचं. ह्या पुस्तकाची संकल्पना अशी आहे की दोन मित्रांनी जे एका क्षेत्रात काम करतात त्यांनी एकमेकांना लिहिलेली पत्र, पण ही कधीही पोस्ट केली नाहीयेत. ही संकल्पना त्या पुस्तकाच्या प्रकाशकांचीच आहे, स्वामीराज प्रकाशनाचे जे आहेत रजनीश राणे, त्यांची ही संकल्पना आहे. आणि अक्षरशः 3 महिन्यात तयार झालेलं पुस्तक आहे. म्हणजे त्यांनी आम्हाला फोन करून प्रकाशनाची तारीख आधी सांगितली आणि ह्या तारखेला आपण पुस्तक प्रकाशित करतोय, तुम्ही लिहायचंय. आणि मग संकल्पना सांगितली की ही संकल्पना आहे. आणि मग आम्ही कामाला लागलो की अरे काय करता येईल म्हणून असं. कारण अमेय रानडे जे स्वतः वृत्त निवेदक आणि आकाशवाणीवरतीही पूर्वी ते निवेदक म्हणून काम करायचे आणि सध्या ते MCC कॉलेजमध्ये ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत, तर ते आणि मी आम्ही दोघंही बरेचसे कामं एकत्र आमचे चालू असतात, प्रोजेक्ट चालू असतात, तर त्याच्यामुळे आमची मैत्री एकदम छान आहे आणि लोकांनाही ती फार आवडते. तर मग त्यातलेच एक रजनीश राणे आहे, तर ते म्हणाले की एक स्त्री आणि एक पुरुष ते इतके चांगले मित्र असू शकतात आणि त्यांचं इतकं छान बॉन्डिंग असू शकतं, एकमेकांना चांगले सपोर्ट करू शकतात, तर हे जे कसं तयार झालं हे नातं किंवा हे तुम्ही एकमेकांना तुमच्या आयुष्यातली सुख दुःख शेअर केली असतील कधी, तर ती तुम्ही सगळी पत्रातनं मांडा असं त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि मग त्यातनं हे पुस्तक तयार झालं. मग त्याच्यात पूर्णपणे वेगळे आयाम आहेत, माझं पूर्णपणे वेगळं, त्याचं पूर्णपणे वेगळं विश्व, आणि मग ते आम्ही एकमेकांना मित्र म्हणून सांगितलेलं आहे, त्याच्यावरच हे पुस्तक आहे पत्रावळ नावाचं. त्यानंतर मी संपादन केलं या पुस्तकाचं कोहम सोहम, अरविंद पिळगावकर, मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते ज्यांची कारकिर्द 60+ वर्ष, म्हणजे वयाच्या 87व्या वर्षी सुद्धा ते गात होते, इतके ते फिट होते. आणि संगीत नाटकासाठी त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य वाहिलेलं होतं. आणि जवळपास जितकी काही संगीत नाटकं झाली असतील त्यातल्या सगळ्या नाटकांमध्ये बहुतेक त्यांनी काम केलेलं आहे. आणि काही नाटकं तर अशी आहेत की त्यातले सगळे रोल त्यांनी केलेले आहेत, इतकं त्यांचं संगीत रंगभूमीवरील काम आहे. आणि गंमत अशी की 2006 साली आम्ही एक कार्यक्रम केला होता राम गणेश गडकरींवरती कल्याणला, आणि त्या कार्यक्रमामध्ये अरविंद पिळगावकर, नैना आपटे, मीलाक्षी पेंढारकर आणि प्रल्हाद अडफळकर ही 4 मंडळी गायला आली होती आणि त्याचं निवेदन मी केलं होतं. तर तेव्हा माझी काकांची भेट की त्या कार्यक्रमात, त्याच्यानंतर नैना आपटेंबरोबर बऱ्याचदा काम करण्याचा योग आला, पण अरविंद काकांबरोबर कधीच काम नाही करण्याची संधी मिळाली नाही. पण नंतर ह्या पुस्तकाचा विषय जेव्हा पुढे आला, याचा जो प्रकाशक आहे आकाश भडसावळे, तर त्याने मला विचारलं की असं असं एक पुस्तक करायचं आहे, तर त्याचं संपादन तू करशील का. आणि अरविंद काकांचं पुस्तक म्हटल्यानंतर मी नाही म्हणणं शक्यच नव्हतं, मी एका पायावर जायला झालं, म्हटलं हो आपण करूयात, मला आवडेल म्हटलं करायला, खूप वेगळी संधी आहे ही. आणि मग ज्यावेळेस आम्ही त्यांच्या घरी गेलो, त्यांना भेटलो, त्यावेळेस ते खूप आजारी होते, मला आजही तो दिवस आठवतो, 5 जानेवारी. आणि त्या काळामध्ये, शेवटच्या त्यांच्या काळामध्ये, त्यांना ते 2 तासापूर्वी घडलेलं विसरत होते, पण त्यांना जर एखाद्या नाटकाचं नाव विचारलं तर ते घडा घडा त्या नाटकाबद्दल बोलायला लागायचे. म्हणजे आम्हाला त्या पुस्तकामध्ये काही फोटो पण आहेत त्यांचे, तर 1-2 फोटोंविषयी आम्हाला जरा शंका होती की हा फोटो कधीचा आहे असं. तर ज्यावेळेस त्यांना तो फोटो दाखवला, तो फोटो मी कुठे काढलाय, कधी काढलाय, कशासाठी काढलाय, हे सगळं त्यांनी सांगितलं. म्हणजे त्यांना त्या काळातलं इतकं तोंडपाठ होतं सगळं, ते आत्ता 2 तासापूर्वी घडलेलं विसरत होते, पण ते कधीच विसरले नाही, इतकं त्यांचं ते संगीत नाटक आणि त्यांचं सगळं आयुष्य त्यांना इतकं जवळचं, खूप भिनलेलं होतं. आणि त्यांना सांगितलं की आम्ही करतोय पुस्तक, 6-7 महिन्यात आपलं पुस्तक येईल, असं तोपर्यंत तुम्हाला बरं व्हायचंय आणि यायचंय प्रकाशनाला. आणि दुर्दैवाने 12 जानेवारीला काका गेले आणि मग आम्ही सगळेच जरा डळमळीत झालो की आता काय करायचं, आता पुस्तक होणार की नाही होणार असं. पण त्यांचा पुतणे आहे दिनेश पिळगावकर, त्यांचं आणि काकांचं खूप घनिष्ठ नातं होतं अगदी मुला आणि बापासारखं. आणि त्यांनी सांगितलं की नाही नाही काम थांबवायचं नाही आपल्याला, पुस्तक पूर्ण करायचं असते आणि ते आलंच पाहिजे पुस्तक एकदम अगदी. म्हणजे तुम्ही जर म्हणत ना की त्यांना मराठी संगीत रंगभूमीचा एन्सायक्लोपीडिया असं म्हणायचंय, तर अक्षरशः हे पुस्तक एन्सायक्लोपीडिया आहे ज्यांना मराठी संगीत रंगभूमीवर काम करायचंय त्यांच्यासाठी. की पूर्ण तो इतिहासच तुम्हाला त्या अनुषंगाने अनुभवायला मिळतो की कसं त्या काळातलं सगळं वातावरण होतं आणि कसं काम चालायचं. तर त्यांनी ते उचलून धरलं आणि मग 6 महिन्यामध्ये पुस्तक आलं आणि त्याचं रवींद्र नाट्य मंदिरला आशिष शेलारांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं. आणि त्या दिवशी आशिष शेलारांनी अनाऊन्स केलं की रवींद्र नाट्य मंदिर संगीत नाटकांसाठी 25% सवलतीमध्ये उपलब्ध असेल. इतका मोठं योगदान त्यांचं संगीत रंगभूमीवरती आहे. आणि त्या पुस्तकाचं संपादन करण्याची संधी मला मिळाली कारण इतक्या आठवणी होत्या त्यांनी लिहून ठेवलेल्या, इतकं जवळपास एवढं बाळ होतं, आम्ही अक्षरशः ते घेऊन बसलो होतो की यातलं नेमकं काय घ्यायचं काय नाही घ्यायचं, कुठले फोटो घ्यायचे कुठले नाही घ्यायचे, त्यांचे वर्तमानपत्रामध्ये आलेले लेख, मासिकांमधनं आलेले लेख, कारण ते खूप सुंदर लिहायचे. त्यांची भाषाशैली तुम्ही यातली बघाल इतकी अप्रतिम आहे, म्हणजे आपण एकदा वाचायला घेतलं की आपल्याला असं वाटत नाही की हे ठेवून द्यावं म्हणून, इतकं सुंदर पुस्तक म्हणजे त्यांनी लेखन त्यांचं झालेलं आहे. आणि मग त्या पद्धतीने त्या पुस्तकाचं संपादन करण्याची जबाबदारी माझ्याकडे आली, तर ते केलं. आणि अश्लेषा दिवाळी अंक हा गेले 16 वर्ष प्रकाशित होते सातत्याने. मेजर अश्लेषा तावडे केळकर ज्या आहेत त्यांच्या नावाने हा अंक निघतो, त्यांचे वडील अशोक तावडे प्रकाशित करतात हा अंक. आणि मागच्या वर्षी म्हणजे 2025 अंक पहिल्यांदा मी याचं कार्यकारी संपादक म्हणून पद स्वीकारलं, तर खूप चांगला अनुभव होता वेगवेगळ्या लेखकांनी आणि वेगवेगळे विषय घेऊन हा अंक करण्याची संधी मिळाली. आणि या निमित्ताने आपल्यालाही आपलीही क्रिएटिव्हिटी वाढते की काय आणखीन आपण वेगळे आयाम याच्यात घेऊ शकतो अंकामध्ये, हे एक आपलं थोडंसं शोध स्वतःचा सुरू होतो. त्याच्यामुळे आपल्याला तपासता येतं की हा किती आणखी किती किती करण्यासारखं आहे असं, आणि किती वेगळ्या पद्धतीने आपण ते मांडू शकतो. कारण इतके दिवाळी अंक येतात, 450+ अधिक दिवाळी अंक आपल्याकडे प्रकाशित होतात दरवर्षी, आणि प्रत्येकाचंच काहीतरी वेगळेपण असतं, त्यात आपले वेगळेपण कसं आणखीन दाखवता येईल, तर याच्यासाठी निश्चितच आपला एक कस असतो.
0: आणि त्यानिमित्तानं अनेक साहित्यिकांची
1: अगदी अगदी खूप चांगला अनुभव असतो तो. म्हणजे मी आता ह्या अंकासाठी काही फोनवरती मुलाखती घेतल्या, प्रत्यक्ष भेटणं शक्य नव्हतं, मग प्रवीण तरडे असतील तर त्यांनी त्यांच्या त्या बिझी शेड्यूल मध्ये सुद्धा तू मला प्रश्न पाठवून ठेव मी तुला जमेल तसं मी हे करून पाठवतो वगैरे असं केलं. पुरुषोत्तम बेर्डेने तर अक्षरशः मला लिहून पाठवलं विस्तृत, ते त्यांनी लिहून पाठवलं, ते म्हणाले मी तुला छान लिहून पाठवतो पण आमची भेटच होत नव्हती, वेळ जमत नव्हती, त्यामुळे मग तो एक पर्याय होता. त्याच्यामुळे मग त्यांनीही तो तितकं सहकार्य केलं. म्हणजे ही जी मोठी मंडळी असतात ती मोठी का असतात, तर ती तेवढीच सहकार्य करणारी असतात नवीन लोकांना. आणि इतरही अनेक लेखक असतील की त्यांनी एका फोनवरती त्यांचं साहित्य पाठवलंय, एका अक्षराने विचारलं नाही की आम्हाला मानधन मिळणार की नाही मिळणार, विचारलं आहे लगेच हो सांगितलं. मनोज बोरगावकर आहेत नदिष्टचे लेखक, त्यांनी सुद्धा सुंदर मारुती चितमपलींवरती लेख पाठवला, अगदी वेगळा लेख झालेला आहे तो त्या अंकामध्ये. कौशली नामदारांनी त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. अशोक बागवेंचा एक वेगळाच लेख त्याच्यामध्ये विनोदी शैलीचा आहे की आमची अभिजात मराठी काव्य संमेलन असा एक वेगळा विषय आहे, गमतीशीर लिहिलंय त्यांनी सगळं की कसे कवी संमेलनामध्ये अनुभव येतात कवींना, किती वेगवेगळ्या पद्धतीचे आयोजक असतात, हे सगळं त्यांनी त्याच्यात मांडलेलं आहे. आणि असे आणखीन बरेच वेगळे विषय, एक आणखीन एक वेगळा विषय त्यात घेतलाय तो म्हणजे नृत्य आणि युद्ध यांचा खूप जवळचा संबंध राहिलेला आहे पूर्वीपासून, तर त्याच्यामुळे त्या विषयावरचा एक लेख आपण अंकामध्ये घेतलेला आहे. त्याचे वेगळे विषय त्याच्यामध्ये आपण हाताळण्याचा प्रयत्न केलाय. आता पुढच्या अंकाची तयारी सुरू आहे त्याच्यामुळे आता पुढच्या अंकाची हळूहळू तयारी सुरू झाली आणि असेच वेगवेगळे विषय त्यातनं आणण्याचा प्रयत्न आहे
0: आणि नवीन साहित्यिक घडतील ह्याच्यामुळे
1: हो
0: याचं पण योगदान आहे.
1: नक्कीच नक्कीच आहे, कारण आपल्या अंकामध्ये आपण जसं जुन्या साहित्यिकांना घेतो तसं नवीन लेखकांना सुद्धा आपण त्याच्यामध्ये संधी देतो. आणि दिवाळी अंकाची हीच परंपरा राहिली आहे, म्हणजे माझ्याकडे जेव्हा मी 1915 मनोरंजनचा दिवाळी अंक बघते किंवा त्याच्या पुढचे जे अंक बघते तर त्याच्यामध्ये ही जी सगळी आत्ताची जी आपल्यासाठी विद्यापीठ आहेत साहित्यातली ती सगळी तेव्हा होतकरू लेखक म्हणून लिहायचे त्या अंकांमध्ये. तिथून त्यांच्या आता लेखन शैलीला जी सुरुवात झाली त्याच्यानंतर मग पुढे ते मग कुसुमाग्रज झाले, मग शांता शेळके घडल्या, मग इंदिरा संत घडल्या, असं आहे. त्याच्यामुळे त्याचं खूप महत्व आहे दिवाळी अंकांचं आपल्याकडे.
0: आता ते पालवी आणि रंगबावरी विषयी थोडं.
1: हा तर रंगबावरी हा जो अंक आहे दिवाळी अंकच आहे हा पण. याच्यामध्ये मला मागच्या म्हणजे हा 2024 अंक आहे तर या अंकामध्ये मला प्रकाशकांनी एक विषय दिला की यात साहित्यामध्ये येणारी अश्लीलता प्रणयातली मग ती नेमकी शब्दातली आहे का ती मनातली आहे. कारण एक काळ त्या काळामध्ये असा होता की चंद्रकांत काकोडकरांसारखा लेखक ज्यांची श्यामा ही कादंबरी खूप गाजली पण ती गाजली यासाठी कारण त्याच्यावरती खटला भरला गेला अश्लीलतेचा की ती अश्लील आहे असं त्याच्यावरती आरोप झाले. अर्थात तो खटला ते जिंकले, अश्लील नाहीये हे कोर्टाने सांगितलं. पण असा काही काळ येतो की जेव्हा असे आरोप लावले जातात त्या साहित्यावरती की हे अश्लील आहे. पण जर तुम्ही दांडोळा घेतला तर अगदी पूर्वीच्या साहित्यामध्ये सुद्धा प्रणयाची वर्णनं आहेत आणि ती जर तुम्ही तसं बघायला गेलं तर मग म्हटलं तर ती अश्लील आहेत म्हटलं तर ती नाहीये. त्याच्यामुळे मग याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनावरती ते अवलंबून असतं प्रत्येकाच्या. तर हा जो एक विषय आहे त्या विषयावरचा एक लेख माझा हा कोणी विचार नाही केला कधी तर ह्या विषयावरचा एक लेख त्याच्यामध्ये माझा आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या साहित्यिकांनी कशा पद्धतीने मांडलेला आहे आणि मग खरंच ते आहे का. आणि आत्ताचा जो काळ आपण बघतोय की आत्ता तर वेबसिरीज आणि या सगळ्या ओटीटीच्या प्लॅटफॉर्मवरती तर किती बोल्ड आपण बघतो सगळं, मग त्या ह्याच्याने तर आपल्याला ते काहीच वाटत नाही आता कारण आता दृश्य स्वरूपात ते सगळं दिसतंय लोकांना. त्याच्यामुळे तुमच्या साहित्यामध्ये सुद्धा म्हणजे जर तुम्ही नॉवेल्स त्याचे जे असतात ऑनलाईन मॅगझिन्स असतील किंवा हे जर असतील त्यातली भाषा सुद्धा तितकीच लयाला गेलीय. ऍक्च्युली त्यांच्या दृष्टीने ती थेट आहे पण आपल्या दृष्टीने बघायला गेलं तर ती अश्लील आहे. हा फरक आहे, दृष्टिकोनातला फरक आहे हा. त्याच्यामुळे याच्यावरती ते प्रश्नचिन्ह आहे ते कायम राहणार आहे.
0: आणि कोणाचा विचार काय असेल त्या संदर्भात
1: अगदी
0: प्रत्येकाचे विचार
1: नक्कीच नक्कीच हो.
0: खूप छान म्हणजे आणि आता मला ते विचारायचं की विविध माध्यम आहेत म्हणजे वर्तमानपत्र आहे, आपला टीव्ही मीडिया आहे, आकाशवाणी आहे, तर ह्या सगळ्या माध्यमातून आपण लिखाण किंवा लेखन संस्कृती कसं त्याचा अभ्यास आपण कसा करू शकतो किंवा एकाला त्यामध्ये कोणाला विद्यार्थ्यांना करिअर करायचं असेल का तर मोहिनी निनावे आपल्याकडे येऊन गेला त्या मालिकांमध्ये कसं सतत लिहितात म्हणजे लिहित आहात कसा आपण ठेवला पाहिजे त्या विषयी
1: काय असतं ना. आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये ना खूप काही चालू असतं. आपण प्रत्येक जण ऑब्झर्व करत असतो, इकडे तिकडे जाताना काही घटना बघतो तेव्हा आपल्या डोक्यात काही विचारही येतात पण कुठेतरी आपण त्यांना बाजूला करून टाकतो. पण जर तुम्हाला खरोखर लेखन करायचं आहे किंवा मला त्या क्षेत्रामध्ये जायचं आहे असं जर असेल तर तुम्हाला जेव्हा कधी काही डोक्यात येईल तर त्या डोक्यातून जायच्या आधी ते कुठेतरी टिपून ठेवलं पाहिजे. कारण कुठलंही लेखन म्हणजे कविताही असेल तर ती एकदम ती झरझर झरझर येत नाही कारण आपण काही विंदा करंदीकर नाही, आपण काही कुसुमाग्रज नाही की एकटाकी आपण लिहू शकतो. प्रत्येक कवितेवरती संस्कार करावे लागतात. एकदम तुम्ही म्हणालात की आता मला ह्या विषयावर कविता लिहायची आणि मी लिहून काढली एकटाकी बसून असं होणार नाही. पण काही कल्पना डोक्यामध्ये येतात, काही विचार येतात, काही शब्द सुचतात, काही असं वाटतं की नाही हे असं काहीतरी जमतंय पण ते जे काही तुमच्या डोक्यामध्ये येतंय ते कुठेतरी आपण लिहून ठेवलं पाहिजे, त्याची नोंद करून ठेवली पाहिजे जेणेकरून नंतर ज्यावेळेस आपल्याला आपण जेव्हा ते बघतो तेव्हा हळूहळू आपसूक आपल्याला ते सुचत जातं. एकदा त्याला आपल्याला ती एक काय म्हणतात ना लिंक लागावी लागत, आपल्याला एकदा ते लिहायला बसलो की मग बरोबर ते पुढे पुढे पुढे पुढे आपलं ते जातं. पण त्याच्यासाठी आधी आपल्याला मेहनत घ्यायला पाहिजे स्वतःवरती आणि तुमचं वाचनही तेवढं असलं पाहिजे. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं त्या विषयावरचं असेल किंवा त्या प्रकारचं साहित्य असेल तर ते वाचलं पाहिजे. तुम्हाला कविता लेखन करायचं आहे तर तुम्हाला वेगवेगळ्या कवितांची पुस्तकं वाचली पाहिजे, कारण त्यातनं तुम्हाला कळतं की नेमकी कविता म्हणजे काय असते. कारण आता मुक्तछंदातल्या कविता आपण सर्रास बघतो, पण यमक असणाऱ्या कविता किंवा वृत्तबद्ध कविता ह्या फार कमी बघायला मिळतात. याचं कारण आता तो अभ्यासच करत नाही आपण. वृत्त म्हणजे काय हे आपण बघितलेलंच नाहीये, त्याच्यामुळे मग अष्टाक्षरी काय किंवा हे काय हे आपल्याला माहिती नाहीये. म्हणजे त्याच्यामुळे मुक्तछंद आम्ही लिहितो असं म्हणतात आणि मोकळे होतात. पण तो विचार मला असं वाटतं ज्यांना कविता लेखन करायचंय त्यांनी जरूर करायला हवा नवीन पिढीने तरी, की आपण असं लिहू शकतो का, कारण त्याच्यामुळे आपल्याला वेगळ्या प्रकारे मांडता येणार आहे. आणि जे आपण म्हणतो ना की जुन्या कविता का लक्षात राहतात, शाळेत आपल्याला कविता म्हणायला लागायचं आणि आपण सगळे समूह कविता म्हणायचो, त्या रिदम मध्ये असायच्या, त्याला एक लय असायची, लक्षात राहायच्या. आता मुक्तछंदातल्या कविता तुम्ही पाठ करू शकता का? नाही होऊ शकत, कारण आजही आपण हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे हे आपण म्हणतो, काय ते तेव्हाच आपल्याला पाठ केलेलं अजूनही लक्षात आहे, कारण त्यांना एक लय होती, एक तो रिदम होता. तर ते कुठेतरी आत्ताच्या कवितांमध्ये नाहीये. तर मग जर तुम्हाला कविता लेखन करायचं तर मग त्या दृष्टीने तुम्ही गेलं पाहिजे. तुम्हाला चरित्र लेखन करायचं, तुम्ही भरपूर चरित्र वाचली पाहिजे की कशा पद्धतीने मांडलेलं आहे. आणि प्रत्येकाचं मांडण्याची पद्धत वेगळी असते, चरित्र मांडण्याची किंवा आत्मचरित्राची.
0: बरोबर, खूप समृद्ध केलं तुम्ही आज येऊन आणि एक थोडा वाचन संस्कृतीवर प्रकाश आपण टाकला. तपस्या मॅडम यांना बरेचसे पुरस्कार आणि अर्थात त्यांच्या कार्यामुळे त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यातले थोडके मी वाचून दाखवते. रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंड्स यांच्यातर्फे साहित्य कला क्षेत्रातील योगदानाबद्दल 2025 जीवन गौरव पुरस्कार त्यांना देण्यात आलाय. व्यास क्रिएशन आणि राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशन यांच्यातर्फे वाचन संस्कृती आणि ग्रंथालय क्षेत्रातील योगदानाबद्दल 2024 ठाणे जिल्ह्यातील उत्कृष्ट ग्रंथपाल म्हणून पुस्तक मित्र पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. 2026 ठाणे जिल्हा ग्रंथोत्सवात कल्पक ग्रंथपाल म्हणूनही त्यांना सन्मानित केले आहे. दुर्गाडी किल्ला कल्याण येथील 351 आरमार दिनानिमित्त उद्योन्मुख महिला कलाकार म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि महिला दिनानिमित्त ठाणे महानगरपालिका आयोजित एकपात्री अभिनय स्पर्धेत देखील प्रथम क्रमांकाने त्या विजेत्या झालेल्या आहेत. तर ह्या सगळ्या पुरस्कारांचं त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि खूप खूप तुम्ही छान छान लिहावं वाचावं अशा तुम्हाला शुभेच्छा देते. आणि आमच्याकडे पुन्हा तुम्ही नक्कीच यावं अशी मी तुम्हाला आगाऊ आमंत्रण देऊन ठेवते.
1: नक्की नक्की.
0: तर आज आपल्या सेलिब्रिटी शो मध्ये तपस्या नेवे मॅडम सहभागी झाल्या होत्या. त्यांचा विविध क्षेत्रातील अनुभव तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करते. ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखक आणि संपादक म्हणून त्या काम पाहतात. आणि आमची या मुलाखती तुम्हाला कशी वाटली याबद्दल तुमचे अभिप्राय आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. मी आज तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद.
1: धन्यवाद.

नमस्कार श्रोते हो, तुम्ही मागील भागामध्ये ललित लेखसंग्रह ज्येष्ठ साहित्यिक कवी सतीश सोळांकुरकर लिखित सावी ऐकत आला आहात आणि आजच्या भागातही हा ललित लेखसंग्रह तुम्ही ऐकणार आहात आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ आरजे वैभव सो. सावी लेखसंग्रहात तर त्याचं झालं असं, त्यांचं पुढील प्रकरण होतं थोडा तोडा आणि त्याच्यासमोर एक चर्च उभे होते, पूर्ण पांढरे संगमरवरी. त्याने वर पाहिले, चौकटीवर जेथे अगदी टोकाला क्रूस बांधला होता त्याच्याबरोबर खाली एक घंट होती जिचा दोर लोंबकळत होता. त्याच्या डोक्यापासून हाताच्या अंतरावर जरा पाय उंच करून त्याला घंटा वाजवता येणे शक्य. संध्याकाळची प्रार्थना संपली होती आणि फादर चर्चच्या मागच्या ग्रेवयार्डमध्ये फिरायला निघून गेले होते. त्यांच्या हातात काठी होती, चांदीची मूठ बसवलेली. तो उभा होता त्यांच्या डाव्या बाजूला, झाडी होती गर्द आणि चर्चच्या मागच्या बाजूने काही अंतरावरून डोंगराची रांग सुरू होत होती उंचच्या उंच. त्याच्या उजव्या बाजूला छोटेखानी पागा होती आणि त्यामध्ये होता पांढरा शुभ्र घोडा. डाव्या पायामध्ये चांदीचा तोडा अडकलेला. त्याने कानोसा घेतला. चर्च शांत होते, फादर ग्रेव यार्ड मध्ये होते आणि घोडा पागेमध्ये. तो हळूच सरकला पागेच्या दिशेने. जाता जाता जरा थांबला. कसला तरी आवाज येत होता, तो तसाच थांबला. डाव्या बाजूच्या झाडीतून कोणीतरी येत असावे. त्याने तिकडे पाहिले, हातात फुलांची डहाळी घेतलेली 13-14 वर्षाची मुलगी गाडीतून पुढे आली आणि तशीच निघून गेली ग्रेवयार्डच्या दिशेने. तिच्या पायातल्या चांदीच्या पैंजणाचा नाद घुमत राहिला सगळीकडे. तिचे लक्ष नव्हते आपल्याकडे, त्याला कळले. तो हळूहळू लवकर सरकू लागला पागेकडे. फादर ग्रेव यार्ड मधून परत यायच्या आत त्याला त्याचे काम उरकायचे होते. त्याने खिशात हात घातला, सगळ्या वस्तू जागच्या जागी आहेत याची खात्री करून घेतली आणि तो पागेच्या आणखी जवळ गेला. घोडा आपल्याच नादात होता. त्याच्या हालचाली बरोबर त्याला पायातल्या चांदीचा तोडा रिमझिम आवाज करत होता. फादर ग्रेव यार्ड मध्ये होते. दोन्ही पायांवर रेलून बसून नव्यानेच रोवण्यात आलेल्या एका क्रॉस जवळची माती नीट करत होते. त्यांनी आवाज ओळखला, नेहमीचाच होता तो. त्या इंजनाचा खोडकर खट्याळ आवाज ओळखीचा मारियाचा. आदर तिला लिटल एंजल म्हणायचे. तिने जवळ येताच हातातली फुलांची डहाळी फादरना दिली आणि कमरेत वाकून नमस्कार केला. फादर उठले, एका हातात काठी आणि दुसऱ्या हातात मारियाचा हात धरून ते हळूहळू पुढे जाऊ लागले. येस माय लिटल एंजल, आज कुठे कुठे होता दौरा? आधी नदीवर आणि मग थेट इकडे. मरियाचे नदीचे वेड फारच फादरच नव्हे तर सारा गाव जाणून होता. त्याने कानोसा घेतला. आता तो हाताच्या अंतरावर उभा होता पुढ्यापासून. त्याने धार लावून घेतलेला आणि पांढऱ्या शुभ्र कपड्यात गुंडाळून काळजीपूर्वक इथपर्यंत आणलेला हाता एवढा सुरा बाहेर काढला. घोड्याच्या मागच्या बाजूने डाव्या बाजूला आला. घोड्याला जाणीव झाली असावी. तो थोडा फुरफुरला आणि परत शांत झाला. त्याने एकवार घोड्याकडे पाहिले आणि एका हाताने त्याचा डाव्या पायावर धरून दुसऱ्या हाताने वार केला. एक गगनभेदी किंकाळी आसमंताला भेदून गेली. घोडा कोलमडला, खाली कलंडला. रक्ताने माखलेला चांदीचा तोडा त्याने कसा तरी खिशात कोंबला आणि तो जीवाच्या आकांताने पळत सुटला. फादर जेव्हा पागेजवळ पोहोचले तेव्हा त्यांच्या आधीच बरीच मंडळी तेथे पोहोचली होती. गर्दीतून वाट काढत फादर घोड्याजवळ गेले. घोडा केविलवाना पाहत होता त्यांच्याकडे. तो ओरडत होता पण तोंडातून आवाज येत नव्हता. पांढरा फेस गळत होता एकसारखा. कोणीतरी ओढ्यात आणून ठेवलेल्या पाण्याकडेही तो पाहत नव्हता. त्याच्या पायात आजूबाजूला रक्ताचा ओघळ साचला होता. फादरने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. येस माय सन असे म्हणून त्यांनी खिशातून कसली तरी पुडी काढली आणि घोड्याच्या तोंडात दिली.
फादरकडे पाहत पाहत घोडा हळूहळू शांत झाला. नंतर त्याला चर्चच्या मागच्या ग्रेवयार्डमध्ये जागा करून देण्यात आली. त्याच रात्री फादरने आपला डावा पाय काठावर ठेवून नदीमध्ये प्रवेश केला. मारियाचे कपडे आणि फुलांच्या डहाळीला अडकलेले पैंजण पुढे कित्येक दिवसांनी गावकऱ्यांना नदीच्या गाळात सापडले आणि रक्ताने माखलेला तोडा डाव्या पायात घालून तो कन्फर्मेशन बॉक्समध्ये येऊन उभा राहिला. स्टेशन. पाऊस जोराचा होता तरीही त्याने छत्री उघडली नव्हती. घरी सोडले तेव्हा ऊन होते त्याला आठवले, कारण तेव्हाही त्याने छत्री उघडली नव्हती. छत्री घेण्याचीही तशी काही गरज नव्हती, पण असावी आपली छत्री सोबत म्हणून त्याने निघता निघता छत्री घेतली होती. गाडीत बसल्यावरही पाऊस नव्हता, त्याने गाडीतही छत्र बंद ठेवल्याचे त्याला नक्की आठवत होते. तो इथे पोहोचण्यापूर्वीच पाऊस सुरू झाला असावा त्याला वाटले, पण तरीही त्याने छत्री उघडली नाही. एक हात मात्र त्याने छत्री धरल्यासारखा वर धरून ठेवला होता, अर्थात ते तसे त्याने घरातून निघाल्यापासून केले होते. ते त्याला पक्के माहीत होते, पाऊस होता म्हणून अंधार होता सगळा, की अंधार होता म्हणून पाऊस पडत होता हे त्याला नीट समजत नव्हते. स्टेशनच्या बाजूला असलेल्या घनदाट झाडीतून अंगावर येणारा पाऊस खरा की प्रत्येक पावलागणिक जमिनीतून जोमाने उठत जाणारे अंधाराचे लोट खरे हे त्याला समजत नव्हते. त्याला सवय होती पावसाची आणि अंधाराचीही. तो प्रश्न नव्हताच, किंबहुना तो जेथे जेथे गेला तेथे तेथे पाऊस किंवा अंधार नाहीच आधीपासून असे क्वचित घडले होते. आपला वर गेलेला डावा हात दुखतोय असे त्याला वाटले, मग त्याने हळूच खाली आणला तो हात आणि उजवावर नेला. त्याच पद्धतीने हे इतके बेमालूमपणे घडले की त्याला वाटले आपला उजवा हातच वरती आहे आणि डाव्या हातात आहे छत्री. पाण्याखालून काहीतरी सरकून गेले एकदम, कसला तरी थंडगार स्पर्श झाला तळव्याला आणि तो जरा थांबला. तो एकटाच होता. त्याने रेनकोटच्या खिशात हात घातला, बॅटरी बाहेर काढली, परत हात वर केला. मग त्याच्या लक्षात आले की आपण रेनकोट आणि टोपीही घातली आहे, हात वर करण्याची गरज नाही. मग त्याने झटकन हात खाली केला. घरातूनच रेनकोट घालून आपण बाहेर पडलो म्हणून आपण छत्री उघडली नाही. स्वतःच्या हुशारीचे त्याला कौतुक वाटले. त्याने बॅटरीचा झोत पायाखाली घेतला. पाण्यात भिजलेली माती होती पायाखाली आणि त्यातून एक काच घुसून त्याच्या तळव्यातून रक्त उघडत होते थंडगार. आपण उगाच घाबरलो त्याला वाटले, पण बोटातून काच कशी काय घुसली आत की आपण अनुमानीच आहोत सुरुवातीपासून. त्याने परत बॅटरी मारली, दोन्ही पाय रिकामे होते. घरातून बूट घालून बाहेर पडलो याची आठवण म्हणजे सॉक्स होते पायातच, बूट कुठे गेले असावेत त्याला नेमके काही आठवेना. पायातली काच काढायला काय हरकत आहे असे म्हणून तो जरा वाकला आणि इतका वेळ खांद्याला दोरीने लटकत ठेवलेले बूट खाली पडले पाण्यात. आपण वेळेच आहोत त्याला वाटले. गाडीत पाऊस नव्हता म्हणून आपणच बूट अडकवले होते खांद्याला हे लक्षात आले त्याच्या. त्याने काच काढली, पण तिचे नेमके काय करावे हे त्याला समजेना. परत होती त्या जागी घुसवून घ्यावी असेही त्याला वाटले एकदा, पण त्याने तो विचार सोडून दिला. डोक्यावरची टोपी काढली आणि नीट ठेवून दिली की काच डोक्यावर आणि त्यावर टोपी, म्हणजे आता असे की डोक्यावर काच आणि तळव्यात रक्त, एक पाय कोरडा. बूट घालावेत की नको हा प्रश्न तसा महत्वाचा नव्हता, पण आणलेच आहेत सोबत तर घालावेत असे म्हणून त्याने बूट घातले. अंधार आणि पाऊस दोन्ही एकदमच वाढत होते. स्टेशनपासून आपण किती दूर आलो हे पाहण्यासाठी त्याने मागे वळून पाहिले आणि तो थबकलाच. त्याच्यापासून थोड्या अंतरावरून माणसांचे घोळके उभे होते. त्यांनी पांढरे कपडे घातले होते आणि प्रत्येकाला पांढरी दाढी होती. इतक्या अंधारातही त्याला ते स्पष्ट दिसत होते. तो मागे वळल्याबरोबरच त्यांनी त्याच्याकडे पाठ फिरवली आणि घोळक्या घोळक्यांनी आपापसात बोलायला लागले. त्याला काही समजेना ते लोक कोण असावेत. त्याला छत्रीची आठवण झाली, त्याने ती उघडली आणि तो घाबरून हळूहळू चालू लागला. पुढे त्या भोळक्याचा आवाज येऊ लागला त्याच्या बरोबर. ते आपल्या मागे मागे येत आहेत त्याला जाणवू लागले. तो थांबला, परत मागे फिरला आणि त्याने पाहिले. त्याबरोबर ते सगळ्यांच्या सगळे जागच्या जागी थांबले
आणि त्याच्याकडे पाठ फिरवून आपापसात काही बोलायला लागले। त्याने परत वळून चालायला सुरुवात केली। तो आता जोरात चालायला लागला। चालता चालता धावायला लागला। त्याच वेगाने आपला पाठलाग होतो आहे असे त्याला वाटायला लागले आणि त्याची छाती धापाधापाया लागली। तो अधिक वेगाने धावू लागला आणि तितक्याच वेगाने त्याच्या मागे धावू लागला। घोडक्यांचा आवाज समोरच्या वळणावर तो जरा वळला आणि त्याने मागे पाहिले तर तेच ते घोडके त्याच्या मागोमाग त्याने मागे वळताच आपापसात उजबुजणारे। त्याला इतका वेळ न जाणवलेली आणखी एक गोष्ट जाणवली आणि तो स्तब्ध झाला जागच्या जागी। ती म्हणजे की इतक्या लांबवर मागे राहिलेले स्टेशन येते आहे त्याच्या मागे गाडीच्या प्रचंड वेगाने याच वळणावर याच वाटेवर घेऊया आपण एक छोटीशी विश्रांती। कुठेही जाऊ नका। ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आरजे वैभव सोबत।

विश्रांतीनंतर पुन्हा आपण ऐकूया ललित लेखसंग्रह सावी चिता. दोघांनी त्याला धरून ठेवले होते आणि बाकीचे चौघेजण त्याच्या बाजूने चालले होते. रस्त्यावर कोणीही नव्हते. बारीक पाऊस सुरू होता. आपले अंग तापाने फणफणले आहे आणि आपल्याला खूप थंडी वाजून आली आहे असे त्याला वाटत होते. मोठ्या कष्टाने एक एक पाय उचलत तो चालला होता. दोघांनी त्याला आधार दिला होता आणि अतिशय काळजीपूर्वक ते त्याला घेऊन चालले होते. ते कोण होते, त्याला घेऊन कुठे चालले होते हे त्याला काही समजत नव्हते. ते विचारायचा त्याने एकदा दोनदा प्रयत्न केला पण त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडत नव्हता. स्टेशनचे रूळ ओलांडून ते बाहेर आले आणि लगेचच एक गाडी परधाव वेगाने त्यांच्या मागून निघून गेली. जरी वेळ झाला असता तर कदाचित आज अपघात झाला असता आणि आपल्यामुळे त्या सर्वांना प्राण मुकावे लागले असते त्याला वाटले. स्टेशनच्या बाहेर एका पांढऱ्या रंगाची गाडी उभी होती. गाडीच्या शेजारी आणखी दोन लोक उभे होते. त्यांच्या हातात काहीतरी भरलेल्या पिशव्या होत्या पांढऱ्या. एकाने कसले तरी भांडेही धरले होते हातात आणि त्यातून उजेड येत होता बाहेर. ते गाडीजवळ पोहोचताच गाडीच्या पुढच्या बाजूने आणखी एक आला आणि त्याने लगबगीने मागचे दार उघडले. अतिशय अलगदपणे त्याला गाडीत बसवण्यात आले. त्याला टेकायला काहीतरी मऊ देण्यात आले. मगाचेच ते दोघे त्याच्या दोघांनी बाजूला बसले होते आणि त्याला त्यांनी धरून ठेवले होते. बाकीचे त्याच्या समोरच्या बाकावर बसले होते आणि उरलेले तिघे पुढे. त्यातला एक गाडी चालवत होता. खूप थंडी वाजत होती. काहीतरी अंगावर टाका

असे सांगावेसे त्याला वाटले. इत्या त्याच्या समोरच्या बाकावर बसलेल्या एकाने त्याच्या अंगावर स्वतःचे उपरणे टाकले आणि गाडी सुरू झाली. तापाने अंग फणफणत होते, कशाला कोरड पडली होती आणि डोळ्यावर प्रचंड झापड येत होती. त्याही परिस्थितीमध्ये तो डोळे उघडे ठेवण्याचा प्रयत्न करत होता. ही मंडळी कोण आणि आपल्याला कुठे घेऊन जात आहेत याचा अंदाज बांधता येत नव्हता. गाडीने वेग घेतला आणि हळूहळू त्याचे डोळे मिटून गेले. मग बराच वेळ काही घडले नाही, तो शांत झोपलेलाच होता. त्याला बऱ्याच वेळाने जाग आली. तो उठला, दोन्ही हात वर करून त्याने आळस दिला. त्याच्या पायाखालची मऊशार वाळू होती आणि पाठीमागे निळ्या पाण्याचा समुद्र. त्यालाही एकाएकी खूप चांगले वाटू लागले. त्याने पायाने वाळू उडवली वर मांडी घालून बसला वाळूत आणि बोटाने स्वतःचे नाव कोरले. त्या नावाबरोबरच आणखी कोणाचे तरी नाव असायला हवे होते, पण कोणाचे ते नीट न आठवल्याने त्याने तो विचार सोडून दिला. तो उठला, त्याच्या डोक्यावरून पक्ष्यांचा एक थवा झरकन उडून गेला. त्याला मोठ्याने ओरडावेसे वाटले आणि तो ओरडलाही. त्याचा आवाज समुद्राच्या पाण्यावर जाऊन परत आला त्याच्याकडे आणि त्याला आठवले की आपण एकटे आहोत इथे. मग त्याला प्रत्येक गोष्ट आठवू लागली, ती गाडी, ती माणसे, अंगात ताप आणि थंडी, बोलायचा प्रयत्न करत असलेले आपण आणि आपली वाचबंद. पण आता ती सर्व मंडळी कोठे गेली? आपल्याला इथे येऊन किती वेळ झाला? आपल्याला असे इथे एकटेच का सोडले आहे? त्याला काही समजेना. त्यात एक बरे होते की त्याला आता बोलता येत होते, म्हणजे आवाज निघत होता तोंडातून. त्याच्या अंगात ताप नव्हता आणि त्याला खूप ताजेतवाने वाटत होते. थोडा वेळ थांबला आणि समोर दिसणाऱ्या झाडीकडे चालू लागला. समुद्र मागे मागे जाऊ लागला. अजूनही तो विचारतच होता, फक्त समोर वाट दिसत होती म्हणून चालत होता इतकेच. झाडीतून वाट काढत चालत राहिला. एक मात्र त्याला जाणवले की सतत इतके चालत असूनही त्याला दमायला होत नाही आहे, उलट पावलागणिक अधिकच उत्साही वाटते आहे. आज पुढे पुढे झाडी विरळ होत गेली आणि त्याला त्याच्या जरा पुढे काहीतरी हालचाल जाणवली. एक मोठेच्या मोठे पटांगण होते समोर आणि खूपशी माणसेही हल्ल्यासारखी दिसत आहेत. तो आणखी पुढे झाला. आता तो स्पष्ट पाहू शकत होता. पांढऱ्या रंगाचे कपडे घातलेल्या अनेक आकृत्या त्याच्या समोर त्या पटांगणात हलत होत्या. आणखी पुढे गेल्यावर त्याला जाणवले की ती सगळी त्याच्या बरोबरची ती मंडळी आहेत जी त्याला सोडून गेली होती. बाजूला गाडीही उभी होती. तो धावतच पटांगणात आला आणि त्याने पाहिले की अख्ख्या पटांगणात आता लहान मोठ्या चिता रचलेल्या आहेत आणि प्रत्येक चितेजवळ एक पांढरी गाडी उभी आहे. तो घाबरला, हळूहळू मागे सरकू लागला. त्यातल्या काही माणसांचे लक्ष गेले याच्याकडे आणि एक एक करून सगळे येऊ लागले त्याच्या दिशेने. तो पटकन मागे वळला आणि जीवांच्या आकांताने धावू लागला. तो जमावही पाठलाग करू लागला त्याचा. झाडी पार करून तो समुद्रालगतच्या वाळूत आला. समोरच एक पांढरी गाडी उभी होती. कसलाही विचार न करता तो गाडीत बसला. त्याने दरवाजा ओढून घेतला आणि गाडी सुरू केली. एक घाईचे वळण घेऊन त्याने वेग वाढवला आणि गाडी मुख्य रस्त्याला आली. बाजूची झाडी आता सुसाट मागे जात होती. थोडासा शांत झाला. आता आपण बाहेर पडलो असे त्याला वाटले. आता आपला पाठलाग संपला असे त्याला वाटले आणि आणखी वेग वाढवला गाडीचा. सहज त्याची नजर समोरच्या आरशावर गेली आणि त्याने करकचून ब्रेक दाबला. त्याच्या सीटच्या मागच्या बाजूच्या जागेमध्ये एक चिता रचली जात होती आणि तेच ते चार जण त्याच्या दिशेने एकटक पाहत होते. एकटक घेऊया याच वळणावर, याच वाटेवर एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ, RJ वैभव.

0: विश्रांतीनंतर पुन्हा ललित लेखसंग्रह असावी. आपण अजूनही का आहोत? आयुष्यात अनेक गोष्टी मिळतात, अनेक गोष्टी मिळवण्यासाठी धडपड चालू असते. एक शोध चालू असतो सततचा आणि एक अव्याहत पाठलागही, तरीही हवी ती गोष्ट मिळवता येतेच असे नाही. दिसते ती समोर, तिचे आपल्या आयुष्यातले स्थानही नक्की झालेले असते, तरीही ती आवाक्यातच येतेच असे नाही. आपण प्रयत्न करत असतो, क्षणाक्षणाने ती जवळ येते आहे आपल्या असे वाटते, मात्र दुसऱ्या क्षणाला आपण परत दूर फेकले जातो. एक एक श्वास जपून घ्यावा लागतो. तिच्या समीप जाताना आपल्या श्वासांचाही हालचालीलाही तिला त्रास देईल असे वाटत असते. आपल्या मनात येणारे तिच्याबद्दलचे विचारही तितक्याच सावधपणे येऊ जाऊ द्यावे लागतात. तिची नजर असते आपल्यातल्या आपल्या आतल्या मनावर, आणि एकही उलट सुलट विचार कदाचित तिला त्रास देणारा ठरणारा असतो. ती असते तशी जवळच आपल्या, तरीही वाटत असते दूर, पण एक सतत लक्ष असते तिचे आपल्यावर. तिला जाणीव असते पूर्ण आपण चालवलेल्या प्रयत्नांची. जी वाट पाहत असते, ती परीक्षा घेत असते, ती प्रत्येक वेळी वेगवेगळा डाव मांडते आणि मोडतेही. आपण जवळ जातो तिच्या आणि ती अजूनही जवळ येत येत भुरकन निघून जाते. ती खेळवते आपल्याला, हे जाणवू देते ती स्वतःच. ती पाहत असते आपली धडपड. ती आपल्याला माकडासारख्या उड्या मारायला सांगते आणि दर वेशासारखी नाचवते काठीच्या धाकावर. ती आपल्याला खाली डोके वर पाय असे उभे करते आणि आपला एकटे पाहतो आपण तिला आहोत असे म्हणून. परत डाफरते आपल्यावरच. आपण नंदीबैल असतो तिचे. ती हो म्हणेल तर हो आणि नाही म्हणेल तर नाही म्हणतो आपण. ती गर्दीतूनच चक्रा मारायला लावते आपल्याला. आपण भीक मागत फिरतो गर्दीत. मी तिची तिच्यासाठीच असते. आपण घाण्याचे बैल होणे पसंत करतो, ते तिच्यासाठीच असते. आपण त्याच त्या जागी फिरणे पसंत करतो, ते तिच्यासाठीच असते. आपण असले तसले जगणे पसंत करतो, ते तिच्यासाठीच असते. ती परीक्षा घेते आपल्याही नकळत. ती आपलीशी होते आपल्याही नकळत. ती लवकर जाणवू देत नाही काही, पण एकदा जाणवल्यावर मात्र तिची अशी राहतही नाही ती स्वतः. अशी एक गोष्ट प्रत्येकाच्या आयुष्यात असते, पण प्रत्येकाला ती मिळतेच असे नाही. नव्हे, प्रत्येकाच्या आयुष्यात ती येतेच असे नाही. आणि बरेच जण असे असतात की त्यांच्या आयुष्यात ती आहे याची त्यांना जाणीवही नसते, काही देणे घेणे नसते. पण ज्यांच्या आयुष्यात ती येते, त्यांचे आयुष्य मात्र मग त्यांचे आयुष्य राहत नाही. ते होते एक गाणे, दव पडणाऱ्या पहाटे फुले फुलताना झरा गात असलेले गाणे. त्यांचे आयुष्य होते एक झरा जो बेफाम उधळतो कड्यांवरून आणि एका मदमस्त बेहोशीत बेलगाम धावत जातो नदीच्या दिशेने. त्यांचे आयुष्य होते नदी जी वाहत राहते कैफात आणि उसळत राहते आपल्या सुरमेत. त्यांचे आयुष्य एक नवा अर्थ घेऊन उभा राहते. तो उपाशी असतो तर ती त्यांची भूक होते. तो दुःखी असतो तर त्याचे सुख होते. त्यांच्या उंजळीत ती असते फुलांची पखरण. त्यांच्या डोळ्यात ती असते स्वप्नांची उधळण. त्याच्या अनवाणी पायांसाठी ती असते थंडगार मातीचा स्पर्श. त्याच्या दमलेल्या देहासाठी ती असते घनगर्द सावलीचे झाड. तू हे सर्व आहेस माझ्या आयुष्यात. तुला साध्य करून घेण्यासाठी मी मोजले आहेत माझे श्वास. तुला साध्य करून घेण्यासाठी मी विसरलो आहे जगाचे भास. आज तू जशी आहेस माझ्या आत, ती तशी करून घेण्यासाठी मला मोल द्यावे लागले आहे. आयुष्याचा एक एक दिवस मी खर्ची घातला आहे तुझ्यासाठी. तू सन्मान आहेस माझा, तू आहेस माझा लौकिक वैभव. तूच आहेस माझी प्रतिभा आणि कविता ही सर्व. मी जे बोलतो तो ते तूच असतेस आणि लिहितानाही परत शब्द घेऊन येतेस तू. तीच तू आहेस म्हणून तर चालू आहे श्वासांची ये जा. तू आहेस म्हणून अंधार अंधार वाटत नाही. तुझ्यावर कोणतीही आच येऊ नये असे वाटते. कोणीही गोड दाखवता कामा नये तुझ्याकडे असे वाटते.
1: तुझे नाव येऊ नये मध्ये कुठेच, हे जे मला असे वाटते त्याचे कारण हेच की तुझ्याकडे बोट म्हणजे देवाकडे बोट, तुझ्यावर आळ म्हणजे परमेश्वरावर आळ, तुझ्यावर बोल म्हणजे ईश्वरावर बोल। आता जगणे मरणे काही राहिले नाही महत्वाचे, कशाचे काही वाटतही नाही, आता अल्फा येईल न येईल काही फरक पडत नाही। तिच्यासाठी खूप मागेच मी निर्णय घ्यायला हवा होता, पण या सर्वांचा संबंध शेवटी तुझ्यापर्यंत येत होता, तुला त्याचा त्रास होणार होता। तुझी जी एक प्रतिमा आहे तुझ्या घरादारात, तिला धक्का लागणार होता, आणि म्हणून मी माझी प्रतिमा पायाखाली घ्यायला तयार झालो। मी माझा सगळा सन्मान सन्मान बाजूला ठेवायला तयार झालो। अल्फाच्या येण्याने तुझ्या आणि माझ्या बाबतीत तुटलेले वादळ शमणार होते, आणि केवळ याच एका कारणासाठी तिचे परत येणे आवश्यक होते। त्यासाठी मनाविरुद्ध का होईना मी प्रयत्न करत राहिलो, तुझे सांगशील तशी भूमिका घेत राहिलो। माझा सर्व युग बाजूला ठेवून मी तिच्याशी बोलायला तयार झालो, नव्हे बोललो ही प्रत्यक्ष, पण त्याचा अर्थ तिने वेगळा घेतला। प्रश्न माझा आहे सर्वस्वी, पण मी हवा तसा सोडवू शकत नाही। तू आहेस मध्ये आणि प्रत्येक वेळेला मला तुझा विचार करावा लागतो आहे। तू किती गुंतले आहेस माझ्यात हे सांगायला मला आता दुसऱ्या कोणाचीही गरज नाही, पण कधी वाटते की मी तुला काय दिले? हीच अपेक्षा असेल का तुझी माझ्याकडून? तुझा इतका धडधाकट संसार मोडून मी नेमकं काय साधले? माझ्यामुळे तुझे हे असे व्हायला नको होते, असेही आता वाटते। यावर उपाय आहे तो म्हणजे माझे निघून जाणे, पण ते तुला मान्य नाही। तू ही सगळी तयारी करून बसली आहेस आणि माझ्या बरोबर एक पाऊल पुढे टाकून तुझी समजूत काढणे आता माझ्या हातात नाही, पण तरीही तू विचार करावास असे वाटते। तू मला जे काही या आयुष्यात दिले आहेस ते खूप आहे, या उलट मी मात्र तुला सततच त्रास दिला। तुझ्याजवळ राहून दूर राहणे जमत नाही मला, आणि खूप दूर जायला तू परवानगी देत नाही। या अशा परिस्थितीमध्ये मी काय करावे असे तुला वाटते? तू काय केलेस? गोंधळत आहे, आत्ताच बघ ना, मी असा अल्फाकडून इकडे ढकलला गेलो आहे आणि आज तूही नाहीस समोर। निदान अशा वेळी तरी तू असावीस जवळ असे वाटणे गैर नव्हते। जे काही झाले ते मला तुला सांगावे असे वाटत नसेल, तर मग दुसऱ्या कोणाला सांगावे असे वाटते? कोण आहे असे की माझ्यासमोर असे इतके उघड होता येईल? तुझ्या नुसत्या केसातून हात फिरवल्यामुळे सगळे प्रश्न सुटतात। हा अनुभव आहे माझा, तू जवळ घेते आणि आईच्या कुशी शांत झोपण्याचा प्रत्यय येतो, हा अनुभव आहे माझा। मित्र म्हणून खांद्यावर डोके ठेवून रडावे आणि परत तुझ्याच पदराला डोळे पुसावे, शांत शांत होत जावे, अनुभव आहे माझा। हट्टाने खाऊ घालावे ते तुझं, हट्टाने बोलते करावे ते तुझं, तुला द्यायचे असते सर्व, पण मी ते मागून घ्यावे असे वाटते तुला। मी त्यासाठी हट्ट धरावा असे वाटते तुला, तू नाकाराने नाही नाही म्हणतेस, आणि मला दूर दूर करताना मी अधिकाधिक जवळ जवळ यावे याची तजवीजही करतेस। मी हात लावतो फक्त तर थरारून उठतो तुझा देह, आणि मग तो सगळा थरार जसाच्या तसा उतरवत जातेस तू माझ्या आत खोल, मग देणे घेणे मुळीच उरत नाही। देणारा आणि घेणारा असे राहत नाही, उरतो फक्त एक गंध जो वाहत राहतो, लपेटून घेत राहतो, त्याचा उगम सापडत नाही, झुलत राहतो देह। सहानेवर फिरणाऱ्या चंदनी खोडाप्रमाणे उगाळत राहतो देहाचा एक एक अवयव, सगळ्या आसमंतात भरून उरतो एक चांदनीची वास। तू आलास की सुगंध घेऊन येतोस असे तू म्हणाली होतीस एकदा, पण हा सगळा गंध आतमध्येच असतो तुझ्या। मी फक्त त्या कुटीचे झाकण जरा उघडतो बस, हे आजही तुला समजलेले दिसत नाही। फुले माळावी ती तूच, कारण त्यामुळे त्यांना एक वेगळा अर्थ प्राप्त होतो। आणि याच वाटेवर याच वळणावर आपण आज इथेच थांबूया, पुढील भागामध्येही ऐकूया ललित लेखक ग्रंथ सावी, ज्येष्ठ साहित्यिक कवी सतीश सोळंकुरकर लिखित। तुम्ही ऐकत होता आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ RJ वैभव सोबत। भेटूया पुढील वाटेवर, पुढील वळणावर।

अरे भंग का रंग जमा हो चकाचक, फिर लो पान चबा।

0: सुबहला खुल जाए बंद अकल का ताला।
1: ओ मेम साहब हमरा संग ना जा।

स्वागत. श्यामची आई या पुस्तकातील कथांचे वाचन करत आहोत. आज मी अळणी भाजी सादर करत आहे. अळणी भाजी. राजा व राम नदीवर गेले होते. एका शिलाखंडावर दोघे बसले होते. राजा म्हणाला, राम मला येथून जावेसच वाटत नाही. येथील ही नदी, ही वनराजे, हे मोर सारं पाहून किती आनंद होतो. परंतु सर्वात मोठा आनंद म्हणजे तुमच्या संगतीचा. श्यामच्या गोष्टी ऐकायला मिळतील. मला त्या फार आवडतात. राम म्हणाला, त्यांना गोष्टी म्हणावं का प्रवचने म्हणावी, व्याख्याने म्हणावी का आठवणी म्हणाव्या, काही समजत नाही. ऐकताना आनंद होतो, स्फूर्ती येते. राजा म्हणाला, श्याम बोलतो त्यात त्याचे निर्मळ हृदय ओतलेले असते. म्हणून बोलण्याला एक विशेष माधुरी असते. म्हणून कृत्रिमतेचा लवलेशही नसतो. अरे पण कृत्रिमता असल्याशिवाय लोकांना आवडत नाही. आजकालचे लोक कृत्रिमतेचे भोगते आहेत. सगळ्याच रुपया शुद्ध चांदीचा असेल तर बाजारात चालत नाही. त्यात थोडी अशुद्ध धातू मिसळावे लागतात. तेव्हाच तो खणकन वाचतो आणि व्यवहारात चालतो. राम म्हणाला, माझ्या मनात एक विचार आहे. तुला सांगतो तू असते. राजा म्हणतो, सांग ना. मी नाही असणार. कोणाच्या खऱ्या भावनांना मी कधीच फसत नाही. राम म्हणाला, श्यामच्या आठवणी प्रसिद्ध केल्या तर लोकांना वाचायला आवडतील, बायकांना वाचायला आवडतील, आई वडिलांना त्या उपयोगी पडतील. श्यामच्या सांगण्यात कोकणातली संस्कृती भरलेली आहे. या आठवणी म्हणजे एक सुंदर संस्कृतीचे वर्णनच आहे. राजाने विचारले, परंतु श्यामला हे आवडणार नाही. त्याला आत्मविश्वास नाही. कोण अशा गोष्टी वाचायला तयार आहे? लोकांना भव्य भडक पाहिजे. त्यांना लैला मजनूच्या गोष्टी पाहिजेत असे तो म्हणतो. राम म्हणाला, त्यांचे बोलणे चालले होते. तोच घंटा झाले. घंटे दोघे मित्र आश्रमात जायला निघाले. श्याम राजाची वाट पाहत होता. राजा व राम दोघे येताना त्याला दिसले. आज मला नाही हात मारले, अगदी दोघेच गेला. श्याम विचारले, तू वाचित होतास म्हणून नाही बोलावले. दिवसभर इतर कामे असतात. थोडा वेळ वाचित होतास तर अडथळा करू नये असे पटले. राजा म्हणाले, अरे मला तरी कुठे फारसे वाचायला आवडते. विषय ग्रंथ वाचावा. मनुष्याची जीवने वाचावी, हृदये वाचावी, त्यातले सुख दुःख जाणून घ्यावी. हे खरे वाचन नाही का? श्याम म्हणाले, श्याम तू भरपूर वाचलेस म्हणून तू असं म्हणतोस. सृष्टीचे ग्रंथ वाचायला शिकावे लागते. शेतकऱ्यांच्या आनंदाचे कवी वर्णन करतात, परंतु शेतकऱ्याला तू उपभोगता येत नाही कारण त्याची दृष्टी नसते. राजा म्हणाले, दुसरी घंटा झाली. सगळे प्रार्थनेला बसले. प्रार्थना संपली व नेहमीप्रमाणे श्यामने आठवण सांगण्यास सुरुवात केली. मित्रांनो, प्रत्यक्ष उदाहरणाने जे शिक्षण मिळते ते शेकडो व्याख्याने ऐकून किंवा अनेक ग्रंथ वाचूनही मिळत नाही. कृती ही मूकपणे बोलते. शब्दाहूनही हे मोठे परिणामकारक असते. कसे जीवावे याची सुद्धा आपल्याकडे संस्कृती आहे. माझे वडील नेहमी सांगायचे, आपल्या पानाकडे पाहून जेवावे. पानावर वस्तू असता मागू नये. येईल तेव्हा घ्यावे. पंक्ती सर्वांना वाढायला आणतील तेव्हा आपणासही मिळेल. हवरेपणा करू नये. शीत पानाच्या खाली सांडू नये. पानात काही टाकू नये. पानातील पदार्थांवर टीका करू नये. पानात गुंतवळ किंवा काही सापडले निमूटपणे काढावे. वाच्यता करू नये. दुसऱ्यास वर्ग करून दाखवू नये कारण दुसऱ्यांना किळस येते. विषारी वस्तू सापडली तर मात्र सांगावे. पान कसे लख करावे याप्रमाणे वडील स्वतः वागत असत. मी अनेकांना जेवताना पाहिले, परंतु माझ्या वडिलांचे जेवण झाल्यावर ताट जितके स्वच्छ निर्मळ दिसे तसे मी कोठेही पाहिले नाही. त्या ताटात कोण जेवले आहे की नाही हे समजण्याची ही मारामार पडेल.
आपल्याला दिसायचा नाही. माझ्या पानावरती जसे शीते दिसली तर आवड आणि म्हणत मथुरेचे कोंबडे जेवेल इतकी शीते साडी आहेस कर गोळा साडी. अमुक वाईट हे असेच झाले याला चव नाही वगैरे ते कधी बोलत नसत. त्यांना सगळेच गोड लागेल. त्यांचा एक शब्द ठरलेला असे राजमान्य. त्यांना कोणी विचारले भाजी कशी झाली आहे ते उत्तर ठरलेले राजमान्य. जेवणाची कोणतीही गोडी त्यांना माहिती नव्हती. एके दिवशी माझ्या चांगलीच ध्यानात राहिली आहे. रोज वडील घरच्या देवांची पूजा करून देवळात गेले म्हणजे आम्ही पाटपाणी घ्यायला लागत असू. भाताशिवाय सर्व वाढून ठेवत असू. आई भाऊ आले भातुकर. वडील देवळातून येताना गणपतीचे तीर्थाने ते आम्ही घेतले म्हणजे जेवण सुरू होत. त्या दिवशी आम्ही जेवायला बसलो. आईने रताळीच्या पाल्याची भाजी केली होती. माझ्या आईला कसलीही भाजी करायला येत असे. भोपळीचा पाला भेंडीचा कोळा पाला सर्वांची ती भाजी करी. ती म्हणायची तिखट मीठ आणि तेलाची फोडणी दिली की सारे गोड लागते. आणि खरेच गोड लागे. ती करी ते सारे पदार्थ गोड लागे. जणू तिच्या हातात पाकदेवताच होती. केलेल्या पदार्थात हृदयातील सारी गोडी ओतून तो पदार्थ ती करत असे. माधुर्याचा सागर सर्वांच्या हृदयातच ठेवलेला असतो. पण त्या दिवशी मजा झाली. भाजी झाली होती मोळी आळी. भाजीत मीठ घालायला आई विसरली होती. कामाच्या भरात राहून गेलं घालायचं. परंतु वडील बोलत ना म्हणून आम्ही कोणी बोललो नाही. वडिलांचा संयम मात्र सांगा. जणू आस्वाद व्रतच ते चालूच होते. आईने भाजी वाढायला आणली म्हणजे म्हणायचे काय फाकडी झाली आहे भाजी. पानातील मीठही त्यांनी भाजीला लावले नाही किंवा जास्त मागितले नाही कारण आईला संशय आला असता. वडील भाजी खात होते म्हणून आम्ही थोडी थोडी खात होतो. आम्ही मीठ मागितले नाही. आई मला म्हणाली तुला नव्हती आवडली भाजी खात नाही रोजच्या सारखी. मी उत्तर देण्याऐवजी वडील म्हणाले तो आता इंग्रजी शिकायला लागलाय ना त्याला या पालेभाज्या कशा आवडतील. मी म्हटलं असं काही नाही हं. इंग्रजी शिकून मी वाईट होणार असेल तर शिकवूच नका मला. कशाला शिकवता. वडील म्हणाले अरे तुला राग यावा ना म्हणून म्हटलं हो. तू जरा रागवलास म्हणजे बरं वाटते. याला फणसाची भाजी आवडते होय ना ग. उद्या पाटील वाडीतून आणीन हो. जून मिळाला तर उकड करेच करा. आई म्हणाली आणावा पुष्कळ दिवसात फणसाची भाजी केली नाही. बोलणी अशी होत होत आमची जेवणे झाली. वडील ओटीवर गेले व सहस्त्रनाम म्हणत शतपावली घालू लागले. शतपावली झाल्यावर जानव्यासाठी चाकीवर सूत कापीत बसले. खापराची चालती होती. प्रत्येकास सूत करता आले पाहिजे असा दंड होता. पसारा आटपून आई जेवायला बसली. ती घास घेते व भाजी खाऊन बघते तू भाजी आणली मीठ नाही मुळीच त्यात. मी जवळच होतो. आई म्हणाली कायदेशा भाजीत मीठ मुळीच नाही. तुम्ही कोणी बोलले नाही. श्याम सांगावं की नाही रे आणि कशी रे भाजी खाल्ली. मी म्हटलं भाऊ बोललो नाही पण आम्ही बोललो नाही. आईला वाईट वाटलं. मिठाशिवाय भाजी खाल्ली रे साऱ्यांना. ती म्हणाली तिला रुखरुख लागली. ती पुन्हा म्हणाली बरीच भाजी खाल्ली नाहीस नाहीतर बचतभर भाजी तूच खायचा मी तर तू संपायचा. तुला गुलामा भाजी हवे पुष्कळ. माझ्या लक्षात तेव्हाच आलेला हवं होतं पण आता काय बोलू. आपली मोठी चूक झाली असे आईला वाटले. जी वस्तू दुसऱ्याला करून द्यायची ती चांगली करून द्यावी. तो जो पदार्थ करून द्यायचा तो चांगला करून द्यावा मग भाजी असो की काही असो. पहिली भाजी वाढली हयगळ केली निष्काळजीपणा केला कामात दक्षता ठेवली नाही हे बरे न झाले नाही असे आईला वाटले. तिला रुखरुख
खायला वाईट वाटू नये म्हणून वडील बोलले नाही. इतक्या खटपटीने चुलीजवळ बसून स्वयंपाक केला, घरात बसून स्वयंपाक केला. तू गोड करून खावा तर दोष पाहू नये, स्वयंपाक करणाऱ्याचे मन दुखवू नये, ही वडिलांची दृष्टी. मित्रांनो, दुसऱ्यांचे मन दुखवू नये म्हणून जिभेवर ताबा ठेवून अळणी भाजी ही मिटक्या मारून खाणारे माझे वडील श्रेष्ठ. का अळणी भाजी कशी हातून झाली का रे, तुम्ही कोणी सांगितलं नाही असे म्हणणारी, चांगला पदार्थ हातून झाला नाही म्हणून मनाला लावून घेणारी, हळहळणारी माझ्याही श्रेष्ठ. दोघेही थोर व श्रेष्ठ. हिंदू संस्कृती संयम आणि समाधान यावर उभारलेली आहे, त्याचप्रमाणे कर्मकुशलतेवरही उभारलेली आहे. हे दोन्ही धडे माझे आई वडील मला देत होते. भाजी ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मी जयश्री दिसे तुमची रजा घेते. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM.

कविता ज्या लेखणीत विराजमान होतात त्या लेखणीला शांता शेळके असं म्हणतात. साधेपणा, निगर्वीपणा, प्रामाणिकपणा असा त्रिवेणी संगम म्हणजे शांता शेळके. संवेदनशील हृदयातून आलेली लवचिक भावनिक शब्दरचना म्हणजे शांता शेळके. आत्मभान ठेवून, आत्मध्यान लावून, आत्मज्ञानातून हवी तशी रचना देण्यात हातखंडा असणारी लेखणी म्हणजे शांता शेळके. शांताबाई म्हणजे ईश्वर निर्मित संवेदनांची मराठी चराचराला लाभलेली देणगीज किंवा मराठी भाषेच्या लावण्याला अधिक सतेज करणारी शब्दरेखा अथवा साहित्य विजेला सरस्वतीचा अंगुली स्पर्श होताच उमटलेला मधुर झंकार. कवयित्री शांता शेळके म्हणजे एक चतुरस्थ व्यक्तिमत्व होत. त्यांनी कथा, कविता, कादंबरी, ललित, अनुवाद, बालसाहित्य, आत्मपर लेखन, गीतलेखन असा सर्वत्र लिलया संचार केला आहे. मात्र त्यांच्या लिखाणाचा केंद्रबिंदू कविता होता हे सर्वश्रुत आहे. त्यांच्या कवितांची झालेली गीतं तसंच त्यांची चित्रपट गीतं प्रचंड गाजली. आजही ती रसिकांच्या ओठांवर आहेत. अशा प्रतिभा संपन्न कवयित्रीला आमचा मानाचा मुजरा.

शांताबाईंची ओळख महाराष्ट्राला गीताच्या रूपात अधिक झालेली मला दिसते. गोंदण सारखा किंवा तोच चंद्रमा नभात सारखा कविता संग्रह, अनोळखी अलौकिक सारखी त्यांची पुस्तकं, किंवा अंगत पंगत सारखं लहान मुलांच्यासाठी बालसाहित्य त्यांनी निर्माण केलेलं आहे. त्यांचे एकूण कर्तृत्व तसे हे महाराष्ट्राला सदैव स्मरणात करायला लावणारे आणि महाराष्ट्राला प्रेरक आणि मार्गदर्शक ठरणारे अशा प्रकारचं त्यांचं साहित्य कर्तृत्व आहे. तोच चंद्रमा नभात सारखं त्यांचं गाणं असेल किंवा जयशारदे सारखं अत्यंत गाजलेलं आणि प्रत्येक पिढीला प्रेरणा देणारं गीत असेल, त्या साहित्याच्या वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भामध्ये लिहित. पुनवेचा चंद्र आला हे गाणं असेल आणि जीवलगा राहिले दूर घरमासे हे तर माझ्या आयुष्यातलं अत्यंत आवडीचं गीत आहे. याचबरोबर झाला साखरपुडा गबाई हे स्त्री सुलभ अशा प्रकारच्या भावनांचं अभिव्यक्ती करणारं गाणं असेल. मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश ही ईश्वराच्या प्रार्थनेच्या संदर्भात असतानाही संबंधित गीतरचना ही प्रत्येकाच्या काळजामध्ये स्थिरावलेली रचना आहे. त्याचबरोबर माझ्या सारंगासारखं गाणं असेल, माझ्या मायेच्या माहेरासारखं माहेर वाशिणीसाठी त्यांच्या भावना व्यक्त करणारं गाणं असेल, किंवा मराठी पाऊल पडते पुढे हे मराठीच्या अस्मितेचं असणारं गीत, बाळा माझ्या नीजना हे अंगाई गीत आणि रेशमाच्या रेघानीसारखं सुंदर अशा प्रकारच्या प्रणय सुलभ भावनांना अभिव्यक्तीचं रूप देणारं गाणं, अशा प्रकारची उत्तम प्रकारची कामगिरी शांताबाईंनी त्यांच्या आयुष्यामध्ये करून ठेवली आहे. ह्या गीतांचा खजिना हा महाराष्ट्र संस्कृतीचं वैभव आहे.

1972 साली हे बंध रेशमाचं हे नाटक आलं. ते रणजित देसाईने लिहिलं होतं. त्यातली पदे शांताबाई यांनी रचली होती. तर त्यातली जी काही पदे आहेत, जसं की का धरीला परदेस किंवा सरस्वती रागातलं विकल मन आज, ही पदे शांताबाई शेळके यांनी रचली होती. त्यांचं मोठेपण असं की दुसऱ्या अंकामध्ये जो दादरा अभिषेकीने घातला आणि ती रचना तिसऱ्या अंकामध्ये गायिका बकुळ पंडित यांना गायची होती. तर शांताबाईंचं मोठेपण हे की त्यातला गाभा त्यांनी तोच ठेवला, पण शब्द रचना मात्र त्यांनी स्वतःची केली. मूळ शब्दशः भाषांतर न करता रूपांतर त्यांनी केलेलं हा त्यांच्या प्रतिभेचा आविष्कार होता असं मला वाटतं. हाच आविष्कार विकल मन आज या काव्यामध्ये पण होता. ही जी मूळ चीज होती सरस्वती रागामध्ये, सजन विन कैसी भई हो निरस, तर ही चीज त्यांनी विकल मन आज चुरत असा आहे ह्या शब्दातून व्यक्त केली आहे. शब्द वेगळे, परंतु त्याचा अर्थ, त्यांच्या अर्थाचा गाभा त्यांनी तोच ठेवला, आणि हेच त्यांच्या प्रतिभेचं मोठेपण आहे असं मला वाटतं.

शांता शेळके हे नाव आणि त्यांची गाणी ही नक्कीच महत्वाची आहेत, कारण मराठी रसिकांना शांताबाई शेळके असं म्हटल्याबरोबर त्यांची अनेक गाणी आठवतात. जीव लगा राहिले रे दूर घर माझे हे गाणं असेल, किंवा हे श्याम सुंदरा राजसा हे, किंवा ऋतू हिरवा ऋतू बरवा हे असेल, किंवा त्यांची अनेक कोळी गीतं असतील. एवढंच नाही तर शांताबाईंनी लिहिलेली गणपतीची गाणी कदाचित सगळ्यांना माहिती नसेल की शांताबाईंनी गणपतीवर 21 गाणी लिहिलेली आहेत. अशी 21 दुर्वांची जोडी त्यांनी गणपतीला गाण्याच्या रूपात वाहिलेली आहे. मग शांताबाईंची आठवते ती लावणी. रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशिदा मी काठीला हात नका लावू माझ्या साडीला. या निमित्ताने मला एक नक्की सांगायला आवडेल की मराठी लावणी लिहिणाऱ्या शांताबाई या पहिल्या स्त्री लावणीकार आहेत. दुसरे म्हणजे हृदयनाथ मंगेशकरांनी शांताबाईंची सर्वात जास्त गाणी स्वरबद्ध केली, त्यामुळेच ती घराघरात पोहोचलेली आहेत. थोडक्यात सांगायचं तर सगळीच मंगेशकर भावंडे यांनी शांताबाईंची गाणी गायलेली आहेत.

कांताबाईंचं व्यक्तिमत्व असं होतं की निरांजनातली शांत तेवणारी ज्योतच जणू. त्यांनी मेघदूत काव्य वाचन केलं. मुळातच मेघदूत हे अधिक उत्कट विरह भाव गीत असलेलं आणि त्याचा भावानुवाद शांताबाईंनी केलेला आहे. खरं म्हणजे कविता शब्दात नसतेच, शब्दांमागे कवीच्या मनातील जे जीवनमर्म उभं असतं त्यात कविता असते. शब्द निमित्त मात्र असतात, ते मर्म आपल्याशी बोलत असतं नित्य निरंतर. शांताबाईंची कविता अशीच नित्य निरंतर बोलत राहील अशी मला खात्री वाटते. धन्यवाद.

हॅलो, हाय, नमस्कार. मी ज्योती तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM फ्रॉम युअर ओन रेडिओ. आज मी तुम्हाला घेऊन चालले आहे एका सुंदर प्रवासावर. हा प्रवास आहे आपल्या महाराष्ट्राच्या अद्भुत ठिकाणांचा, म्हणजे भ्रमंती. महाराष्ट्र हे भारतातील एक समृद्ध आणि वैविध्यपूर्ण राज्य आहे. इथे डोंगर, समुद्र, जंगल, किल्ले, धार्मिक स्थळ सगळं काही आहे. संतांची भूमी, ज्ञानेश्वर तुकाराम आणि शिवरायांची परंपरा आहे. संस्कृती, परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम म्हणजे माझा महाराष्ट्र. महाराष्ट्र म्हणजे फक्त एक राज्य नाही, तर निसर्ग, इतिहास आणि श्रद्धेचा संगमही आहे. प्रत्येक ठिकाण एक वेगळी कहाणी सांगतं. कुठे पराक्रम, कुठे भक्ती, कुठे निसर्गाची सुंदरता. भ्रमंती म्हणजे फक्त फिरणे नाही, तर नवीन अनुभव, नवीन आठवणी आणि आपल्या संस्कृतीशी जोडणी आहे. चला तर मग महाराष्ट्र फिरूया आणि आपल्या मातीतला अभिमान अनुभवूया. आज आपण आपले ऐतिहासिक किल्ल्यांच्या बाबतीत भ्रमंती करणार आहोत. महाराष्ट्रामधील पहिला ऐतिहासिक किल्ला म्हणजे रायगड किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या किल्ल्याला

चे संरक्षित स्मारक आहे. याचे प्राचीन नाव रायरी हे होते. युरोपचे लोक त्यास पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम. 500 वर्षापूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते, तो नुसता एक डोंगर होता. तेव्हा त्यास रासीवटा व तणस अशी दोन नावे होती. त्याचा आकार व उंची सभोवतालच्या दऱ्या यावरून त्यास नंदादीप असेही नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होईल. मोऱ्यांचे प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिले. त्या प्रतापरावमुळे विजापुरास पळाले. महाराजांनी 6 एप्रिल 1656 रोजी रायरीस म्हणजे रायगडास वेढा घेतला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली. तेथे असताना कल्याणचा सुभेदार मुल्लाव अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे, म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली. रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव जंबूद्वीप असे होते. याच दुर्गेश्वराला 15 विविध नावांनी संबोधले गेले आहे. रायगड, रायरी, इस्लामगड, नंदादीप, जंबूद्वीप, तणस, राशीवटा, बदेनूर, रायगिरी, राजगिरी, भिवगड, रेड्डी, शिवलंका, राहीर आणि पूर्वेकडील जिब्राल्टर. देवगिरीच्याहून दशहून 1.5 गाव उंच प्रशस्त जागा पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाही, उभ्या काड्यावर पाखरू उतराव्या जागा नाही हे बघून महाराज खुशीने म्हणाले, तक्तास जागा हाच गड करावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शब्दांचा उल्लेख बखरीत आहे. रायगडाचे स्थान लक्षात घेऊन या किल्ल्यावरच राजधानी बसवण्याचे महाराजांनी निश्चित केले. रायगडाचे जुने नाव रायरी. गडाचा विस्तार प्रचंड असून समुद्र सपाटीपासून किल्ल्याची उंची 29 फूट. गडाला सुमारे 1435 पायऱ्या आहेत. गडाच्या पश्चिमेकडे हिरकणीचा बुरुज, उत्तरेकडे टकमकटो, श्री श्रीकाई मंदिर आणि मध्यभागी असलेला महाराजांचा पुतळा हे मुख्य आकर्षण आहे. शिर्के 5व्या शतकापासून रायगडांचे स्वामी होते. याची आठवण करून देणारी गडस्वामिनी श्री शिरकाई मंदिर गडावर आहे. लोकमान्य टिळकांच्या काळात मावळकर नावाच्या इंजिनियरने हे मंदिर बांधले. ते श्री शिरकाईचे मूळ मंदिर नाही, मूर्ती मात्र प्राचीन आहे. मूळ शिरकाई मंदिर राजवाड्यास लागून डावीकडे होळी माळावर होते. तेथे मूळ देवळाचा चबुतरा अजूनही आहे. ब्रिटिश काळापासून तेथे श्री शिरकाईचा घरटा हा नामफलक आहे. शिवाजीने सर्व किल्ल्यांचा आधार व विलासस्थान अशा रायगड किल्ल्यास आपले वसती स्थान केले. हा किल्ला एवढा प्रचंड आणि विशाल आहे की त्यात तीनही लोकीचे वैभव साठवले आहेत. गडावर विहिरी, सरोवरे, कूप विराजत आहेत. सर्व यवनांना जिंकून रायगडावर राजा शिवाजीने राजधानी केली आणि लोकांचे इच्छित पुरवून जगतात श्रेष्ठ यश संपादन केले. इसवी सन 1675 फेब्रुवारी 4 शके 1596 माघ व 5 गुरुवारी या दिवशी संभाजी राजांचा मुंज रायगडावर झाला. शके 1601 सिद्धार्थी सवंसर फाल्गुन व 2 1680 मार्च 7 या दिवशी राजाराम महाराजांचा मुंज देखील रायगडावर झाला. लगेच 8 दिवसांनी राजाराम महाराजांचे लग्न प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी झाले. रायगडाने अनुभवलेले अत्यंत दुःखद प्रसंग म्हणजे महाराजांचे निधन. शके 1602 रुद्रनाम सवंसरे चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती दिनांक 3 एप्रिल 1680 या दिवशी महाराजांचे निधन झाले. सभासद खबर बनते ते दिवशी पृथ्वी कंप जाहला, अष्टदिशा दिग्दाह होऊन गेल्या. श्री शंभू महादेवी तळ्याचे उदक रक्तांबर झाले. पुढे शके 1602 रुद्र सवंसर माघ शुक्ल 7 इसवी सन 1681 16 फेब्रुवारी या दिवशी रायगडावर संभाजी महाराजांचे विधीपूर्वक राज्यारोहण झाले. इसवी सन 1684 सप्टेंबरमध्ये औरंगजेबाने रायगडाच्या मोहिमेस सुरुवात केली. 21 रोजी शहाबुद्दीन खान

40,000 सैन्यासह बादशहाने रायगडाच्या पायथ्याशी झाडले. 15 जानेवारी 1885 सुमारास शहाबुद्दीने गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका गावाला आग लावली व लुटालूट चालू केली. पण प्रत्यक्ष रायगडावर हल्ला न करता तो 1885 मार्च मध्ये परतला. औरंगजेबाने आपला वजीर आसद खान याचा मुलगा इतिकाद खान उर्फ जुल्फिकार खान या सैन्य देऊन रायगड घेण्यास पाठवले. शके 1610 विभव संवत्सर फाल्गुन शुक्ल 3-12 फेब्रुवारी 1689 रोजी राजाराम महाराजांची कारकीर्द सुरू झाली आणि 25 मार्च 1689 रोजी खानाने गडास वेढा घातला. दिनांक 5 एप्रिल 1689 रोजी राजाराम महाराज रायगडावरून निसटून प्रतापगडावर गेले. पुढे जवळजवळ 8 महिने वेढा चालू होता. पण दिनांक 3 नोव्हेंबर 1689 रोजी सूर्याजी पिसा या किल्लेदाराच्या फितुरीमुळे किल्ला मोगलांना मिळाला. वाईची देशमुखी देण्याचे आमिष दाखवून खानाने त्यास फितूर केले. जुल्फिकार खान हा बादशहाने इतिकाद खानाला दिलेला किताब आहे. पुढे रायगडाचे नामांतर इस्लामगड असे झाले. 5 जून 1733 या दिवशी शाहू महाराजांच्या कारकिर्दीत मराठ्यांनी पुन्हा रायगड घेतला. गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे म्हणाल तर पाचाडचा जिजाबाईचा वाडा. उतारवया जिजाबाईंना गडावरची थंड हवा वारा मानवत नसे म्हणून महाराजांनी त्यांच्यासाठी पाचाडजवळच एक वाडा बांधून दिला. तोच हा मासाहेबांचा राहता वाडा. वाड्याची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांची व्यवस्थाही महाराजांनी केली होती. पायऱ्यांची एक उत्तम विहीर असे जिजाबाईंना बसण्यासाठी केलेले दगडी आसन बघण्यासारखे आहे. यास तक्क्याची विहीर असेही म्हणतात. खूप लढा बुरुज गड चढू लागले म्हणजे एक बुरुजाचे ठिकाण दिसते. तोच हा सुप्रसिद्ध खूप लढा बुरुज. बुरुजा शेजारी एक दरवाजा आहे त्यास चित्त दरवाजा असे म्हणतात. पण हा दरवाजा आता पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. नाना दरवाजा या दरवाजेस नाणे दरवाजा असेही म्हणतात. नाना दरवाजा याचा अर्थ लहान दरवाजा. इसवी सन 1674 मे महिन्यात राज्याभिषेकाच्या निमित्ताने इंग्रजांचा वकील हेनरी ऑक्झेनने याच दरवाजातून आला होता. या दरवाजास 2 कमानी आहेत. दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकरांसाठी 2 लहान खोल्या आहेत त्यास देवडा असे म्हणतात. दरवाजास अडसर घालण्यासाठी खोबडी असतात. मदार मोर्चा किंवा मशीद मोर्चा चित्त दरवाजाने गेल्यावर नागमुडी वळण घेत गेलेल्या रस्त्याने पुढे गेल्यावर एक सपाटी लागते. या मोकळ्या जागेत टोकाशी 2 पडक्या इमारती दिसतात. यापैकी एक पहारेकराची जागा असून दुसरे धान्याचे कोठार आहे. येथे मदनशहा नावाचा साधूचे थडगे आहे. तिथे एक प्रचंड तोफही आहे. येथून पुढे गेल्यावर खडकात खोदलेल्या 3 गुहा दिसतात. महादरवाजा महादरवाजाच्या बाहेरील अंगास वर दोन्ही बाजूस 2 सुंदर कमळाकृती कोरलेल्या आहेत दरवाजावर. दरवाजावर असणाऱ्या 2 कमळांचा अर्थ म्हणजे किल्ल्याचा आत श्री आणि सरस्वती नांदत आहेत. श्री आणि सरस्वती म्हणजे विद्या आणि लक्ष्मी होय. महादरवाजाला 2 भव्य बुरुज आहेत. एक 75 फूट तर दुसरा 65 फूट उंच आहे. तटबंदीमध्ये जी उतरती बोके ठेवली आहेत त्यास जंग्या असे म्हणतात. शत्रूवर मारा करण्यासाठी ही बोके ठेवलेली असतात. बुरुजामधील दरवाजा हा वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे. महादरवाजातून आत आल्यावर पहारेकरांचा देवड्या दिसतात. तसेच संरक्षकांसाठी केलेल्या राहण्याच्या खोल्याही दिसतात. महादरवाजापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली आहे. पुढे गेलात तर चोर दिंडी. महादरवाजापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत जी तटबंदी जाते त्यावरून चालत गेल्यास तिथे ही तटबंदी संपते. त्याच्या थोड्या अलीकडे बुरुजात ही चोर दिंडी बांधलेली आहे. बुरुजाच्या आतून दरवाजापर्यंत येण्यासाठी पायऱ्या आहेत. हत्ती तलाव महादरवाजातून थोडे पुढे आल्यावर जो तलाव दिसतो तो हत्ती तलाव. गजशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत आहे. गंगासागर तलाव हत्ती तलावापासून जवळच रायगड जिल्हा परिषदेच्या धर्मशाळेची इमारत दिसतात. धर्मशाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे 50-60 पावले चालत गेल्यास जो तलाव लागतो तो गंगासागर तलाव.
महाराजांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर व महाराणांची आणलेली कीर्ती या स्थळावर टाकली गेली, म्हणूनच याचे गंगासागर असे नाव पडले. शिवाजी महाराजांच्या काळात शिबंदीसाठी याचे पाणी वापरण्यात येईल. स्तंभ. गंगासागराच्या दक्षिणेस दोन उंच मनोरे आहेत, त्या स्तंभ म्हणतात. जगदीश्वराच्या शिलालेखामध्ये ज्या स्तंभाचा उल्लेख केला आहे हे तेच आहे. ते पूर्वी पाच मजली होत असत. ते द्वादश कोणी असून बांधकामात नक्षीकाम आढळते. पालखी दरवाजा. स्तंभाचा पश्चिमेस भिंत असलेल्या भागातून 31 पायऱ्या बांधलेल्या दिसतात. त्या चढून गेल्यावर जो दरवाजा लागतो तो पालखी दरवाजा. या दरवाजातून बाले किल्ल्यात प्रवेश करता येतो. मेणा दरवाजा. पालखी दरवाजावर प्रवेश केला की चढ उतार असलेला एक सरळ मार्ग आपल्याला मेणा दरवाजापर्यंत घेऊन जातो. उजव्या हातास जे 7 अवशेष दिसतात ते आहेत राण्यांचे महाल. मेणा दरवाजातून बाले किल्ल्यावर प्रवेश करता येतो. राजभवन. राणी वंशाच्या समोर डाव्या हातास दासदासींच्या मकानांचे अवशेष दिसतात. या अवशेषांच्या मागे दुसरी जी समांतर भिंत आहे त्या भिंतीच्या मध्यभागी जो दरवाजा आहे तिथून बाले किल्ल्याच्या अंतर्भागात प्रवेश केला की जो प्रशस्त चौथरा लागतो तेच महाराजांचे राजभवन. राजभवनाचा चौथरा 86 फूट लांब व 33 फूट रुंद आहे.

पृष्ठभवनाचा चौथरा 86 फूट लांब व 33 फूट रुंद आहे. रत्नशाळा राजप्रासादाजवळील स्तंभाच्या पूर्वेकडील असलेल्या मोकळ्या जागेत एक तळघर आहे. तीच ही रत्नशाळा. हा खलबतकाना म्हणजे गुप्त बोलणी करण्यासाठी केलेली खोली असावी असेही म्हणतात. राजसभा महाराजांच्या राज्याभिषेक जिथे झाला तीच ही राजसभा. राजसभा 220 फूट लांब आणि 124 फूट रुंद आहे. येथे पूर्वेकडे तोंड असलेली सिंहासनाची जागा आहे. येथे 32 मनाचे सोन्याचे सिंहासन होते. सभासद खबर होते तख्त सुवर्णाचे 32 मनाचे सिद्ध करवलेले हे सिंहासन होते. नवरत्न अमोलिक जितकी कोशात होती त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने जडाव केली होती. नगारखाना सिंहासनाच्या समोर जे भव्य प्रवेशद्वार होते तोच हा नगारखाना. हे बाले किल्ल्याचे प्रमुख प्रवेशद्वार आहे. नगारखान्यातून पायऱ्या चढून वर गेले की माणूस किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर असतो. बाजारपेठ नगरखान्याकडून डावीकडे उतरले गेले की समोर जी मोकळी जागा आहे तो होळीचा माळ. तिथेच आता शिवछत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला आहे. पुतळ्यासमोर जे 2 रांगांमध्ये भव्य अवशेष असतात ती शिवाजी महाराजांच्या काळातील बाजारपेठ. पेठेच्या 2 रांगात प्रत्येकी 22 दुकाने आहेत. 2 रांगांमधून जवळजवळ 40 फूट रुंदीचा रस्ता आहे. हे बाजारपेठ आजही हुबेहूब जसेच्या तसे आहे. शिरकाई देऊळ महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूस जे छोटे देऊळ दिसते ते शिरकाईचे देऊळ. शिरकाई ही गडावरील मुख्य देवता. शिरके 5व्या शतकापासून रायगडाचे स्वामी होते. याची आठवण देणारी गडस्वामिनी शिरकाई हिचे मंदिर गडावर आहे. लोकमान्य टिळकांच्या काळात मावळकर नावाच्या इंजिनियरनी हे मंदिर बांधले आहे. ते शिरकाईचे मूळ मंदिर नाही. मूर्ती मात्र प्राचीन आहे. मूळ शिरकाई मंदिर राजवाड्यास लागून डावीकडे होळी माळ्यावर होते. तिथे मूळ देवळाचा चबुतरा अजूनही आहे. ब्रिटिश काळात तेथे शिरकाईचा घरटा हा नामफलक होता. जगदीश जगदीश्वर मंदिर बाजारपेठेच्या खालच्या बाजूस पूर्वेकडील उतारावर ब्राह्मण वस्ती ब्राह्मण तळे वगैरे अवशेष दिसतात. तिथूनच समोर जे भव्य मंदिर दिसते तेच महादेवाचे म्हणजे जगदीश्वराचे मंदिर. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे पण सध्या ही मूर्ती भग्रावस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभा मंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभाराच्या भिंतीस हनुमंतांची भव्य मूर्ती दिसते. मंदिराचा प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांच्या खाली एक लहानसा शिलालेख दिसतो. तो पुढील प्रमाणे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इटळकर या दरवाजाच्या उजव्या बाजूस भिंतीवर एक सुंदर शिलालेख दिसतो. तो पुढील प्रमाणे श्री गणपते नमः प्रासादो जगदेश्वरी रस्य जगता मान नंददो मुदय श्रीमच्च पत्ते शिवस्य नूपते सिंहासने तिष्ठत शाके शन्व बाण भूमि गणनादा नंद सवत्सरे ज्योतिराज मुहूर्त कीर्ति महिते शुक्लेश सापे तिथो वापी कुबडा गरजिरु चिर रम्यवन वितिको स्तंभे कुंभी गृहे नरेंद्र सदनेर भलेही मिहिते श्रीमद्राय गिरो गिरामविषये हिराजिना निर्मितो यावच्छन द्र दिवाकरो विलस सत्वा वत्म युजभूते याचा थोडक्यात अर्थ पुढील प्रमाणे आहे.

Shum, shum, shum, shum, shum.

जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रासाद श्रीमत छत्रपती शिवाजी राजांच्या आज्ञेने 1596 मध्ये आनंद नाम संवत्सर चालू असताना सुमुहूर्तावर निर्माण केला. या रायगडावर फिरोजी नावाचा शिल्पकाराने विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजगृहे अशाची उभारणी केली आहे. ती चंद्र सूर्य असो तोवर खुशाल नंदो. महाराजांची समाधी. मंदिराचा पूर्व दरवाजापासून थोडा अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो तोच महाराजांची समाधी. समासात बखर म्हणते, क्षत्रिय कुलावंतस श्रीमन्न महाराज धीराज शिवाजी महाराज छत्रपती यांचा काल 1602 चैत्र शुद्ध 15 1680 या दिवशी रायगड येथे झाला. देहाचे सार्थक त्यांनी बांधलेला जगदीश्वराचा जो प्रासाद आहे महाद्वाराच्या बाहेर दक्षिण भागी केले. तेथे काळ्या दगडाच्या चिऱ्याचे सुमारे छातीभर उंचीचे अष्टकोनी जोते बांधलेले असून वरून फरसबंदी केलेली आहे. फरसबंदीचा खालील पोकळी आहे. तिथे महाराजांचे अवशिष्टांश रक्षामिश्र मृतिका रूपाने सापडतो. दहनभूमी पलीकडे भग्न इमारतींच्या अवशेषांची एक रांग आहे. ते शिंबदीचे निवासस्थान असावे. त्याच्या पलीकडे सदर वस्तीपासून विलग असा एक घराचा चौथरा दिसतो. हे घर इ.स. 1674 मध्ये इंग्रज वकील हेनरी ऑक्झेंडन यास राहाव्यास दिलेले होते. महाराजांच्या समाधीचा पूर्वेकडील भवानी टोक आहे तर उजवीकडे दारूची कोठारे 12 टाकी दिसतात. कुशाव्रत तलाव. होळीचा मार्ग डाव्या हातात सोडून उजवीकडील वाट कुशाव्रत तलावाकडे जाते. तलावाजवळ महादेवाचे छोटेसे देऊळ आहेत. देवळासमोर फुटलेल्या अवस्थेला नंदी दिसतो. वाघ दरवाजा. कुशाव्रत तलावाजवळ घळीने उतरत वाघ दरवाजाकडे जाता येते. आज्ञापत्रात लिहिले आहे की किल्ल्यास एक दरवाजा थोर आयब आहे. याकरिता गड पाहून 1, 2, 3 दरवाजे तसा चोर दिंड्या करून ठेवाव्यात. त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकर दरवाजे व दिंड्या चिरून टाकाव्या. हे दूरदर्शीपणाचे धोरण ठेवूनच महाराजांनी महादरवाजाशिवाय हा दरवाजा बांधून घेतला. या दरवाजाने वर येणे जवळजवळ अशक्य होते, तरी दोर लावून खाली उतरू शकतो. पुढे राजाराम महाराज व त्यांची मंडळी जुल्फी खानाचा वेढा फोडून या दरवाजाने निसटली होती. टकमकटोक. बाजारपेठेच्या समोरील टेपावरून खाली उतरून टकमक टोकाकडे जाता येते. तिथेच एक दारूच्या कोठाराचे अवशेष आहे. जसजसे टोकाकडे जावे तसतसा रस्ता निमुळता होत जातो. उजव्या हाताला सरळ सुटलेला 2600 फूट खोल कडा आहे. टोकावर वारा प्रचंड असतो व जागाही कमी असल्यामुळे गोंधळ न करता सावधानी बाळगावी लागते. आधीपासून शिवराज्य काळात या ठिकाणाहून गुन्हेगारांचा कडेलोट केला जाईल. हिरकणी टोक. गंगासागराच्या उजवीकडे पश्चिमेस जी चिंचोळी वाट आहे ती हिरकणी टोकाकडे जाते. हिरकणी टोकाशी संबंधित हिरकणी गवळणीची ही एक कथा आहे. त्या बुरुजावर काही तोफाई ठेवलेल्या असतात. बुरुजावर उभे राहिले तर डाव्या हाताला गांधारीचे खोरे, उजव्या बाजूला काळ नदीचे खोरे, तसेच इथून पाचाड, खुबलडा, बुरुज, मशीद, मोर्चा ही ठिकाणी तोफेच्या माऱ्यात आहेत. त्यामुळे युद्धशास्त्राचा तसेच लढाऊ दृष्टीने ही खूप महत्वाची मौक्याची जागा आहे. वाघ्या कुत्र्याची समाधी. इतिहासात असे म्हणले जाते की शिवाजी महाराजांचा अंत्यसंस्कार चालू होता तेव्हा शिवाजी महाराजांच्या वाघ्या नावाच्या कुत्र्याने त्या आगीत उडी मारली होती. त्याची इथेही समाधी आहे. रायगडावरील अश्मयून युगीन गुहा सुद्धा आहे. पुण्याहून रायगडापर्यंत जाण्यासाठी थेट बस सेवा होती. ही बस पुण्यातून भोर मार्गे वरंदा घाटावरून महाड मार्गे पाचाड गावातून रायगड दोरवाटेचा तळावरून पाचाड खंडीत येते. येथून पाय उतार घेऊन अवघ्या 1435 पायऱ्या चढून गेले की रायगड माथा गाठता येतो. पण या पाचाड खंडीतच रायगडाच्या विरुद्ध दिशेत अवघ्या 4 ते 5 मिनिटाच्या चढणीवर एक गुहा आहे. तिला म्हणतात वाघबीळ किंवा नाचर टेपाची गुहा. नवे टेकर्स या गुहाला गन्स ऑफ पाचाड असे म्हणू लागले. जगात
शहरातील इतर सर्व गुहांपेक्षा या गुहेची रचना पूर्णपणे वेगळी आहे. पाचाळ खिंडीतून येथे चढून गेले की गुहेचे तोंड दिसते. या तोंडातून आत गेले की समोर येणारे दृश्य अचंबित करणारे आहे. दोन गोलाकृती प्रचंड भोके पलीकडील बाजूला आहेत. तिथवर गेले की पाचाळचा भुईकूट किल्ला, पाचाळ गाव व पाचाळ पासून ते पाचाळ खिंडीकडे येणारा घाट रस्ता व्यवस्थित पाहता येतो. या गुहेत एका पाठोपाठ येणाऱ्या थंड वाऱ्याच्या झुळका आपला सारा थकवा दूर करतात. ज्या अर्थी अश्मयुगीन मानवाची इथे वस्ती होती, त्या अर्थी इथे जवळपास बारमाही पाण्याचे एखादे नैसर्गिक ठिकाण निश्चित असणार. त्याचा शोध घ्यायला हवा. रायगड पाहायला शेकडो हजारो दुर्ग यात्रींनी या वाघबीळ गुहेची कल्पनाच नसते. अश्मयुगीन मानवाची जुने वस्ती स्थान, तीन तोंडे असणारी गुहा, तिथून दिसणारा उत्कृष्ट देखावा, सतत वाहणारी थंड वारा, त्याची अपूर्वाई इथे भेट देणाऱ्याला जाणवते. गडावरती राहण्यासाठी उत्तम सोय आहे. गडावर एक धर्मशाळा आहे, एक मोठा हॉल व छोट्या मोठ्या अशा 7 ते 8 खोल्या आहे. राहण्यासाठी सोय विनाशुल्क आहे. गडावरील खाण्याची सोय आहे, पण स्वतःच्या सोयीप्रमाणे खाद्यपदार्थ घेऊन गडावर जाण्याची व विविध वस्तूंच्या दुकाने आहेत. गडावर गंगासागर तलाव इत्यादी अनेक पाण्याचे तलाव आहेत. त्यात मुबलक गडावर जाण्याचा वाटा आहे. गडावर जाण्यासाठी आता एकूण 2 मार्ग आहेत. इथे पाण्याची खूप चांगली सोय आहे. शुद्ध पाणी आणि फिल्टर केलेले पाणी आपणास मिळते. पायवाट आणि यांत्रिक दोरवाट. रायगड किल्ल्यासंबंधीची काही पुस्तके सुद्धा आहेत. आजचा रायगड, पांडुरंग पानट पाटणकर 2006. एका राजधानीची कहाणी, दुर्गराज रायगड, उदय दांडेकर. किल्ले रायगड, शंकर अभ्यंकर 1980. किल्ले रायगड, कथा पंचविशी, अप्पा परब 2015. किल्ले रायगड, प्रदक्षिणेच्या वाटेवर, लेखक संकलक अप्पा परब 2005. किल्ले रायगड स्थलदर्शन, अप्पा परब 2012. गडांचा राजा, राजांचा गड, रायगड, प्राध्यापक भाटे 1986. चला पाहू रायगड, श्री दीक्षित प्रकाशक, शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे. चला रायगडाला रायगड मार्गदर्शिका, प्रकाशक शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे 1968. तो रायगड, के घाणेकर 1991. दुर्गराज रायगड, गजानन आरते 1974. दुर्गराज रायगड, प्रवीण वसंतराव भोसले 2006. माझे नाव रायगड, बळवंत मोरेश्वर पुरंदरे 1961. राजधानी रायगड, प्रभाकर भावे 1997. राजधानी रायगड, वी वा जोशी 1929. रायगड प रा दाते 1962. रायगड एक अभ्यास, चला पाहूया रायगड, गोपाळ चांदोकर 2001. रायगड अभ्यास वर्ग, परागलिमये, प्रकाशक जनसेवा समिती, विलेपार्ले 2002. रायगड एक अभ्यास, वैभव रायगडाचे, शिवपूर्वकालीन लेखक गोपाळ चांदोरकर, प्रकाशक प्रफुल्लता प्रकाशन 2004. रायगड एक अभ्यास, शोध शिवसमाधीचा, गोपाळ चांदोरकर 2000. रायगड किल्ल्याची जुनी माहिती, अंताजी लक्ष्मण जोशी 1885. रायगड किल्ल्याचे वर्णन, गोविंदराव बाबाजी जोशी 1885. रायगड जिल्ह्याचे दुर्ग वैभव, सचिन जोशी. रायगड दर्शन, प्रल्हाद नरहर देशपांडे 1981. रायगड दर्शन दुर्मिळ पुस्तकाल, प्र के घाणेकर. रायगड प्रदक्षिणा, गेना परदेशी 1988. रायगड प्रदक्षिणा, सोमनाथ सहळ 1984. रायगड यात्रा दर्शन माहिती, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे 1951. रायगड रम्य कथा, प्रसिद्ध विभाग महाराष्ट्र सरकार. रायगड वर्णन, केशव अ हर्डीकर 1906. रायगडचा इतिहास, सुधाकर लाड. रायगड स्पर्धा, एक राष्ट्र उद्धारक कार्यक्रम, गे ना परदेशी 1986. रायगडची जीवनकथा, शांताराम विष्णू आवळसकर 1962, 1974 आणि 1998 हे पुस्तक अष्टीकॉमवर आहे. रायगडची माहिती, गोविंद गोपाळ टिपणीस महाडकर 1896.
शिवतीर्थ रायगड रंगीत फोल्डन प्रकाशक पर्यटन संचालन महाराष्ट्र राज्य शिवतीर्थ रायगड गोणी दांडेकर शिवरायांच्या दोन राजधान्या गोणी दांडेकर 1983 शिवस्फूर्तीचा स्मृती रायगड मधुरावकर 1974 श्रीमत रायगिरो गोपाळ चांदोरकर श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे स्थापना शताब्दी स्मरणिका म श्री दीक्षित श्री क्षेत्र रायगड दर्शन गोणी दांडेकर 1974 बघितले आपल्या रायगडाची कहाणी. हे फक्त ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांचं ऐतिहासिक किल्ला नसून तो आपल्यासाठी मानाचा रायगड किल्ला आहे. जय महाराष्ट्र.

गुमान से दूर दूर यकीन की हद के पास पास दिल को भरम ये

बोलणार आहोत अशा शब्दांविषयी किंबहुना अशा मराठी शब्दांविषयी जे खरं तर मूळचे मराठी नाही आहेत तर ते इतर भाषांमधून आलेले शब्द आहेत. चला तर मग जाणून घेऊया असे शब्द आणि सोबत छान छान गाणी तर असणार आहेतच. तेव्हा कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. इतर भाषांमधून मराठीत आलेल्या शब्दांना ऋण शब्द असं म्हणतात. मराठी भाषेचा इतर संस्कृती आणि भाषांशी शतकानुशतके संपर्क आल्यामुळे अनेक परकीय आणि शेजारील भाषांमधील शब्द मराठीत अगदी सहजपणे मिसळून गेले. वास्को द गामा हा पोर्तुगीज व्यापारी 1498 साली भारताच्या खालच्या बाजूला व्यापारानिमित्ताने आला. कोचीनमध्ये त्यांनी आपलं बस्तान बसवलं. साधारण 1498 ते 1661 पर्यंत पोर्तुगीजांचा येथील हिंदू राजे, मुसलमान राजे, इंग्रज आणि संबंध येत गेला. तसंच या सगळ्यांशी प्रसंगोपात संघर्षही होत गेले. सुमारे 150 वर्ष कोचीन, दमण, दीव, गोवा या भागांवर पोर्तुगीजांचा प्रभाव राहिला. पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेले

यशी, पगार, चावी, काडतूस, खमीस, पिस्तूल, बिजागरी, तंबाखू, बटाटा, साबण, हापूस, लोणचे, पायरी, कोबी, हे जे सगळे शब्द आहेत जे आपण मराठी भाषेत अगदी रोज वापरतो, हे सगळे शब्द हे मूळचे पोर्तुगीज आहेत. पेशवाई बुडाल्यापासून म्हणजे सन 1818 पासून सन 1947 पर्यंत इंग्रजांचं राज्य हिंदुस्थानवर होतं. अनेक हिंदुस्थानी लोक गरज म्हणून इंग्रजी शिकू लागले, त्यामुळे आपोआपच इंग्रजी शब्द मराठीत पसरले आणि अगदी सहजपणे रुळले. सायकल, डॉक्टर, रेडिओ, स्टेशन, सिनेमा, सर्कल, टेबल ही या सगळ्याची काही उदाहरणं. डॉक्टर हा शब्द ग्रामीण भागात इतक्या खोलवर रुजला की काही काही ग्रामीण लोक त्याचा उच्चार डागदर असा सुद्धा करीत. तशा पद्धतीचे संवाद साहित्यात सुद्धा आपल्याला वाचायला मिळतात. इंग्रजी भाषेतले अनेक शब्द हे इंग्रजांनी फ्रेंच मधून घेतलेत ही एक उपमाहिती. 12व्या 13व्या शतकात तुर्क आणि मुघलांची सत्ता भारतात प्रस्थापित झाली. या वेळेपासून मुसलमानांच्या देशव्यापी सत्तेचा आपल्या महाराष्ट्राशी अगदी निकटचा संबंध येऊ लागला. मुसलमानांची राज्यकारभाराची भाषा ही फारसी असल्यामुळे अर्थातच फारसीचा आणि मराठीचा संबंध आला. राज्यकारभार विषयक व्यवहारासाठी या फारसीचा उपयोग होऊ लागला. महाराष्ट्राचे राजकीय आणि सामाजिक जीवनही काही अंशी हे फारसीमय झाले. जवळजवळ 800 वर्षांचा हा संबंध असल्याने फारसी भाषेतील अनेक शब्द मराठीत रुळले तर त्यात काही आश्चर्य वाटण्यासारखं नाहीये. अशा काही शब्दांचे नमुने म्हणजे हेजीब, दफ्तरदार, फडणवीस, कारखानीस, खातरजमा, दिलासा, रिवाज, दस्तूर, शिरस्ता, दौलतजादा, शह देणे, नेस्तनाबूत करणे हे काही वाक्प्रचार सुद्धा फारसीकडूनच आपल्याला मिळालेली भेट आहे. असं म्हणतात की फारसी भाषेतले बरेच शब्द हे अरबी आहेत. आता आपण या भाषांविषयी बोललो आहोत तर आपण उर्दूला दुर्लक्षित करून चालणारच नाही, त्यामुळे आता आपण बोलणार आहोत उर्दूकडे. उर्दू ही अलीकडची म्हणजेच 200 ते 300 वर्षांपूर्वी विकसित झालेली भाषा. तुर्की, अरबी, फारसी या भाषांमध्ये उर्दूची मुळं सापडतात. हिंदी, दख्खनी, रेख्ता या नावांनी उर्दू ही ओळखली गेली. उत्तर प्रदेश, जम्मू या भागात अधिक प्रमाणात उर्दू समाजात ही संवादली जाते. आता उर्दू भाषेतले बरेच शब्द हे मराठीत आलेले आहेत, त्यातले काही शब्द आपण आता बोलणार आहोत. उदाहरणार्थ बातचीत, मुद्दा, जरा, चर्चा हे जे शब्द आहेत हे मूळचे उर्दू शब्द आहेत. आता हे सगळे शब्द सुद्धा आपण आपल्या बोलीभाषेत दैनंदिन व्यवहारात अगदी रोजच्या रोज वापरतो. आता आपण या ज्या काही भाषांबद्दल बोललो, तसंच कानडी भाषा असेल, गुजराती असेल, या भाषांमधून सुद्धा बरेच शब्द मराठीत आलेले आहेत आणि ते शब्द सुद्धा आपण रोजच्या दैनंदिन व्यवहारात वापरतो. कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात हे तर आपल्या राज्याचे अगदी शेजारी, त्यामुळे त्यांच्याकडून सुद्धा मराठी भाषेने बरेच शब्द आपलेसे केलेले आहेत. आता कानडी भाषेचा मी उल्लेख केला होता, तर कानडी भाषेतले जे शब्द आहेत त्याचं काहीतरी वेगळेपण असं आहे की बहुतेक शब्द ही जोडाक्षर आहेत. म्हणजे अक्का, अण्णा, अडकित्ता, खलबत्ता, किल्ली, त्या व्यतिरिक्त चिंधी, खोली, कोथिंबीर, चिरगुट, मुंडासे हे जे शब्द आहेत हे सगळे कानडी भाषेतून आलेले शब्द आहेत. आणि गुजरातीचा मी उल्लेख केला होता, तर गुजरात सुद्धा महाराष्ट्राला लागूनच असलेलं राज्य असल्या कारणाने व्यवहारानिमित्ताने किंवा प्रवासामुळे सुद्धा बरेचसे स्थायिक तिकडचे लोक इथे आले, काही इकडचे तिकडे गेले, त्यामुळे ही भाषा सुद्धा मराठीत बऱ्यापैकी आलेली आहे. तर गुजरातीतनं कुठले शब्द आलेत मराठीत, तर जेमतेम, चरखा, ढोकळा, दाम दुप्पट, अफरातफर असे काही शब्द. तेलुगू भाषा सुद्धा आता वावगी ठरलेली नाही आहे, तेलुगू भाषेतनं सुद्धा काही शब्द मराठीत आलेले आहेत, ज्याच्यामध्ये गदारोळ, अनारसा जो आपण खातो नाही, अनारसा, किडूक मिडूक हे काही शब्द तेलुगू भाषेतनं मराठी भाषेत आलेले आहेत. जपानी भाषेतल्या काही शब्दांमध्ये सुद्धा मराठीचा प्रामुख्याने वापर होतो. तर कोणते शब्द आहेत जे जपानी भाषेतनं आपण घेतलेले आहेत? खरं तर बरेच शब्द होते जे इतर भाषांमधनं मराठीत आले त्यांना दुसरे
शब्द काही सुचत आहेत का? असं करून सावरकरांनी बरेच शब्द दिले. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर तारीख हा शब्द मूळचा मराठी नाही आहे, तर त्याला दुसरा शब्द दिनांक जो मराठी शब्द आहे. पण आपण तारीख शब्दसुद्धा वापरतो आणि दिनांक दोन्ही वापरतो. तर हे आपण लक्षात ठेवण्याजोगं आहे की काही शब्द हे मूळचे मराठी नाही आहेत, पण त्याला दुसरे शब्द आपण शोधले आणि त्याचा वापरसुद्धा आपण करू लागलो. तर तसंच जपानी भाषेतनं काही शब्द आलेले आहेत, पण त्याला दुसरे शब्द न सुचल्यामुळे किंवा तेच शब्द वर्षानुवर्ष वापरले गेल्यामुळे त्याला दुसरा शब्द शोधण्याची गरज भासली नाही किंवा ते त्यावर आपलं काम भागलं असं आपण म्हणू शकतो. तर रिक्षा हा जो शब्द आहे तो सुद्धा जपानी भाषेतनं आपण घेतलेला आहे. जपानमध्ये साधारण 19व्या शतकापासून जिन रिक्षा म्हणजेच माणसानं ओढायच्या वाहनांचा वापर सुरू झाला. त्यातूनच इंग्रजीत रिक्षा हा शब्द आला आणि या वाहनासोबत तोही पूर्व आशियामध्ये आणि तिथून भारतात पोहोचला. हाराकिरी हा शब्द सुद्धा जपानी भाषेतून आलेला आहे. राजकारणापासून क्रिकेटमध्ये अनेकदा सर्रास वापरल्या जाणाऱ्या या शब्दामागची कहाणी ही रक्तरंजित आहे. खरं तर युद्धामध्ये पराभव समोर दिसू लागला की शत्रूच्या ताब्यात जाण्याऐवजी जपानमधले सामुराई योद्धे स्वतःचा जीव द्यायचे. अशा प्रथांचं आता फारसं उदात्तीकरण केलं जात नाही. आजकाल हा शब्द कुणी कोंडीत सापडल्यावर आत्मघातकी पाऊल उचललं तर त्यासाठी वापरला जातो. कुठला? हाराकिरी हा शब्द. एखाद्या मोठ्या उद्योगपतीचं वर्णन टायकून असं केलं जातं. हा शब्द सुद्धा जपानी भाषेतनं इंग्रजी मार्गे मराठीत प्रचलित झाला. त्याचा खरा अर्थ आहे महान राजकुमार किंवा सर्वोच्च नेता. आता हायकू, शिरीष पै हायकू करतात, तर हायकू हा शब्द सुद्धा मूळचा जपानचा आहे आणि याचं वैशिष्ट्य आहे जसं आपण मराठीत चारोळी करतो, या चार ओळी असतात, तर हायकूमध्ये तीन ओळी असतात. तर हा हायकू हा तीन ओळींच्या जपानी कवितेचा प्रकार आहे. हा मराठी सुद्धा प्रसिद्ध आहे. आपण व्हॉट्सअपवर ज्या स्माइलीजचा वापर करतो त्यांचा उगम आणि त्यांच्यासाठी वापरला जाणारा इमोजी हा जो शब्द आहे तो सुद्धा जपानी भाषेतनं आपण घेतलेला आहे. श्रोते, तुमच्या एक लक्षात आलं असेल की कुठलीही एक भाषा आपण जर पकडली की ही भाषा ही वेगळी भाषा असं आपण म्हणू नाही शकत, कारण त्या भाषेमध्ये इतक्या भाषांची सरमिसळ झालेली आहे, इतक्या भाषांमधनं वेगवेगळे शब्द त्या भाषेत आलेले आहेत. त्यामुळे अमुक एक भाषा वेगळी तमुक एक भाषा वेगळी असं आपण अजिबात म्हणू शकत नाही. प्रत्येक भाषेची पाळंमुळं दुसऱ्या भाषेत दडलेली दिसतात. संस्कृत असेल, प्राकृत असेल, मराठी असेल, आता मराठीचाच आपण जेव्हा विचार करतोय तेव्हा इतक्या भाषांमधनं मराठीमध्ये वेगवेगळे शब्द आलेले आहेत आणि सगळे शब्द आपण जे वापरतोय त्या सहजतेने जे आपल्याला खरं तर मराठी वाटतात पण ते अजिबात मूळचे मराठी नाही आहेत. पण ते त्यांचा वापर इतका होतोय, इतक्या सहजतेने आपण सुलभतेने वापर करतोय की ते आपल्याला आपलेसे वाटू लागले आणि कदाचित आपण त्याला दुसरे शब्द म्हणून शोधले नसावेत असं मला वाटतं. तर आपण बोलत होतो की जॅपनीज भाषेमधला कुठले शब्द आपण वापरतो मराठीमध्ये. अजून एक शब्द आहे कराओके. हा शब्द तर इतका जास्त आता प्रचलित झालेला आहे. तुम्ही जर संगीताचे चाहते असाल आणि रियालिटी शोज पाहत असाल तर तुम्हाला नक्कीच कराओके विषयी माहिती असेल. कराओके म्हणजे असं मशीन ज्याच्या आधारे आधी रेकॉर्ड केलेल्या वाद्य संगीताच्या तालावर समोर दिसणारे गाण्याचे बोल येतात आणि मग ते बोल आपण समोर पाहतो आणि त्या संगीताबरोबर आपण गातो, त्याला आपण म्हणतो कराओके. जपानमध्ये हे मशीन विकसित झालं होतं आणि आज एक मनोरंजनाचा प्रकार म्हणून अख्ख्या जगभर हे कराओके प्रसिद्ध झालेलं आहे. तर हा शब्द सुद्धा मूळचा आहे जॅपनीज आणि मला असं वाटत नाही की कराओकेला आपण दुसरा शब्द शोधला असावा, नाही का? अजून एक शब्द आहे झेन. हा शब्द मात्र भारतातनं चीन मार्गे जपानी भाषेत आलेला आहे. बरेचसे शब्द जे होते ते जपानकडनं आपल्याकडे आले होते, पण झेन हा शब्द चीन मार्गे जपानी भाषेत आलेला आहे. ध्यान या संस्कृत शब्दात किंवा पाली भाषेतला झान या शब्दात झेनचं मूळ आहे असं सांगितलं जातं. झेन जगण्याची विचार करण्याची एक पद्धत आहे ज्यानं आजवर अनेक कलाकारांना सुद्धा प्रेरणा दिलेली आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या भाषांमधून आलेले शब्द या मराठी भाषेने आपलेसे केलेले आहेत. याच नोटवर आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि नंतर पुन्हा एकदा नजर टाकणार आहोत अशा काही शब्दांवर
मूळचे मराठी नसून सुद्धा ते मराठी भाषेत इतक्या खोलवर रुजले गेले आहेत, इतक्या खोलवर की ते आपल्याला आपलेसे वाटतात आणि आपण विचारही केला नाही आहे की हे मराठी नाही आहे. तर असे कोणते शब्द आहेत आणि कोणकोणत्या भाषांमधून आले आहेत त्याविषयी नक्की जाणून घेऊया. ते ऐकत रहा आचार्य 90 FM. तुमच्यासोबत आहे मी आर्जे सुवर्णा. ऐकत रहा आचार्य 90 FM.

मंडळी, ब्रेक नंतर पुन्हा एकदा विविधा या सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं, मी सुवर्णा तुमचं स्वागत करते. आणि आपण भाषेविषयी बोलतो आहोत आणि असे काही शब्द जाणून घेतोय जे मराठी भाषेत आलेले आहेत, वेगवेगळ्या भाषांमधून आलेले आहेत आणि त्यांची इतकी सवय झालेली आहे आपल्याला की आपल्याला ते मूळचे मराठी आहेत का असा प्रश्नही पडलेला नाही आहे. पण आत्ता आपण जाणून घेतोय, खरं तर एक खूप मोठं कुतूहल आहे की हे शब्द आले कसे आणि ते इतक्या सहज मराठी भाषेत रुळले कसे. खरंच हा एक आश्चर्याचा भाग आहे. तर मी म्हटलं तसं पुन्हा एकदा आपण नजर टाकणार आहोत की कोणत्या भाषेतले शब्द हे मराठी भाषेत आले आणि ते अगदी सहज रुळले. रयत, अर्ज, उर्फ, इनाम, मंजूर, बातमी, खर्च, हुकूम, मेहनत, सरबत, कलम, शान, जाहीरनामा, साफ, संदूक, तालीम, तैनात, तालुका, तबला, वफादार, माल, महाल, करार, नजर, जाहीर, दौलत, मंडळी. खरं तर मंडळी शब्द नाही आहे, मंडळी मी तुम्हाला उच्चारून म्हणते. तर यातले जे आपण शब्द आत्ता ऐकले त्यातले कितीतरी शब्द आपण अगदी रोजच्या रोज वापरतो. म्हणजे उर्फ नाव घेताना आपण म्हणतो ना,

मीना, मोहर, रवानगी, सरकार, शाबाश, खबरदार, शाहीर, शाही, कारभार, साबुक, निशाण, शौकीन, वजन, गरीब। आता हे सगळे जे शब्द आहेत हे मूळचे फारसी शब्द आहेत। फारसीवरून मला एक आठवलं की आपल्या पूर्ण भारतामध्ये ख्याल गायकी फक्त भारतात नाही किंबहुना जगात जी गायली जाते, ख्याल गायकी जिला आपण हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात वापरतो, तर ख्याल हा शब्दसुद्धा मूळचा फारसी आहे। फारसीमध्ये ख्याल या शब्दाचा अर्थ आहे कल्पना करणे, कारण शास्त्रीय संगीतामध्ये त्या रागाला धरून तो जो गायक असतो आपल्या कल्पनेनुसार, अर्थात रागाचे नियम जे असतात ते पाळूनच पण त्याच्या कल्पनेनुसार तो गातो। त्यामुळेच कोणताही एक राग जरी धरला तरी प्रत्येक गायक त्याच्या घराण्यानुसार आणि त्याच्या कल्पनेनुसार तो मांडतो, तो वेगवेगळा असतो। ही पण खूप मोठी गंमत आहे। त्यामुळे ख्याल हा शब्दसुद्धा आपण वापरतो, हा फारसी शब्द आहे। पोर्तुगीजांचा प्रभाव सुद्धा भारतीयांवरती प्रचंड राहिला आहे, त्यांनी अनेक वर्ष आपल्यावर राज्य केलं, त्यामुळे अर्थातच कम्युनिकेशनचं जे माध्यम असतं, दळणवळणाचं माध्यम असतं, बोलण्याचं माध्यम असतं, ते भाषा आहे। आणि त्यांचा प्रभाव सुद्धा नक्कीच आपल्या मराठीवर झालेला आहे। तर कोणते शब्द आहेत ते? तर ते शब्द आहेत बटाटा, कोबी, हापूस, साबुदाणा, पेरू, इस्त्री, अननस, बिस्किट, पगार, पुरावा, जुगार, पसारा, टिकाव, वरांडा, हालतू, मेज, पिंप, साबण, परात, घमेले, काडतूस, बटवा, चावी, तुरुंग, पाव, पलटण, पैसा, पिस्तूल, पायरी, कमांडर, लिलाव, नाताळ, बादली, टोपी, तिजोरी, हे असे असंख्य शब्द हे पोर्तुगीजमधून आलेले आहेत। आणि यातले सुद्धा मला असं वाटतं बटाटा, कोबी, हापूस, ऑलमोस्ट सगळे शब्द आपण मराठी असून म्हणजे मराठी वाटतात ते आपल्याला, त्यामुळे आपण ते अगदी रोज वापरतो आहे। आता गुजराती भाषेचा सुद्धा सांगायला हवं। दादर जो शब्द आहे ज्याला आपण पायऱ्या म्हणतो, तो हा मूळचा शब्द गुजराती आहे। त्यानंतर डबा, हरताळ, खादी, जेमतेम, सदरा, लागवड, पथारी, मावा, आवक जावक, मलमपट्टी, झंझट, हे जे सगळे शब्द आहेत हे मूळचे गुजराती आहेत। आपल्याला एक लक्षात आलं असेल की ही जी मराठी भाषा आहे तिने इतक्या भाषेतल्या शब्दांना आपल्यासा केलेला आहे, म्हणजे हा तर भाषेचा मोठेपणा म्हणायला हवा। कारण बऱ्याचदा आपण कुठलीच इतरांची गोष्ट आपल्याशी करत नाही, आपण कुठेतरी आपण संकोच करतो की नको माझं असू दे, माझं पण मराठी भाषा इतकी समृद्ध आहे, इतकी प्रगल्भ आहे की इतक्या असंख्य भाषांमधनं तिने इतक्या शब्दांना आपल्यासा केलं आहे, स्वतःमध्ये रुळवलं आहे की कोणालाच गरज नाही वाटली की आपण याला प्रतिशब्द शोधावा, दुसरा शब्द शोधावा। आणि काही शब्द शोधले गेले सुद्धा त्यांचा वापरही होतोय, पण हे जे आता मी जे काही शब्द सांगितले ते आपण नक्कीच सगळेच वापरतोय आणि पुढची अनेक वर्ष वापरणार सुद्धा आहोत। मगाशी मी तेलुगू भाषेचं सांगितलेलं, तर त्यातनंही काही शब्द आलेले आहेत, डबी, तूप, गदारोळ, अनारसा। आता मंडळी उर्दू भाषेविषयी आपण थोडासा विस्तारित प्रकारे जाणून घेणार आहोत, पण त्यापूर्वी एक छानसं गाणं ऐकणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा वळणार आहोत उर्दू भाषेकडे। आणि नक्कीच तुम्हाला सुद्धा आता जाणवत असेल की आपण किती वेगवेगळ्या भाषांमधले शब्द वापरतोय, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही ना की आपल्याला इतर भाषांमधलेही बरेचसे शब्द ठाऊक आहेत, कारण मी उल्लेख केला होता फारसी भाषेचा, पोर्तुगीज भाषेचा, उर्दू भाषेचा, अरबी भाषेचा, कन्नड भाषेचा, गुजराती, आणि किती भाषांबद्दल बोलतोय आपण, वा म्हणजे इतक्या भाषांमधले शब्द आपल्याला अवगत आहेत आणि आपण ते वापरतोय, ह्या बात आहे। तर एक छानशी विश्रांती घेऊया, पुन्हा भेटूया। तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90.

शिल्पा जोशी हे सगळ्यांना ठाऊक असतील, नसतील माहिती तर आपण जाणून घेऊया. उर्दूमधील काव्य परंपरेचं वर्णन करणारं उर्दू के अदीब हे त्यांचे पुस्तक आहे, ते खूप फेमस आहे. आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी बरेचसे उर्दू शब्द जे आपण मराठीत वापरतो त्यांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि त्यांनी कारणंसुद्धा सांगितलेत की मराठी भाषेमध्ये हे उर्दू शब्द का आले, कसे आले. उदाहरणार्थ जे हिंदू लोक काही कारणामुळे मुसलमान बनले ते त्यांच्याशी जवळीक दाखवण्यासाठी आपल्या मराठी भाषेत उर्दू वापरू लागले. ज्या मराठी लोकांनी फारसी भाषा शिकून घेतली त्यांच्याही भाषेत अरबी आणि फारसीचे शब्द स्वाभाविकपणे शिरले. आणि काही वस्तू आणि कल्पना मुस्लिम लोकांनी आपल्याबरोबर आणल्या होत्या त्यामुळे त्यांच्यासाठी असलेले शब्द मराठीत जसेच्या तसे रुळून गेले. तसंच काही व्यवहारांमुळे सुद्धा बाहेरचे शब्द हे मराठीत येऊ लागले आणि अशा असंख्य कारणांमुळे मराठीमध्ये उर्दू शब्द आले. आणि मराठीने या शब्दांचं स्वागत करून या सगळ्या शब्दांना आत्मसात केलं. एखादा मराठी बोलणारा माणूस हिंदी अथवा हिंदुस्थानी भाषेत बोलू लागला, लिहू लागला की त्याच्या तोंडून किंवा लेखणीतून सहजासहजी एखादा दुसरा शब्द हा उर्दूचा निघून जातो. अशा वेळी ज्यांना मराठी भाषेची प्रकृती माहिती नसते त्यांना वाटतं की हा गृहस्थ मुद्दाम उर्दू शब्द वापरतोय, पण वस्तुस्थिती अशी असते की ते उर्दू शब्द त्याला अधिक परिचित किंवा आपलेसे वाटत असतात. किंवा त्या उर्दू शब्दाऐवजी दुसरा कोणताही शब्द आपण वापरल्यास आपल्याला हवा असणारा निश्चित अर्थ आपण व्यक्त करू शकणार नाही असं त्याला वाटतं. गेल्या काही वर्षात मराठीमधून या परकीय शब्दांना हकलून लावण्याचा पुष्कळ जणांनी प्रयत्न केला, पण अशा लोकांचा गट खूप लहान आहे. आणि सर्वसामान्य मराठी बोलणाऱ्या आणि लिहिणाऱ्या लोकांनी त्यांनी या चळवळीकडे फारसं लक्ष दिलं नाही. त्याच्यामुळे झालं असं की जे शब्द जसे होते ते तसेच राहिले, त्यांना दुसरा शब्द शोधला गेला नाही किंबहुना ते शब्द प्रचलित झाले. जुन्या मराठीवर फारसी भाषेचा इतका जोराचा प्रभाव पडलेला दिसून येतो की पुष्कळ वेळा ती आपली मराठीच की काय असा भ्रम वाचकाच्या मनात निर्माण होतो. पण कालांतराने हा प्रभाव कमी होत आता फक्त शब्दांच्या रूपाने त्याचं अस्तित्व टिकून राहिले. हिंदुस्थानावरच्या मुस्लिम साम्राज्यामुळेच इथल्या ज्या देशी भाषांमध्ये अरबी, फारसी, तुर्की या भाषांचा भरणा झालेला आहे. पण शासक म्हणून मुसलमान लोक हिंदुस्थानात येण्यापूर्वीपासूनच पश्चिम आणि दक्षिण भारताशी मुस्लिम आणि अरबी लोकांचे व्यापारी दळणवळण होतं, त्यामुळे इतर भाषांपेक्षा मराठी आणि गुजरातीमध्ये अरबी शब्दांचं प्रमाण जास्त पाहायला मिळतं. तर थोडक्यात आपल्या लक्षात आलं असेल की मुख्य कारण हे आहे की दळणवळण, बिझनेस, व्यापार. कारण व्यापार करताना तुम्हाला कम्युनिकेशन केल्याशिवाय शक्यच नसतं, तर अशा वेळी भाषा हे एकमेव माध्यम असं असतं की ज्याद्वारे तुम्ही दळणवळण करू शकता, व्यवहार करू शकता. आणि अर्थातच त्यामुळे दोन्ही राज्यांचा किंवा दोन्ही देशांचा एकमेकांच्या भाषांवर प्रभाव पडतो. आता मी म्हटलं तसं की बरेचसे उर्दू शब्द आपण जे आहेत ते जसेच्या तसे घेतलेत, तर काही जे आहेत ते आपण बदललेले आहेत. आता आपण काही उर्दू शब्द आणि त्यांचे अर्थ बघणार आहोत. अगर याचा अर्थ आहे जर, हरकत म्हणजे हालचाल, औरत स्त्री, हकीकत सत्य. आता यांचे मराठी अर्थ हा लेख वाचणाऱ्या मराठी भाषिकांना माहीत आहेतच. मराठी भाषा हिंदीप्रमाणे देवनागरी लिपीत लिहिली जाते, पण हिंदीप्रमाणे उर्दूच्या विशिष्ट शब्दांखाली टिंब देण्याची पद्धत आहे जी पद्धत मराठीत नाही आहे. आणि खे, फे, काफ, जाल, जे असे जे शब्द आहेत त्यांचा उच्चार हा उर्दूमध्ये थोडासा वेगळा केला जातो. आपण जेव्हा गझल ऐकतो तर आपण मराठीत गझल म्हणतो, पण जेव्हा तो उच्चार करण्याची वेळ येते उर्दूप्रमाणे तेव्हा त्याचा उच्चार थोडासा वेगळा आहे. उदाहरणार्थ जात, जत्रान, जबरदस्त, जर, जर्द, जमीन, जोर. आता हे जे सगळे शब्द आहेत याच्यामध्ये ज चा जो उच्चार आहे तो प्रामुख्याने उर्दूमध्ये वेगळा केला जातो. आणि तुम्ही जर उदाहरण बघितलं असेल तर बऱ्याच शब्दांमध्ये ज ज हा जो हे अक्षर आहे ते आलेला आहे. म्हणजे जास्त, जागा, जा
जाजम, जासूस, जमा, जबाब। तुम्ही नोटीस केलं असेल की ज हे अक्षर सारखं वापरलं जातं, म्हणजे ज या अक्षरावरून अनेक शब्द जे आहेत ते उर्दूमध्ये आलेले आहेत। याचप्रमाणे मराठी भाषिकांनी मराठी उर्दू शब्दांच्या या जोड्या बनवल्या आहेत, त्या सुद्धा मजेशीर आहेत। म्हणजे असे शब्द बहुधा समानार्थक असतात आणि त्यांची जोडी बनवण्याचं मूळ अर्थाला जोय प्राप्त होतो, म्हणजे खेळ तमाशा, चीज वस्तू, धन दौलत, पांढरा सफेद, बाजार हाट, रीतिरिवाज, पिवळा जर्द। आता जर्द शब्द उर्दू आहे आणि पिवळा हा शब्द मराठी आहे, तसंच धन हा शब्द मराठी आहे आणि दौलत हा शब्द उर्दू आहे, पांढरा हा मराठी शब्द आहे, सफेद हा उर्दू शब्द आहे। पण या शब्दांची जेव्हा जोडी तयार होते तेव्हा त्याचं महत्त्व वेगळं जाणवते। तर खरंच हे खूप गमतीशीर आहे आणि हे सगळं आपण वापरतो आपल्या भाषेमध्ये। काही उर्दू शब्दांनी आपल्या विशेष नावात सुद्धा शिरकाव केलेला आहे। म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर दौलती, फकीरा, दफ्तरदार, किल्लेदार, पोतदार, हिम्मत सिंग, बाजीराव इत्यादी इत्यादी। दौलत म्हणजे संपत्ती, हैबत म्हणजे भय धाक, फकीर म्हणजे संन्यासी, फतेह म्हणजे विजय, दफ्तर म्हणजे कार्यालय, किल्ला म्हणजे गड, पोतदार म्हणजे खजिनदार। तर असे अनेक शब्द आपण वापरतो आणि गंमत म्हणजे आपल्या म्हणीत सुद्धा हे उर्दू शब्द आलेले आहेत। आधी जाते अक्कल, मग जाते भांडवल, चोर तो चोर आणि वर शिरजोर, चुकला पीर मशिदीत, गरजवंताला अक्कल नसते, एक नूर आदमी दस नूर कपडा, हजीर तो वजीर, घोडा मैदान जवळ आहे। आता या इतक्या म्हणी आलेल्या आहेत, वाक्प्रचार आलेले आहेत, त्यात सुद्धा उर्दू शब्द आलेले आहेत, पण त्या ज्या म्हणी आहेत किंवा वाक्प्रचार आहेत ते तसेच प्रचलित झाले, ते रुळलेत आणि त्याचा अर्थ कळत नाही आहे किंवा हे शब्द का आले नसे असा प्रश्नही आपल्याला पडत नाही आहे। म्हणजे त्या भाषेला आपण आपलंसं करून घेतलेलं आहे, त्या भाषेतल्या शब्दांना सुद्धा त्यांचं महत्त्व आपल्याला कळलेलं आहे, त्यामुळे त्यासाठी वेगळा शब्द का शोधावा त्याची गरज आपल्याला वाटत नाही आहे। अशा प्रकारे आपण हजारो उर्दू शब्द पसरवलेले आहेत। शिवाय तब्येत हा जो आपण मराठी शब्द वापरतो तो तबियत या शब्दावरून आलेला आहे। त्याच्यानंतर खंजीर, खंजर या शब्दावरून आलेला आहे। फरारी आपण शब्द वापरतो तो फरार या शब्दावरून आलेला आहे। फिर्याद तो फरियाद या शब्दावरून आलेला आहे। असे असंख्य शेकडो शब्द आहेत खरं तर की जे मराठीत येताना थोडेसे आपण बदललेत, पण त्याचा लहेजा तोच राहिलेला आहे, त्याचं महत्त्व तितकंच राहिलेलं आहे। त्याच्या अर्थामध्ये आपण काही फारसा फरक केलेला नाही आहे, त्यांचा उल्लेख मी इथे केलेला नाही आहे की अजून असे शब्द बरेच आहेत। तसेच जे शब्द उर्दूत आणि मराठीत सारख्याच अर्थाने लिहिले जातात आणि बोलले जातात त्यांच्याही वाटेस आपण खरं तर गेलेलो नाही आहे। अजून मला कानडी काही शब्द तुम्हाला सांगावेसे वाटतात आणि तर आपण उर्दूचा उल्लेख केलाच आहे, तर नक्कीच काही उर्दू शब्दही आहेत ज्याच्यामध्ये बत्ती, बढती, बदली, खुद्दार हे शब्द आहेत। तर हिंदी चित्रपटात आपण हे शब्द नेहमीच ऐकतो। हिंदी चित्रपटातसुद्धा किंवा हिंदी गाण्यांमध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात उर्दू शब्दांचा वापर आलेला आहे। तर ती फक्त हिंदी भाषा नसते, त्यात अरबी भाषा, उर्दू भाषा, काही शब्द फारसी भाषेतनं सुद्धा आलेले आहेत। तर असं हे एकत्र सरमिसळ करून ते गाणं तयार होतं आणि त्याचा प्रभाव आपल्याला तितका जाणवतो। कानडी भाषेतले काही शब्द आहेत जे नक्कीच मी सांगेन। अक्का, अण्णा, ताई, लवंग, पडवळ, गाजर, भाकरी, अडकित्ता, अलबत्ता, किल्ली, शिकेकाई, विळी, परडी, पेटी, शिंपी, साखरी, बांबू, सूड, भांडे, भंगार, चिंधी, खोली, कोथिंबीर, मिरवणूक हे जे सगळे शब्द आहेत हे कानडी भाषेतनं मराठीत आलेले आहेत आणि प्रचलित झाले आहेत। तर अशा रीतीने आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की इतक्या सगळ्या भाषा आपण एकत्रित बोलत असतो आणि आपल्याला वाटत असतं की आपण एकच भाषा बोलतोय, तर एकूणच आपण अनेक भाषा एकत्रितरित्या बोलत असतो।
कुठलीही भाषा आपण जर घेतली तर तिची पाळेमुळं इतर भाषेशी जोडली गेलेली आहे, त्याची नाळ आपल्याला दुसरीकडे सापडते. आजचा कार्यक्रम नक्कीच तुम्हाला आवडला असेल. आजच्या विविधा या कार्यक्रमात आपण मराठी शब्द जे इतर भाषेतून आलेले आहेत ते कोणते आणि कसा त्यांचा प्रभाव मराठीवर झालेला आहे हे जाणून घेतलं. नक्कीच कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. मी सुवर्णा इथेच निरोप घेते. तेव्हा तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. पुन्हा भेटूया नवीन विषयासह.

0: प्रेक्षको उन्हाळी सुट्टी सुरू आहे आणि सगळे बच्चे कंपनीची धमाल मस्ती मजा करत आहेत. म्हणूनच आम्ही खास एक इटुकली पिटुकली गोडुली मैत्रीण आणलेली आहे खास तुमच्यासाठी. तिचं नाव आहे स्नेहा पाटोळे. हाय स्नेहा.
1: हाय
0: स्नेहा. तुझ्यापेक्षा हुशार आहे बरं का? अरे तिचं स्वतःच युट्यूब चॅनल आहे स्नेहा आविष्कार असं त्या युट्यूब चॅनलचं नाव आहे. आणि या स्नेहाकडनं आपण अधिक जाणून घेणार आहोत काय काय करते, काय काय शिकलीये आणि तिच्याकडून आपण काय शिकू शकतो हे देखील तुम्हाला आज कळणार आहे. ओके ना स्नेहा? स्नेहा तू कुठून आलीस बरं आमच्या स्टुडिओमध्ये ते सांग बरं आम्हाला.
1: मी डोंबिवलीमधून आली आहे.
0: हा आणि झुपझुप गाडीत आली होय ना? आणि तिच्या मम्मा सोबत आली हो की नाही? हा. आणि स्नेहाची शाळा खूपच छान आहे असं मला वाटतंय कारण स्नेहा एवढी म्हणजे इनबॉर्न टॅलेंट आहे तिच्यामध्ये आणि शाळेने सुद्धा तिच्याकडनं खूप तयारी करून घेतलेली आहे हो की नाही? शाळा आवडते की नाही तुला?
1: हो मला माझी शाळा खूप आवडते.
0: हा आणि शाळेतले टीचर्स शिक्षिका आवडतात की नाही?
1: हो.
0: आणि तुला विषय कुठला आवडतो बरं?
1: मला इंग्रजी आणि गणित खूप आवडत.
0: अरे वा बघा एवढीशी आहे चार म्हणजे चौथीत गेली होती आणि ती स्वतः कथा लिहिते कविता लिहिते आणि तिचं युट्यूब चॅनल वर ती काय काय करते ते आपण तिला विचारलं. तुझं स्वतःच युट्यूब चॅनल आहे?
1: हो.
0: आणि कधी सुरू केलंस तू?
1: मी माझं युट्यूब चॅनल सुरू केलेलं तेव्हा मी खूपच जास्त छोटे होते म्हणजे ज्युनियर के जी ला असेल तेव्हा सुरू केलं.
0: अरे वा तुला कोणी सांगितलं तू युट्यूब चॅनल करू शकते म्हणून?
1: म्हणजे माझ्या बाबांनी सांगितलं जेव्हा आपण छोटे असतो तेव्हा कोणाला वाचता येतं मला पण वाचता यायचं नाही ना तर तेव्हा मी ऐकून ऐकून पाठ करायची आणि माझ्या बाबांना कळलं की माझं पाठांतर खूप चांगलं आहे तर त्यांनी एक माझा पहिला एक व्हिडिओ केला आणि तो खूप चांगला झाला तो सगळ्यांना आवडला. मग तिथूनच माझ्या बाबांनी निर्णय घेतला की आपण इथं एक युट्यूब चॅनल सुरू करू.
0: वा वा कारण लहान मुलांचं युट्यूब चॅनल आपण पाहायला नसेल पण स्नेहाचं युट्यूब चॅनल आहे आणि अगदी लहानपणी सुरू केलेला आहे तेव्हा तुम्ही स्नेहा आविष्कारला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हो की नाही?
1: हो.
0: तुझे बरेच मित्रमैत्रिणी झाले असतील ना या युट्यूबच्या माध्यमातून?
1: हो झाले.
0: हा आणि तू आणखी ह्या व्यतिरिक्त म्हणजे शाळेचा अभ्यास आहे तुला कथा कविता करायला आवडतात तुला खेळायलाही आवडतं का?
1: हो आवडतं. मी माझ्या माझ्या मैत्रिणींसोबत खूप सगळे गेम्स खेळते म्हणजे आपण असे बैठके समजलं तर मी लुडो खेळते सापशिडी खेळते आणि कधी कधी पकडा पकडी लपाछपी असे गेम्स खेळतो.
0: मस्त मस्त. आणि तुझं गाव कोणतं आहे बरं?
1: माझं गाव कोकण आहे त्याच्यामध्ये मी आरवलीमध्ये राहते आरवली रोड असं नाव आहे माझ्या गाव.
0: वा वा वा छान छान छान म्हणजे अगदी निसर्गरम्य अशा कोकणामध्ये तू राहते हो की नाही? म्हणजे नारळ कोकणीची बाग असेल ना तुमची आणि असं कौलारू बैठक घर असेल हो की नाही? आणि त्या देवा त्या घरामध्ये देवघर छानसं असेल हो की नाही?
1: खूप मोठे देवघर आहे आणि आमचं घर असं खूप जास्तच मोठं आहे.
0: अरे वा
1: खेळायला खूप जागा असते.
0: तुला मुंबईला आवडत की गावाला आवडत?
1: म्हणजे दोन्ही ठिकाण मला आवडतात.
0: मुंबईची एक वेगळी मजा आहे हो की नाही? आणि गावाला म्हणजे कोकणात आहे तर मला वाटतं तिथे नदी नदी वगैरे असते.
1: हो नदी असते हिरवा असते खूप म्हणजे बाग पण आहे अशी छोटी जवळ खूप मजा येते.
0: आता मला तू काय वाचून दाखवशील कथा दाखवशील की कविता म्हणून दाखवशील?
1: मी एक तुम्हाला कविता वाचून दाखवते. मोहन काळे यांचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये मी गावाचे चित्र कविता वाचून आईने एकदा मला अभ्यासाला बसवले ड्रॉइंगच्या वहीत मी एक गाव बसवले उडताना दाखवले खूप सारे पक्षी पानावर काढली गवताची नक्षी झाडांची लावली भली मोठी रांग कोंबड्यांची दाखवली नाचताना टांग सूर्याला दाखवले डोंगरांच्या आड नदीच्या काठावर काढला वाकडा माड माडावर काढले चार दोन नारळ कुत्र्याचे शेपूट दाखवले सरळ सरताना काढली वासरुनी गाय घराच्या अंगणात दाखवली माय भानारी दाखवली एक मोठी नदी गावातली माणसे दाखवली साधी. गावाचे चित्र झाले खूप खूप छान. स्पर्धेत मिळाला मलाच मोठा मान.
0: तुझ्यासारखीच गोड गोड कविता म्हटली ना तू. खायला फार आवडली आणि आपल्या मित्रांना सुद्धा आवडली असेल हो की
1: नाही.
0: आता मला सांग, युट्यूबचा जेव्हा तू सुरू केलास तेव्हा पहिला व्हिडिओ कशावर केला होतास?
1: मला पहिला व्हिडिओ मला आता आठवतोय, गणपती आणि चंद्राची गोष्ट असा तो अशी एक गोष्ट मी सांगितली होती माझ्या चॅनलवर. आणि तो जो व्हिडिओ होता तो अपलोड म्हणजे एडिट न करता तो अपलोड केले.
0: अच्छा.
1: तेव्हा जास्त म्हणजे इतकं माहिती पण नव्हतं एडिटिंगचं कसं असतं. तो माझा पहिला व्हिडिओ होता आणि तेव्हा मला वाचता येत नव्हतं. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला तर तो 4 मिनिटाचा असेल आणि तेव्हा मी होती सुद्धा 4 वर्षांची. बट तो व्हिडिओ खूप आवडला, सगळ्यांना आवडला आणि माझ्या बाबांना सुद्धा आवडला तो व्हिडिओ. तो खूप चांगला झालेला. तर तुमचे ना माझे बाबा बोलले मला की आपण तुझं एक युट्यूब चॅनल सुरू करूया स्मी आविष्कार नावाने.
0: आणि मला वाटतं तू त्या युट्यूब चॅनलवर वेगवेगळे विषय कोणते कोणते विषय घेतेस बरं?
1: मी माझे व्हिडिओ माहितींबद्दल करते. म्हणजे आता गणपती असो किंवा नवरात्री तर त्याच्याबद्दल मी माहिती सांगितली आहे. आणि मी एकदा गोव्याला सुद्धा गेलेली तर तिथे खूप काय काय, तिथे एक रिसॉर्ट होतं नेचरनेस नावाने, तिथे काय काय आहे ते मी सांगितलेलं. आणि जर माझे तुम्ही व्हिडिओ बघितले तर ते जास्त माहितींबद्दल असते. आणि मला बोलायला आणि माहिती सांगायला किंवा समजून घ्यायला खूप आवडते. म्हणजे मी मुलाखती खूप जणांच्या घेतल्या आहेत. पण सांगितलं तर मी दाकरू सोमण आजोबा आहेत तर त्यांचे घेतली आहे मी. पहिली मुलाखत होती ती

0: आणि तेव्हा जास्त मला इतकं पण माझा आवाज स्पष्ट नव्हता तेव्हा, पण त्यांनी पण खूप असं कव्हर केलं, म्हणजे ते असं म्हणतात ना की चांगली उत्तरं दिली मला, तर माझे तेव्हा प्रश्न पण सगळी क्लिअर झाली, तर प्रश्न जे आहे ते पण माझं क्लिअर झालं. आणि त्याचसोबत मी मृणाल गांजाळे आहे त्यांची घेतली आहे, त्याच्यानंतर अभिनेत्री शिवाली परब, गोरक्षनाथ महाराज, अजून काय काय जण आहेत त्यांची मुलाखत घेतली, आणि माझ्या शाळेच्या ज्या मुख्याध्यापिका आहेत त्यांची सुद्धा मी मुलाखत घेतली आहे, आणि अजून खूप जणांची मुलाखत घेतली आणि पुढे जाऊन घेईल.
1: शाळेमध्ये तू एकदम हुशार विद्यार्थिनी असते हो की नाही?
0: हो म्हणजे.
1: आणि पुढे जाऊन तुला फ्युचर मध्ये काय बनायचंय? तुला मीडिया मध्ये जायचंय का?
0: नाही.
1: मग
0: मला कलेक्टर बनायचंय.
1: बापरे, हो कलेक्टर व्हायचंय का बरं?
0: कारण सुरुवातीला ना मला एकदा असं सैनिक बनायचं होतं, पण नंतर माझी थोडी आवड जायला लागली. फिजिकलच नसतं ना की तेच असं शूटिंग वगैरे असं करायचं, तेच नसतं, तर मला नाही आवडायला लागलं. तर ना मला एकदा स्वप्न आलेलं, त्या स्वप्नामध्ये मला दिसलेलं की मी मोठी होऊन डॉक्टर बनणार.
1: अरे वा.
0: पण माझं तर असंच मन होतं की मला डॉक्टर नाही बनायचं. मग हळूहळू थोडं टी व्ही बघायला लागली ना, तर तिथून मला कळलं की कलेक्टर पण असतं, आणि कलेक्टर खूप असं चांगलं असतं, म्हणजे जर अभ्यास केला सिलेक्ट झालं तर खूप चांगलं होईल. मी अजूनपर्यंत तर मी ठरवलंय की मी कलेक्टर.
1: पण कलेक्टर व्हायला खूप अभ्यास करावा लागतो की नाही? करणार आहेस ना तू?
0: हो खूप अभ्यास करेल.
1: व्हेरी गुड. मित्रांनो, एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपली मैत्रीण स्नेहा पाटोळे हिच्याशी आपल्या गप्पा अशाच सुरू ठेवूया. तुम्ही पाहत राहा आचार्य रेडिओ.

0: यांचा तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ऑन रेडिओ आणि आज आपण समर स्पेशल म्हणजे उन्हाळी सुट्टी विशेष कार्यक्रमात आपली मैत्रीण स्नेहा पाटोळे हिला आमंत्रित केलेलं आहे. स्नेहा, परत एकदा तुझं स्वागत.
1: थँक्यू.
0: स्नेहा, आता तू आपण तुझ्या युट्यूब विषयी बोललो, तू कोणकोणते विषय घेतलेस ते आपण जाणून घेतले आणि आता तुझ्या शाळेविषयी पण तू सांगितलं. छानशा शिक्षिका शिक्षक तुला शिकवतात, तुला गणित आणि इंग्रजी हे विषय आवडतात, तुझे मित्रमैत्रिणी शाळेमध्ये काय ते नाही तू सांगितलं. मित्रमैत्रिणी बरोबर तू काय धमाल करते
1: शाळेत? शाळेमध्ये खूप मित्रमैत्रिणी आहेत. त्यांच्यासोबत जेव्हा मधली सुट्टी होते तेव्हा डब्बा खातो आणि त्याच्यानंतर आम्ही खूप खेळतो.
0: हा, डब्ब्यावरून मला आठवत, तुला गोड खाणं आवडतं की तिखट आवडतं ते सांग बरं.
1: तिखट आवडतं.
0: तिखट आवडतं म्हणजे तुला भेळ आवडत असेल, हो की नाही?
1: हो आवडते.
0: पाणीपुरी शेवपुरी, हो की नाही? आणि वडापाव खातेस की नाही तू?
1: हो खाते.
0: पिझ्झा बर्गर खातेस?
1: मला दोन्ही आवडतात पण जास्त वडापाव.
0: वडापाव इंडियन तडका मराठी तडका, ओके ना? आणि तुला काय बरं विचारू मी, तू कथा तर वाचून दाखवणारच आहेस आम्हाला, पण तुझं जर वाचन पाहिलं तर तुला कोणते लेखक वगैरे आवडतात? मी कोण तुला देशपांडे वाचलेस तू?
1: नाही, मी अजूनपर्यंत म्हणजे पुस्तकं वाचलीच मी, पण मला अजूनपर्यंत जास्त माहिती नाही की कोणते लेखक कवी, मला अजून माहिती नाही. माझ्याकडे ते पुस्तक आहे, मी अर्ध वाचले, मला अजून वाचायचंय.
0: आणि मनाचे श्लोक म्हणजे ते देवा देव बाप्पाकडे तू काय मागतेस, काय पूजा करते मनाचे श्लोक म्हणते?
1: हा, मनाचे श्लोक आमच्या शाळेमध्ये म्हणतात.
0: व्हेरी गुड.
1: त्याच्यानंतर अजून खूप सगळे असे असतात ना मनाचे श्लोक
0: म्हणते.
1: हो, आणि त्याच्यानंतर प्रणम्य
0: शीर्षा
1: ते घरी, अथर्व शीर्ष, त्याच्यानंतर राम रक्षा, ते जास्त आमच्या शाळेत म्हणतात. आणि आम्हाला शाळेतून सुद्धा सांगतात की घरी गेल्यावर संध्याकाळी ते बोलायचं. पण जास्त संध्याकाळी मी माझ्या घरी नसते, मी माझ्या काकाच्या घरी असते तेव्हा. तर तेव्हा मी आणि माझी फ्रेंड आहे आम्ही दोघं बोलतो.
0: पाढे आणि पर्वता आणि रामरक्षा असं आपण म्हटलं पाहिजे. आता तू कथा मला वाचून आपल्या मित्रमैत्रिणींना, तर ती वाचून दाखव बरं.
1: हो नक्कीच. मी ससा आणि कासवाची गोष्ट सांगणार आहे, पण खूप जणांना माहिती असेल. तर माझ्या बाबांनी आणि मी आम्ही दोघांनी एक नवीन गोष्ट बनवली आहे ससा.
0: अरे वा, न्यू वर्जन.
1: हा, तर मी ते लिहिलेले मी तुम्हाला ते आता वाचून दाखव. ससा आणि कासाची नवी कथा. नमस्कार. कासा आणि ससा यांची जुनी गोष्ट तर तुम्हा सर्वांना माहितीच आहे, ज्यात ससा झोपून राहतो आणि कासा जिंकत. पण आज मी तुम्हाला या गोष्टीचा एक नवा शेवट सांगणार आहे. या गोष्टीतला ससा म्हणतो, का हे कासव किती हळू चालतोय, मी तर 2 मिनिटात टेकडीवर पोहोचेल, पण यावेळी मी झोपणार नाही, मी पळत जाऊन शर्यत जिंकणारच. कासव म्हणते, ससा भाऊ तू खूप वेगाने धावतोस, ते छानच आहे, पण वाटेत ती मोठी नदी लागते, ती तू कशी पार करणार? दोघांच्या या संवादानंतर ससा धावत धावत नदीकाठी पोहोचला. नदीला खूप पाणी होत, सशाला पोहता येत नव्हतं, तर तिथेच अडकला. थोड्या वेळाने तिथे कासव आले. ससा हताश होऊन कासवाला म्हणाला, अरे रे मी इतक्या वेगाने आलो पण आता नदी कशी पार करू, मी हरलो रे कासवा. कासव हसून म्हणाले, अरे मित्रा तू हरला नाहीस, तू वेगाने धावतोस आणि मी पाण्यात पोहू शकतो, तू एक काम कर माझ्या पाठीवर बस, आपण दोघे मिळून नदी पार करू. हे बोलणे ऐकून ससा कासवाच्या पाठीवर बसला. कासवाने त्याला नदी पार करून दिली. शेवटच्या टेकडीवर आल्यावर कासव जमिनीवर चालू लागले आणि ससा धावू लागला. पण यावेळेस ससा एकटा पावला नाही, त्याने कासवाचा हात धरला आणि दोघे एकाच वेळी रेषेपाशी पोहोचले. या गोष्टीतून आपल्याला हा संदेश मिळतो की आपण सर्वांनी एकमेकांना मदत केली तर आपण सगळे मिळून कोणत्याही कठीण कामात यशस्वी होऊ शकतो.
0: वा, व्हेरी गुड. एकमेकांचे सहाय्य अवघे धरू शकत, हो की नाही? किती किती गोड आणि मला आश्चर्य वाटतंय तुझं, तुला कॅमेराशी अजिबातच भीती वाटत नाही हो की नाही? कारण आपले काही काही मित्र मैत्रिणी असे आहेत जे हातात मोबाईल घेऊन बसतात हो की नाही, पण त्यांना स्वतःला जर मोबाईलवर किंवा आपल्या कॅमेरा समोर बोलायला सांगितलं तर ते घाबरून जातात, तुला बरी कशी भीती वाटत नाही?
1: मी लहानपणीपासून युट्यूब चॅनल वर व्हिडिओ करते आणि जेव्हा मी लहान होती तेव्हा मला इतकं माहिती नव्हतं ना की कसं व्हिडिओ वगैरे असत, आणि मला जास्त मी घाबरत नाही, म्हणजे असं जे कॅमेरा वगैरे असेल त्या जास्त मी घाबरत नाही, कारण माझं पाठण तर चांगलं आहे आणि माझं वाचन सुद्धा खूप चांगलं.
0: हो नक्की. आणि तुला नाटकात आणि मालिकेमध्ये काम करायला आवडेल?
1: हो आवडेल.
0: छोटी छोटी मुलं करतात मालिकेत
1: आहेत ना, त्यांच्याबद्दल एक गाणं बोली.
0: वा वा सुंदर.
1: जय असतो ते.
0: हो चालेल.

0: खूप खूप अभिनंदन तुझं. आणि तू खरंच छान कथाही म्हटलीस, कविताही वाचून दाखवलीस, आणि गाणं तर एकदम मस्त, एकदम गोड. आणि मला सांग, खरंच ह्या सगळ्या मुलांनी, आजकालची मुलं जास्ती मोबाईल आणि टी व्ही पण बघतात. आता टी व्हीवर रियालिटी शो म्हणजे छोट्या मुलांचे कार्यक्रम असतात, ते पाहिले तर चालतात हो की नाही, पण बाकी जास्ती मालिका वगैरे पाहू नये हो की नाही, कारण डोळ्यांचा नंबर वाढतो ना मग, आणि मग लहान मुलांना चष्मा लागतो हो की नाही. हो तू काय सांगशील बरं त्यांना, तुम्ही जास्तीत जास्त पुस्तकं वाचा हो की नाही असं सांगायला पाहिजे की नाही, तू सांग बरं मी ते ऐकते.
1: म्हणजे मी पण बघायची मोबाईल असं नाही, पण थोड्या लिमिटेड टाइम मध्ये. म्हणजे माझ्याकडे खूप सगळी पुस्तकं आहेत, तर तुमच्याकडे पण पुस्तकं असतील तर तुम्ही पुस्तकं नक्की वाचा, तुम्हाला इंटरेस्ट येईल. आणि एक एक अशी गोष्ट आहे मी तुम्हाला सांगते, म्हणजे मी जेव्हा रात्री झोपायच्या वेळी ना एक पुस्तक वाचते, त्याचं नाव मोंटो आहे, एक कासव आहे, त्याच्याबद्दल मी गोष्ट वाचते. म्हणजे गोष्ट वाचत वाचत जेव्हा मला झोप येते तेव्हा मी झोपते.
0: अरे वा किती छान, कारण आपलं आपण नाही का आधी आजी आजोबा आपल्याला गोष्टी सांगायच्या, मग आपण थोडं झोपू जायचं हो की नाही, तसं तुम्ही एखादं पुस्तक वाचू शकता आणि मग ते वाचता वाचता तुम्हाला छान झोप लागेल, किंवा आपल्या स्नेहाचे छान छान व्हिडिओ पहा हो की नाही. आणि नेहमीच मोबाईल आणि टी व्ही कमी पाहायचं सगळ्या लहान मुलांनी, आणि अभ्यासावर जास्त जोर द्यायचं, कारण आता शाळा लवकरच सुरू होणार आहे. तेव्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, स्नेहा तू आलीस त्याबद्दल तुला गोड गोड गोड पापा. तर प्रेक्षक स्नेहा पाटोळे आज आपल्या सोबत होती, आणि आम्ही उन्हाही विशेष सुट्टी विशेष कार्यक्रम समर स्पेशल तुमच्यासमोर सादर केला. स्नेहाची ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि पुन्हा भेटूया एका नवीन अतिथींचं आपल्या पुढच्या कार्यक्रमात.

नमस्कार मंडळी, आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्णा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या विविधा या सेगमेंटमध्ये अर्थातच पुस्तक सफरनामामध्ये आज आपण बोलणार आहोत एका छान पुस्तकाविषयी. खरं तर बऱ्याचदा आपल्याला सल्ला हा नको असतो, कुणाचाच मोफत सल्ला तर अजिबात नको असतो, पण तरी सुद्धा आज आपण या सल्ल्यांविषयीच बोलणार आहोत, कारण पुस्तकाचं नावच आहे सल्ले लाख मोलाचे. आणि या पुस्तकामध्ये 55 नामवंत व्यक्तींना जे कोणी सल्ले दिलेले आहेत आणि ते सल्ले त्यांच्या आयुष्यात किती कामी आले, कसे कामी आले, या सगळ्याचं वर्णन केलेलं आहे. तेव्हा वळूया या सल्ल्यांकडे. सगळ्यात पहिले आपण बोलणार आहोत गौतम अदानी. खरं तर हे पुस्तक आहे 2014, त्यामुळे त्या व्यक्ती आता काही हयात सुद्धा नसतील आणि काही हयात असतील तर त्या पदावर असतीलच असं नाही. गौतम अदानी यांनी लिहिलेलं आहे, आमच्या अदानी ग्रुपचा सगळा विश्वास एका उपदेशावर आधारित आहे. हा उपदेश नेमका कुणी सांगितला ते सुद्धा त्यांना आठवत नाहीये. तो उपदेश असा आहे, जेव्हा सगळ्याच गोष्टी अवघड होतात आणि तुम्हाला काहीच सुचत नाही तेव्हा तुमच्या अंतप्रेरणेनुसार मार्गक्रमण करत राहा. आमच्या व्यवसायात आम्ही सुद्धा अशा संकटांच्या भोवऱ्यात अनेकदा सापडलो आहोत. भूलभुलैयासारखे घोटाळ्यात टाकणारे अनेक मार्ग समोर दिसले आहेत आणि तरी सुद्धा त्यातून आम्हाला योग्य असा मार्ग निवडून आम्ही सही सलामत बाहेर पडलो आहोत. अशा भूलभुलैयातून बाहेर पडायचं असेल तर मी 3 गोष्टींचा उपयोग करतो. पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही परिस्थितीत टिकून राहणं आवश्यक असतं. नंतर समोर दिसणाऱ्या फसव्या मार्गांपैकी कोणता मार्ग निवडायचा याच्यासाठी मी माझ्या मनाचा कौल घेतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही समस्येच्या मूळ कारणाचा शोध घेतो. त्याची पूर्वलक्षणं आणि धोक्याचे इशारे कोणते याचा अभ्यास करून परत अशीच परिस्थिती उद्भवणार नाही याची काळजी घेतो. आवाक्याबाहेर असलेली परिस्थिती भविष्य काळात उद्भवली तर त्याचा सामना कसा करायचा याची योजना आधीच आखून ठेवतो. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नेहमीपेक्षा अगदी वेगळाच तीरपागडा विचार करायचा. मग तो आमच्यापैकी कोणालाही सुचला तरी चालेल आणि तो कितीही वेडेपणाचा असला तरी सुद्धा चालेल, पण तो समस्येपासून पुढे नेणारा असायला हवा. मग असा विचार आम्ही प्रत्यक्षात आणण्यासाठी योजना आखायला लागतो. उदाहरणच द्यायचं झालं तर आम्ही मिठाच्या कारखान्यासाठी उपयोगी पडावी म्हणून जेट्टी बांधण्यासाठी जागा बघितली होती, पण ती योजना काही प्रत्यक्षात उतरली नाही. 1995 पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी खासगी कंपन्यांना परवानगी द्यायला सुरुवात केली होती. 1988 आम्ही आयात क्षेत्रात काम करत होतो, त्यामुळे भारतात चांगल्या बंदरांची सोय नसल्याचं आमच्या लक्षात आलं. म्हणूनच आम्ही बंदर उभारणी क्षेत्रामध्ये उतरण्याचं ठरवलं. मिठाच्या कारखान्याची जागा वापरात नसल्याने आणि जवळच्या बंदरात पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने आम्ही 1998 मुंद्रा बंदर उभारण्याचं ठरवलं. आमचं काम सुरू झालं तेव्हा शासनाकडून सवलत मिळण्याचा करार सुद्धा झाला नव्हता. तो करार तयार झाल्यावर त्यावर सह्या करायला 2001 उजाडलं, पण आम्ही तेवढी जोखीम पत्करून कामाला सुरुवातही करून टाकली होती. बंदर उभारणीचा आम्हाला कोणत्याही प्रकारचा कसलाच अनुभव नव्हता. योजना कशी आखायची, जागा कशी विकसित करायची आणि बांधकाम कसं सुरू करायचं याबद्दल आम्हाला काहीही माहिती नव्हती, पण आमच्याकडे अतिशय निष्ठेने काम करणारे तंत्रज्ञ होते. त्यांनी दलदल आणि जंगल असलेल्या भागात कामाला सुरुवात केली, कारण तिथली 17.5 मीटर जागा पडीक होती, तिथे सुविधांचा अभाव होता, पण किनाऱ्यापासून आत असलेल्या ईशान्य दिशेकडच्या आमच्या जागेपासून ती जवळ, त्यामुळे ती सोयीची होती. जमिनीचा मालक आणि बंदराचं व्यवस्थापन करणारा माणूस एकच ठेवण्याची आमची कल्पना जरा वेगळीच होती. सामान्यतः बंदराचं व्यवस्थापन करणारा माणूस हा वेगळा असतो, पण असा अनुभवी माणूसच आमच्याकडे नव्हता. या बंदराच्या कामात आम्ही आमचा पैसा आणि प्रतिष्ठा पणाला लावली होती, पण खाजगी तत्वावर चालणारं भारतातलं सगळ्यात मोठं बंदर आम्ही उभारल्याचा आम्हाला कधीच पश्चाताप करावा लागला नाही. त्या बंदरावर 3 कोटी टनांची उलाढाल होत होती, शिवाय आम्ही तिथल्या खाडीचाही नंतर विकास केला. शिवाय कूच जिल्ह्यातल्या विद्युत निर्मिती केंद्रासाठी कोळसा पुरवण्याचं काम सुद्धा आम्हाला मिळालं. 2015 10 कोटी टनांपर्यंत उलाढाल करणारं
भारतातलं सगळ्यात मोठं बंदर आमच्या कंपनीचं असेल हे आमचं स्वप्न होतं. पाहिलं, 2014 साली प्रकाशित झालेलं हे पुस्तक आहे, त्यात त्यांनी हे मांडलं होतं. पुढचा सल्ला आहे, तो सल्ला मिळाला होता प्रख्यात कवी, बॉलिवूडमधले बरीच जी गाणी आहेत ती त्यांनी लिहिलेली आहेत, असे प्रख्यात जावेद अख्तर. शाळा कॉलेजातल्या समारंभात केलेल्या भाषणात मी अनेक वेळा सांगितलंय, सगळ्यात मोलाचा व्यवहारिक सल्ला मला 15 वर्षांचा असताना मिळाला होता. अलीगडच्या शाळेतून शिक्षण घेऊन मी नुकताच बाहेर पडलो होतो. माझे वडील आणि प्रसिद्ध कवी जा निसार अख्तर यांच्याबरोबर दिल्लीला आलो होतो. तिथून मला भोपाळला सैफिया कॉलेजमध्ये शिकायला जायचं होतं. मला आठवतं, माझ्या वडिलांचे जीवलग मित्र ख्वाजा अहमद फारुखी यांना भेटायला वडिलांसोबत मी पण गेलो होतो. ते दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यांनी आम्हा दोघांना बाहेर हॉटेलमध्ये जेवायला नेलं. जेवताना त्यांनी मला विचारलं, बेटा तू मोठेपणी कोण होणार आहेस? माझं 15 वर्षांचं वय, जेव्हा आपण काहीही करू शकतो असं वाटण्याचं ते वय. मी त्यांना माझे 5-6 पर्याय सांगितले. ते ऐकल्यावर त्यांनी मला गवत कापण्याचं काम करणारा मजूर हो असा सल्ला दिला. तो सल्ला ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला. ते पुढे म्हणाले, पण एक अट आहे, जगातला तू सर्वात उत्तम गवत कापणारा माणूस व्हायला हवंस. भारताच्या राष्ट्रपतींना राष्ट्रपती भवनातल्या बागेमधलं गवत जर कापायचं असेल तर त्यांनी तुलाच बोलवायला हवं. ते पुढे जे म्हणाले ते अजूनही माझ्या लक्षात आहे, कोई काम मामूली नहीं होता, काम करने वाला मामूली होता है. जो तुम्हारा दिल चाहता है वो काम करो. तुमच्या गुणांमुळे तुम्हाला संरक्षण मिळतं, नोकरीमुळे नाही. आणि अतिशय महत्वाचा असा हा सल्ला आहे की आपल्या जे टॅलेंट असतं, आपल्या जे कौशल्य असतं, जी कला असते, त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी टिकून असतो. कारण प्रचंड स्पर्धा असलेल्या या युगामध्ये एकाच प्रकारचं कौशल्य अनेक लोकांमध्ये आहे, पण त्यातला जो सर्वोत्तम आहे त्याचीच निवड कायम केली जाते. त्यामुळे आपण सर्वोत्तम कुठल्या क्षेत्रात आहोत, कशात आहोत, हे जर आपण पारखलं तर नक्कीच आपल्याला करिअरमध्ये सुद्धा आणि पूर्ण आयुष्यात सुद्धा फायदा होऊ शकतो. तर हा सल्ला खूप महत्वाचा आहे, मोलाचा आहे. पुढचा सल्ला आहे आमिर खान यांना दिलेला. ते म्हणतात, मी त्यावेळेस 14 वर्षांचा असेन. माझ्याशी बोलत असताना माझे काका मला म्हणाले की नेहमी आपल्या मनाचं ऐकावं. ते शब्द मी अजून सुद्धा जपून ठेवले आहेत. ते म्हणाले होते, आयुष्यात बऱ्याच वेळा आपल्या हातातून चूक होते, मग इतरांच्या मर्जीनुसार वागण्यापेक्षा चुकीचं का असेना, पण आपल्या मनाचं ऐकायला हवं. याचा उपयोग मला माझा व्यवसाय निवडण्याकरता झाला. माझ्या हितचिंतकांना माझा निर्णय पसंत नव्हता. खरं तर त्यांची भीती रास्तच होती. शिक्षण महत्वाचं असलं तरी कॉमर्सच्या शिक्षणात मला रस नव्हता. मला चित्रपट निर्मितीमध्ये आणि अभिनय क्षेत्रात काम करायचं होतं. चित्रपट क्षेत्रात अपयश मिळालं तर हाताशी शिक्षणाची पदवी तरी असायला हवी असं बाकीच्यांचं म्हणणं होतं. तेव्हापासून मी माझ्या अंतप्रेरणेवर विश्वास ठेवला. कधी कधी माझ्या मनाने घेतलेला निर्णय, म्हणजे उदाहरणार्थ चित्रपटाची निवड करण्याबाबतचा निर्णय, चुकीचाही ठरला. पण माझ्या काकांनी दिलेल्या उपदेशाप्रमाणे मी वागत नसलो तर माझं काय झालं असतं हे सांगणं जरा कठीणच आहे. मी एक स्वतंत्र बाण्याचा माणूस आहे. माझी स्वतःची एक विचार करण्याची पद्धत आहे. माझ्या काकांच्या सल्ल्यामुळे मला माझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित करता आलं. माझ्या मार्गाने जायला मला त्यामुळे दिशा मिळाली. चूक असो की बरोबर, पण तो मार्ग मी निवडलेला होता आणि चुकांमुळे मला नेहमीच शिकायला मिळालं. हाच सल्ला मी माझ्या पुतण्याला इम्रानला सुद्धा दिला. तर मंडळी, हा सल्ला सुद्धा खूप महत्वाचा आहे की कुठलाही निर्णय जेव्हा आपण स्वतः घेतलेला असतो तेव्हा आपण नंतर सांगू शकतो की हा निर्णय मी घेतला होता, त्यामुळे तो सुधारण्याचं सुद्धा धैर्य आपल्यात असतं. पण दुसऱ्यांचं ऐकून जेव्हा आपण काही बोलतो तेव्हा मात्र चुका होतात आणि त्या दुरुस्त करण्यासाठी आपल्याकडे धैर्य नसतं, कारण तो निर्णय आपला नसतो. तर याच नोटवर आपण एक विश्रांती घेणार आहोत आणि वळणार आहोत एका गाण्याकडे. पुन्हा भेटणार आहोत पुस्तक सफरनामा या सदरात. तेव्हा कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM माझ्यासोबत, अर्थात RJ सुवर्णासोबत.

नमस्कार मंडळी, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पुस्तक सफरनामा या विशेष सदरात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. मी आहे आरजे सुवर्णा. आपण बोलतो आहोत सल्ले लाख मोलाचे या पुस्तकाविषयी आणि नामवंत व्यक्तींना कोणी कोणी काय काय सल्ले दिले आणि त्या सल्ल्यांचा त्यांच्या आयुष्यात कसा उपयोग झाला याविषयी आपण जाणून घेतोय. आता आपण बोलणार आहोत जमशेद जे इराणी, टाटा सन्सचे जे डिरेक्टर होते. ते म्हणतायत, 16 वर्षांचा असताना मी परदेशात शिकायला गेलो. लहानपणी मी वडिलांच्या जास्त जवळ होतो. ते टाटा कंपनीचे कार्यकारी अधिकारी होते. ते माझे सर्वोत्तम गुरु होते. त्यांनी मला दिलेला उपदेश माझ्या मनात कायमचा घर करून राहिलाय. पोरा, या जगात जन्माला आलेल्या 10 पैकी 9 जण त्या उरलेल्या एकासाठी काम करतात. म्हणून तू तो एक होण्याचा प्रयत्न कर. या प्रेरणादायक शब्दांमुळेच नेतृत्व करण्याचं स्वप्न मी बाळगलं. त्या 9 जणांकडून काम कसं चांगलं करून घेता येईल याचाही मी विचार करू लागलो. जगावर छाप पाडण्यासाठी सर्वात आवश्यकता असते ती पाठिंब्याची. राजकारणी, कॉर्पोरेट नेते इतकंच नाही तर नोबेल पारितोषिक विजेते सुद्धा पाठिंबा देणाऱ्यांची कुमक बाळगून असतात. नेत्याने सांगितलेलं कोणतंही काम अनुयायांनी निमूटपणे करण्यासाठी नेता तेवढाच विश्वासू असावा लागतो. हर घडीला प्रत्येक क्षणी तुम्ही नेतेच

पण आवश्यक असतं? त्यात माघार घेता येत नाही. रात्रभर मी एक सामान्य माणूस म्हणून झोपेन आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा नेता होईन असं म्हणून मात्र चालत नाही. तुम्ही स्वतःची टीम तयार करायला हवी. तुमचं सैन्य सदैव तुमच्या पाठीशी असायला हवं. तुमच्या सैन्याच्या तुम्ही फार पुढे गेलात तर सैन्याशी तुमचा संपर्क तुटतो. त्यामुळे तुम्ही एकत्र असाल तरच यश मिळतं. नेता व्हायचं असेल तर तुमची टीम तुमच्या पाठीशीच असायला हवी. हेच धोरण मी पहिल्यापासून ठेवलं. नेता म्हणून तुम्ही प्रत्येक क्षणी अगदी संकट काळात सुद्धा जबाबदार असायला हवं. तुमची मर्यादा किंवा तुमचे दोष तुम्ही कधीच उघडपणे दाखवता कामा नये, नाहीतर त्याचे परिणाम गंभीर होतात. मित्रांनो, आपल्याला हे काम जमणार नाही, तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी ते आपल्याला जमणार नाही, सोडून द्या असं जर तुम्ही सांगितलं तर संकटच कोसळेल. नेत्याला मनातून काहीही वाटत असलं तरी आपण आपलं ध्येय नक्कीच गाठू शकू, तुम्ही माझ्या मागोमाग या असंच म्हणायला हवं. याच्यानंतर पुढचं आहे प्रसून जोशी यांचं मत. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या लोकांनी मला वेगवेगळे उपदेश केले आहेत, पण त्यांपैकी एकाचीच जर निवड करायची असेल तर मी 10 वर्षांचा असताना माझ्या वडिलांनी केलेल्या उपदेशाची मी निवड करीन. त्यांनी मला कठोपनिषदामधला एक श्लोक वाचून दाखवला. तो श्रेय मार्ग आणि प्रेय मार्ग यांविषयी होता. तो समजावून सांगताना माझे वडील म्हणाले, एखादा मार्ग अतिशय सुंदर असतो आणि एखादा मार्ग अतिशय अवघड असतो, पण नेहमी अवघड मार्गच निवडायला हवा, कारण तो तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवतो. आणि सुंदर मार्ग हा स्वतःच ध्येय असतो, तो तुम्हाला कुठेच पोहोचवत नाही. या विचारांवर त्यांचा स्वतःचा सुद्धा अगदी ठाम विश्वास होता. त्यांचा उपदेश मी अतिशय गांभीर्याने स्वीकारला. मी माझं काम करताना नेहमीच सुंदर आणि सोपा मार्ग सोडून अवघड मार्ग स्वीकारला. यासाठी खूप मोठं धाडस लागतं, पण माझ्या खाजगी जीवनात असो किंवा व्यवसायात असो, घेतलेल्या या निर्णयांमुळे मला कधीच पश्चाताप करण्याची वेळ आली नाही. संगीत दिग्दर्शक AR रेहमान यांनी दिलेला सल्ला मला असाच मोलाचा वाटतो. त्यावेळेस मी त्यांच्यासोबत रंग दे बसंती हा चित्रपट करत होतो. आधीच्या आमच्या चित्रपटांविषयी गप्पा मारत असताना ते म्हणाले, वर्तमान काळावर विश्वास ठेवून त्याला न्याय द्यावा. त्याच्या सांगण्याचा अर्थ असा होता की भूतकाळात आपलं काय चुकलंय याचा विचार करत बसण्यापेक्षा सध्या तुम्ही करत असलेल्या कामाकडे लक्ष द्यायला हवं आणि ते काम जास्तीत जास्त चांगलं कसं करता येईल हे बघायला हवं. मी सुद्धा वर्तमान काळावर लक्ष केंद्रित करून काम चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय. हा सल्ला सुद्धा आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे, अतिशय मोलाचा आहे की आपण सगळ्यांनी वर्तमानात जगणं अपेक्षित आहे, कारण बऱ्याचदा आपण एखादं चांगलं काम करत असतो आणि मध्येच भूतकाळाची चाहूल लागते, ती एखादी आठवण मध्ये येते आणि कुठेतरी आपण जे चांगल्या प्रकारे काम करत असतो त्यात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे हे आपण नक्कीच लक्षात ठेवायचं आहे. पुढचं आहे विक्रम किर्लोस्कर यांचं मत. ते म्हणतात, 1981 साली अमेरिकेतल्या MIT मधून शिक्षण घेतल्यानंतर तिथेच मी कमिन्स इंजिन्स कंपनीमध्ये इंजिनियर म्हणून कामाला लागलो. कंपनीचे मालक आयर्विन मिलर यांनी सर्वांनाच देतात तसा मलाही एक उपदेश दिला, आयुष्याच्या एका टप्प्यावर केव्हा तरी तुला तुझ्या करिअरवर किंवा तुझ्या कुटुंबावर परिणाम होईल असा एक निर्णय घ्यावा लागेल. बाकीच्या गोष्टी गौण समजून सगळ्यात आधी तू तुझ्या कुटुंबाचा विचार करायला हवास असं मला वाटतं. माझं वय 22 होतं आणि कमिन्समध्ये माझे दिवस छान जात होते. माझे आजोबा SL किर्लोस्कर अमेरिकेत आले असताना मला म्हणाले की तुझ्या पुतणीचं लग्न आहे, तुला यायला हवं आणि आलास की तिथेच राहायचं, आपल्या पिढीजात व्यवसायामध्ये सामील व्हायचं. मिस्टर मिलर यांनी दिलेला उपदेश यावेळीच मला अगदी कामी आला. माझं कुटुंब मला जास्त महत्वाचं वाटलं. आज मी सुद्धा माझ्या सहकाऱ्यांना हेच सांगतो की तुमच्या घरातल्या समस्या सोडवल्याशिवाय तुम्ही ऑफिसमध्ये शांतपणे काम करू शकत नाही. असाच एक प्रभावी उपदेश माझ्या आजोबांनी आम्हा सगळ्यांनाच दिला. व्यवसायामध्ये फायदा आणि प्रामाणिकपणा यांपैकी कधी निवड करायची वेळ आली तर प्रामाणिकपणा कधीच सोडू नको. हा सल्ला सुरुवातीच्या सुधारणांच्या काळात फारसा उपयोगी पडत नसला तरी नंतर मात्र याचा खूप फायदा झाला.
टोयोटा कंपनीशी आमची भागीदारी झाली ती एकमेकांच्या विश्वासावर आणि प्रामाणिकपणावर झाली असल्यामुळेच ती फलदायी ठरली. तर विक्रम किर्लोस्कर यांनी जो सल्ला दिलेला आहे आपल्याला, किंवा त्यांना कोणीतरी जो सल्ला दिलेला आहे, तो सुद्धा अतिशय महत्वाचा आहे की आपण प्राथमिक महत्व हे आपल्या कुटुंबाला द्यायला हवं, कारण त्यांच्यामुळे आपण घडलो असतो. त्यांच्या अथक परिश्रमामुळे, त्यांनी केलेली काटकसर, याच्यामुळे आपलं भविष्य घडत असतं. आणि म्हणूनच जेव्हा अशी कधी वेळ येते की यापैकी काय निवडायचं, करिअर की आपलं फॅमिली, तर तेव्हा आपण नक्कीच कुटुंबाला प्राधान्य द्यायला हवं. आणि जेव्हा प्रामाणिकपणा किंवा फायदा या दोन गोष्टी आपल्या समोर असतात, तेव्हा प्रामाणिकपणाला आपण प्रेफरन्स द्यायला हवा. अतिशय छान असं हे सल्ले आपण ऐकतो आहोत. पुन्हा एकदा एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत, एक छानसं गाणं ऐकणार आहोत आणि पुन्हा भेटणार आहोत पुस्तक सफरनामामध्ये सल्ले लाख मुलाचे या पुस्तकाविषयी जाणून घेणार आहोत. कुठे जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM. आपल्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा.

पुन्हा एकदा पुस्तक सफरनामामध्ये आपण बोलतो आहोत सल्ले लाख मुलाचे या पुस्तकाविषयी. पुढचा सल्ला आहे आदित्य पुरी यांना मिळालेला. ते म्हणतात, सगळ्यात मोलाचा सल्ला मला माझ्या आजोबांनी दिला. स्वातंत्र्यपूर्व काळात ते वकिली करत होते. मी नुकताच पंजाब विद्यापीठात प्रवेश घेतला होता. आजोबा मला म्हणाले, तुला जीवनाकडून काय हवं आहे हे आधी ठरव. या शब्दांचा माझ्या सगळ्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम झाला आणि एकंदरीतच मला जीवनाकडून काय हवं याचा मी विचार करू लागलो. ते दिवस भारावलेले होते. तेव्हा प्रत्येक तरुणाला आपण इंजिनियर, IAS किंवा डॉक्टर व्हावं असं वाटत होतं. दुसरे काहीच पर्याय दिसत नव्हते. पण मी कॉमर्समध्ये पदवी घ्यायचं ठरवलं. पण माझ्या आईवडिलांना ते पसंत नव्हतं. तो निर्णय मी अतिशय विचार करून घेतला होता. शिवाय तुमचे निर्णय जर तुम्ही दुसऱ्यांना घेऊ दिलेत तर तुम्हाला कुठेही पोहोचता येत नाही या गोष्टीवर माझा ठाम विश्वास होता. मला जीवनात आनंद हवा होता. आनंदी जीवन मला जगायचं होतं. नोकरीला लागतानाच हा विचार माझ्या मनात अगदी स्पष्ट होता. इतरांनी मला आदरानं वागवावं असं मला वाटायचं. पण आयुष्यात एवढं आणि एवढंच मला नको होतं. मला संतुलित आयुष्य जगायचं होतं. घरासाठी जास्त वेळ द्यायचा होता. बागकाम, गोल्फ खेळणं हे माझे छंद सुद्धा जोपासायचे होते. पण यांपैकी कोणत्याही गोष्टीने माझ्या आनंदात विघ्न येणार असेल तर ती गोष्ट मी सोडून देईन हे पण मी स्वतःला स्पष्टपणे सांगितलं होतं. सुदैवाने मला घरच्यांचा चांगला पाठिंबा मिळाला. अकाउंटंट म्हणून मी सुरुवात केली आणि सिटी बँकेचा CEO म्हणून मलेशियात गेलो. तिथून पुन्हा भारतात येऊन खाजगी क्षेत्रातल्या बँकेत अगदी शून्यापासून सुरुवात केली. आणखी एक मला शिकायला मिळालं, आयुष्यात एका ठराविक मर्यादेच्या पलीकडे तुम्ही कोणालाही मदत करू शकत नाही. प्रत्येक जण एक स्वतंत्र व्यक्ती असते आणि प्रत्येकाला आत्मभान असायला हवं. तुमच्याशिवाय तुम्हाला दुसरं कोणीही आनंदी किंवा दुःखी करू शकत नाही. तुम्हाला काय हवं हे एकदा का समजलं की त्या दिशेने तुम्हाला जाता येतं. घरचे किंवा इतर तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठीच असतात. मी मला स्वतःला नेहमी एक प्रश्न विचारतो, मी कोण म्हणून मला ओळखलं जावं. श्रीयुत पुरी जे दिवस रात्र कामाला झुंपलेत, फायली येतायत जातायत आणि त्यांची मुलं विचारतायत की हे कोण आहेत, अशी माझी ओळख असायला हवी का? अजिबात नाही. मला कुणावर टीका करायची नाही, पण बरेच जण आपण या पदावर कसे पोहोचलो आणि ते मिळवण्यासाठी किती कष्ट घेतले याविषयी सांगत असतात. कष्ट करा पण प्रामाणिकपणे करा. MD व्हावं असं वाटायचं, यात काही खोट नाही. खरंच होतं, ते झालो तर चांगलंच आहे आणि नाही होऊ शकलो तरी चांगलंच आहे अशी माझी भूमिका होती. पण त्यासाठी डावपेच आखणं काही खरं नाही. नावेतून जाताना नदीचा प्रवाह जसा आणि जिथे जाईल तिथे आपण जावं. समोर जे अडथळे येतील त्यांना तोंड द्यावं आणि पुढे जावं. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मला काही ना काहीतरी शिकायला मिळालं. सध्याची तरुण पिढी जीवनाकडे फार गंभीरपणे बघते. सध्याचा काळ हा अतिशय चांगला आहे असं मी म्हणेन. सगळीकडे भरपूर संधी आहेत. देशासाठी आणि जगासाठी ते बरंच काही करू शकतात. मला सुद्धा पुन्हा नव्याने सुरुवात करायला नक्कीच आवडेल. तर त्यांनी सांगितलेला सल्ला सुद्धा अतिशय महत्वाचा आहे की तुम्हाला काय आवडतं ते तुम्ही निवडणं अपेक्षित आहे. आता पुढचं आहे R गोपाल कृष्णन, जे एकेकाळी टाटा सन्स लिमिटेडमध्ये एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर होते. ते म्हणतात, तुम्ही तरुण असताना तुमच्या कारकिर्दीची पहिली 10 वर्ष आरोग्याकडे दुर्लक्ष करण्यात जातात. पण खरं तर याच सुरुवातीच्या वर्षात काळजी घ्यायला हवी. व्यायामाला वेळ नाही, कार्यक्रम सोहळ्यांना भेट देण्यात वेळ जातो, क्लबची सदस्यता मिळवणं अवघड असतं, सोयीची वेळ मिळत नाही, इत्यादी तुम्ही बरीच कारणं देऊ शकता. पण तंदुरुस्त राहण्यासाठी आणि व्यायामासाठी कुठलीही सबब समर्थनीय नाही. कोलकात्यात असताना बेंगॉल लॉन टेनिस असोसिएशनच्या टेनिस कोचिंग स्कीममध्ये मी भाग घेतला होता. ते चालवणारे आणि त्याची देखरेख करणारे होते दिलीप बोस. 1940 सालामध्ये ते डेव्हिस कप टेनिसचे स्टार होते. ते फिटनेसच्या बाबतीत सदैव जागरूक असत. आमचे हात रॅकेट घेण्यासाठी शिवशिवत असताना ते आम्हाला साऊथ क्लब टेनिस कोर्टाला 10 फेऱ्या मारायला सांगायचे. दोरीवरच्या 100 उड्या आणि 50 बैठका काढायला लावायचे. तंदुरुस्त असल्याशिवाय तुम्हाला टेनिस खेळाडू होता येणारच नाही
असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी एकदा आम्हाला विचारलं, समजा तुम्हाला एक कार दिली आणि सांगितलं की आयुष्यभर हीच कार तुम्हाला वापरायची आहे, तर तुम्ही त्या कारची काळजी कशी घ्याल? त्याचं उत्तर अर्थातच माहीत होतं. आम्ही सर्वांनी एक सुरात सांगितलं की आम्ही खूप चांगली काळजी घेऊ. मग ते म्हणाले, तसंच तुमचं शरीर हे तुम्हाला आयुष्यभर वापरायचं आहे, ते काही तुम्हाला बदलता येणार नाहीये, म्हणून त्याची एकुलत्या एक कारसारखी काळजी घ्या. हा साधा सरळ उपदेश आमच्या बालमनावर ठसा उमटवून गेला. व्यायाम आणि टेनिसची आवड निर्माण झाली दिलीप बोस यांच्यामुळे, म्हणून त्यांचे आभारच मानायला हवेत. दोन्ही गोष्टींमुळे मला अव्याहत आनंद, विराम, व्यक्तिमत्व विकास आणि तंदुरुस्ती या सगळ्या गोष्टी एकत्रितच मिळाल्या. व्यवस्थापनाचं काम अतिशय तणावाचं असतं. तरुण अधिकाऱ्याने या तणावाचंही व्यवस्थित व्यवस्थापन करायला हवं. ज्यांना हे जमत नाही त्यांना तब्येतीच्या तक्रारी सुरू होतात. ऑफिसचं काम तणावपूर्व असतंच हे गृहीत धरून काही जण आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात. तरुण आणि तंदुरुस्त अधिकाऱ्यांनी तणावमुक्तीसाठी नको त्या व्यसनाच्या अधीन कधीही होऊ नये. बाहेर पडा आणि जीवनाचा आनंद घ्या. तारुण्य फक्त एकदाच येतं, अर्थात तुमचं शरीर तुम्हाला काय सांगतं याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे. शरीराला वाजवीपेक्षा जास्त ताण देऊ नका. तुमचं आरोग्य ही बॅलन्स शीटमधील जमेची बाजू आहे, ती शिल्लक वाढवा, सातत्य ठेवा, पण ती खर्च मात्र करू नका. जन्माला आल्यानंतर आरोग्य हीच तुमची पुंजी असते. असाच अजून एक मला मिळालेला एक चांगला उपदेश तुम्हाला सांगायचा आहे. बऱ्याच वर्षानंतरही त्याचा प्रभाव माझ्यावरती आहे. हिंदुस्थान लिव्हरमध्ये असताना मला हा अनुभव आला. मी हिंदुस्थान लिव्हरमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून लागलो तेव्हा चेअरमन होते प्रकाश टंडन. प्रत्येक प्रशिक्षणार्थीला वर्षातून एकदा जेवायला घेऊन जाण्याची त्यांची प्रथा होती. प्रशिक्षणार्थीसाठी तो अनुभव घाबरवून सोडणारा असला तरी टंडन यांनी प्रशिक्षणार्थी तरुणांशी संपर्क साधण्याची आणि त्यांच्या महत्वाकांक्षा जाणून घेण्याची एक संधी म्हणून ते बघत होते. माझ्या एका सहकार्यासाठी तो